0: केलं की चार शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं. एक पान वाचा तुम्ही, एक पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये. पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत, याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीयेत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात, म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे. भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, एक वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही, आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता. आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला तीन साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार, याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल, पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं. हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं, हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये, इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पानिपतकर, ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना एक दोन रेफरन्सेस हवे होते. त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये, मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील, तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची त्याच्यात त्या मिळतील, पण तो 38-39 हा तो डेटा तो त्यांना मिळवून देणं हे मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता, मग मी आता हे कुठे शोधायचं. तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात, सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं, आपण हे ग्रॅज्युएशन झालं, तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
1: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं, तर त्याचा धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हाच मला विश्वास आहे.
0: नक्कीच टिकणार. याचं कारण ना, पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआयवरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय, आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते, मग त्याची पुस्तकं झाली, मग त्याच्यानंतर मासिका आली, मग काही दिवाळी अंक आले, त्याच्यानंतर आता ई बुक्स आले, ऑडिओ बुक्स आले, पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाहीये. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं, तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
1: हा आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं,
0: हो
1: वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चलबिचल
0: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही,
1: आकाशवाणी सह किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरीच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं, कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती, त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती, म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया.
0: नक्की.
1: जी ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया.
0: प्रेक्षक,
1: आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया आपण एका छोट्याशा विश्रांती. तुम्ही पाहत राहा आचार्य 90.8.

0: विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रातनं जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, ते कशा प्रकारे करावं लागतं.
1: जरूर. माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे, स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे त्यांची ही संकल्पना आहे आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय, आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरचं हे पुस्तक आहे पत्रावळ नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकीर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके ते फिट होते आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपट्यांबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं असं एक पुस्तक करायचं आहे तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर जायला झालं, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो 5 जानेवारी, आणि त्या काळामध्ये शेवटच्या त्यांच्या काळामध्ये त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं, अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचं आहे आणि ते आलंच पाहिजे
0: पुस्तक
1: एकदम. अगदी म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचंय त्यांच्यासाठी, की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल इतकी अप्रतिम आहे, म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून, इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होते सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो, त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं, तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये, हे एक आपलं थोडस शोध स्वतःचा सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की या किती आणखीन किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकाचंच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
0: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची
1: नक्की हो
0: सुखद
1: अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो, पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता, त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलं, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपल्लींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशली नामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे, गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात, हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय, एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून, तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे
0: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे
1: हो
0: याचं पण योगदान आहे.
1: नक्कीच नक्कीच आहे कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो आणि दिवाळी अंकांची हीच परंपरा राहिली आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहे साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या त्या लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले मग शांता शेळके घडल्या मग इंदिरा संत घडल्या असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
0: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी थोडा
1: हा तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलात तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा हा कोणी विचार नाही केला कधी तर हा विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि मग खरंच ते आहे का आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
0: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात
1: अगदी
0: प्रत्येकाचे विचार
1: नक्कीच नक्कीच हो
0: खूप छान. म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत म्हणजे वर्तमानपत्र आहे आपलं टीव्ही मीडिया आहे आकाशवाणी आहे तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल आता रोहिणी निजामे आपल्याकडे येऊन गेला त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात म्हणजे लिहिता हात कसा आपण ठेवला पाहिजे तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन.
1: काय असतं ना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही कारण आपण काही विंदा करंदीकर नाही आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात काही विचार येतात काही शब्द सुचतात काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येते ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना लिंक लागावी लागत, आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्तछंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्तछंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचे त्यांनी जरूर करायला हवा नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्तछंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत, कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाच आपल्याला पाठ केलेलं अजूनही रक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिदम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचं तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
0: खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन एक थोडा वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅडम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2024 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केलं आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
1: नक्की नक्की.
0: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी आज तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच त्याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान, यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं, कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्टी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्टीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नव पालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मंगल मंगल दिस आलाया मंगल मंगल.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या साधेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्या

प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी उणी न होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र चुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देवचाफा, नावाप्रमाणेच मोहक नाजूक नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही. तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला गगना गंध आला मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे. काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात. त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये तर तो अधिक व्यापक आहे. ज्ञानी पुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. अर्थात
वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय, मथितार्थ जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मथितार्थ. हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात. शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया. या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला. जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहेत. यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते. शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा. मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेशच जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या. आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा. एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो. वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही. एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे. आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं. आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हब्ब्याच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा म्हणजे म्हणतात ना दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.
0: बरोबर आहे. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता. पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते, सो ते मला पूर्ण करायचं होतं. म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
0: त्या बाहेर मित्रा मॅम, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय असं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतायत असं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट ते बिचारे मग पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे.
0: मी
2: हे बघितलंय की नाही, हजबंड येतात बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सामान देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे. बरोबर. सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन आपलं जे प्रोफेशन त्याच्यातून पण आपण वेळ काढतो आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वळेन पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतात त्याला चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय तुम्ही काय
1: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तर मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला घ्यायला यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला.
0: क्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रामासोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंटसोबत जोडला गेलात काय शिकायला मिळालं तुम्हाला, कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं.
0: एक्झॅक्टली.
1: कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
0: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते आणि त्या सतत हसत खेळत आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा काही प्रॉब्लेम असेल सपोर्ट असेल पण त्यांचा सपोर्ट द्यावा. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा व्यवस्थित होईल सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
0: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला जेव्हा तुम्ही जिंकला जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं काय रिॲक्शन होता, फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं त्याला काय वाटलं? काय
1: म्हणजे तो तर म्हणत होता की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स पण काय म्हणतात थोडा 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करतात ते शब्दामध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्षावर होतोय स्टेटसला बघून जसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे ते खूप छान वाटतंय.
0: येस मित्रांनो हे किती मस्त आहे ना, म्हणजे एक कॉमन म्हणजे आपण तेजस्वी माणसं एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते इन्वॉल्व होते फंक्शनमध्ये जाते तिकडे तिला हाय बाय करतायत पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. हा एक ड्रास्टिक चेंज आहे. हे काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून

0: कोर्स, कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला फॉर माय लाईफ लाईफ टाईम होणार आहे, लाईफ पूर्ण लाईफ लॉंग तो होणार आहे.
1: खूप चेंज होतो यांच्यात, खूप बदल होतो, खूप खूप कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल आपला
0: वाढलेलं.
1: आणि फॅमिलीमध्ये पण असं
0: थोडस स्वतःच एक वेगळं, म्हणजे मुळात आपण फक्त, मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ,
0: शी इज मिसेस महाराष्ट्र. हा टायटल त्यांच्या मागे लागला, बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला, म्हणजे कोणी रनरअप झालं, कोणाला सबटायटल्स मिळाले, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करतात.
1: जे टॉप थ्री मध्ये नाही आले ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट झाले, हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितो चलते
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो. मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी हॅव लर्न अ लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅम कडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र, हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय, नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येतं.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला, म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला, कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी त्याच्या बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडतायत, उभं राहतायत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे,
1: राईट,
0: की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: नक्कीच. थँक्यू सो मच कोमल मॅडम, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळी ज्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत, आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं, त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोजरी शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन चॅनल.

वेळी आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू आहे विविध आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा शब्दांविषयी किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेलेत. वास्कोदगामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1661 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज आणि संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या आणि सुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणं ती अशी: पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी. हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो, हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून म्हणजेच 1818 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले, त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंचमधून घेतलेत ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे अर्थातच फारसीचा आणि मराठीचा संबंध आला. राज्यकारभारविषयक व्यवहारासाठी या फारसीचा उपयोग होऊ लागला. महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनही काही अंशी हे फारसीमय झाले. जवळजवळ 800 वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. अशा काही शब्दांचे नमुने म्हणजेच हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा, रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा, शह देणे, नेस्तनाभूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेखता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतले बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द मराठीत आलेले आहेत आणि
ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहे त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत, म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलुगू भाषा सुद्धा आता वावगी ठरलेली नाहीये, तेलुगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नेहमी अनारसा, किडुक मिडुक हे काही शब्द तेलुगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहे जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे शब्द काही सुचतायत का असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाही आहे, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे, पण आपण तारीख शब्द सुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाही आहेत, पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापर सुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला, त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला. आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून

हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू शिरीष

वैशिष्ट्य आहे. जसं आपण मराठीत चारोळी करतो, ज्या चार ओळी असतात, तर हायकूमध्ये तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे. हा मराठीत सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो, त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. श्रोते, तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा आहे असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत. त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी, तमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल. आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि सगळे शब्द आपण जे वापरतो इतक्या सहजतेने, जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाही आहेत, पण ते यांचा वापर इतका होतोय, इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागलेत आणि कदाचित आपण त्यांना दुसरे शब्द म्हणून शोधले नसावे असं मला वाटतं. तर आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधनं कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्य संगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का. अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतला झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यानं आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर जे मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटत आहेत आणि आपण विचारही केला नाही आहे की हे मराठी नाही आहे. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. हे ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविधा या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सुवर्णा तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाहीये. पण आता आपण जाणून घेतोय, खरं तर खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाही आहे, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना उर्फ, हा त्याची दोन नावं असताना, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, सर्वत. तर हा शब्द मला वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण किती वेळा घेतला असेल, पण हा शब्द मूळचा मराठी नाही आहे हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावं. तालीम शब्द जो आहे, जेव्हा एखादा संगीतकार असेल किंवा कलाकार असेल तो जेव्हा रियाज करतो, रियाज शब्द सुद्धा मूळचा मराठी नाही आहे. पण रियाजला मला असं वाटत नाही की आपण दुसरा कुठला इतकी वर्ष शब्द शोधून काढला असावा किंवा गरज वाटली आपल्याला की याला दुसरा शब्द का नाही आहे कुठला. तर रियाज, तालीम हे आपण अगदी सर्रास वापरतोय, पण हे कुठले शब्द मूळचे मराठी नाही आहेत. आहे ना गमतीचा भाग. दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, साबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब. आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत. फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी, फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते ख्याल गायकी, जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्द सुद्धा मूळचा फारसी आहे. फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे. कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच, पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो. त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो, तो वेगवेगळा असतो. ही पण खूप मोठी गंमत आहे. त्यामुळे ख्याल हा शब्द सुद्धा आपण वापरतो, हा फारसी शब्द आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ते भाषा आहे. आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे. कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी, हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीजमधनं आलेले आहेत. आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून म्हणजे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतोय. आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं. दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे. त्यानंतर डबा, हरताळ, खादी,
जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळचे गुजराती आहेत. आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपलंसं केलेलं आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा. कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपलीशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे माझं माझं. पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपलं असं केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा. आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा, त्यांचा वापरही होतोय, पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत. मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत, डबी, तूप, गदारोळ, अनारसा. आता मंडळी उर्दू भाषेविषयी आपण थोडंसं विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत. कारण मी उल्लेख केला होता फारसी भाषेचा, पोर्तुगीज भाषेचा, उर्दू भाषेचा, अरबी भाषेचा, कन्नड भाषेचा, गुजराती, आणि किती भाषांबद्दल बोलतोय आपण. वा, म्हणजे इतक्या भाषांमधले शब्द आपल्याला अवगत आहेत आणि आपण ते वापरतोय, क्या बात आहे. तर एक छानशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

आताच ब्रेक पूर्वी म्हटलं होतं की उर्दू भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर कसा झाला, तर उर्दू भाषेचे एक चांगले जाणकार म्हणून शिल्पा जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील, नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दू मधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचं एक पुस्तक आहे, ते खूप फेमस आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारणंसुद्धा सांगितलेत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय, पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्दच त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात. किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला, पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही किंबहुना तेच शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिले. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे. पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं, त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं, तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असं असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता. आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत, तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर, त्याचा अर्थ आहे जर.

हरकत म्हणजेच हालचाल. औरत स्त्री, हकीकत सत्य. आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच. मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते, पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे, जी पद्धत मराठीत नाही आहे. आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो. आपण जेव्हा गझल ऐकतो तर आपण मराठीत गझल म्हणतो, पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. उदाहरणार्थ जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर. आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये जचा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो. आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो हे अक्षर आहे ते आलेलं आहे, म्हणजे जास्त, जागा, जाजम, जासूस, जमा, जबाब. तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं वापरलं जाते, म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत. याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत, त्या सुद्धा मजेशीर आहेत. म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोर प्राप्त होतो. म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द. आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे. तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द उर्दू आहे. पांढरा हा मराठी शब्द आहे, सफेद हा उर्दू शब्द आहे. पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते तेव्हा त्याचं महत्व वेगळं जाणवत आहे. खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये. काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नामात सुद्धा शिरकाव केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी. दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय, धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फतेह म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार. तर असे अनेक शब्द आपण वापरतो. आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत. आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे. आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत. पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झाले, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाही आहे किंवा हे शब्द का आले तसे असा प्रश्नही आपल्याला पडत नाही आहे. म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्व आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाही आहे. अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पचवलेले आहेत. शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे. त्याच्यानंतर खंजीर, खंजर या शब्दावरून आलेला आहे. फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे. फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे. असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदलले आहेत, पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्व तितकंच राहिलेलं आहे. त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाही आहे, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाही आहे की अजून असे शब्द बरेच आहेत. तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गेलेलो नाही आहे. अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि त्या आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे, तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती, बढती, बदली, खुद
पोतदार हे शब्द आहेत. तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो. हिंदी चित्रपटात सुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे. तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा, उर्दू भाषा, काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत. तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो. कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन. अक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकित्ता, अलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, परडी, पेटी, शिंपी, साखरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक, हे जे सगळे शब्द आहेत हे कानडी भाषेतनं मराठीत आलेले आहेत आणि प्रचलित झाले आहेत. तर अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या सगळ्या भाषा आपण एकत्रित बोलत असतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण एकच भाषा बोलतोय. तर एकूणच आपण अनेक भाषा एकत्रितरित्या बोलत असतो आणि कुठलीही भाषा आपण जर घेतली तर तिची पाळमुळं इतर भाषेशी जोडली गेलेली आहे, त्याची नाळ आपल्याला दुसरीकडे सापडते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या विविधा या कार्यक्रमात आपण मराठी शब्द जे इतर भाषेत आलेले आहेत ते कोणते आणि कसा त्यांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे हे जाणून घेतलं. नक्कीच कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. मी सुवर्णा इथेच निरोप घेते. तेव्हा तुम्ही एकत्र हा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: मित्रांनो, आचार्य 90 FM या रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनी धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुगली पिटुगली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा. तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत ती काय काय करते, काय काय शिकलीये आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा. स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओ मध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा आणि झुपझुप गाडी तर आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला.
1: हो मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही.
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं.
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडतं.
0: अरे वा बघा एवढीशी आहे चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते कविता लिहिते आणि तिच्या युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे.
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू.
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटी होते म्हणजे ज्युनियर के जी ला असेल मी तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून.
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं. मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझे पाठांतर खूप चांगले आहेत, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसेल पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही.
1: हो.
0: तुझे बरेच मित्र मैत्रिणी झाले असतील ना या युट्यूबच्या माध्यमातून.
1: हो झाले.
0: हा आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का.
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस, कुठले गेम्स खेळते.
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी लपाछपी असे गेम्स खेळतो.
0: वा वा वा मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं.
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते. आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा छान छान छान. म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही. म्हणजे नारळ कोकणीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही. आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानस असते.
1: हो खूप मोठे देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठे.
0: अरे वा
1: खेळायला खूप जागा असते.
0: तुला मुंबईला आवडत की गावाला आवडत.
1: म्हणजे दोन्ही ठिकाणी मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही. आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी वगैरे असते.
1: हो नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे अशी त्याच्याजवळ. वा खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील.
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते.
0: चालेल.
1: मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचून आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घराच्या अंगणात दाखवली माय भानारी दाखवली एक मोठी नदी गावातली माणसे दाखवली साधी गावाचे चित्र झाले खूप खूप छान स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान
0: वाव किती छान किती गोड तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली ना तू खायला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की नाही
1: हो
0: आता मला सांग युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास
1: माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केले
0: अच्छा
1: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगच कसं असतं तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची बट तो व्हिडिओ खूप आवडला सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ तो खूप चांगला झालेला तर तिथूनच माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मिया आविष्कार नावाने
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस बरं
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली तर तिथे खूप काय काय ते एक रिसॉर्ट होतं नेचर नेस्ट नावाने तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते
0: म्हणजे
1: मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्या पण सांगितलं तर मी दाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती ती आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तर दिली मला तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली उत्तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब गोरक्षनाथ महाराज अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईन
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी
1: असते हो म्हणजे
0: आणि पुढे जाऊन तुझं फ्युचर मध्ये काय बनायचंय तुला मीडिया मध्ये जायचंय का
1: नाही मला कलेक्टर बनायचंय
0: बापरे का बर
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होत पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली फिजिकलच नसतं ना की ते जसं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं तर मला नाही आवडायला लागलं तर ना मला एकदा स्वप्न आलेलं त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार
0: अरे वा
1: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं मग हळू थोडं टीव्ही बघायला लागली ना तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलं की मी कलेक्टर
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो की नाही तू करणारच ना तू
1: हो खूप अभ्यास करेल
0: व्हेरी गुड मित्रांनो एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे तिच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया तुम्ही पाहत राहा आचार्य नाही

0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेला आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा, आता तू आपण तुझे युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छान छान शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा, डब्ब्यावरून मला आठवतं, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल, हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, हो की नाही?
1: हो.
0: आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका, मराठी तडका, हो की नाही? नक्की. आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? तुम्ही कोण पुणे देशपांडे वाचलेस तू?
1: नाही, मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी, मला अजून इतकं माहिती
0: नाही. गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो, मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करतेस देव बाप्पाची?
1: हा, मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे
0: श्लोक
1: म्हणते, आणि त्याच्यानंतर प्रणम्य ते घरी अथर्व शीर्षक, त्याच्यानंतर राम रक्षा, ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात. आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं, पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा. तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो.
0: म्हणजे पाढे आणि पर्वता, हा, आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे, किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना, तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे, पण खूप जणांना माहिती असेल. तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा, न्यू व्हर्जन.
1: हा, तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखव. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ज्यात ससा झोपून जातो आणि कासव जिंकतो. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, का हे कासव किती हळू चालतोय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल, पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस, ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोहता येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे, मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर, माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला, पण यावेळेस ससा एकटा पळला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: व्हेरी गुड. एकमेकाचे सहाय्य अवघे धरू शिकवत हो कि नाही. किती छान, किती गोड. आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं, तुला कॅमेराच्या अजिबातच भीती वाटत नाही हो कि
1: नाही.
0: कारण आपले काही काही मित्रमैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात हो कि नाही. पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते. आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत. आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.
0: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छान

खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस, आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलंस, एकदम गोड. आणि मला असं

0: ही रस्ते मालिका वगैरे पाहू नये हो की नाही, कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो हो की नाही. हो तू काय सांगशील बरं त्यांना, तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा हो की नाही असं सांगायला पाहिजे की नाही, तू सांग बरं मी ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये, म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते, म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा किती छान, कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या मग आपण गुडुप्प झोपू जायचं.

ना खूप खूप शुभेच्छा सूर्या, तू आलीस त्याबद्दल तुला गोड गोड गोड पापा.

मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज दिवस बुधवार आहे आणि आज 2 सप्टेंबर आहे आणि या सगळ्या शुभ दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अर्थातच आजच्या आपल्या रंगीला रे सेगमेंटमध्ये आपण जाणून घेतो आज कोणाचे वाढदिवस आहेत आणि स्मृती दिन आहेत त्यांच्याविषयी. तर जाणून घेऊया, आज मराठीचे प्राध्यापक लेखक नितीन आरेकर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 2 सप्टेंबरला झाला होता. नितीन आरेकर यांनी विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकातून बरंच समीक्षात्मक संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे वास्तव्यास असलेले प्राध्यापक नितीन आरेकर यांनी एका सुसंस्कृत आणि ग्रसिक घरात जन्म घेतल्यामुळे त्यांना अनेक नामवंतांचा संवाद लाभला. गदी माडगूळकर, पु ल देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, उस्ताद अल्लार खा, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन, पद्मभूषण संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना, संगीत मार्तंड दिलशाद खान, बॅरिस्टर ए आर अंतुरे, शेतकरी कामगार पक्षाचे जुने नेते तुह वाजेकर, अशा अनेक दिग्गजांना भेटण्याची, त्यांच्याशी जवळून बोलण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यांनी मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यावेळी डॉक्टर सरोजिनी वैद्य, डॉक्टर विजया राज्याध्यक्ष, प्राध्यापक पुष्पा भावे, प्राध्यापक गंगाधर पाटील, प्राध्यापक शंकर वैद्य, प्राध्यापक अरुण कांबळे, डॉक्टर वसंत पाटणकर, प्राध्यापक सुभाष भेंडे अशा दिग्गजांबरोबर त्यांचा संबंध आला. कविवर्य नारायण सुर्वे यांच्याबरोबर त्यांचा विशेष स्नेह जडला होता. प्राध्यापक नितीन आरेकर यांनी विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकातून बरंच समीक्षात्मक संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. लोकसत्तामध्ये गाजलेल्या ये है मुंबई मेरी जान या सरदार कुलवंत सिंग कोहली यांच्या सदराचं त्यांनी शब्दांकन केलं आहे. लोकसत्ता, अमी डोंबिवलीकर, सकाळ, प्रीमियर, तारांगण अशा लोकप्रिय दैनिकात किंवा नियतकालिकात त्यांनी

0: फुरतो की काय कस ढोलक फुरतो तेच बघतो मी चिवऱ्या हांठा गौशा धर फिर गवळणी कर
1: शास्त्री बा
2: काय रे होना
1: तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या
2: हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय
1: पुराणातलं नव्हे त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिला एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला गोपी म्हणाल्या

सप्टेंबरला अभिनेत्री माधवी सोमण यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी, माधवी सोमण या अभिनेत्री आहेत आणि अभिनेते योगेश सोमण यांच्या पत्नी आहेत. पुण्याच्या अभिनव विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर माधवी सोमण यांनी गरवारे महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. अभिनयाची आधीपासूनच आवड असल्यामुळे आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये तिनं हिरहिरीनं भाग घेतला आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर पारितोषिकही पटकावली. गप्पा, बेबी बर्थ अशा अनेक एकांकिकांमधला त्यांचा जिवंत अभिनय रसिकांच्या अजून

करत आहे. सोंगटी या दीर्घांकाचे त्यांनी अनेक प्रयोग यशस्वीपणे सादर केले. त्याचप्रमाणे केस नंबर 99 लग्न आणि आता असं वाटतंय खरंच प्रेम खरं या व्यावसायिक नाटकांमध्येही माधवी सोमण यांनी आपल्या कमाल अभिनयानं बहार आणली होती. स्पॉट दादापासून कोणालाही काम मिळवून देण्यासाठी त्या सतत प्रयत्न करत असतात. छोट्या पडद्यावर वादळ वाट उंच माझा झोका राधाई बावरी गुंततार हृदय हे घडतंय बिघडतंय सोरी असा उमरा श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी गुंडा पुरुष देव जीवलगा रुंची विठ्ठल माऊली घाडगे अडसूळ इथे टाका तंबू अशा अनेक मालिकांमधून माधवी सोमण यांनी आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसंच मुन्नाभाई MBBS सिद्धांत 15 ऑगस्ट अशा अनेक चित्रपटांमध्येही उत्तम अभिनयाने माधवी सोमण यांनी प्रवास आणि लिखाणाची आवड यामुळे सध्या लोकप्रभामध्ये प्रवास वर्णनाचे 2 लेखही त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. 2 बाल लघुकथांना त्यांना पारितोषिकही मिळाली आहेत. योगेश आणि माधवी सोमण यांना ऋग्वेद नावाचा मुलगा आहे. ऋग्वेदला देखील अभिनयाची आवड आहे. अनेक नाटकांच्या स्पर्धेत तो नेहमीच सक्रिय सह

सुगंध दरवळतोय. आणि अशा या रोमॅन्टिक वातावरणात तुमच्या सोबतीला आलीये मी तुमची नवीन मैत्रीण आर जे रुपाली, फक्त आणि फक्त आचार्य 90 FM वर. मित्रांनो, पाऊस पडायला लागला की आपल्याला गाणी आठवतात, पण जेव्हा मराठी मनात पावसाचा विचार येतो ना, तेव्हा एका नावाशिवाय आपला पाऊस पूर्णच होऊ शकत नाही. ते नाव म्हणजे कवी सौमित्र, म्हणजेच आपले लाडके अभिनेते आणि तितकेच संवेदनशील कवी किशोर कदम. सौमित्र यांच्या शब्दामध्ये एक अशी ताकद आहे जी माणसाला थेट भूतकाळात घेऊन जाते. त्यांचे शब्द नुसते ऐकू येत नाही तर ते डोळ्यासमोर जगता येतात. त्यांच्या कवितेत एक कमालीचा संथपणा आहे, एक अनामिक हुरहुर आहे. आणि जेव्हा हे शब्द मिली निंगळे त्यांच्या सुरांमध्ये आणि सौमित्र त्यांच्या स्वतःच्या भारदस्त आवाजात आपल्यापर्यंत पोहोचतात ना, तेव्हा इतिहास घडतो. 1999 मध्ये आलेला त्यांचा गारवा हा अल्बम आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतोय. आजचा संपूर्ण एपिसोड आपण याच गारव्याला आणि सौमित्र यांच्या अद्भुत लेखणीला समर्पित करतोय. चला तर मग स्वतःला या पावसाच्या गारव्यात वाहू देऊया आणि ऐकूया गीत ज्यानं प्रत्येक मराठी माणसाला वेड लागलंय.

क्या बात है। कार्यक्रमाची सुरुवात सौमित्र लिखित धुंद अशा गारव्याने सुरू झालेली आहे। श्रोते हो, या गारव्यात मनाचा पारवा आभाळात भिरभिर भिरभिर स्वच्छंद विहरत जातोय अशी अनुभूती मिळाली ना, हो ना। मनाला अलवार स्पर्श करणारी संवेदनशील लेखणी ही एक खासियत आहे सौमित्रची। त्यांचे प्रत्येक शब्द मनाचा ठाव घेणारे असतात। शब्दातील साधेपणा आणि संवेदनांची गहरी उधळण करणारी कविता सर्वांना आपलीशी वाटते। म्हणूनच सौमित्र यांचे शब्द हे जणू आपल्या मनाचा आरसा असल्याचा भास आपल्याला देऊन जातात। तर असा हा मनाचा ठाव घेणारा हळवा कवी सौमित्र आहे तरी कोण, आणि त्याची कविता इतकी सुंदर आणि मन मंत्रमुग्ध करणारी का आहे, हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला। चला तर मग आपण सौमित्र बद्दल या साऱ्या गोष्टींचा शोध घेणार आहोत आणि त्यांच्या कवितांचा सुखद आनंदही घेणार आहोत। श्रोते हो, त्याआधी मी तुम्हाला सौमित्र लिखित एक सुंदर कविता वाचून दाखवणार आहे, जिचं नाव आहे एखाद्या पावसाळी दुपारी। ही कविता मुक्त छंद आहे आणि मुक्त छंदाचा एक वेगळाच आस्वाद असतो आणि एक वेगळाच मूड असतो। मला आशा आहे तुम्हाला ही कविता नक्कीच आवडेल, कारण की ती लिहिलेली आहे आपल्या सौमित्रने। वळूयात पुढच्या कवितेकडे। एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखादा क्राउडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो, तेव्हा तुझं माझ्या हातात हात असतो, खाली मान घालून तू गर्दीमधून चालत असतेस, तशीच माझ्या सोबत एका टेबलाशी बसतेस, सगळी गर्दी तुझ्याकडे निश्चिंत नेत्राने पाहत असते, मीही फक्त तुझ्याकडेच फक्त तुझ्याकडेच पाहत असतो, तुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो। अशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात एका दुपारी सहज सोप बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्या सोबत जेवायला तू येशील का? अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एका अनोळखी शहराच्या रस्त्यावर, तू सावध चालत असतेस थोडी जवळ थोडी दूरून, आणि अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकतेस, टाकून देतेस, आणि मग माझं हात हातात घेऊन रस्त्यात साचलेल्या पाण्यातून तू उडवत चालत असतेस। कडेकडेने वळचळणीला उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत पाहत असतात, आणि मी मात्र छत्री मिटलीस दूर टाकून दिलीस अशा पावसात माझ्या सोबत चक्क चिंब भिजत चाललीस, म्हणून रस्ता साचलेल्या डबक्यांवरून एखादा सुफी संतासारखा न बुडता चालत जातो, हरवून तुझ्याकडेच पाहत राहतो। अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जाशील का? अशाच पावसाळी एका संध्याकाळी समुद्र किनारी ढगांमागे कुठेतरी सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, समुद्राची गाज दोघांवरही पार होताना, माझं झालं गेलं उगाच मला आठवताना, गलवरून तुझं अश्रू पावसात मिसळून वाहताना, हसत माझ्यानी न कळत माझ्या मिठीत शिरावी, आपण दोघे घट्ट विलगून गाजेमधून विरत विरत किनाऱ्यावर फक्त हुरहुर उरावी, अशासाठी पावसाळी कुठल्या तरी संध्याकाळी उधाण भरती आल्यावर हुरहुर होऊन समुद्रावर जायला येशील का? दाट काळोख होशील का? तुझा चेहरा माझ्या सोबत काळोखा खाली देशील का? सकाळी थोडा पाऊस उघडतो, आपल्या खोलीचं दार उघडून आपण दोघे बाहेर पडतो,
तुझा चेहरा फुललेला, माझा चेहरा अजूनही तुझ्यामध्येच फुललेला. तू भिजला फूल दिसतेस, पावसात उठली हूल दिसतेस, कुठेही घेऊन चल असं कडेवरच मूल दिसते. वेटर सगळे आपल्याकडेच पाहत राहतात. गेलला कोणीतरी खवचट ओरडतो, कौवे के हात मी रसगुल्ला. तू तात्काळ तशीच थांबतेस, झटकन मागे वळून बघतेस, माझा हात घट्ट धरून पुन्हा तडक मारून गाठतेस. बाहेर पाऊस मुसळधार आता वाढत असतो, तितकात हळूच एक कावळा खिडकीत येऊन बसतो. पंख छिंब भिजलेले डोळे मिट्ट मिट्टलेले कावळ्याकडे पाहून तू माझ्याकडे बघतेस. पावसात छिंब भिजलेली एक चिमणी दिसतेस. अशासाठी कधीतरी दुसऱ्या दिवशी सकाळी चिमणी होऊन जिव्हाळी समजून घ्यायला येशील का? कुठल्या तरी एका पावसाळी दुपारी सहज सोप्प बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील का? चालत जायला येशील का? मंडळी, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM वर एक स्पेशल सेगमेंट म्हणजेच कवितांच्या गाभाऱ्यात सौमित्र गारवा स्पेशल.

आ हा हा हा काय सुंदर लेखणी आहे ना सौमित्रची. आता कळलं ना सौमित्र आपल्याला का हवे हवेसे वाटत असतात. त्यांची गोष्टच वेगळी आहे. ही कविता आणि त्यांचं हे गाणं ऐकल्यावर मस्त वेलची आलं टाकून वाफाळलेला चहा शांतपणे पावसात आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत एकाच छत्रीत शेअर करून आनंद लुटण्याचा मूड झालाय ना. आपण अनेकदा लयबद्ध कविता वाचत असतो पण मुक्त छंद रचनेत जीव ओतून ओसंडून भावनांची उधळण करणारा सौमित्रची बात कुछ और है. सौमित्र हे प्रख्यात मराठी कवी राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांचे टोपण्णा. आपल्या संवेदनशील हळव्या आणि थेट मनाला भिडणाऱ्या कवितांसाठी ते ओळखले जातात. कवी म्हणून त्यांचा गारवा हा गीत संग्रह आणि त्यातील कविता अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या कविता मुख्यतः प्रेम पाऊस सामाजिक अवस्थेवर भाष्य करतात. अभिनेता म्हणून त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यांना नटरंग जोगवा आणि फँड्री यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी गौरवण्यात आले. पुरस्कार म्हणून उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राज्यस्तरीय आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे. त्यांची इतर कामे म्हणजे हिंदीतील प्रसिद्ध कवी गुलजार यांच्यासोबत बात पश्मीने की हा काव्य कार्यक्रमही ते सादर करतात. त्यांचा आणि तरीही मी हा अतिशय गाजलेला आणि पुरस्कार प्राप्त कविता संग्रह आहे. याशिवाय बाऊल हा त्यांचा आणखी एक प्रसिद्ध कविता संग्रह. त्यांच्या कविता वास्तववादी शहरी जीवनाचे चित्रण करणारे आणि भावनांना स्पर्श करणारे असतात. पण कवी म्हणून सौमित्र हे खूप प्रतिभावान आहेत. त्यांची प्रतिभा त्यांची संवेदनशील शब्दातून आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. बाऊल या काव्य संग्रहातून जीवनाचं सत्य आणि माणसा माणसातील तडजोड आणि दृष्टिकोन अगदी वास्तविकरित्या मांडलेली आपल्याला वाचायला मिळते. त्यांची लेखणी वैचारिक सामाजिक आणि जिव्हारी चटका लावणारी प्रश्न आणि त्यांची रास्त उत्तर यातून बोलकं करणारी कविता विचारांची तळमळ वाढवून बेचैन करते हे अगदी तितकंच खरे. तशीच एक बेचैन करणारी आणि संवेदनशील कविता मी आता वाचून दाखवते आणि कवितेचं शीर्षक आहे एवढं मात्र खरं. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. हिचा हात घट्ट हातात ठेवला जर धरून तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून तू होतीस नव्हतीस पण हिच असणं होत. तू होतीस नव्हतीच पण हिच असणं होत. सोबत माझ्या हिच असणं म्हणजे तुझे नसणं होत. खरं सांगू हिच्या डोळ्यात माझं फसणं होत. हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली खरं. हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. असे तसे कसे तरी जगतात काही जण. असे तसे कसे तरी जगतात काही जण. तस हिला जरा जरा कळतंय माझं म्हण. संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं. संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं. तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळलं. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही. कुणास ठाऊक कामी विचारलंही नाही. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं बुरं. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं बुरं.
मी तुला विसरत चाललोय, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं, मी तुला विसरत चालले एवढं मात्र खरं. तुझ्यासारख्या आता मी कारण नसता हसतो, तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो कोणास ठाऊक, तेव्हा मी हेला कसा दिसतो. तुझ्या आठवण आहे हेला आधी कळत, तुझी आठवण येत आहे हेला आधी कळत, माझ्या आधी डोळ्यामधून हिच्या पाणी ढळत. ओट टेकवते गालावर समजून घेते मला, ओट टेकवते गालावर समजून घेते मला, भळभळणाऱ्या जखमेवर हे असं साजूक तू, भळभळणाऱ्या जखमेवर हे असं साजूक तू, जगण्यासाठी आता मला एवढाच आहे सुख, जगण्यासाठी आता मला एवढंच आहे सुख. तुला मी विसरत चाललंय एवढं मात्र खरं, तुला मी विसरत चाललंय एवढं मात्र खरं, एवढं मात्र खरं. खरंच काय सुंदर ओळी आहेत ना. सौमित्रकडून असा विचार करणं खरंच स्वाभाविक आहे, पण असा विचार दुसरं कोणीच करू शकत नाही. पण मित्रांनो, पाऊस नेहमीच आनंदाचा उत्सव नसतो. कधी कधी बाहेर कोसळणारा पाऊस मनातल्या विरहाच्या अश्रूंसारखा वाटायला लागतो. तेव्हा ती व्यक्ती सोबत नसते, तेव्हा ती पावसाळी रात्र कोंडल्यासारखी असते. गारवा अल्बम मधलं हे पुढचं गाणं आपल्याला त्याच विरहाच्या आणि एकांताच्या प्रवासात घेऊन जातं. तिथे रात्र आहे, पाऊस आहे, आठवणी आहेत, पण ती व्यक्ती नाहीये. ऐकूया हे मनात.

0: घेणारं सुंदर गाणं.
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का. हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का. मग चालू ला, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढी, तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तुम्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ माझी आठवण येते का. मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस, यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर, यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का.

सौमित्रच्या ओळी वाचल्यावर अलगद मनात सौमित्रच्या ओळी वाचल्यावर डोळे अलगद पाणवतात ना, अशीच एक वेगळी संवेदनशील कविता मी आता तुम्हाला वाचून दाखवते, जिचं शीर्षक आहे नकळता असी ऊन। नकळता असी ऊन मागून यावे, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते, कितीदा हसूनी नव्याने जगावे, कितीदा रंग या जीवनाचे पहावे। जुई मोगऱ्याला गंध येतो, जुई मोगऱ्याला जसा गंध येतो, नवागार वारा वनी वाहताना, मनासारखी मी तुझी होत जाते, तुला सांज वेळी पुन्हा पाहताना, पुन्हा एकमेकास आधार होता, तुला मी मला तू आता पांघरावे, नकळता असे ऊन मागून येते, सुखाचे पुन्हा दुःख चाहूल घेते। तुझ्या वाचुनी मी इथे राहताना, तुझ्या आठवांचा मनी जोगवारे, घरासारखे वाटणारे तरीही नसे या घराला जुना गोडवारे, घरी लोक माझेच सारे तरीही, घरी लोक माझेच सारे तरीही, असे एकटे पण कसेही सहावे, जरी आपुले रक्त गोठून गेले, जरी भोवती सुन्न अंधार आहे, तुझा हात हातात आहे अजूनी, तुझी ज्योत जगण्यास आधार आहे, सुखालाच नाकारताना कशाला, सुखालाच नाकारताना कशाला, उगा

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या विविधा या सेगमेंटमध्ये आपण नक्की कशाविषयी बोलणार आहोत तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत चिकाटी असलेल्या दोन कीटकांविषयी. तुम्हाला लक्षात आलं असेलच मी नक्की कोणाविषयी बोलणार आहे. आपण आज जाणून घेणार आहोत मुंगी आणि मधमाशीविषयी. मुंग्या या माशांप्रमाणे सगळ्यांनाच परिचित असून जगातल्या सगळ्या देशांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पुरातन काळापासून मानवाच्या सन्निध्य राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख अगदी वेदात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मुंग्या या बहुतेक करून जमिनीतल्या वारुळात राहत असल्याने त्यांचा रोजचा जीवनक्रम समजण्यास खूप कठीण आहे. तसंच त्या बहुत करून जमावाने राहतात, त्यामुळे शेकडो या मुंग्यांमध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा असेल एका मुंगीवर नजर ठेवून तर ते सुद्धा खूप कठीण काम आहे. आणि या दोन प्रमुख अडचणींमुळे यांच्या निरनिराळ्या सवयींचा तपशीलवार अभ्यास करणं किंवा त्यांच्याविषयी माहिती काढणं हे अजूनही याच्यावर संशोधन सुरू आहे. काही प्रमाणात यश आलं आहे पण तरीसुद्धा मी जसं म्हटलं की याच अडचणींमुळे तितकं संशोधन करणं हे सोपं नाहीये. मुंग्यांच्या या अभ्यासाच्या शास्त्राला पिपिलिका विज्ञान, मर्मिकॉलॉजी असं म्हटलं जातं. मुंगी हा कीटक हायमेनोप्टेरा या गणाच्या फॉर्मॅसिडिया कुलातला आहे. या गणामध्ये मधमाशा, गांधील माशा आणि भुंगे यांचा समावेश होतो. मुंग्या इतरांपेक्षा जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय आणि कार्यतत्पर आणि अतिशय हुशार समजल्या जातात. फॉर्मॅसिडिया कुलातल्या मुंग्या फॉर्मॅसिनी, डोरिलिनी, पोनेलिनी, मर्मिसिनी या 7 उपकुलांमध्ये वर्गीकृत केलेले आहे. त्यांचं क्लासिफिकेशन या 7 गटांमध्ये केलेलं आहे. जगातल्या मुंग्यांच्या सुमारे 10,000 जातींची नोंद झालेली असून भारतामध्येच जवळजवळ यापैकी 1,000 जातींच्या मुंग्या आहेत. प्रत्येक जातीच्या मुंग्यांच्या सवयी आणि वर्तनक्रम यात बराच फरक दिसून आलेला आहे. मुंगळा म्हणजे एक प्रकारची मोठ्या आकारमानाची मुंगीच असून त्याचं शास्त्रीय नाव कॅम्पोनोटिस कॉम्प्रेसिस असं आहे. नेहमी घरात आढळणाऱ्या मुंगळ्यांची रांग ही कामकारी प्रकारची असते. जे मुंगळे आपल्याला घरात दिसतात जे रांगेत जात असतात ते असतात कामकारी प्रकारचे. 3 कोटी वर्षांपूर्वी मुंग्या वसाहती करून राहायच्या आणि त्यांच्या वसाहतीमध्ये सामाजिक जीवन सुद्धा अस्तित्वात आहे असं आढळून आलेलं आहे. त्यावेळी मानवाचा पृथ्वीवर उदय सुद्धा झाला नव्हता. मुंग्याच्या सामाजिक जीवनात वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक जात एक विशिष्ट काम करते. त्यांच्या सामाजिक जीवनात व्यक्ती स्थान नाहीये. त्यांच्या समाजात एक प्रकारची शेती करणाऱ्या, प्राणी संवर्धन करणाऱ्या, लढणाऱ्या, गुलामगिरी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या आणि भीक मागणाऱ्या अशा सगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात. मुंग्यांच्या वर्तनाचा खूप अभ्यास झाला असला तरी अजूनही पुष्कळ संशोधनाची गरज आहे. मुंग्या जमिनीत वारुळ करून वसाहती स्थापन करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त 5 लाख मुंग्याच राहू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा श्रमविभाजन दिसून आलेलं आहे. तसंच एका वसाहतीत 4 प्रकारच्या मुंग्या आढळतात. पहिली कामकारी मुंगी, दुसरी शिपाई मुंगी, तिसरी मादी किंवा राणी मुंगी आणि चौथी नर मुंगी. तर पहिल्या आहेत कामकारी मुंग्या. या आकारमानाने अगदी लहान आणि बिनपंखाच्या असतात. यांचे डोळे अगदी बारीक असतात. या सगळ्या माद्या असल्या तरी सुद्धा अंडी घालू शकत नाहीत. यांचं काम काय आहे तर वारुळ स्वच्छ ठेवणं, वसाहतीमधलं बांधकाम करणं, अन्न गोळा करणं आणि नर्स म्हणजेच परिचारिकांप्रमाणे पिल्लांचं संगोपन करणं. एका वारुळात वेगवेगळ्या आकारमानांच्या कामकारी मुंग्या सुद्धा असू शकतात. दुसरा प्रकार आहे शिपाई मुंग्या. या कामकारी मुंग्यांचाच एक प्रकार आहे पण या आकारमानाने थोड्याशा मोठ्या असतात आणि यांचं डोकं हे खूप मोठं असतं. जबडे मजबूत असतात आणि तीक्ष्ण असतात. यांचं काम काय तर वसाहतीतल्या इतर मुंग्यांचं शत्रूंपासून रक्षण करणं. तिसरा प्रकार आहे मादी किंवा राणी मुंग्या. या आकारमानाने बऱ्याच मोठ्या असतात आणि पंखयुक्त असून यांचं काम काय तर फक्त अंडी घालणं आणि नवीन वसाहती स्थापन करणं. आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. या मादी मुंग्यांपेक्षा आकारमानाने लहान आणि नाजूक असतात. यांना सुद्धा पंख असतात. मुंग्यांच्या वसाहतीत पिल्लांची काळजी घेणं हे नराचं किंवा राणीचं काम नसून कामकरी मुंगी ते करते.
आता यांची बाह्य रचना कशी असते तर मुंगीचा रंग तांबडा, तपकिरी, काळा आणि विटकरी असतो. शरीराची लांबी साधारणतः 1 मिमी ते 40 मिमी असते. शरीर गुळगुळीत असून याचा प्रकार जर डोकं, वक्ष म्हणजे छाती आणि उदर असे 3 भाग असतात. डोकं गोल किंवा लांब असतं. डोक्याच्या दोन्ही बाजूंना मिशा किंवा संस्पर्शक हे असतात आणि यांचा आकार मनुष्याच्या हाताप्रमाणे असतो. तर थोडक्यात काय, तर मुंग्यांना प्रत्येक मुंगीला जे काम दिलेलं आहे तेच काम तिने करणं अपेक्षित आहे. म्हणजे कामकारी मुंग्या आहेत, शिपाई मुंग्या आहेत, मादी मुंग्या आहेत आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. तर या 4 भागांमध्ये मुंग्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांना जे निवडून दिलेलं काम आहे तेच त्यांनी करणं अपेक्षित आहे. यावरून मला एक गोष्ट सांगायला आवडेल की साधारण 2 ते 3 वर्षांपूर्वी लालबागमध्ये विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये मुंग्यांचा अभ्यास करणारी एक व्यक्ती आली होती. तर तिने सुद्धा मुंग्यांविषयी अभ्यास कसा केला जातो याबद्दल खूप माहिती सांगितली. तिने सांगितलं की एका वारुळात आम्हाला जावं लागतं आणि वारुळाला धक्का लावणं हे फार कठीण, म्हणजे फारच कठीण काम असतं. कारण की एक जरी मुंगी वारुळातनं बाहेर आली किंवा वारुळाला धक्का लागला तर सगळ्या मुंग्या झरझर येऊन अंगावर चढतात आणि ज्या प्रकारे त्या चावतात अतिशय वाईट प्रकारे. तर अशा वेळीस मुंग्यांचा अभ्यास करायचा कसा हा खूप मोठा प्रश्न, गहन प्रश्न होता. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या मुंग्यांना वेगवेगळे वर्गीकरण कसं करायचं, तर प्रत्येक मुंगीला एक कलर त्यांनी लावला, अप्लाय केला, रंग लावला ब्रशनी, ब्रशच्या सहाय्याने. आणि मग ती मुंगी कुठे जाते, किती वेळ बाहेर जाते, ती बाहेरून काय आणते, कुठल्या वारुळात जाते, अशा प्रकारे त्यांनी या मुंगीचा अभ्यास केला. आणि प्राणी संवर्धन म्हटलं मगाशी मी, तर प्राणी संवर्धन सुद्धा ते करतात. काही प्राणी पाळतात ते अगदी, ते कशा प्रकारे ते सुद्धा आपण बघूया. पण त्याआधी उद्योगी मुंग्या ही एक छानशी कविता आहे, ती कविता आपण बघूया. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल मुंग्या, इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला. कणकण धान्यातून साठवण भविष्याची, कणकण धान्यातून साठवण भविष्याची, त्यामुळे चिंता नसते ओल्या सुक्या दुष्काळाची. एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी. दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, एकजुटीनं झटती कोठार भरे झटपट. आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते. जयश्री चुरी यांनी ही कविता लिहिलेली आहे. अतिशय छान असं वर्णन केलेलं आहे मुंग्यांचं की त्या कधीच कंटाळत नाही, थकत नाहीत. अगदी एखाद्या भिंतीवरून चालल्या असतील आणि त्यांना आपण पाडण्याचा प्रयत्न केला, कितीही वेळा आपण त्यांना खाली पाडलं तरी पुन्हा त्या वर चढतात आणि त्यांचा जो मार्ग आहे तो त्या निश्चित करून त्या दिशेनेच त्या चालत राहतात. तर त्यांच्याकडनं चिकाटी ही आपण नक्कीच हा गुणधर्म शिकण्यासारखा आहे. आणि संदीप खरेंची पण एक कविता आहे, पण ही खूप मोठी आहे त्यामुळे त्यातल्या काही ओळीच आपण ऐकूया. मुंगी बाय मुंगी बाय पिट पिट पिट पिट पिट, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे. इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय, इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय. दारे खिडक्यांच्या खिंडी

दारे खिडक्यांच्या खिंडी बुरुजासम तांब्या भांडी त्यांच्या मागून या सरकत रांग उतरते बघ घसरत कसे समजते मुंगी बाय कसे समजते मुंगी बाय कोणी ठेवले कोठे काय कोठे साखर कुठे रवा कुठे साखर कुठे रवा कुठे मिठाई कुठे खवा कुठे कणिक अन भात कुठे कुठे जाम अन केक कुठे चॉकलेट ही पापलेट ही जे जे सांडे संपून जाय मुंगी बाय मुंगी बाय। खर तर मुंग्यांची गंमत वाटते कारण अगदी साखरेचा दाणा जरी ओट्यावर आपल्या पडला तर काही क्षणांमध्ये त्या मुंग्या बरोबर तिथे येतात आणि एक मुंगी आली की त्यांची रांग लागते आणि मग तो दाणा त्या ज्या प्रकारे उचलतात ज्या चिकाटीने उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात हे सगळं पाहण्यासारखं असतं। त्यांना कधी कधी तो झेलत पण नसतो त्यांना सहनच होत नसतो इतका तो दाणा जड असतो तरी सुद्धा अगदी त्यांचा घोळका येतो आणि मग तो दाणा ते उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात। कमाल वाटते खरंच। तर ही जी मुंगीबाई कविता होती ही लिहिली होती संदीप खरे यांनी आणि अग्गोबाई ढग्गोबाई या अल्बम मधली ही कविता होती। मंडळी मुंगीनंतर आपण बोलणार आहोत मधमाशीविषयी, एक लहानशी विश्रांती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत मधमाशीविषयी। तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ। कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि विविधामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा।

ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते. मुंगी नंतर आता आपण बोलणार आहोत मधमाशी या कीटकाकडे. मधमाशी मधमाशीविषयी आपण सगळेच जाणून आहोत की असं म्हटलं जातं, शास्त्रज्ञ सुद्धा असं म्हणतात की जर मधमाशी निसर्गातनं संपून गेली किंवा ती नाहीशी झाली तर अवघ्या 4 दिवसांमध्ये हे विश्व सुद्धा संपून जाईल. इतकं महत्व या मधमाशीचं आहे. आपल्याला हे तर माहितीच आहे की पॉलिनेशनसाठी म्हणजे परागीभवनासाठी मधमाशा ह्या किती महत्वाच्या आहेत. फुलांमधनं मध गोळा करणं हा तर उपयोग आहेच, पण मध गोळा करत असताना त्यांच्या पायांना ते परागकण लागतात आणि तिथून या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर असं करत करत हे परागीभवन जे होत आहे आणि त्याच्यामुळेच आपण आहोत, अस्तित्व आहे आपलं, अस्तित्व यांच्यामुळेच आहे. तर हे किती महत्वाचा घटक आहे निसर्गातला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हल्ली सगळीकडे ना मधमाशांचं पोळं दिसलं की पटकन आपण जाळ पेटवतो आणि लगेच त्यांच्या जवळ नेतो आणि ते पोळं जाळून टाकलं जातं. तर कुठेतरी ना आपण हे न करता दुसरा मार्ग अवलंबता येईल का याचाही विचार करण्याची गरज आहे. कारण एक तर झाडच कमी होत चालली आहेत मुळात, त्यांना पोळं करण्यासाठी जी जागा आवश्यक असते ती जागाच नसते. म्हणून मग बऱ्याच वेळा आपल्याला छतावरती वगैरे बघायला मिळतं गच्चीत एखादं मोठं पोळं असतं, किंवा मग गॅलरीमध्ये पण कधी कधी पोळं पाहायला मिळतं आणि आपण पटकन ते जाळून टाकतो. तर असं करायला नको. आपण सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून, एक निसर्गाचा घटक म्हणून यांचाही आपण विचार करायला हवा, कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर कुठेतरी आपलंही हे कर्तव्य आहे की त्यांचं जतन संवर्धन करणं. असो, तर आपण मधमाशांविषयी बोलूया आता. मधमाशा या 4 पंख असलेले फुलांवर जगणारे कीटक आहेत. त्यांचे मागचे पाय मोठे असतात, शरीरावर फांद्यांसारखे किंवा पिसासारखे केस असतात.

मधमाशा स्वतःची लहान कौटुंबिक घरटी बनवतात. मधमाशांच्या साधारणतः 10,000 ते 20,000 प्रजाती आहेत, ज्यात गांधील माशी आणि माशीसारख्या अनेक मधमाशांचा समावेश आहे. बहुतेक मधमाशा या 2 मिमी ते 4 सेंटीमीटर इतक्या लांबीच्या लहान असतात. मधमाशा आणि गांधील माशी यांचे एक जवळचं नातं आहे. मुख्य फरक हा की मधमाशा आपल्या पिलांना परागकण आणि मध देतात, तर गांधील माशी प्राणीजन्य अन्न, कीटक किंवा कोळी खातात. या व्यतिरिक्त गांधील माशीच्या अंगावर फांद्या नसलेले केस असतात. मधमाशा पोळ्यांमध्ये किंवा वसाहतीत राहतात. एका पोळ्यात सुमारे 20,000 मधमाशा असतात, तर काही मोठ्या पोळ्यांमध्ये अगदी 1,00,000 जास्त मधमाशा सुद्धा असू शकतात. पोळ्यामध्ये एक राणीमाशी असते, शेकडो नर मधमाशा असतात आणि हजारो कामकारी माशा असतात. कामकारी मधमाशा या मादी असतात, पण त्या प्रजनन करत नाहीत. जसं आपण मुंग्यांचं पाहिलं होतं मगाशी, तसंच सेम अगदी राणी मधमाशी मादी असते आणि ती पोळ्यातल्या सगळ्या पिल्लांना जन्म देते. नर मधमाशा नर असतात आणि त्यांना डंख नसतो. अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे. मधमाशा अन्नाच्या स्रोतांविषयी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नृत्याचा वापर करतात. हे आपल्याला नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण वाटलं असेल की मधमाशा या अन्नाच्या स्रोतांविषयी, कुठे काय आपल्याला घ्यायचंय किंवा मध कुठून गोळा करायचंय याचं कम्युनिकेशन करण्यासाठी त्या डान्स करतात, नृत्य करतात. मधमाशांच्या हालचालींमधून निघणारे आवाज त्यांच्या डोक्यावरील बारीक केसांद्वारे टिपले जातात. मधमाशा दिशादर्शनासाठी सूर्याचा वापर करतात. दिशा ठरवण्यासाठी मधमाशा या सूर्याचा वापर करतात. ही आणखीन एक नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की एवढा असा कीटक आहे, पण तो सुद्धा जेव्हा अन्न गोळा करतो किंवा दिशा ठरवतो, तर निसर्गातल्या मोठ्या मोठ्या घटकांचा अगदी विचार करतो आणि मगच ती गोष्ट करतो. मधमाशीच्या पोळ्यामध्ये मेणाचे कप्पे असतात. इथेच राणीमाशी आपली अंडी घालते. ती एका दिवसात 1,500 अंडी घालू शकते. अंडी फुटल्यावर त्यातनं अळ्या बाहेर येतात आणि कामकारी माशा त्यांना खाऊ घालतात. कामकारी माशा या फुलांमधनं परागकण आणि मकरंद म्हणजेच मध गोळा करतात. परागकणांचा उपयोग प्रथिनांचा स्रोत म्हणून होतो आणि मधाचा उपयोग ऊर्जेचा स्रोत म्हणून होतो. काही परागकण फुलांच्या स्त्रीकेसरावर पडतात आणि त्यामुळे परपरागण होतं. हे काही पिकांसाठी आणि फुलांसाठी महत्वाचं असतं. वनस्पती आणि कीटक यांच्यातल्या या संबंधाला सहजीवन म्हणतात, हे आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा अभ्यासाला होतं. मधमाशा फुलातल्या मकरंदाचं मधात रुपांतर करतात. केवळ 1 चमचाभर मध तयार करण्यासाठी, बघा, केवळ 1 चमचाभर मध तयार करण्यासाठी कामगार मधमाशांना 4,000 अधिक फुलांना भेट द्यावी लागते. आपण 1 चमचा मध अगदी सहज घेतो, पण ते 1 चमचाभर मध त्यांना तयार करण्यासाठी मधमाशांना जवळपास 4,000 अधिक फुलांवर जावं लागतं आणि प्रत्येक फुलातनं तो मकरंद गोळा करून त्याचं मधात रुपांतर करावं लागतं. पोळ्यामधनं मध काढताना मधमाशी पालकांना खूप काळजी घ्यावी लागते. मधमाशांना इजा होणार नाही याची ते काळजी घेतात. मधमाशा जो मध घेतात त्याच्या बदल्यात मधमाशी पालक त्यांना साखरेचा पाक देतात. त्यांच्यामध्ये सुद्धा देवाणघेवाण आहे, बघा किती गमतीची गोष्ट आहे. राणी ही पोळ्याची माता असते. पोळ्यामध्ये एकच राणीमाशी असते आणि तिला दररोज सुमारे 1,000 अंडी घालावी लागतात, ज्यातून नवीन मधमाशा तयार होतात. तिचे तीव्र फेरामोन्स म्हणजे शरीराचा गंध जो असतो, पोळ्याला एकत्र काम करण्यास मदत करतात आणि कामकारी मधमाशांना अंडी घालण्यापासून रोखतात. म्हणजे कामकारी माशांना शक्य असून सुद्धा त्यांनी अंडी घालणं अपेक्षित नाहीये, म्हणून ते अंडी घालत नाही. फक्त जी राणीमाशी आहे तीच हे काम करते. यांच्याकडनं हे पण खूप शिकण्यासारखं आहे की तुम्हाला जे काम दिलंय तेच तुम्ही करायचंय, त्या व्यतिरिक्त कुठलंही काम करणं तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. करून बघूया काय होतंय, असं इथे चालत नाही. नर माशांचं एकमेव काम आहे की राणीमाशीसोबत मिलन करणं. त्यापैकी फक्त सर्वात सक्षम असलेल्या काही नरमाशाच आपली जनुकीय वैशिष्ट्य पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करतात. ही भूमिका इतकी महत्वाची असते की पोळ्यातल्या कामगार माशा त्यांना खाद्य पुरवतात. दिवसा त्या जमिनीपासून 5 ते 35 मीटर उंचीवर एकत्र जमतात आणि तरुण राणी माशीची वाट बघत बसतात. मग राणी माशी दूरवरच्या एकत्र जमण्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल उडून जाते, तिथे जिथे ती अनेक नरमाशांसोबत मिलन करते.

पण प्रत्येक नरमाशी मिलन झाल्यावर मरते. हाच काजव्यांबाबतीत सुद्धा सारखाच नियम आहे की मिलन झाल्यावरती प्रत्येक नरमाशी मरते. जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज उरत नाही आणि कामगार माशा अशा वेळी त्यांना हकलून देतात. गरज सरो वैद्य मरो ही म्हणे त्या अगदी साजेशी आहे की जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज भासत नाही आणि म्हणून त्यांना हकलून दिलं जातं. हजारो कामकरी मधमाशाच पोळ्याला टिकवून ठेवतात. जन्माच्या दिवसापासून त्या न कुरकुरता राबतात. पोळ्याची स्वच्छता करणं, त्याचं रक्षण करणं, वाढणाऱ्या पिल्लांना खाऊ घालणं, मधमाशाचं पोळं बांधणं ही त्यांची कामं. याशिवाय फुले असलेल्या लांब हिवाळ्यासाठी मधाचा साठा करण्याकरता मकरंद गोळा करून ठेवणं हे सुद्धा त्यांचं काम. कामकरी मधमाशा उन्हाळ्यात पोळं थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात आणि त्या खूप प्रभावीपणे संवाद सुद्धा साधतात. सर्वोत्तम फुलं कुठे मिळतील, तिथे मकरंदाचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता कशी असेल हे ते आपल्या भगिनींना सांगू शकतात. राणी सुरक्षित आहे की नाही आणि पोळ्यात घुसण्याचा प्रयत्न करणारी ती नवीन मधमाशी दुसऱ्या पोळ्यातून त्यांचा मौल्यवान मध चोरण्यासाठी आलेली अनोळखी मधमाशी आहे की नाही हे सुद्धा त्या ओळखू शकतात. म्हणजे त्यांना एवढी बुद्धिमत्ता आहे हे ओळखण्याची. आपल्याला तर सगळ्या मधमाशा सारख्याच वाटतात पातक्षणी, म्हणजे आपल्याला फरक सांगा असं म्हटलं तर कठीण आहे, शक्यच नाहीये मुळात. आता याच्यानंतर आपण बघूया की त्यांचं जीवनचक्र कसं असतं. मधमाशी प्रौढ होण्यापूर्वी विकासाच्या अनेक टप्प्यांमधून जाते. ती राणी, कामकरी माशी किंवा नरमाशी बनो, सगळ्या मधमाशांना कायापालटाच्या चार टप्प्यांमधून जावंच लागतं. ते कुठले टप्पे आहेत तर अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. राणी माशी मध पोकळीतील कप्प्यांमध्ये आपली अंडी घालते. फलित अंड्यांमधून कामकरी माशा बनतात तर अफलित अंड्यांमधून नर माशा बनतात. कामकरी माशा वेगाने वाढणाऱ्या अळ्यांना खाऊ घालण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. शेवटी मध पोकळीतले कप्पे बंद केले जातात जेणेकरून अळ्या एकांतात आपले कोश विणून कोशावस्थेत जाऊ शकतील. या अवस्थेतून रूपांतर पूर्ण झाल्यावरती मधमाशीचं पिल्लू मधमाशांच्या समाजात आपलं स्थान घेण्यासाठी त्या कोशातनं हळूच बाहेर येतं. अंड्यापासून प्रौढ मधमाशी बनण्याच्या या प्रक्रियेला राणीमाशीसाठी कमीत कमी 16 दिवस किंवा नरमाशीसाठी जास्तीत जास्त 24 दिवस लागू शकतात. एकदा कामगार मधमाशी बाहेर आली की तिचं आयुष्यमान, ऋतू, उपलब्ध अन्न आणि तिला कराव्या लागणाऱ्या कामावर अवलंबून काही आठवड्यांपासून ते जवळजवळ 1 वर्षापर्यंत असू शकतं. नवीन कामगार मधमाशी मऊ, पिसाळलेली आणि बऱ्यापैकी अविकसित असते. पुढील काही आठवड्यांमध्ये तिच्या विविध विशेष ग्रंथी परिपक्व होतात ज्यावरून वसाहतींमध्ये ती कोणते काम करणार हे त्यावरून ठरतं. मग या कामांमध्ये स्वच्छता करणं असेल, लहान पिल्लांना खाऊ घालणं असेल, कोशांमध्ये मकरंद आणि पराकण भरणं किंवा मेळाचं पोळ बांधणं, वसाहतीचं रक्षण करणं अशी वेगवेगळी कामं ठरलेली असतात. आणि मग शेवटी ती मकरंद, पराकण, प्रोपेलिस आणि पाणी गोळा करण्याचं काम करते. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, मध, जो मध आपण खाण्यासाठी वापरतो. आता तुम्ही म्हणाल की माशी जेव्हा फुलातनं मकरंद गोळा करते तोच मध, पण तसं नाहीये. काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि मग त्याचं रुपांतर मधात होतं. आणि म्हणूनच आपल्याला जेव्हा मध हवा असतो तेव्हा मधमाशीच्या पोळ्यातनंच आपण तो काढतो. आपण फुलातनं मध नाही काढू शकत. ही जी किमया आहे ती फक्त निसर्गाने त्यांनाच दिलेली आहे. मध हा एक घट्ट द्रव पदार्थ आहे जो विशिष्ट प्रकारच्या मधमाशा फुलांच्या मकरंदापासूनच तयार करतात. अनेक कीटक प्रजाती मकरंद खातात तर मधमाशा मध बनवण्यासाठी मकरंदावरती विशिष्ट प्रक्रिया करून तो घट्ट करतात. खरं तर त्या भरपूर मध बनवतात जेणेकरून हिवाळ्यासारख्या जेव्हा फुलांचा मकरंद उपलब्ध नसतो तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा उपलब्ध अन्न असेल यासाठी आधीच त्यांनी पुरेसा मकरंद काढून घेतलेला असतो. बहुतेक कीटकांच्या विपरीत मधमाशा हिवाळ्यातही सक्रिय राहतात आणि थंडीने गोठून मरण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या मधाचं सेवन करतात आणि चयापचयाची क्रिया पूर्ण करतात. सुरुवातीच्या मानवांनी कदाचित अस्वल आणि इतर सस्तन प्राण्यांना मधासाठी मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करताना पाहिलं असेल आणि अर्थातच आपण सुद्धा मधासाठी पूर्णपणे मधमाशांवरच अवलंबून आहोत. मधमाशा फुलांच्या वनस्पतींमधून मकरंद गोळा करतात
आणि तो त्यांच्या पोटातील मधाच्या पिशवीत साठवतात, जिथे इन्व्हर्टेज नावाच्या एन्झाईमच्या क्रियेमुळे त्याचे अंशत मधात रुपांतर होते. अतिशय महत्वाची ही प्रक्रिया आहे. पोळ्यात परत आल्यावरती त्या हा मकरंद घरातल्या मधमाशांना देतात, ज्या हे परिवर्तन पुढे चालू ठेवतात आणि त्यानंतर त्याचं रुपांतर हे मधात होतं. तर अशा रीतीने ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि मधमाशी इतक्या फुलांवरती जाते, त्या फुलातनं तो मकरंद गोळा करते, तेव्हा कुठे आपल्याला एक चमचा मध मिळतं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण मधाचं सेवन करू तेव्हा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की हा मध गोळा करण्यासाठी त्या मधमाशांनी किती कष्ट केले आहेत. जाता जाता एक मधमाशीवर कविता आहे. नाचे गुणगुणे या मधमाशा, नाचे गुणगुणे या मधमाशा, कळेना आम्हा त्यांची गूढ भाषा. मारून भराऱ्या चहू दिशेला, मारून भराऱ्या चहू दिशेला, झप्पी देई ती फुलाफुलाला. भरून घेई पराकणांची झोळी, भरून घेई पराकणांची झोळी, वाटा उचलते बांधण्यात पोळी. थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, शिकावा तिचकडून मंत्र बचतीचा. परागणाचे करते अचाट काम, परागणाचे करते अचाट काम, नकळत देई ती करोडोचा दाम, नकळत देई ती करोडोचा दाम. हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, मळे फळबागा डुलती आनंदाने. मधमाशांचे प्रमाण का घटले, मधमाशांचे प्रमाण का घटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले. मंडळी, आपण सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या म्हटलं होतं की मधमाशांचं संवर्धन आणि जतन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. एक पुण्याचा एक मुलगा आहे अमित गोडसे म्हणून, तर तो यासाठी खूप चांगलं काम करतोय की मधमाशांचं पोळं जाळू नका, तुम्ही त्यांच्या टीमला संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा, ते लोक जिथे शक्य आहे तिकडे जातील आणि त्यांच्याकडे जी काही वेगळी यंत्रणा आहे जेणेकरून पोळं न जाळता तुम्हाला ते पोळं काढता येईल आणि तो मध तुम्हाला गोळा करता येईल. आणि जर तुम्हाला असं मधुमक्षिका पालन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे करू शकता, कारण मधमाशांचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसतंय आणि आपल्याकडूनही नकळतपणे मधमाशा मारल्या जात आहेत. तर असं होऊ नये यासाठी आपणही करू शकतो, मधमाशांची पेटी आपण आणू शकतो. आणि मुळात सगळ्या मधमाशा डंख लावतात का, डंख मारतात का, तर नाही. बऱ्याचशा माशा अशा असतात की ज्या डंख मारत नाहीत, फक्त त्या जेव्हा आपल्या अंगाला स्पर्श करतात तेव्हा थोड्याशा गुदगुल्या होतात, एवढाच काय तो आपल्याला त्रास होईल. आणि जर तुम्ही ही अशी मधमाशांची पेटी तुमच्याकडे आणली तर तुमच्या आसपास जेवढी काही झाडं आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, ती सगळी बहरून जातील काही दिवसांमध्ये आणि तुम्हाला हा मध सुद्धा मिळेल. तर नक्की विचार करा या मधुमक्षिका पालनाविषयी. शक्य असेल, जागा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. आणि आपल्याकडनं निसर्गाला आपण देणं लागतो, तर यानिमित्ताने आपण ही अशी एक मदत सुद्धा आपण निसर्गाला नक्कीच करू शकतो. आपण जाणून घेतलं मधमाशी आणि मुंगी यांच्याविषयी. त्यांच्याकडनं आपण बरेच काही गुणधर्म आहेत जे आपण अंमलात आणू शकतो, त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो, ते आणूया आणि जीवनाचा आपला भाग करून घेऊया. याच टप्प्यावरती मी आरजे सुवर्ण आपला निरोप घेते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेतोय. आज आपण मुंबईतील 5 गार्डन या प्रेक्षणीय स्थळाविषयी माहिती घेणार आहोत. एका सुंदर शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाची सफर करणार आहोत, जिथे गेल्यावर मुंबईची धावपळ काही काळासाठी विसरून जाते. हे ठिकाण म्हणजे 5 गार्डन, ज्याला इंग्रजीमध्ये 5 गार्डन म्हणून ओळखले जाते. मुंबई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, हजी अली, सिद्धिविनायक. पण मुंबईमध्ये एक असे ठिकाण आहे जे प्रसिद्ध पर्यटनास स्थळा इतकंच गाजलेलं नसूनही मुंबईकरांच्या मनात खास स्थान राखून आहे, ते म्हणजे माटुंगा परिसरातील 5 गार्डन. या परिसराचे नाव 5 गार्डन का पडले? कारण इथे एकाच ठिकाणी 5 वेगवेगळ्या छोट्या बागा नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करण्यात आल्या आहेत. या बागा एकमेकांना लागून असून त्यांच्या भोवती रस्ते आणि सुंदर वसाहती आहेत. 5 गार्डन हा परिसर केवळ हिरवाईसाठीच नाही तर त्याच्या स्वच्छतेसाठी, शांततेसाठी आणि नियोजनबद्ध रचनेसाठीही ओळखले जातात. ब्रिटिश काळात माटुंगा हा परिसर आधुनिक नगर रचनेचा आदर्श म्हणून विकसित करण्यात आला. रुंद रस्ते, झाडांनी आच्छादलेले मार्ग आणि मध्ये तयार केलेल्या बागा यामुळे हा भाग आजही वेगळा वाटतो. सकाळी या बागांमध्ये फेरफटका मारायला गेलात तर एक वेगळीच मुंबई तुम्हाला अनुभवायला मिळते. कुणी जॉगिंग करत असतं, कुणी योगा अभ्यास करत असतं, ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत असतात आणि लहान मुले खेळत असतात. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट वातावरण अधिक प्रसन्न करतो. या बागांमध्ये बसून काही क्षण डोळे मिटले तर शहरांच्या गोंगाटापासून आपण किती दूर आलो आहोत असं वाटतं. गार वारा, हिरवीगार झाडे, स्वच्छ पायवाटा आणि शांत वातावरण, हे सगळं मनाला नव चैतन्य देतं. 5 गार्डन हा परिसर विशेषतः कुटुंबांसाठी अत्यंत आवडता आहे. संध्याकाळी इथे मुलांचा हशा घुमत असतो. पालक बाकांवरती बसून मुलांचा खेळ पाहत असतात. ज्येष्ठ नागरिक निवांत फेरफटका मारत असतात. तरुण मंडळी व्यायाम करत असतात. असं वाटतं की या बागांमध्ये मुंबईचे संपूर्ण सामाजिक जीवन एकत्र येते. आजच्या धावपळीच्या जीवनात हिरव्या जागा कमी होत चालल्या आहेत. अशा वेळी 5 गार्डन सारखी ठिकाणे केवळ पर्यटन स्थळ नाही तर ती शहराची फुफ्फुसे देखील आहेत. ती आपल्याला शुद्ध हवा देतात, मानसिक शांतता देतात आणि निसर्गाशी पुन्हा जोडूनही ठेवतात. कल्पना करा की सकाळचे 6 वाजले आहेत, सूर्य नुकताच उगवत आहे, कवळी सूर्यकिरणे झाडांच्या पानांमधून अलगद खाली पडत आहेत, गार वारा आपल्या चेहऱ्यावर येत आहे, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट संपूर्ण वातावरण घुमत आहे आणि आपण 5 गार्डनच्या शांत परिसरात प्रवेश करत आहोत. मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात एवढी शांतता अनुभवणं म्हणजे जणू एखाद्या डोंगराळ ठिकाणी आल्यासारखे वाटते. 5 गार्डन मध्ये सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात ती येथील भव्य वृक्षाई. वर्षानुवर्षे उभी असलेली ही मोठी झाडे, त्यांच्या दाट सावल्या, त्यांच्यावरती घरटी बांधलेले पक्षी आणि सतत वाहणारा गार वारा, ही सगळी दृश्ये मनाला एक वेगळाच आनंद देतात. या बागांमध्ये अनेक प्रकारची शोभेची झाडे आहेत, फुलझाडे आहेत आणि हिरवीगार गवताची मैदाने देखील आहेत. प्रत्येक बागेची स्वतःची रचना आहे. कुठे वर्तुळाकार पायवाटा आहे, कुठे प्रशस्त बाग, कुठे मुलांसाठी खेळण्याची जागा, तर कुठे निवांत बसून पुस्तक वाचण्यासाठी शांत कोपरी. ही नियोजनबद्ध रचना पाहून ब्रिटिशकालीन नगर रचनेचे कौतुक वाटते. सकाळी येथे अनेक नागरिक नियमित फिरायला येतात. काही जण वेगाने चालत व्यायाम करतात, काही जण योगासने करतात, काही जण प्राणायाम करतात, तर काही ज्येष्ठ नागरिक मित्रांसोबत गप्पा मारत दिवसाची सुरुवात करतात. तुम्ही कधी सकाळी पक्ष्यांचा आवाज शांतपणे ऐकला आहेत का? पाच गार्डन मध्ये तो अनुभवायला मिळतो. कावळे, चिमण्या, कबुतरे, मैना आणि इतर अनेक पक्षी या झाडांवरती मुक्तपणे विहार करत असतात. आज शहरांमध्ये चिमण्या कमी होत चालल्या आहेत, पण अशा हिरव्या परिसरामुळे अनेक पक्ष्यांना सुरक्षित आश्रय मिळतो. यामुळे पाच गार्डन हा केवळ माणसांसाठीच नाही तर पक्षी आणि छोट्या जीवांसाठीही एक सुंदर निवास आहे. संध्याकाळ झाली की या बागांचे रूप आणखीन बदलते. लहान मुलांना हशा, खेळणाऱ्या मुलांचे आवाज, सायकल चालवणारे छोटे मित्र, कुटुंबासोबत फिरणारे आई वडील आणि हातात हात घालून निवांत चालणारे ज्येष्ठ दाम्पत्य, हे दृश्य पाहताना मन प्रसन्न होते. आजच्या डिजिटल युगामध्ये मुले मुंबई मोबाईल मध्ये रमून जात आहेत, पण पाच गार्डन सारख्या जागा त्यांना मन मोकळेपणाने धावण्याची, खेळण्याची आणि निसर्गाशी मैत्री करण्याची संधी देतात. या बागांमध्ये बसल्यावर वेळ कसा जातो ते कळत नाही. एखादं पुस्तक वाचावंसं वाटलं, एखादं गाणं गुणगुणावंसं वाटलं किंवा फक्त शांत बसून झाडांची सळसळ ऐकत राहावंसं वाटतं, यालाच तर खरी मानसिक विश्रांती म्हणतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण तणाव, चिंता आणि कामाच्या ओझ्याखाली जगतो, पण निसर्गातील काही क्षण आपल्या मनाला पुन्हा नव्याने जगायला शिकवतात. म्हणूनच डॉक्टर नियमितपणे चालणे आणि हिरव्या परिसरात वेळ घालवण्याचा सल्ला देतात. पाच गार्डन आपल्याला एक मोठा संदेश देतं की शहर कितीही आधुनिक झाले तरी त्याचा खरा श्वास झाडांमध्येच असतो. म्हणून प्रत्येक नागरिकांनी या बागांची स्वच्छता राखली पाहिजे, कचरा टाकू नये, झाडांना इजा करू नये, निसर्गाचा आदर केला पाहिजे. कारण या बागा केवळ आपल्या आजसाठी नाहीत तर आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील आहेत. कोणत्याही शहराची ओळख केवळ इमारतीने किंवा रस्त्यांनी होत नाही तर त्या शहरात राहणाऱ्या लोकांमुळे, त्यांच्या संस्कृतीमुळे, त्यांच्या परंपरामुळे आणि त्यांच्या जीवनशैलीमुळे त्या शहराला खरी ओळख मिळते. पाच गार्डनचा परिसर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. माटुंगा हा मुंबईतील सर्वात सुसंस्कृत आणि नियोजनबद्ध भागांपैकी एक मानला जातो. अनेक दशकांपासून येथे पारशी, दक्षिण भारतीय, गुजराती, मराठी आणि इतर अनेक समाजांचे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहतात. यामुळेच या परिसरात विविधतेमध्ये एकता ही भावना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. सकाळी फिरायला गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा ऐकू येतील. कोण मराठीमध्ये बोलत असेल, कुणी गुजरातीत, कुणी तमिळ किंवा कन्नडमध्ये, तर कुणी इंग्रजीत संवाद साधत असेल. पण या सर्वांची ओळख एकच, ते सर्व मुंबईकर आहेत. माटुंगा म्हटलं की आणखीन एक गोष्ट आठवते, येथील प्रसिद्ध दक्षिण भारतीय खाद्य संस्कृती. येथील अनेक उपहारगृहांमध्ये गरमागरम इडली, डोसा, मेंदूवडा, उत्तप्पा, फिल्टर कॉफी आणि इतर अनेक परिसरातील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दूर दूर लोक येतात. सकाळी पाच गार्डनमध्ये फेरफटका आणि त्यानंतर गरमागरम फिल्टर कॉफी हा अनुभव अनेक मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे. या परिसरात अनेक जुनी शैक्षणिक संस्थाही आहेत. विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, कलाकार आणि व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील लोक या भागात येतात. यामुळे या परिसरात एक वेगळंच बौद्धिक आणि सांस्कृतिक वातावरण जाणवते. अनेक सणही इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्री, पोंगल, पारशी नववर्ष, ख्रिसमस, प्रत्येक सण या परिसराला नव्या रंगांनी सजवतो. यातून एक सुंदर असा संदेश मिळतो की धर्म वेगळे असले तरी आनंद साजरा करण्याची भावना एकच असते. पाच गार्डनमध्ये बसून आजूबाजूला पाहिलं तर एक सुंदर चित्र दिसतं. एका बाजूला मुलं खेळत आहेत तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नागरिक हसत खेळत गप्पा मारत आहेत. तरुण व्यायाम करत आहे, कुणी पुस्तक वाचत आहे, कुणी मोबाईल बाजूला ठेवून फक्त निसर्गाचा आनंद घेत आहे. हे दृश्य आपल्याला सांगते की खरा आनंद महागड्या गोष्टींमध्ये नसतो, तर छोट्या छोट्या साध्या क्षणांमध्ये सुद्धा असतो. आज आपण सर्वजण खूप व्यस्त आहोत, काम, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्यात आपण आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळच काढत नाही. पण पाच गार्डन सारखी ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा एकत्र बसायला, बोलायला आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला शिकवतात. संस्कृती म्हणजे फक्त परंपरा नाही, ती माणसांना जोडणारा अदृश्य असा धागा आहे. जिथे निसर्ग, संस्कृती आणि माणूस एकत्र नांदते, तिथेच खऱ्या अर्थाने शहर सुंदर बनते. आता आपण पुढे आणखी माहिती घेणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: मुसळधार पाऊस, खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, किवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ म्हणजे आठवण येते का? मग चालू ला, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत. तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये. साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढी. तो विचारील तुला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ मजे आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का?

विश्रांतीनंतर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आज आपण पाच गार्डन याविषयी माहिती घेत आहोत. पाच गार्डनचा इतिहास, हिरवाई, निसर्ग आणि माटुंग्याचा सांस्कृतिक वारसा आपण जाणून घेतला. आता आपण जाणून घेणार आहोत या बागेतील दैनंदिन जीवन, इथे येणाऱ्या लोकांचे अनुभव आणि या परिसराची खास ओळख. डोळे मिटा आणि कल्पना करा की सकाळचे 6:30 वाजले आहेत. पूर्व दिशेला सूर्य हळूहळू उगवत आहे. झाडांच्या पानावरती दवबिंदू चमकत आहेत. गार वारा अंगाला स्पर्श करून जात आहे आणि पाच गार्डन मध्ये दिवसाची सुरुवात झाली आहे. सर्वात आधी दिसतात ते नियमित चालणारे नागरिक. कुणी वेगाने चालत आहे, कुणी हलके धावत आहे, कुणी योगासने करत आहेत, तर काही जण प्राणायाम करत शांतपणे दिवसाची सुरुवात करत आहे. आज डॉक्टर नियमित चालण्याची आणि हिरव्या वातावरणात वेळ घालवण्याचा सल्ला देतात. पाच गार्डन हे त्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथील स्वच्छ हवा, मोठमोठी झाडे, शांत वातावरण हे सगळं शरीर आणि मन दोन्हीसाठी औषधासारखे काम करते. सकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र येतात. कोणी हास्य प्रयोग करते, कोणी आरोग्याच्या गप्पा मारतात, कोणी जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की जाणवतं आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो अशा छोट्या गोष्टींमध्येही भेटतो ज्याच्यामध्ये भेटी असतात. थोड्याच वेळात मुले येऊन लागतात. त्यांच्या हातात चेंडू, कधी सायकल, कधी छोट्या खेळण्यांचा खजिना. त्यांच्या हसण्याने संपूर्ण बाग जिवंत होते. मुलं झाडांभोवती धावतात, एकमेकांशी खेळतात आणि निसर्गाच्या सानिध्यात बालपण अनुभवतात. आजच्या काळात मोबाईल आणि स्क्रीनच्या जगात वाढणाऱ्या मुलांसाठी अशी खुली मैदाने किती महत्वाची आहेत याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. संध्याकाळ झाली की या परिसरात एक वेगळं चित्र दिसतं. ऑफिसमधून परतलेले तरुण, कुटुंबासोबत फिरायला आलेले पालक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि छायाचित्रकार, सर्वजण या बागेचा आनंद घेत असतात. अनेक जण झाडांच्या सावलीत बसून पुस्तक वाचतात. काही जण कानात हेडफोन लावून संगीत ऐकतात, तर काही जण फक्त शांतपणे आकाशाकडे पाहत असतात. कधी कधी अशा शांत क्षणांची किंमत मोठ्या यशापेक्षाही जास्त असते. पाच गार्डन हा परिसर छायाचित्रकारांसाठी खूप आवडता आहे. हिरवी झाडे, सूर्यकिरणांचा सुंदर खेळ, फुलांचे रंग आणि स्वच्छ शांत वातावरण यामुळे येथे निसर्ग चित्रे आणि कौटुंबिक छायाचित्रे सुंदर येतात. अनेक जण आपल्या मुलांचे वाढदिवस, कौटुंबिक भेटी किंवा छोट्या आठवणी येथे कॅमेऱ्यात जपतात. या बागेत फिरताना एक गोष्ट विषय जाणवते, इथे कुणी घाईत नसते. मुंबई शहर धावत असतं, पण पाच गार्डन शांतपणे जगायला शिकवतं. ते सांगतं की थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मोबाईल बाजूला ठेवा, झाडांकडे बघा, पक्ष्यांचा आवाज ऐका, जीवनाचा आनंद घ्या. आपल्या आयुष्यातील पैसा, यश आणि काम महत्वाचे आहे, पण त्यासोबत मानसिक शांतता, आरोग्य आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळही तितकाच महत्वाचा आहे. पाच गार्डन आपल्याला याच जीवनमूल्याची आठवण करून देतो. आज आपण या बागेतून एक संदेश घेऊया की दर आठवड्यात किमान एक दिवस कुटुंबासोबत एखादा बागेत फिरायला जाऊया. मुलांना झाडांची ओळख करून देऊया, स्वच्छतेची सवय लावूया आणि निसर्गावरती प्रेम करायला शिकूया. हिरवळ जपणारी पिढीच भविष्यात निरोगी समाज घडवेल. मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि वेगाने धावणारे महानगर आहे. रोज लाखो वाहने, उंच इमारती, नवीन प्रकल्प आणि सतत वाढणारी वर्दळ या सगळ्यांमध्ये शहराला श्वास देणाऱ्या हिरव्या जागा किती महत्वाच्या आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. पाच गार्डन हा फक्त फिरण्याचा परिसर नाही, तो मुंबईच्या पर्यावरणाचा एक महत्वाचा आधार आहे. येथील मोठमोठी झाडे दिवसभर कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि प्राणवायू सोडतात. म्हणूनच या परिसरातील हवा तुलनेने अधिक प्रसन्न वाटते.
उन्हाळ्यात झाडांची दाट सावली परिसराचे तापमान कमी ठेवण्यास मदत करते. पावसाळ्यात ही झाडे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत करते. पक्षी, फुलपाखरे आणि अनेक लहान जीवांसाठी हा परिसर सुरक्षित आश्रयस्थान ठरतो. आपण अनेकदा म्हणतो की मुंबईत जागेची कमतरता आहे. हे खरं असलं तरी पाच गार्डन सारख्या जागा आपल्याला आठवण करून देतात की शहराचा विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं तितकंच महत्वाचं आहे. आज जगभरात ग्रीन सिटी म्हणजे हिरव्या शहरांची संकल्पना चर्चेत आहे, पण माटुंग्यातील हा परिसर अनेक दशकांपूर्वीच त्या विचाराचे उत्तम उदाहरण ठरला. रुंद रस्ते, मध्ये हिरव्या बागा, झाडांनी वेढलेली घरे आणि शांत वातावरण हे सर्व नगर रचनेतील दूरदृष्टीचे उदाहरण आहे. आता काही रंजक गोष्टी जाणून घेऊ. अनेक चित्रपट, जाहिराती आणि माहितीपटांमध्ये पाच गार्डन परिसराची दृश्ये चित्रित करण्यात आली आहे. सकाळी इथे येणारी अनेक लोक वर्षानुवर्षे एकाच वेळी भेटतात. काहींची मैत्री इथे झाली, काहींनी इथे चालायची सवय लावली, तर काहींसाठी ही बाग त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनली. म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिक प्रेमाने म्हणतात, पाच गार्डन म्हणजे आमचं दुसरं घर. या परिसरात फिरताना एक गोष्ट विशेष जाणवते, येथील लोक बागेची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतात, कचरा योग्य ठिकाणी टाकतात, झाडांची काळजी घेतात. सार्वजनिक जागा आपलीच आहे ही भावना येथे दिसून येते. हीच भावना प्रत्येक मुंबईकरांमध्ये निर्माण झाली तर आपलं शहर आणखीन सुंदर होईल. प्रत्येक शहराची काही खास ओळख असते. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, जुहू चौपाटी, सिद्धिविनायक मंदिर हे उभे राहते. पण या गजबजलेल्या शहरात अशी काही ठिकाणं आहेत जी प्रसिद्धीपेक्षा मनशांतीसाठी ओळखले जातात. त्यामुळेच एक म्हणजे हे पाच गार्डन ही बाग केवळ झाडांची नाही, ती आठवणींची बाग आहे. इथे अनेकांनी आपल्या बालपणीचे खेळ खेळले, अनेकांनी आपल्या मुलांना चालायला शिकवले, अनेकांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्यभरातील सुंदर सकाळी त्या अनुभवल्या आणि अनेक प्रेमळ कुटुंबांनी इथे एकत्र वेळ घालवला. म्हणून पाच गार्डन हे फक्त पर्यटन स्थळ नाही तर मुंबईच्या भावी विश्वाचा एक भाग आहे. आज जगभरात हवामान बदल, प्रदूषण आणि वाढती उष्णता ही मोठी आव्हाने आहेत. अशा काळात शहरातील हिरव्या जागांचे महत्व अधिक वाढते. एक मोठे झाड वर्षानुवर्षे आपल्याला सावली, प्राणवायू आणि थंडावा देत असते, पण त्यासाठी त्याचं संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पाच गार्डन मध्ये फिरताना आपण अनेक वेळा पाहतो की कुणी झाडांना पाणी घालत असते, कुणी बाग स्वच्छ ठेवत असते, कुणी फुलझाडांची काळजी घेत असते. या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच ही बाग आजही सुंदर दिसते. त्यांच्या कामाचाही आपण आदर केला पाहिजे. आजची मुले डिजिटल जगामध्ये वाढत आहेत. मोबाईल, टॅबलेट आणि व्हिडिओ गेम यांच्या जगात त्यांचं बालपण हरू नये. त्यांना अशा बागांमध्ये आणा, झाडांची नावे सांगा, पक्ष्यांचे आवाज ऐकवा, फुलांचा सुगंध अनुभवू द्या, कारण निसर्ग हा सर्वात मोठा शिक्षक आहे. पाच गार्डन आपल्याला एक सुंदर संदेश देते, शहर मोठे असले तरी मन हिरवे ठेवा. मनात प्रेम असेल, पर्यावरणाबद्दल आदर असेल आणि समाजासाठी जबाबदारीची भावना असेल तर प्रत्येक शहर सुंदर बनू शकते. पर्यटन म्हणजे फक्त फोटो काढणे नाही, पर्यटन म्हणजे त्या ठिकाणाचा इतिहास जाणून घेणे, तेथील संस्कृतीचा आदर करणे, स्वच्छता राखणे आणि त्या वारसांचे संरक्षण करणे. म्हणूनच जेव्हा तुम्ही पाच गार्डनला भेट द्याल तेव्हा एक छोटासा संकल्प करा, कचरा टाकणार नाही, झाडांना इजा करणार नाही, फुले तोडणार नाही आणि या सुंदर बागेचा आदर करेन. झाडे लावणारा माणूस फक्त आजचाच विचार करत नाही, तो पुढच्या पिढ्यांसाठी भविष्य घडवतो. शहराची खरी श्रीमंती उंच इमारतीमध्ये नसते तर जपलेल्या हिरवाईमध्ये असते.
आज आपण पाच गार्डनचा इतिहास अनुभवला, निसर्ग अनुभवला, संस्कृती अनुभवली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनशांती.

प्रत्येक शहरात काही ठिकाणं अशी असतात जी फक्त नकाशावर नसतात, ती लोकांच्या आठवणींमध्ये असतात. पाच गार्डन हे असंच एक ठिकाण आहे. इथे सकाळी फिरायला आलेला ज्येष्ठ नागरिक, पहिल्यांदा सायकल चालवणारी मुलं, परीक्षेच्या तणावातून थोडा वेळ शांतता शोधणारा विद्यार्थी आणि दिवसभराच्या कामानंतर निवांत बसलेला कर्मचारी, प्रत्येकाची या बागेशी एक वेगळीच गोष्ट दडलेली असते. ही बाग फक्त झाडांची नाही तर भावनांची आहे. आजच्या काळात आपण सतत धावत आहोत, वेळेच्या मागे, कामाच्या मागे, यशाच्या मागे, पण कधी स्वतःसाठी थांबतो का?

पाच गार्डन आपल्याला हळूच सांगतं, थोडं थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि जीवनाकडे पुन्हा एकदा हसून पहा. याच बागेत अनेक कलाकार प्रेरणा घेतात, कवी कविता लिहितात, चित्रकार निसर्ग रेखाटतात, छायाचित्रकार प्रकाश आणि सावल्यांचा खेळ टिपतात आणि लेखकांना नवीन विचार सुचतात. निसर्ग हा नेहमीच सर्जनशीलतेचा सर्वात मोठा स्रोत राहिलेला आहे. पाच गार्डनची खरी ओळख त्याच्या शांततेत आहे. इथे कोणताही मोठा गोंगाट नाही, मोठे मनोरंजनाचे झोपाळे नाहीत, मोठे मॉल नाहीत, तरी हजारो लोक इथे पुन्हा पुन्हा येतात. का? कारण मनाला शांतता भेटते आणि मन शांत असेल तर जग अधिक सुंदर वाटते. आज आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण आपल्या शहरासाठी काय करतो? फक्त शहराकडून अपेक्षा ठेवतो की शहराला काही परतही देतो? जर प्रत्येकाने एक झाड लावले, एक बाग स्वच्छ ठेवली, एका पक्षासाठी पाण्याचे भांडे ठेवले, तर आपली मुंबई आणखीन सुंदर होईल. पाच गार्डन आपल्याला शिकवते की शहर फक्त रस्ते आणि इमारतींनी तयार होत नाही, ते तयार होतं त्यांच्या बागांनी, त्यांच्या झाडांनी, त्यांच्या संस्कृतीने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथे राहणाऱ्या संवेदनशील माणसांनी. झाड लावणारा माणूस स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी जगत असतो. निसर्गावर प्रेम करणारा माणूस कधीच एकटा नसतो. शहराची खरी ओळख त्याला हिरवाईत, स्वच्छतेत आणि संस्कृतीत दिसते. जर तुम्ही कधी मुंबईत माटुंग्याच्या परिसरात गेलात तर काही क्षण पाच गार्डनमध्ये नक्की घालवा. मोबाईल बाजूला ठेवा, झाडांकडे पहा, पक्ष्यांचा आवाज ऐका, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, आनंद म्हणजे नेमके काय? कदाचित उत्तर याच बागेमध्ये सापडेल. पाच गार्डन मुंबईच्या हृदयात जपलेले हिरवाईचे, शांततेचे आणि संस्कृतीचा अनमोल असा वारसा आहे. निसर्ग जपा, पर्यावरण वाचवा, आपल्या शहरावरती प्रेम करा. धन्यवाद.

0: मी आरती तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपल्याला मेजवानी असते की लहान मुलांच्या बोधकथा आणि छान छान कविता गाणी ऐकण्याचं आपल्याला एक पर्वणी असते आणि ही पर्वणी आपल्याला मिळते ती पूनम राणे मॅडम यांच्याकडून. तर पूनम राणेंना मी सुरुवातीलाच आभार त्यांचे व्यक्त करते. छान पिढी घडवत आहेत त्या. सुंदर मुलांना वाचन कसं करावं किंवा कुठली पुस्तकं वाचावीत त्याच्याकडनं छान छान बोधकथा ते स्वतः लिहून घेत आहेत आणि त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानिमित्त आपण पूनम राणे मॅडम यांची मुलाखतही घेतली होती. फक्त ग्रंथपाल हेच कार्य न करतात या कार्यासोबतच त्या मुलांना घडवण्याचं एक उत्तम वाचक एक उत्तम लेखक घडवण्याचं महत्वाचं काम त्या करता आहेत. तर पूनम राणे मॅडम आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनची मुलं माझ्यासोबत आहेत आणि बोधकथा आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. तर आज आपल्यासोबत श्रद्धा मने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे ह्या आपल्याला बोधकथा सांगणार आहेत. तुमच्या दोघींचंही स्वागत आहे आणि मी आता तुमची रजा घेणार आहे कारण आपल्याला निवेदक मैत्रीण पण आहे आणि ती या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे.
1: नमस्कार, मी श्रद्धा माने. श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतून आम्ही सारखेच आचार्य 90 FM येतच असतो. तर आज आम्ही पुन्हा एकदा एक कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तर आज आम्ही तुमच्या समोर बोधकथा सादर करणार आहोत. तर आज आपल्या समोर सर्वप्रथम आहे साक्षी गावडे, ही तिची बोधकथा सादर करेल.
2: नमस्कार, माझे नाव साक्षी गावडे. आज मी तुमच्या समोर एक बोधकथा सादर करणार आहे. माझ्या बोधकथेचे नाव आहे यशाची परीक्षा. गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वीची. निसर्गाने नटलेल्या वातावरणात गुरुजी विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काही शिकवत झाडाच्या खाली

0: सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक एक टोपली मिळाली. सगळे विद्यार्थी नदीच्या किनारी टोपली घेऊन गेले. सगळेजण नदीतून पाणी आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु टोपलीतील पाणी खाली पडत होते. काही विद्यार्थी गुरुजींकडे आले आणि म्हणाले, गुरुजी, हे तुम्ही काय सांगितले आहे जे की आमच्याकडून जमणारच नाही. तेवढ्यात गुरुजी म्हणाले, एक विद्यार्थी आला आणि त्याने टोपलीतून पाणी आणले होते. सगळ्यांना नवल वाटले की ह्याने कसे बरं पाणी आणले. गुरुजींनी त्या विद्यार्थ्याला विचारले, तू कसे हे पाणी आणले. तेवढ्यात तो विद्यार्थी म्हणाला की मी सारखी टोपली पाण्यात बुडत होतो आणि पाणी आणण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ते पाणी खाली पडत होते. मी सातत्याने प्रयत्न केला आणि ही टोपली लाकडी असल्यामुळे सारखी पाण्यात बुडवल्यामुळे ती फुगली आणि मी पाणी आणू शकलो. तात्पर्य, आयुष्यही असेच खडतर आहे, त्यामुळे प्रयत्न सातत्याने करत राहावे. धन्यवाद.
1: वा, खूप छान कथा. आणि ती म्हणजे त्यांनी पाठ केलेली आहे आणि म्हणजे समजून घेतली आहे ती कथा आणि मग ती तुमच्यासमोर सादर केली आहे. मला वाटतं तुम्हालाही नक्कीच आवडली असेल.
2: धन्यवाद साक्षी, तू खूप छान अशी आम्हाला गोष्ट सांगितली. श्रोते, नक्कीच टीचरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल. ह्याच्यातून आपल्याला खूप छान असा बोध मिळाला, खरंच आयुष्य खूप खडतर आहे. याच्यातून आपल्याला इतिहासात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक आपल्या गुरु आपले कसे शिकवत होते ह्याच्यावरून काय काय ज्ञान भेटते हे आपल्याला समजले. धन्यवाद साक्षी. यानंतर आपल्यासमोर येत आहे अनुष्का बरखडे.

0: तर आता अनुष्का बरखडे ही आपल्याला बोधकथा सादर करते. अनुष्का, सांग बरं तुझी कथा.
1: माझ्या कथेचे नाव आहे मैत्री. त्यांची लेखिका आहेत आपल्या पूनम राणे मॅडम. तर मैत्री, नुकतीच शाळा सुरू झाली होती. रोज वर्गावर्गातून होणारी प्रार्थना, मैदानात होणारी प्रार्थना आज वर्गावर्गातून होणार होती. कारण सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुळीच विद्यार्थ्यांचे लक्ष हे प्रार्थनेकडे नव्हतेच. सर्वांना असे वाटत होते की आपण पावसात जाऊन भिजावे. सर्व विद्यार्थ्यांना पावसात भिजायची खूप आवड असते. तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही सर्वांना वाटायचे की आपणही पावसात जाऊन भिजावे. परंतु वर्गात शिक्षक असल्यामुळे कोणीही विद्यार्थी तो धाडस करू शकत नव्हता. इतक्यात वर्गात मुख्याध्यापक साठे सर आले. सरांनी वर्गात येऊन सर्वांना सूचना दिल्या की रोज मुलांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे, स्वच्छ गणवेश घालणे, केस कापणे अशा छोट्या मोठ्या सूचना तर देतच होते. पण सरांनी सांगितलं की आपल्याला येत्या 2-4 दिवसातच विद्यार्थी सभेचे आयोजन करायचे आहे. आपल्याला आपल्या शाळेसाठी मुख्यमंत्री निवडायचा आहे. असे म्हणतात सर्व विद्यार्थी आपापसात चर्चा करू लागले. मी स्वच्छता मंत्री होणार, मी शिस्त मंत्री होणार असे प्रत्येक जण आपापसात विचार करत होते. इयत्ता 10वीच्या वर्गात मुग्धा या विद्यार्थीने नवीनच प्रवेश घेतला होता. मुग्धा अगदी सालस, नम्र व मितभाषी, मन मिळाऊ. सर्व शिक्षकांची येत्या शनितीने 8 दिवसातच सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी झाली. मुग्धाने देखील ठरवलेली की आपणही मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नोंदवायचे. तसेच शाळेत सारिका नावाची अशीच एक सेम मन मिळाऊ, मितभाषी, नम्र, सालस, गुणी विद्यार्थिनी होती. सारिका आणि मुग्धाची नेमकीच घट्ट मैत्री जमली होती. सारिकाने विचार केला की आपण या वर्षी मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नाही द्यायचे. आपली मैत्री सारिका हिचे शेवटचे आणि सुरुवातीचे नवीनच वर्ष आहे, तर आपण तिला मुख्यमंत्री बनवायचे. पण सर्व विद्यार्थ्यांना असे वाटायचे की आपल्या शाळेची मुख्यमंत्री ही सारिकाच व्हावी. परंतु सारिकाने मुग्धाला आपले नाव देण्यासाठी भाग पाडले, संधी देण्यासाठी भाग पाडले. म्हणून मुग्धाने देखील आपले नाव नोंदवले. परंतु 9वीच्या 2 विद्यार्थ्यांचे देखील त्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नाव नोंदवलेले होते. परंतु त्यानंतर मुग्धाने आपले नाव नोंदवल्याच्या नंतर वर्गावर्गात जाऊन प्रचार करण्यासाठी सारिकाने मुग्धाला खूप मदत केली. आणि अखेरकार तो दिवस आला, तो म्हणजे मतदान दिवस. मतदाना दिवशी मुग्धा ही शाळेची मुख्यमंत्री म्हणून निवडून देखील आली. सर्व शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. सर्वांनी मुग्धाला अनेक प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी भाषण केली. त्यानंतर मुग्धाची वेळ आली भाषण करण्याची. मुग्धाने आपल्या भाषणांमध्ये सारिकाने तिला कसं मदत केली, सारिका सारखी मैत्रीण सर्वांना असावी असे आपल्या भाषणात पटवून दिले. त्यानंतर जेव्हा सारिकाला भाषण करण्याची संधी मिळाली तेव्हा सारिका म्हणाली, माझे मत इतकेच होते की आपली मैत्रीण मुग्धा ही आपल्या शाळेत नवीनच आली आहे. ती देखील माझ्यासारखी हुशार, सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारी, सर्व स्पर्धा गाजवणारी आहे. तर आपण देखील तिला एक संधी द्यायलाच हवी. आणि माझ्या मैत्रिणीने त्या संधीचं सोनं केलं. या निमित्त मलाही तिचे खूप खूप कौतुक वाटते. आणि शेवटी इतकंच सांगेल की मैत्री असावी अशी तर मुग्धा आणि सारिका जशी.
0: वा वा, ओके, ग्रेट.
2: धन्यवाद अनुष्का, खूप छान गोष्ट होती तुझी. आमच्या रानेडीचा प्रत्येक वेळी गोष्ट चांगलीच लिहितात आणि त्याच्यातून आम्हाला योग्य तो बोध नेहमी मिळतच असतो. तो आमच्या जीवनात अंमलात आणण्याचा पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अशी मैत्री आयुष्यात भेटणं म्हणजे खरंच नशीबवान असेल ती सुद्धा. आणि आम्हाला पण असे फ्रेंड्स भेटल्यात म्हणून आम्ही पण नशीबवान आहोत. धन्यवाद अनुष्का, खूप छान अशी गोष्ट सांगितली. तुम्हाला पण ही गोष्ट नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं. यानंतर आपल्या समोर येत आहे सृष्टी गावडे.

0: माझं नाव सृष्टी आपला गावडे, मी श्री नारायण आचार्य विद्यालय केतनची विद्यार्थिनी. मी आज तुमच्या समोर एक बोधकथा सादर करणार आहे. एका सुंदर नदीच्या काठी छोटस गाव वसलेलं होतं. त्या गावचं नाव आहे इंद्रपूर. इंद्रपूर गावची लोक ही त्याच्या गावासारखीच होती. दयाळू, प्रेमळ, कधीही कोणाचा वाईट विचार न करणारी. ह्या छोट्याशा गावात एक इडा नावाची मुलगी राहत होती. तिच्या आईचं नाव शंकर व बाबांचे नाव पार्वती व बाबांचे नाव शंकर होते. अगदी शंकर पार्वतीचा जोडा दिसतोय असं लोक त्यांना म्हणत. इराला लहानपणापासूनच लोकांची मदत करणे आवडत होते. तिला जेव्हापासून समजायला लागले होते तेव्हापासूनच ती सगळ्यांशी प्रेमाने आदराने वागत होती. इराचं स्वप्न होतं की मी जिल्हाधिकारी होऊन सगळ्यांच्या अडचणी दूर करणार. ह्याच इंद्रपूर गावात एक दुष्ट पापी व्यक्ती राहत होता. त्याचं नाव होतं अर्जुन राजे. तो लोकांच्या जमिनी हडप करून त्यांना स्वतःच्या पायाशी आणून तेथील जमलेल्या लोकांना इराने विचारलं काय आहे हा प्रकार. लोकांनी तिला सगळं सविस्तर सांगितलं. लोक बोलले तिला की अर्जुन राजे एका व्यक्तीचा जबरदस्ती अंगठा घेऊन त्याची जमीन हडप करण्याच्या मार्गावर आहे. हे ऐकताच इराचा संताप होऊ लागला होता. परंतु तिच्याकडे कोणतेही अधिकार नसल्याने ती शांत बसली. त्याच वेळी तिने मनाशी ठाणले होते की मी जिल्हाधिकारी होऊन ह्याला धडा शिकवणारच. त्यानंतर इराने दिवस रात्र एक करून जिल्हाधिकारी होण्याचा अभ्यास केला. पूर्व परीक्षा जिल्हाधिकारी होण्याची इराने पार केली होती. त्यानंतर 3 वर्षांचे प्रशिक्षण घेऊन इरा जिल्हाधिकारी बनली. तिने पहिल्या प्रयत्नात आपले ध्येय गाठले होते. कामावर रुजू होण्याचे पत्र येताच इराने काम सुरू केले होते. कामाच्या पहिल्याच दिवशी इराकडे अर्जुन राजेंची तक्रार आली होती. इराने ठरवलं ह्या माणसाला आजच धडा शिकवायचा. इराने अर्जुन राजेला भेटायचे ठरवले. इराच्या पिढीने तिला माहितीनुसार सांगितले की अर्जुन राजे आज वसुली करण्यासाठी गावातील दुकानात जाणार आहे. इराने तेथील जाण्याचा निर्णय घेतला. तेथे पोहोचल्यावर अर्जुन राजेची वसुली चालू होती. पुराव्यासाठी इराने अर्जुन राजे वसुली करत असतानाचे छायाचित्र काढून घेतले. त्यानंतर अर्जुन राजेंची वसुली थांबवून तिने वसुली परवाना म्हणजेच वसुली करण्याचे लायसन्स मागितले, जे की अर्जुन राजेंकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे अर्जुन राजे शांत बसले होते. अर्जुन राजेंनाही त्यांच्या संपत्तीचा फार गर्व होता. त्यांना संपत्तीच्या जीवावर ते काहीही करू शकत होते असा त्यांचा गर्व होता, जो की इराने खाली पाडला होता. अर्जुन राजेंकडे वसुलीचे लायसन्स नसल्या कारणाने अर्जुन राजेंना शांत राहावे लागले होते. इराने अर्जुन राजेंना अटक केली आणि त्यांना धडा शिकवला आणि त्यांना सांगितले की दुसऱ्यांची मेहनतीची कमाई लुटून लुबाडून तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही जर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच्या कमाईने जर तुम्ही पैसा कमवला तरच तो तुमच्याकडे टिकणार. तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये किंवा दुसऱ्यांचे पैसे लुबाडून दुसऱ्यांची गोष्ट आपल्याकडे ठेवून ती कधीच आपल्यापर्यंत टिकत
1: नसते. खूप छान सृष्टी, मला तुझी गोष्ट खरंच खूप आवडली, खूप छान लिहिलं होतं. तर एकदा काय झालं असं म्हणलं होती, सगळ्यांचा माना डोकवतात आणि बघतात की काय झालं. तर गोष्टीमध्ये हीच गोष्ट खूप महत्त्वाची असते. आयुष्य आहे म्हटल्यावरती कष्ट तर करावे लागणारच. तर आता माझी पण गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझी स्वरचित गोष्टी आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे मच्छराचे रक्त. एकदा काय झालं असं फिरत आता आपण मुंबईकडे आलेलो आहोत आणि मुंबईत आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये कसे लोक राहतात. जी लोक मिडल क्लास फॅमिली असते ती गटरामध्ये म्हणजे चाईचा पुढे चाई असतात त्याच्यामध्ये राहतात. तर तिथे सगळ्या मम्मी लोक कपडे धुवत असतात, एक भांडी घासत असते, तर ते सगळं पाणी पुढे जे गटर वाहत असतं त्याच्यातून जात असतं. तर त्याच्यामधून जे तयार होतात डास. तर एकदा काय झालं, एक मीना नावाची मुलगी तिच्या गॅलरीमध्ये अभ्यास करत होती. एक मच्छर आला आणि तिच्या हातावरती बसला आणि तिला इतकं जोरात चावलं की ती जोरात ओरडली आई ग. ह्याच्यानंतर तिची मम्मी तिला बोलली, बोल ना मीना काय झालं. तर तो मच्छर बोलला, बाई किती ओरडतेस तू. तेव्हा ती मीना तिला बोलते, तुझं काय रे, मी चांगली उद्या आचार्य 90 FM ला जाणार आहे, मला तिथे जाऊन त्या गोष्ट सांगायची आणि तू येऊन इथे मला चावतोस, आता मला तू गोष्ट सांग. तो बोलतो, मी कशी सांगणार, तूच शाळेत जाते, मी थोडी शाळेत जातो. तर ती बोलते, ठीक आहे थांब जरा 2 मिनिटं. मग ती विचार करते आणि त्याला प्रश्न विचारते. बघ ना मच्छर कसं असतं ना, देवाने तुला कसं बनवलं आणि मला कसं बनवलंय. माझं जर रक्त ए पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण बी पॉझिटिव्ह किंवा ए प्लस पॉझिटिव्ह ए मायनस पॉझिटिव्ह असं वेगवेगळी रक्त टाकली तर नक्कीच माझ्या किडन्या फेल होतील, मला ताप येईल, सर्दी खोकला, थोडक्यात काय होईल तर आपल्याला आपला प्राण ही गमावा लागू शकतो. पण बघ मच्छर, तू माझं आज रक्त पिलंस तर माझं रक्त ए पॉझिटिव्ह आहे, उद्या तू माझ्या घरच्यांचं रक्त पिशील पण त्यांचं तर रक्त वेगळंच आहे ना, मग ते सगळं रक्त जर तुझ्या पोटामध्ये गेलं तर तू कसं काय नाही मरत, तू कसं आमच्याच हातून मरतो. तेव्हा मच्छर तिला म्हणतो की देवाने जसं तुला वेगळं बनवलंय तसंच आम्हाला सुद्धा वेगळं बनवलंय, त्याच्यामुळे कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, जी योग्य वेळ येते त्या योग्य वेळेला सामोरे जावा. म्हणून म्हणतात ना जिओ तो पल ऐसे जिओ जैसे की आ खरी हो.
2: वा
1: धन्यवाद.
2: वा वा खूप छान. तर प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना बोधकथा या सगळ्या आवडल्या असतील. आज आपल्या सोबत होत्या श्रद्धा माने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे, या सगळ्या पूनम राणे मॅडम यांच्या विद्यार्थिनी आहेत, तसंच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य केलं ते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांनी. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते, विशेषतः ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे विशेष आभार. आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्की कळवायला विसरू नका. मी आरजे तेजस्विनी या बोधकथांच्या भागात आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर यांची ही कादंबरी. खरं तर आपण नेहमी बोलतच असतो, ऐकायलाही हवं आणि ऐकायची क्षमता वाढवायलाही हवी. आज ऐकूया सुखाचा शोध. त्यातलं पहिलं प्रकरण आप्पा. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. माझी गेल्या 9 वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत व्याख्यानमालांची 16 आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, कडबोडे, वसाड, कुरसुंगी, मोडलिम, छे, साऱ्या गावांची नावे सुद्धा लक्षात राहत नाहीत. या 16 व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहान सहान काम आहे? 16 विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. जनसेवा हीच ईश्वर सेवा, सरखा, छे छे छे छे, सुदर्शन केल्याने होत आहे रे, देव तेथेशी जाणावा, हे 4 मथळे कागदावर टिपले न टिपले तोच. माझी किंमत आमच्या घराला कळतीये कुठे? आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाज सेवकाला निवांतपणा हवा असतो. हे या घरात कुणाच्याच लक्षात येत नाही. चांगला देशी कागद आणि शिर्याची शाई घेऊन बसावे, टिळक गांधींच्या पुस्तकांची पाने चाळावीत, एखादे दणदणीत वाक्य डोक्यात यावे, नी अगदी त्याच शनी आईने दारात येऊन म्हणावे, अप्पा माझा उपवास आहे आज, जरा केळी घेऊन येतोस का? असा राग येतो अशा वेळी. पण जन्म देणाऱ्या आईला नाही कसे म्हणायचे? मुकाट्याने जाऊन केळी घेऊन यावे लागते, परत येऊन कामाला बसावे. तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते. तास तासभर आढ्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहो याची आईला कुठून कल्पना असणार? तिने उपवास करावे, काकड्यांचा कायरस करावा, फार फार तर शिवलीलामृत वाचावे. आईचे काम उद्भवले नाही तर मीरानी बाळ यांची कटकट सुरू होते. पुढची पोरे म्हणून गय करावी लागते, नाहीतर एकेकाच्या तोंडात चांगला बोळा कोंबून या कारट्यांचा दंगाबंद केला असता. बाकी या टीसभर पोरांवर रागावूनच मूर्खपणाचे आहे म्हणा. लहान पोरं म्हणजे कानात वारा भरलेले वासरू. त्याने वेड्या वाकड्या उड्या मारल्या आणि थोडा धांगडधिंगा केला तर त्यात नवल कसले? पण आनंद आणि भैया ही काही कुकुबाळे नाहीत. आनंदाला हे 27वे, छे, 28वे वर्ष असेल. हो, मिशा काढल्या म्हणून काही पत्रिका बदलत नाही. पाठचा भाऊ तसा धडपडे आहे. इकडे विम्याचे काम करतो, तिकडे परीक्षा देतो, हे सारे ठीक आहे. पण आप्पा म्हणून आपला एक थोरला भाऊ आहे, यापेक्षा माझे महत्व त्याला अधिक वाटतच नाही.
विम्याच्या निमित्ताने घरी येणाऱ्या कुळांशी तास तास दोन दोन तास खिदळत असतो काय? मधूनच दुमजली नाही तर ती मजली हसतो काय? मीरा आणि बाळ यांना पाठीवर घेऊन कोकरू हवं का कोकरू म्हणून ओरडतो काय? त्याच्या वयाला हा पोरकटपणा बिलकुल शोभत नाही. या 28 वर्षांच्या कुक्कुबाळाच्या लपंडावात कोणी कुणाला होडकून काढले की घरात घोड घशा सुरू होतो. मी माझ्या डोक्यात उसळत असलेल्या समाजसेवेच्या नव्या नव्या कल्पना पार गोंधळून जातात. मुंबईसारख्या ठिकाणी दंगा झाला की कर्फ्यू ऑर्डर पुकारतात ना. आमच्या घरात दिवसा सुद्धा तसा कायदा असला पाहिजे असे हल्ली मला वाटू लागले. संध्याकाळचीच गोष्ट, भैयानं आपल्या खोलीत जलसा सुरू केला तेव्हा माथे फिरून गेले अगदी माझे. देव तेथेची जाणावा या चौथ्या विषयानंतरचा विषय शोधित होतो मी. अजून 12 व्याख्यानांचे विषय मला निश्चित करायचे होते पण

आपल्या मामांपुढे कामाचे केवढे ढीक पडले आहेत हे पाच वेळा मॅट्रिक नापास झालेल्या या भाच्याला कसे कळावे? संतापून त्याच्या खोलीत गेलो तो काय, हातात एक फोटो घेऊन स्वारी मजेत गात आहे. निराणी बाळ मोठ्या रंगात येऊन त्याचे गाणे ऐकत आहेत. गायचेच तर वंदे मातरम आणि झेंडा उचार हे हमारा असे काही गावे की नाही गाढवाने. पण हात धाकटा भैया बायकी हातवारे करून म्हणत होता, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का हो लाजता, नी म्हणे का हो दूर राहता. या गाण्याला काही अर्थ आहे का? यमुनेच्या पाण्यात खेळ कसलेच खेळणार डोमलाचे. यमुना जळी ओहू मारू उड्या हो असे गाणे असते तर व्यायामशाळांना त्याचा उपयोग तरी झाला असता. आणि ती गोपिका राधा खुशाल का हो दूर राहता म्हणून कृष्णाला विचारते. हा काही चवाट्यावर बाईने विचारायचा प्रश्न आहे होय. मग घराला भिंतीने दारांना कड्या हव्यात कशाला? बाथरूम मधली बाई जर रस्त्यात येऊन उभी राहिली, छी, एवढ्यासाठी तर ब्रह्मचारीचा पास मिळत असताना सुद्धा मी तो चित्रपट पाहिला नाही. दोन चार मित्रांनी अप्पाराव तुम्हीही कृष्णाराव मराठेच झालात की म्हणून माझी थट्टा केली, पण आपण काही त्या चित्रपटाच्या वाटेला गेलो नाही. पण ज्याचे तोंड चुकवावे त्यानेच पाठीला लागावे असा आमच्या नशिबाचा प्रकार आहे. तेच पांचड गाणे भैया अगदी घोळून घोळून म्हणत होता. असले गाणे म्हणायचेच तर गुणगुणावे की नाही? पण या शतमूर्खाला तेवढी अक्कल आहे कुठे? रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याने समाजसेवक अप्पाराव देशपांड्यांच्या घरात हे गाणे सुरू आहे म्हणून क्षणभर थांबून घराकडे टाकामाका पाहावे. इतक्या मोठ्याने गाणे गात सुरू आहे. बाकी असल्या दगडांशिवाय एवढ्या पहाडी आवाजात दुसरे गाणार म्हणा. मी खोलीत पाऊल टाकताच भैयाची जी तिरपीट उडाली, दोन्ही पोरे तर वाघ असल्यासारखी पळून गेली. मला माझाच अभिमान वाटला. अशी शिस्त हवी, असा दरारा हवा, असे पावित्र्याचे तेज हवे, नाहीतर. भैयाने हातातला फोटो लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मामा आपल्या बारशाला जेवायला आला आहे हे विसरलाच. शेवटी मी तो हिसकावून हातात घेतलाच. म्हटले, देवाचा नाही तर देशभक्ताचा असला तर आपल्या खोलीत नेऊन लावावा. पण हा छापटा कशाला तसले फोटो आणतो? एका नटीचा फोटो होता तो. तिचे नाव सांगताना भैयाला 42 पिढ्या स्वर्गात गेल्या इतका आनंद झाला. म्हणे, मिस चंचला. मी मनात म्हटले, ती चंचला असो नाहीतर चिंगी असो आपल्याला काय करायचे. भैयाच्या खोलीत पाहिले तो जिकडे तिकडे नटीची चित्रे लावलेली. छे छे छे छे छे, अंगावर अगदी काटा उभा राहिला त्या साळकाया माळकाया पाहून. मी भैयाला म्हटले, अरे दीड शहाण्या, या बायांच्या ऐवजी देवाचे फोटो लावले असतेस तर एव्हाना विमान आलं असतं तुला न्यायला. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ, आरजे वैभव सोबत.

0: विश्रांतीनंतर पुन्हा सुखाचा शोध. वि स खांडेकर लिखित कादंबरी. विमान आला असतं न्यायला हे ऐकून तो अकलेचा कांदा म्हणतो काय, मामा विमानात बसायला देवाचे पाय कशाला धरायला हवेत. 5 रुपयात विमानात बसता येतं सध्या. या तरुण पोरांची कशावरच श्रद्धा नाही. मी भैया एवढा होतो तेव्हा गांधींच्या फोटोची दररोज पूजा करीत होतो. म्हणून तर 30 साली खादी टोपींच्या पायी इंग्रजी कंपनीतल्या नोकरीवर लात मारून बाहेर पडायचा धीर झाला मला. त्या दिवशीच मनात निश्चय केला की कुणाच्या गुलामगिरीत राहायचे नाही, सारे आयुष्य समाजसेवेत घालवायचे. 2 वर्षे चरख्या सारखा प्रसार केला, 1-2 वर्षे कोकणात जाऊन कापूस लावला, 3 वर्षे खेड्यापाड्यात सहभोजने केली, 6 महिने हातसडीचे तांदूळ विकले. कोंबड्या पाळणे हा केवढा मोठा राष्ट्रीय धंदा होऊ शकतो ते दाखविणार होतो मी. पण कुठून रोग आला कुणास ठाऊक. धंदा सुरू केल्यापासून 8-15 दिवसात आमची सगळी कोंबडीच मेली. आई अगदी पिकले पान झाली म्हणून हल्ली घरात येऊन राहिलो, पण सच्च्या समाजसेवकाचे रक्त कधी गप्प बसत नाही. गेल्या 1.5 वर्षात ठिकठिकाणी एकंदर 100 दुष्टन भाषणे केली. आता येत्या महिन्यात 16 होतील, मिळून 183. 200 अवघी 17 कमी. शाब्बास अप्पाराव. गाण्याकरिता या घरात तोंड उघडायचे नाही, नि उघडले तर वंदे मातरमच म्हणायचे अशी भैयाला तंबी देऊन मी माझ्या खोलीकडे वळालो. एकदम स्फूर्ती आली. वंदे मातरम हाच व्याख्यानाला चांगला विषय होईल. माता आणि मातृभूमी, आईचे पांढरे केस आणि हिमालय पर्वत. भैयाच्या खोलीतून बाहेर पडतो तो हॉलमध्ये मीरा आणि बाळ आपली नाचताहेत. काय झालं रे म्हणून बाळाला विचारले तर तो सांगायला लागला, आनंद काका आता येणार आहेत, चॉकलेटनी मोटार घेऊन येणार आहेत. बाळच्या या शब्दांनी मी चिडून गेलो अगदी. या अप्पारावच्या मुलाला चॉकलेट आणि मोटार असल्या परदेशी वस्तूंविषयी प्रेम वाटावे. चांगला कान धरला कारट्याचा आणि त्याला बजावले, देशी साखरेचे बत्तासे खा, हवी तर कांद्याची भजी खा, पण चॉकलेट खायचं नाही, नि मोटारीला हात लावायचा नाही. सुताराला सांगून सुंदर बैलगाडी करून देतो तुला, पण आमचे चिरंजीव पडले मोठे दिव्य, त्यांनी आपले भोकाडच पसरले. आता येऊन व्याख्यानाचे विषय ठरवण्याकरता डोके फोड करू लागले. पण माणसाचे डोके म्हणजे प्लॅटफॉर्मचे तिकीट देणारे यंत्र नव्हे. आपली आणलेली टाकली की आले तिकीट बाहेर. खाजवून खाजवून डोके रक्तबंबाळ करावे तेव्हा कुठे एखादी नवी कल्पना सुचते. आणि आमचे नशीब असे बलवत तर की अशाच वेळी घरात म्युन्सिपाल्टीचा बंब वाजू लागतो. बाजारात बसून समाधी लावणे सुद्धा याच्यापेक्षा सोपे असेल. गेली 9 वर्षे मी स्वतःचा संसार सोडून समाजाचा संसार केला. इतर बापांप्रमाणे पोरांना काऊचिऊच्या गोष्टी सांगत न बसता खेडोपाडी जाऊन गहन विषयांवर व्याख्याने दिली. आजारी बायकोने घरी राहायचा आग्रह केला तेव्हा माझी मातृभूमी तुझ्याहून आजारी आहे असे तिला रोखटोक उत्तर दिले. ती मेली त्याच्या दुसरे दिवशीचे व्याख्यान सुद्धा मी रद्द केले नाही. या तपस्येचे फळ मिळवायची वेळ आता आली आहे. जिल्ह्यातल्या प्रमुख समाजसेवक म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात माझे नाव झळकू लागले आहे. शिडीच्या पहिल्या पायरीवरून मी कितीतरी वर आलो. अशीच धडपड केली तर म्युन्सिपाल्टीतच काय, कौन्सिलात सुद्धा अप्पाराव देशपांडे हे नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्राने 60,000 वर्षे तपश्चर्या केली तरी त्याला इंद्रपद मिळाले नाही, पण या अप्पाराव देशपांड्याने अवघ्या 9 वर्षात. प्रकरण दुसरे, आनंद. 9 वर्षे एकसारखा धावत आहे मी. या 9 वर्षात एकदा सुद्धा मी मागे वळून पाहिले नाही. लढणारा मागे पाहिला फुरसत मिळते कुठे। पण काल LLB चा शेवटचा पेपर टाकला मात्र आजारी मुलाचा ताप उतरताच त्याच्या उशाशी जागरणे करीत बसणाऱ्या आईचा डोळा लागावा तसे झाले माझे। परीक्षेत पास होईन की नाही, झालो तर पहिल्या वर्गात येईन की नाही, पास झाल्यावर वकिली कुठे करावी, यांपैकी एकही प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहिला नाही। मन एकदम गेल्या 9 वर्षांच्या आठवणीत रंगून गेले। घरी येण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा तर ते आगगाडीसारखे भूतकाळात धावू लागले। गत आयुष्यातल्या स्मृती घाटातल्या वळणांसारखाच मोहक असतात। उजव्या बाजूची वनश्री पुन्हा डाव्या बाजूला आली की ती पाहताना घाटात विलक्षण आनंद होतो। मागे पडलेले आयुष्य आठवण्यात मनुष्याला जी अपूर्व गोडी वाटते तिचे कारण हेच असेल का। 1930 सालातला तो दिवस, इंटरची परीक्षा देऊन मी नुकताच घरी आलो होतो। परीक्षा होईपर्यंत गांधींच्या मिठाच्या मोहिमेमध्ये मी फारसे लक्ष घातले नव्हते, पण परीक्षेत पहिला वर्ग मिळेल या कल्पनेने मला जो आनंद झाला होता तो घरी आल्यावर टिकला नाही। जे जे वर्तमानपत्र उघडावे त्यात त्यात गांधींच्या कायदेभंगाच्या मोहिमेची वर्णने येत होती। किराणा मालाच्या दुकानांवर, मोटार स्टँडवर, भाजी मंडईत, फार काय मी वाहना घ्यायला गेलो त्या चांभाराच्या दुकानात सुद्धा माणसे दांडी यात्रेचीच चर्चा करीत होती। प्रत्येकाच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसत होती, जणू काही समाजातले सारे सुप्त चैतन्य जागृत झाले होते। विजेच्या चमचमाटाप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत आकाश उजळून टाकणाऱ्या त्या दिव्य शक्तीने मीही दिपून गेलो। आपल्यापेक्षा कमी शिकलेली माणसे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उड्या घेत असताना स्वस्त बसून राहण्याची लाज वाटू लागली मला। आईची परवानगी मिळवावी नि शिरोड्याला जो मिठाचा सत्याग्रह होणार होता त्यात भाग घ्यावा असे एकसारखे मनात येऊ लागले। रात्री 4-4 तास टिळक, गांधी आणि जवाहरलाल यांच्या फोटोकडे पाहत मी मनाशी निश्चय करी की उद्या सकाळी उठल्याबरोबर आईच्या कानावर आपला बेद घालायचा। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्याने मला गाढ झोप लागली। 7 वाजल्याशिवाय मी जागाच होत नसे। उठून खिडकीतून पाहावे तो ओनवी झालेली आई आनंदाने तुळशी शिंपत आहे। माझ्या मान्यात येई हे दृश्य म्हणजे आईच्या आयुष्याचे प्रतिबिंबच आहे। वडील आमच्या लहानपणीच वारले, आम्ही सारी मुले तेव्हा तुळशीच्या रोपट्यांसारखीच नव्हतो का। साऱ्या घराचा उन्हाळा झाला पण आईने स्वतःचे रक्त शिंपवून जमिनीच्या तुटपुंज्या उत्पन्न केरीच कुठलाच आधार नव्हता तिला। गळ्यात 3 मुले, त्यातली अक्का तर गळ्याला लागलेली, कर्ज काढून तिचे लग्न करावे लागले आईला। नंतर लवकरच अक्काला भैया झाला, पण मुलाचे कौतुक पाहायला बिचारी फार दिवस जगली नाही। याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव सो।
1: मुसळधार पाऊस, खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का। हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते। वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे

0: आहे. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का.
1: दारावर बेल वाजेल,
0: दारू घड, नवरा असेल.
1: त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढे.
0: तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण. तुम्हण घर गळतंय,
1: मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर.
0: किशोरीचं सहेला रे लाव,
1: बघ माझी आठवण येते का.
0: मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस. पण तूही तसंच म्हण.
1: विजांचा गडगडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल,
0: तो त्या कुशीवर वळेल. त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का.
1: यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर.
0: यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी
1: बघ माझी आठवण येते का.

0: विश्रांतीनंतर पुन्हा तुम्ही ऐकत आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर लिखित कादंबरी. मुलीच्या मरणाचे दुःख आईने शांतपणे गेळाले. नातवाला सावत्र आईचा जाच होतो असे वाटताच जावयांशी भांडून त्याला आपल्याकडे आणले. आपा मॅट्रिक झाल्यावर त्याला एक वर्ष कॉलेजात सुद्धा पाठविले तिने. पुढे खर्च झेपेना तेव्हा मुंबईतल्या एका चांगल्या कंपनीत त्याला आपल्या ओळखीच्या माणसाकडून तिने नोकरी लावून दिली. लगेच त्याचे लग्न करून दिले. आप्पा सारखा माझ्या शिक्षणात मध्येच खंड पडू नये म्हणून लहानपणापासून मला पहिला नंबर ठेवायला आईनेच शिकवले. माझे वडील वकील होते. तसा तू वकील झालास म्हणजे मी सुखाने डोळे मिटीन असे वरचेवर म्हणून हसत खेळत तिने माझी महत्वाकांक्षा जागृत केली. त्या दिवशीही तुळशी शिंपणाऱ्या आईकडे पाहून हे सारे माझ्या मनात येऊन गेले. मी कायदेभंगाच्या चळवळीत जाऊ का असे तिला विचारण्याचा मनाला धीर होईना, पण मनाची तडफड काही केल्या थांबेना. चहाच्या वेळी ही गोष्ट आईपाशी काढायची असे मी ठरवले. तिने माझ्या कपात चहा ओतला. मी बशीत चहा न ओतता तसाच बसलो आहे हे पाहून तिने विचारले, काय होतंय रे तुला आनंद? मी हसलो. माणूस म्हणजे काय नुसते साडेतीन हात शरीर आहे? शरीराला काहीतरी इजा होत असली तरी मनुष्याने उदयास व्हावे असले कितीतरी विचार माझ्या मनात येऊन गेले. लहानपणापासून आईच्या उत्कट प्रेमाचा मला अनुभव होता, पण त्या प्रेमाला सुद्धा शरीरा इतकीच मनाचीही दुःखे असतात ही कल्पना या वेळी आली नाही. माझे मन मी तिच्या पुढे उघडे करणार होतो. इतक्यात पोस्टाचा शिपाई दारात आला. एक पत्र टाकून तो निघून गेला. त्या पत्राने माझ्या आयुष्याला एकदम निराळे वळण लावले. आप्पाचे पत्र होते. वहिनीला 4-5 महिने गेले असल्यामुळे आईने ते भीतभीतच उघडले. मी चहाचे 2 घोट सुद्धा घेतले नव्हते. पत्र वाचता वाचता आईची मुद्रा खरकन उतरलेली. पाहून मी हातातला पेला तसाच खाली ठेवला. मनात वहिनीविषयी नाही नाही त्या कल्पना येऊन गेल्या. आईच्या मुद्रेकडे मला पाहावेना तिच्या चेहऱ्यावरल्या तेजाला क्षणार्धात नाहीसा झाला होता. काय आहे ग? मी भीत विचारले. तिने ते पत्रच माझ्या हातात दिले. आपण देशासाठी नोकरीवर लाथ मारली आहे असे आप्पाने त्या पत्रात लिहिले होते. दुसरे दिवशी आप्पा वहिनीला घेऊन घरी आला. तिसरे दिवशी तो बाहेर गावी निघूनही गेला. शिरोड्याच्या सत्याग्रहात भाग घेण्याचा त्याचा पहिल्यांदा विचार होता. तिथे महिनाभर तो राहिलाही. पुढे मुंबईत गेला. मग स्वारी नागपूरकडे झुकली, पण आप्पाकडे लक्ष देण्याची ती वेळच नव्हती. वहिनीची प्रकृती अगदी खालावली होती. डॉक्टरांनी तिला पंडुरोग झाल्याचे निदान केले. त्यात बाळंतपणाची भर. आईचा धीर सुटल्यासारखा झाला. आप्पा मिळवता झाला, पण आनंदात ती काही दिवस काढीत होती. पण तो यापुढे नोकरी करून 4 पैसे मिळवेल असे काही लक्षण दिसेना. प्रसूतीच्या वेळी वहिनीला फार त्रास झाला. मी तर अगदी गडबडून गेलो होतो. शेवटी डॉक्टरांनी चिमट्याचा उपयोग करून सुटका केली. मुलगी झाली म्हणून आईला थोडे वाईट वाटले, पण वहिनीच्या डोळ्यात मात्र आनंदी आनंद नाचत होता. 2-3 पत्रे पाठवली तेव्हा कुठे आप्पाची स्वारी 12 दिवशी येऊन दाखल झाली. नावाचा प्रश्न निघाला. आईने सिंधू हे नाव सुचविले. माझ्यासारख्या कॉलेज तरुणाला इतके साधे नाव कसे आवडावे? देशात स्वातंत्र्य यज्ञ ज्या वर्षी सुरू झाला त्याच वर्षी ही मुलगी जन्माला आली हे लक्षात राहावे म्हणून ज्योती या नावाची मी शिफारस केली. पण शेवटी आप्पा पुढे सर्वांनाच नमत घ्यावे लागले. त्याने मुलीचे नाव मीरा ठेवले. हे नाव त्याला का आवडले याचा उलगडा मला त्या दिवशी रात्री झाला. मी अंथरुणावर जाऊन पडलो. तो आप्पाच्या खोलीत कुणीतरी गात आहे असे वाटले. आप्पाला गाण्याचे मुळीच अंग नव्हते. तेव्हा मी आश्चर्याने अंथरुणावरून उठलो. त्याच्या खोलीच्या दारात जाऊन पाहतो. तो स्वारी स्वतःच्या भसड्या आवाजात गात आहे. प्रार्थना चालली होती त्याची. त्याच्या गाण्यात पुन्हा पुन्हा मीरा के प्रभु हे शब्द येत होते. ते ऐकल्यावर मीरा या नावाचे कोडे मला उलगडले. आप्पा 2-3 दिवसांनी निघून गेला. यापुढे प्रपंच कसा चालवायचा, माझे कॉलेजचे शिक्षण कसे पार पाडायचे, कुठल्याच गोष्टीविषयी चकार शब्द बोलला नाही तो. त्याचे हे वेड्यासारखे वागणे पाहून आईच्या डोळ्यात आसवे उभे राहिली. एखाद्या लहान मुलासारखी ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली. मी तिला रडताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या डोळ्यातले ते अश्रू ते पाणी नव्हते. माझ्या हृदयाची आग आग केली त्या अश्रूंनी. धर्मराजाचे का कुणाचे रक्त जमिनीवर पडले तर मोठा आहाकार होईल म्हणून फार जपत असत. अशी एक कथा लहानपणी मी वाचली होती. तिची आठवण झाली मला. आईचे अश्रू माझ्या दृष्टीने त्या रक्तापेक्षाही अधिक मोलाचे होते. हाताने ते पुशीत मी म्हटले, असं काय करावं आई. झंझावाताने उन्मळून पडणाऱ्या केळीप्रमाणे तिचे सर्व धैर्य समूळ नाहीसे झाले होते. वर्षानुवर्षे वादळातून ती संसाराची होडी वल्लवीत आली होती. तिचे हात दमून गेले होते. आता आप्पा आपली जागा घेईल. आयुष्यातल्या शेवटच्या 4 घटका आपल्याला समुद्रावरल्या लाटांचे खेळ पाहता निवांत बसता येईल अशी आशा तिने उराशी बाळगली होती. त्या आशेचा चक्काचूर झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले असावे. मी मनात निश्चय केला, आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दिसणार नाहीत असे वागायचे. मग माझ्या आयुष्याचे काहीही हो, आप्पा मातृभूमीच्या सेवेला लागला. ठीक आहे, मी आईची सेवा करणार, तिला सुख देईल अशाच मार्गाने जाणार. मी कॉलेजमध्ये जाऊन प्रपंच चालणे शक्य नव्हते. इंटरला पहिल्या वर्गात येऊनही मी कॉलेजला रामराम ठोकला. अनेकांना याचे आश्चर्य वाटले. पण जग हे एक खेळकर मूल आहे. कुठल्याही गोष्टी संबंधाने आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा अधिक खोलात जाण्याची त्याला सहसा इच्छा होत नाही. कारकुनी किंवा मास्तर की प्रपंचाची तोंड मिळवणी व्हायची सुद्धा मारामार पडली असती. मग माझ्या मनातल्या आकांक्षा सफल होणे तर दूरच राहिले असते. मी विमा एजंट झालो. माझे सारे मित्र त्यावेळी मला हसले. आईला अष्टोप्रहर आनंदी ठेवणे हे माझे ध्येय नसते तर या उपहासाचा माझ्यावर सुद्धा परिणाम झाला असता. घरात आईची हसरी मुद्रा पाहिली की बाहेरची सारी लहान मोठी शल्ये मी क्षणार्धात विसरून जात असे. एक गोष्ट मला लवकरच कळून चुकली, जगाला प्रवाहाबरोबर वाहत जायला मग तो प्रवाह माणसाला कुठेही नेऊन सोडो. पोशाख, शिक्षण, खाणेपिणे, लग्न, कुठलीही गोष्ट घेतली तर बहुतेक माणसे प्रवाह पतितासारखी वागतात. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे जगणे ही कल्पना त्यांना पटत सुद्धा नाही. धंद्यात अपेक्षेपेक्षाही अधिक लवकर माझा जम बसला. हा हा म्हणता मी त्यात रंगून गेलो. नवी स्थळे पाहायला मिळू लागली. नव्या नव्या माणसांच्या ओळखी होऊ लागल्या. घराच्या अरुंद खिडक्यांतून आणि शिक्षकांच्या दुबळ्या दुर्बिणीतून मी आजपर्यंत जग पाहत आलो होतो. ते जग किती शांत होते. पण विमा एजंट म्हणून मी गावोगाव फिरू लागलो. तेव्हा एक गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली. जग दुरून नेहमीच शांत दिसते, टेकडीवरून पाहणाऱ्याला समुद्र नाही का शांत वाटत? पण समुद्राच्या पृष्ठभागावर किती प्रक्षुब्ध लाटा उठत असतात, त्याच्या पोटात किती भयंकर खळबळ चालू असते, याची कल्पना समुद्रात शिरले वाचून येत नाही. जग सुद्धा समुद्रासारखेच आहे. प्रत्येक गावात आमच्या आप्पासारखी 5-10 तरी माणसे आढळतात. त्यांची व्याख्यानेही ऐकायला मिळत. त्यांना पाहिले की मला एक कोडे पडे. समाजसेवक म्हणून काम करणारी असली माणसे गावोगाव वावरत असताना अजून आपला समाज इतका दुःखी का? एका गावात कॉलरा सुरू झाला आणि आरोग्याच्या साध्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे शेकडो माणसे त्या साथीला बळी पडली. दुसऱ्या गावात गोरगरिबांच्या मुलांपैकी एकालाही अक्षर ओळख नव्हती. तिसऱ्या दारूच्या दुकानांच्या लिलावाची रक्कम आणि समाजसेवकांची गावात चालणारी व्याख्याने यांची संख्या बरोबरच वाढत चालली होती. चौथ्यात गरीब लोकांना औषध मिळत नव्हते. पाचव्यात एका वाडीत टाकलेल्या बाईच्या प्रेताला हात लावायला कोणी पुढे येईना. व्याख्याने देणाऱ्या गावातल्या बड्या मंडळींनी गुरु मेले की त्याची जशी अवस्था करतात तशीच तिची करावी अशी सूचना तेवढी केली. त्या दिवशी त्या गावात मी होतो. मला अगदी राहावे ना, त्या बाईची मरणोत्तर होणारी ती विटंबनाही पाहावे ना, मी स्वतःच पुढे झालो. असे विचित्र प्रसंग पाहिले की चांगल्या चालू लागलेल्या धंद्याचा सुद्धा मला भेट येई. वाटे आपण विमा एजंट होऊन 4 कुटुंबांची विवंचना कमी करतोय, आपल्या कुटुंबाला सुखी ठेवतोय, कॉलेजचा पुढचा दिवस अभ्यास करून स्वतःच्या विकासाचा मार्ग मोकळा करतोय, पण ऐकूया पुढील भागात. आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया. आपण ऐकत होतो कादंबरी सुखाचा शोध, लेखक वि स खांडेकर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपल्यासोबत आहे मी आपली आरजे सुवर्णा. विविध या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, वेगवेगळ्या सेगमेंट्स घेऊन येत असतो आणि त्यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकत असतो. आजचा विषय नेमका काय आहे? खरं तर आजचं जे आपलं जीवन आहे ते इतकं धकाधकीचं आहे, खूप काही आपल्याला अचीव करायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, मॅनिफेस्टेशन आहे, आपली लिस्ट मोठी आहे, खूप मोठी आहे आणि त्या लिस्ट मधली जी कामं आहेत, जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या मागे आपण इतके धावतोय, इतके पळतोय की नकळतपणे आपलं आरोग्याकडे, मग दोन्ही आरोग्य, त्यात फक्त शारीरिक आरोग्य म्हणत नाहीये मी, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे सुद्धा नकळतपणे आपण दुर्लक्ष करतोय आणि ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाहीये. आणि जोपर्यंत ती गोष्ट लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आहे मानसिक आरोग्य. निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराबरोबरच मन सुद्धा निरोगी असणं तितकंच आवश्यक असतं, पण आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः स्त्रिया ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतक्या मग्न झालेल्या आहेत की त्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी वेगळा असा वेळच नाहीये. आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्त्रियांना मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतोय आणि याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये. शरीरात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे नकळतपणे दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच हे ओळखायचं कसं, याची लक्षणं कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपलं मन एकाग्र नसतं,

आपलं मन चिंता तणाव किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा कुठल्याच एका कामावर आपण फोकस करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. कामात किंवा इतर कामांमध्ये सतत लक्ष विचलित होण्याची समस्या ही जर कायम असेल तर नक्कीच हे गंभीर मानसिक समस्येचं लक्षण असू शकतं. हे झालं पहिलं लक्षण. तसंच असंही बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळालंय की आपण पटकन गोष्टी विसरून जातो. म्हणजे नाव असेल एखाद्या व्यक्तीचं, ते असेल किंवा मिनिटभरापूर्वी आपल्याला काम करायचं असतं, आपण अगदी लिहिलेलं सुद्धा असतं, पण ती डायरी आपण बंद करतो आणि जेव्हा विचार करतो की मला काय करायचंय तर आपल्याला ती गोष्ट आठवतच नाही. मला काय करायचं होतं त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यायला लागतो की अरे विसरून गेलो मी आत्ताच. तर हे असं का होत आहे, गोष्टींचा सारखा विसर का पडतोय? तर हे सुद्धा एक मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. आपलं मानसिक आरोग्य बिघडलंय याचं हे एक लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेमध्ये याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. काही केसेसमध्ये वाढत्या वयामुळे किंवा थकवा जाणवल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. पण काही वेळा एक्सेस स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला, अतिरिक्त तणाव, नैराश्य यामुळे सुद्धा हे लक्षण दिसण्यात येतं. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आहे झोप. आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे 24 तासामध्ये आपण जे जे काही ठरवलं असतं ते आपण सगळं करतो, पण 8 तासांची झोप आपण कधीच मला वाटतं कोणीच पूर्ण घेत नसावं. फक्त शनिवार रविवार किंवा एखादी सुट्टी असेल तेव्हा आपण आवर्जून ती 8 तासांची झोप पूर्ण करतो, मात्र इतर दिवशी मला अजिबात वाटत नाही की कोणी 8 तास पूर्ण झोपत असावं. आपली झोप पूर्ण न होणं हे सुद्धा मानसिक तणावाचं एक मुख्य लक्षण आहे. अनेकदा आपण याच्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, मी रात्री 5 तास झोपलो, नंतर मी ऑफिसहून आलो की नंतर मी ती झोप पूर्ण करीन. पण तसं होत नाही. सलग 8 तास झोप घेणं आणि तीच आपण डिवाइड करून 2 तास 4 तास असं झोपणं यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे झोप पूर्ण नसली झाल्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं, तसंच आपण पटकन विसरून जातो हे सुद्धा याचं एक कारण आहे. डोळे आपले सुजतात झोप पूर्ण न झाल्यामुळे आणि याच्यामुळेच मानसिक आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्याचं रूपांतर आजारात सुद्धा होऊ शकतं. आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं हे सुद्धा एक लक्षण आहे मानसिक आरोग्याचं. कितीही आपण आपल्या आवडीची कामं केली किंवा कितीही गोष्टी केल्या, प्रयत्न केला, वेगवेगळे छंद वर्ग लावले तरी सुद्धा एक वेगळा थकवा आपल्याला जाणवत राहतो आणि हा थकवा शारीरिक नसतो, हा मानसिक थकवा असतो. तर इथे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे की जर आपल्याला असं जाणवत असेल तर आपण लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हे खूप मोठं लक्षण आहे. तसंच जेव्हा आपली भूक अगदी मंदावते किंवा आपल्याला खूप प्रचंड भूक लागते, सतत खाण्याची इच्छा होते, सारखं क्रेविंग होतं आपल्याला, हे खाऊन बघूया, ते खाऊन बघूया, गोड खावंसं वाटणं, हे सुद्धा एक लक्षण आहे. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मंडळी, आजच्या जगामध्ये जीवन वेगाने पुढे जाते. आपण कामाच्या अंतिम मुदती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा, आरोग्याच्या चिंता आणि इतक्या सूचना असतात आपल्या मागे की हे करायचं ते करायचंय. बऱ्याच वेळा आपण मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो आणि यात सुद्धा आपण अतिरिक्त तणाव घेत असतो, ते प्रेशर आपण घेत असतो आणि आपल्याला हे कळत नसतं. तर हे समजून घेण्यासारखं आहे की आपल्यापैकी बरेच जण तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा नैराश्याने ग्रस्त असतात. या दबावाचं व्यवस्थापन करणारे, काम करणारे जर आपण असाल किंवा आपल्याला ताणतणाव कमी करायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याकडे आपण बघणार आहोत. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की एखादा छंद वर्ग लावूया किंवा एखादा छंद जोपासूया जेणेकरून आपला जो ताण आहे तो कमी होईल. म्हणून बरेच जण हे क्लासेस लावतात, मग योगासनांचा क्लास असेल किंवा एखादा छंद वर्ग, मग गायन असेल, नृत्य असेल किंवा एखादं वाद्य असेल, ते शिकण्यासाठी सुद्धा बरेच जण क्लास लावतात. पण होतंय काय की यामुळे दगदग आपली वाढते, कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढणंच मुळात कठीण झालेलं आहे आणि त्यातून आपण एक्स्ट्रा क्लासेस लावतोय का? तर आपल्या मनाला आनंद मिळावा, आपल्याला नैराश्यातून बाहेर पडता यावं यासाठी. पण तसं खरंच होतंय का हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे.
सत्य हे आहे की आनंदी निरोगी मनाला महागड्या उपचारांची, गुंतागुंतीच्या दिनचर्येची किंवा नाट्यमय जीवनात बदलांची आवश्यकता नसते. आपण जे काही करतोय त्यातनंच आपल्यासाठी थोडा वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. मी आताच म्हटलं तसं की आपण वेगवेगळे महागडे क्लासेस लावतो, बऱ्याच गोष्टी करतो का तर मनाला आनंद मिळावा यासाठी, पण त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज खरंच नाहीये. आपण जे काही करतोय त्यातूनच काही वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे, ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि सहज शक्य असलेली गोष्ट आहे. विज्ञानाने हे दाखवून दिलं आहे की काही दैनंदिन सवयी, जीवनशैली, काही निवडी या जर आपण अंगीकारल्या तर हे अगदी सहज शक्य आहे. आपली मनस्थिती, तणाव, चिंता, झोप, आत्मविश्वास आणि एकूणच हे सगळं आपल्या मनावरती थेट परिणाम करतं. मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवतात. दीर्घकालीन ताण असेल, कमी झोप असेल, एकाकीपणा असेल, शारीरिक हालचालींचा अभाव असेल किंवा आपली विचार पद्धती असेल किंवा जीवनात घडलेली एखादी घटना किंवा अगदी पौष्टिक अन्नाची कमतरता, हे सगळं याला कारणीभूत असू शकतं. नैराश्य, चिंता, विकार किंवा इतर क्लिनिकल समस्यांसारख्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितींसाठी आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता आनंदी निरोगी मन हे आहे का, हे कसं ओळखायचं, ते याची पण काही लक्षणं आहेत ते आपण बघूया. आपण ताणतणावाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो का? आपल्याकडे भावनिक लवचिकता आहे का? अडचणींमधनं परत येण्याची क्षमता आहे का? आपण स्पष्टपणे विचार करू शकतो का? चांगले निर्णय घेऊ शकतो का? किंवा आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का, उद्देश आहे का? आपण जे काही करतोय, ज्याच्या मागे आपण धावतोय सतत, त्याच्यासाठी काही आपलं ठरलेलं ध्येय आहे का? अंतिम ध्येय कुठे आहे, कुठे थांबायचंय हे तुम्हाला माहिती आहे का? याच्यानंतर तुम्हाला नातेसंबंध आवडत आहेत का? तुम्ही इतरांशी कितपत जोडले गेले आहात? माणसांमध्ये गेल्यावरती तुम्हाला भीती वाटते का किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होतो का? असं होत आहे का? आणि असं होत नसेल तर तुम्ही आनंदी आहात, निरोगी आहात. आनंदी म्हणता येणार नाही पण तुम्ही निरोगी आहात. किंवा ज्या भावना आहेत आपल्या, म्हणजे राग आहे, त्याच्यानंतर दुःख आहे किंवा आनंद आहे, या भावनांवरती आपला किती कंट्रोल आहे हे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य दाखवत असतं. बऱ्याचदा आपण खूपच आनंदी होतो आणि इतका आनंद होतो की आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही, किंवा दुःख सुद्धा त्याची तीव्रता इतकी जास्त असते की दिवसांमागे दिवस जातात, महिनोन महिने जातात, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या विचारामागे इतके गुंतून राहतो, दुःखात अडकून राहतो, तर हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याचा अर्थ आपण कुठेतरी त्यामागे ग्रस्त झालो आहोत, नैराश्याने आपल्याला ग्रस्त झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे. आता आनंदी निरोगी मन ठेवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत जे आपण अगदी सहज अंगीकारू शकतो. ते मार्ग कोणते आहेत ते आपण बघूया आणि याचा फायदा कसा होतो याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. आता मी आता म्हटलं तसं की शारीरिक हालचाल जर आपली कमी असेल तर सुद्धा आपल्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव असतो आणि नकळतपणे त्याच्यामुळे सुद्धा आपण आळशी होतो. आळशी झाल्यामुळे निगेटिव्ह विचार यायला लागतात, अशी ही सायकल सुरू होते. तर मुळात आपल्या शारीरिक हालचाली कशा आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण दिवसातनं किमान 15-20 मिनिटं तरी व्यायाम करतो का, चालतो का, हे सुद्धा आपण बघणं अपेक्षित आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की अगदी रोज शक्य नसेल तरी एक दिवसामागे तरी आपण चाललं पाहिजे, काही ठराविक व्यायाम प्रकार आपण केले पाहिजेत. दिवसातून 20 मिनिटं जरी आपण चालण्यासाठी काढले तरी सुद्धा आपलं मन फ्रेश होतं, शरीराबरोबरच आपला मूड सुद्धा सुधरू शकतो आणि आपलं मानसिक आरोग्य अर्थातच चांगलं होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की व्यायाम म्हणजे नक्की कुठला, तर जिमला जाण्याची अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडे सायकल असेल, तुम्ही सायकलिंग करू शकता, अगदी नॉर्मल चालू शकता, किंवा तुमच्या आजूबाजूला असं एखादं ठिकाण असेल जिथे लायब्ररी आहे, म्हणजे ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचू शकता किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत काही वेळ तुम्ही घालवू शकता. तुम्ही अगदी चांगल्या स्थितीत तिथे गेलात, काही वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा तुमचा मूड चांगला होऊ शकतो आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य सुधरू शकतं. आता गमतीचा भाग असा आहे की भारतात तरी निदान जेव्हा आपण झोपतो, भलेही आपण रात्री 3 झोपले असू किंवा 4, पण आपल्या वरिष्ठांचं असं म्हणणं असतं की तुम्ही 7 उठलं पाहिजे. त्यांना हे माहितीच नसतं बऱ्याचदा की आपण कितीला झोपलो आहोत,
पण 7 उठणं अपेक्षित असतं, कारण आपली जी दिनचर्या आहे ती पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं आणि आपण मोजून 3 ते 4 तास झोपतो आणि मग तशाच अवस्थेत आपण उठतो आणि सगळी आपली दिवसभराची कामं करत असतो. पण यामुळे आपल्या मेंदूला जी झोपेची गरज होती ती पूर्ण झालीच नाहीये आणि मग दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते, अतिरिक्त भूक लागते, असं सगळं होत राहतं. आता झोपेचं महत्व काय आहे बघा. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू अतिशय महत्वाचं देखभालीचं काम करत असतो. जेव्हा आपण नीट झोपत नाही तेव्हा हे सगळं कठीण वाटतं, म्हणजे निर्णय, भावना, ताण व्यवस्थापन, आनंद तसंच कनेक्शन हे सगळं. जर आपण व्यवस्थित झोपलो, 8 ते 9 तास झोप घेतली तर काय होईल, दर्जेदार झोपेमुळे आपली मनस्थिती नियंत्रित राहते, कंट्रोलमध्ये राहते, भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत होते, मनातला जो गोंधळ आहे, निर्णय घेण्यासाठीचा गोंधळ आहे तो दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूला आठवणी आणि शिकलेल्या गोष्टी पक्क्या करण्यास मदत होते. म्हणजे मगाशी आपण जे बोललो की पटकन आपण गोष्टी विसरून जातो किंवा व्यक्तीचं नाव अगदी ओठावर असतं पण काही केल्या ते आठवतच नाही, तर यासाठी सुद्धा झोप ही गरजेची आहे, झोप याला कारणीभूत आहे. अपुऱ्या झोपेचा संबंध नैराश्य, चिंता, चुकीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि कमी झालेली लवचिकता यांच्याशी वैज्ञानिकांनी जोडलेला आहे. आता कोणी किती झोपणं अपेक्षित आहे, तर प्रौढ लोकांना रोज 7 ते 9 तास चांगल्या प्रतीच्या झोपेची आवश्यकता आहे. आपल्या मेंदूचं आणि भावनिक आरोग्याचं भवितव्य या पुरेशा विश्रांतीवर अतिशय महत्वाचं आहे, अवलंबून आहे. झोपेचं वेळापत्रक आपण नियमित ठेवायचंय. शक्यतोवर जर आपण रात्री 10 झोपत असलो तर 10 झोपायचं. अगदी 10 म्हणजे 10 शक्य नाहीये, पण 10 ते 10:15 होतील तर ठीक आहे. पण आज मी 10 झोपले, उद्या मी 12 झोपतेय आणि परवा मी 3 असंच तुम्ही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून शक्यतोवर आपण एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिथे आपण झोपतो त्या ठिकाणी अंधार असणं अपेक्षित आहे. झोपण्याच्या आधी किमान 30 ते 60 आपला जो मोबाईल आहे किंवा आपलं टॅब असेल, आयपॅड असेल, जे काही आपण वापरतो त्या गोष्टी स्विच ऑफ करून ठेवून द्यायच्या बाजूला. आणि दुपारी 2 कॅफिनचं सेवन आपण टाळायचंय. जर आपल्या मनात विचार येत असतील, म्हणजे सगळं हे केलं मी, मोबाईल पण स्विच ऑफ केला, सगळे डिव्हायसेस ऑफ केले, तरी सुद्धा माझ्या मनात विचार येत आहेत, मला झोप येत नाहीयेत, तर अशा वेळी अगदी सोपा उपाय करायचा, एखादी वही घ्यायची, डायरी घ्यायची आणि आपल्या मनातले विचार आहेत ते लिहून काढायचे. नक्की कुठले विचार आपल्या मनात येत आहेत, म्हणजे करिअर बद्दल आहे, फॅमिली बद्दल आहे, किंवा काहीही जे तुमच्या मनात येत आहे ज्याच्यामुळे तुम्ही झोपू शकत नाहीये, अस्वस्थ आहात, ते विचार आपण लिहून काढायचे. आणि शेवटी असं लिहायचं की हे जे मी प्रॉब्लेम्स मी लिहिलेले आहेत माझ्या मनातले, त्यावर मी उद्या लक्ष केंद्रित करणार आहे, त्याचं सोल्युशन काय आहे. जर त्याला सोल्युशनच नाहीये तर मी हा विचार का करते, हे आपण काही दिवस असं करायचंय. याच्यानंतर आपण ध्यानधारणा करायची आहे. माइंडफुलनेस म्हणजेच निर्णय न घेता वर्तमान क्षणाकडे लक्ष द्यायचंय. ध्यान म्हणजे आपण योगासनं करतो किंवा ओंकार म्हणतो, असे काही अगदी सोपे उपाय आहेत. याचा काय फायदा होतो, तर नियमित सजगता आणि ध्यान आपली चिंता कमी करतं. तणाव निर्माण करणारे जे हार्मोन्स आहेत ते योगासनं किंवा ध्यानधारणा केली तर कमी होतात. एकाग्रता आपली वाढवली जाते, भावनिक नियमन वाढवतात आणि जीवनातल्या आव्हानांना आपोआप प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यास ते मदत करतात. अक्षरशः आपल्या मेंदूच्या रचनेवर ते प्रभाव टाकतात. भावनिक नियमनाशी संबंधित भागांना ते बळकट करतात आणि तणाव आणि चिंतेशी संबंधित भागांना ते कमकुवत करतात. आता हे कसं करायचं, तर सुरुवातीला अगदी 2 त्याच्यानंतर हळूहळू आपण 5 ते 10 ही ध्यानधारणा करायची आहे आणि मग हळूहळू हा वेळ वाढवायचा आहे. आपल्या आवडीचं चित्र असेल ते आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा जे काही आपल्याला आवडतं ते आपल्या डोळ्यासमोर आपण काही वेळ आणायचा. एखादा चित्रपट असेल, त्यातलं एखादं दृश्य आपल्याला आवडत असेल, एखादं गाणं असेल जे आपल्या अगदी मनाच्या जवळ असेल, जे गाणं ऐकून आपल्या मनाला आनंद मिळतो असं गाणं आपण डोळ्यासमोर आणायचं आणि डोळे मिटून फक्त शांत बसायचं, काहीच करायचं नाही. तुम्ही हे करून बघा, तुमच्या मनात जे काही विचार सारखे सुरू आहेत हे केल्यावर कुठे ना कुठे हे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. याच्यानंतर
मोठा आपण दीर्घ श्वास घेतो, एका नाकुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्याने सोडायचा, असं आपण करायचं आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा खूप सकारात्मकता आपल्याला जाणवायला लागते. आता याचा फायदा आपण बघितला की कसा होतो. इनसाइट टाइमर किंवा काम सारखे ऍप्स, आपण विनामूल्य जे ऍप्स आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो मोबाईलमध्ये. किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर नुसतं आपण बसून झोपून किंवा एखाद्या बगीचामध्ये जाऊन बसलोय तिकडे डोळे मिटून आपण ध्यानधारणा करू शकतो. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मंडळी, की आपल्याला एकटं खूप आवडतं खूप जणांना, की मला कोणीच नकोय. म्हणजे मी ऑफिसहून घरी आलो की मला फक्त एकट्याला बसायचंय, मला एकट्याला शांत बसू द्या, असं होतं. मुळात मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. मानसिक आरोग्य आणि आनंदासाठी अर्थपूर्ण संबंध हे अतिशय महत्वाचे आहेत. सामाजिक संबंध तणाव कमी करतात, आपली मनस्थिती सुधारतात, जगण्याचा उद्देश वाढवतात, भावनिक आधार मिळतो आपल्याला. या उलट एकटेपणा आरोग्यासाठी किंवा लठ्ठपणा तितकाच हानिकारक आहे. म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला दुःख झालेलं असतं किंवा आपल्याला खूप काही त्रास होतोय मनातनं, तेव्हा आपण पटकन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करतो किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा खूप आपल्याला हलकं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर एकटेच राहिलात तर तोच विचार पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येत राहणार, त्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याची तीव्रता वाढणार. या उलट तीच गोष्ट, तोच विचार तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर तिचा काही सल्ला आपल्याला मिळतो, ती व्यक्ती काही आपल्याला समजावते, सांगते किंवा यातनं काही सोल्युशन आहे का, काही मार्ग काढू शकतो का, याबद्दल ती आपल्याला सांगते. तर नक्कीच आपण हे करून बघायचं की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, किंवा आपण अगदी जवळच्या जवळ एखाद्या कॉफी कॅफेमध्ये जाऊ शकतो, तिथे आपण गप्पा मारू शकतो, किंवा एखादा क्लब जॉईन करू शकतो किंवा एखादा ग्रुप जॉईन करू शकतो. जर तुम्हाला लोकांना मदत करायला आवडत असेल तर स्वयंसेवी संस्था आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. काही लोकांना त्यातून सुद्धा खूप आनंद आणि समाधान मिळतं, तर ते पण आपण करू शकतो. ज्यांना कुटुंब आहे, फॅमिली आहे अर्थात, ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. किंवा आपले नातेवाईक आहेत, आपण प्लॅन करून एखाद्या दिवशी भेटायचं, हे सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर कृतज्ञतेचा सराव करणं म्हणजे काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला जी कोणी काही मदत केली असेल, छोटीशी का होईना, तुम्हाला जायचंय, तुम्हाला रस्ता कोणी सांगितला की इथून जा, तर आपण रस्ता विचारतो पण त्या बदल्यात आपण त्याला थँक्यू सुद्धा म्हणत नाही साधं, अगदी आपण कृतघ्नपणे निघून जातो. तसं करायचं नाहीये, तर आपल्याला जी गोष्ट मिळाली एखाद्या व्यक्तीमुळे तिला त्याबद्दल कृतज्ञता दाखवायची आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती चांगला सकारात्मक परिणाम होतो. कृतज्ञता म्हणजे काय, तर चांगल्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचं कौतुक करणं, मग त्या कितीही लहान असल्या तरी सुद्धा. याचा फायदा कसा होतो बघा. आपल्या मेंदूमध्ये नकारात्मकतेकडे कल असतो, तो नैसर्गिकरित्या समस्या आणि धोक्यांवरती लक्ष केंद्रित करतो. कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे आपलं मन हळूहळू सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरू करतं, ज्याच्यामुळे आपली मनस्थिती आणि लवचिकता सुधारते. कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानी, कमी चिंताग्रस्त आणि आशावादी असतात. आता मी अजून एक पुस्तक वाचलं होतं ज्याचा उल्लेख करणं मला अतिशय आवश्यक वाटतं, की एक सुखनोंद वही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं अगदी रोजच्या रोज, अगदी मला माझ्या हवी असलेली बस मिळाली, मला हवी असलेली सीट मिळाली, किंवा मला आज हे करायचं होतं, हे काम झालं सहजरित्या, तर हे सुद्धा एक अचीवमेंट आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे बघतो, मला असं ही व्यक्ती असं का बोलली किंवा हे माझं काम झालंच नाही, पण जे झालंय त्याच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. तर आपण उलटं करायचंय, जे काही झालंय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या याच्या नोंदी आपण या सुखनोंद वहीत करून ठेवायच्या, आणि महिना संपला की ही वही उघडायची
आणि रोज आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं झालं जे आपण लिहून ठेवलं होतं ते आपण वाचायचं.

आपल्या लक्षात येईल की कुठलाच दिवस अगदी निगेटिव्ह नव्हता, रोज काही ना काही चांगलं घडलंच आहे. मग ते अगदी लहान का असेना, पण घडतंय. याच्यानंतरचा उपाय आहे, आपण निसर्गासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जायचंय. मी असं म्हटलं तसं की आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेर जरी आपण डोकावलं तर वेगवेगळी झाडं आहेत, कुंडीत लावलेली रोपं सुद्धा बघा तुम्ही, त्यात फुल आलं असेल एखादं ते बघा, त्याचं निरीक्षण करा. तुमच्या गॅलरीमध्ये पक्षी येत असतील, सनबर्ड असेल, पोपट असेल, जे काही, त्या पक्ष्यांचं निरीक्षण करा. त्यांना बघून सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आणि आपली एकाग्रता वाढते, आपली सर्जनशीलता वाढते आणि आपले जे हार्मोन्स आहे कॉर्टिसोल, तणाव संप्रेरक, ते सुद्धा आपलं कमी होतं. आपला रक्तदाब कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होतं, एकाग्रता वाढते. जर जंगल असेल किंवा जास्त झाडी असेल तर त्या रस्त्याने आपण मुद्दामून जायचं आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. कसं वाटतं? तिथून जाताना तुमच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट येईल, पानांची सळसळ असते ती ऐकू येते, किंवा वाऱ्याची झुळूक येऊन जाते. हा जो सगळा स्पर्श आहे, हे जे आवाज आहेत निसर्गातले, याच्यासोबत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला नक्कीच खूप खूप छान वाटेल. हे आपण करून बघायचं. याच्यानंतरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की सोशल मीडिया आणि डिजिटल ओव्हरलोड आपण कमी करायचा आहे. आपण बोलतो आहोत आज मानसिक आरोग्याबद्दल आणि मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा या सोशल मीडियाचा प्रचंड प्रचंड आपल्यावरती प्रभाव आहे आणि नकळतपणे आपण सारखे त्याच्या मागे धावत असतो की मला स्टोरी अपलोड करायची आहे, मला पोस्ट टाकायची आहे, मी आता हे केलं आहे, मला किती लाईक्स आले आहेत, मला किती कमेंट्स आले आहेत. तर कुठेतरी याच्यामुळे नकळतपणे तणाव आपण इतका घेऊन बसलोय ना की आपल्याला कळतच नाहीये. आपलं मन सतत उत्तेजित होत राहतं, आपण तुलना करतो की मला इतकेच लाईक्स आले. आणि डिजिटल कनेक्शनसाठी आपण तयार झालेलो नाहीये, आपण त्यासाठी बनलेलो नाहीये. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्यांशी जोडलेला आहे, कारण आपण रात्री पण आपल्याला झोप लागत नाही ती याच्यामुळेच. आपण मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो खरा, पण पुन्हा 5 मिनिटांनी आपण तो स्विच ऑन करतो आणि पुन्हा त्या सोशल मीडियाच्या ऍप्स आपण ओपन करतो आणि तुम्ही जे काही अपलोड केलं आहे किंवा अपलोड केलं नसेल तर का केलं नाही यामुळे तुम्ही इतके डिप्रेस होता. आता हे सोशल मीडिया किती वापरावं किंवा हे जे डिव्हायसेस आहे ते किती वापरावे यासाठी कुठलंच परिपूर्ण असं प्रमाण नाहीये, पण रोज सुमारे 30 मिनिटांपेक्षा कमी वापर केला तर ते सर्वोत्तम आहे, जे अर्थातच शक्य नाहीये. तर मी याउलट सांगेन की दर 30 मिनिटांनी आपण 5 ते 10 मिनिटं मोबाईल किंवा हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या, 10 मिनिटांनी पुन्हा आपण ते स्विच ऑन करायचं आणि बघायचं. असं जरी आपल्याला करण्यात यश मिळालं तरी आपण बऱ्यापैकी नॉर्मल आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अजून काही उपायांवर आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक ब्रेक घेणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. कुठेही जाऊ नका, तुमच्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, विश्रांतीनंतर आपण वळणार आहोत पुढच्या भागाकडे. आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत होतो. मानसिक आरोग्य हे किती महत्वाचं आहे, त्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे आणि कोणते उपाय केल्यानंतर हे मानसिक आरोग्य सुधरू शकतं, त्याचं संतुलन टिकू शकतं, याबद्दल आपण बोलतो आहोत. तर आजच्या भागात सुद्धा आपण त्याविषयीच बोलणार आहोत. आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करत आहोत हे आपण आधी बघायचं आहे. आपण जे आव्हान आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याच्याकडे संधी म्हणून बघायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी नवीन गोष्ट करण्याची वेळ आली तर आपण त्याच्याकडे संकट म्हणून बघतो आणि संकट म्हटलं की पुन्हा एकदा भीती, नैराश्य, तुलना हे सगळे घटक कुठेतरी मनात येतात आणि मग सुरू होतं डिप्रेशन. आव्हानांबद्दल तुम्ही कसे विचार करता, ते तुम्ही कसे अनुभवता यावर ते अवलंबून असतं. वाढीची मानसिकता म्हणजे समस्यांना तुमच्या अपुरेपणाचा पुरावा म्हणून पाहण्यापेक्षा आपण शिकू शकतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो असा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि जे काही आव्हान आपल्या पण त्याला आपण सामोरं जायचं आहे. त्याचा फायदा काय होतो तर विकासाभिमुख मानसिकता असलेल्या लोकांना कमी चिंता वाटते. अपयशांना सामोरं जाताना ते अधिक खंबीर राहतात. त्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू वाटतं. ते योग्य जोखीम पत्करतात आणि अधिक यश सुद्धा मिळवतात. अपयशाला लाजीरवाणी गोष्ट न मानता ते एक माहिती म्हणून पाहतात. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी कालांतराने हळूहळू विकसित होते. ही अशी गोष्ट नाहीये की आपण ठरवू आणि ठराविक काळासाठीच आपण ती वापरू असं करता येणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची वेळ येते, नवीन गोष्ट करण्याची वेळ येते, जेव्हा आपण एखादी नोकरी सोडून नवीन नोकरी स्वीकारतो किंवा एखादी गोष्ट नव्याने शिकतो तेव्हा ती आपल्यासाठी चांगली आहे या उद्देशानेच आपण पुढे जायचं आहे, त्या उद्देशानेच आपण मार्गक्रमण करायचं आहे, म्हणजे त्या गोष्टीचे आपल्याला फायदे होतात. जेव्हा अडचणी येतात ते त्यात आपण असा विचार करतो की मी इतका वाईट का आहे, मला हे येत का नाहीये किंवा मला हे येणारच नाही का, तर असा विचार न करता काही क्षण थांबायचंय, स्वतःला विचारायचंय की तुम्ही हे का करताय, मुळात तुम्ही ही नवी नोकरी का स्वीकारताय, तुम्ही हा जो एखादा क्लास लावला असेल, एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही का शिकताय. तर याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला आनंद हवाय यासाठी तुम्ही ही गोष्ट करताय. मग ज्यातनं आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यातनं आपण आनंदच घेत नसलो तर त्या गोष्टीचा नक्की उपयोग काय, नाही का? तर म्हणूनच आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि पुढे जायचंय. आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपले प्रयत्न कमी पडतात का, तर प्रयत्न अपुरे असतील तर ते आपण वाढवायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा स्वतःशीच आपण आपुलकीने वागायचंय. आपण आपल्याला सॉरी म्हणायचंय की जी चूक आपली झाली आहे ती पुन्हा होणार नाही यासाठी आपण नक्की काही करू शकतो का, जर करत असू शकलो तर करायचं, शक्य नसेल तर हा मुद्दा आपण डोक्यातनं काढून टाकायचा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पुढचा की आपण आपल्याशी कसं वागतो. आपण इतरांशी असं वागायला हवं, आपण असं करायला हवं, आपण अशा बऱ्याच गोष्टी बोलत असतो पण आपण आपल्याशी कसे वागतो याचा आपण विचार करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण कठोर आत्मसमीक्षक असतात. म्हणजे काय? म्हणजे आपण स्वतःला क्रिटिसाइज किती करतो आणि कशा प्रकारे करतो याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आपण आपलाच राग आपल्यावर काढत असतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही काही गोष्टी ठरवल्या असतात की या काळात या गोष्टी माझ्याकडनं होणं अपेक्षित आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा कधी कधी एकही गोष्ट आपली साध्य होत नाही, मग तेव्हा स्वतःवरतीच आपला राग निघतो. आपण स्वतःशी अशा प्रकारे बोलतो ज्या प्रकारे आपण इतरांशी कधीच बोलत नाही. स्वतःशी करुणा म्हणजे स्वतःशीही त्याच दयाळूपणाने, समजूतदारपणाने आणि समर्थनाने वागणं, ज्याची आपण काळजी घेतो त्याला आपण जसं ट्रीट करतो तसं आपण स्वतःला सुद्धा ट्रीट करायचं आहे. याचा फायदा नक्की काय होतो तर आत्मकरुणा चिंता आणि नैराश्य कमी करते, लवचिकता वाढवते, भावनिक नियमन सुधारतं, त्याच्यानंतर आपण जी टीका करतो आपण स्वतःवरती ती अधिक प्रभावीपणे आपल्याला जर प्रेरित करत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा आपण स्वतःलाच वाईट समजतो, कमी लेखतो, तेव्हा नकळतपणे आपण आपल्यालाच मागे आणत असतो चार पावलं. तसं करायचं नाहीये, आपल्याला पुढे जायचंय.
त्यामुळे आपण सकारात्मकतेने बघायचं आहे. जरी एखादं काम आपल्याकडनं चुकीचं झालं असेल, अपेक्षेनुसार झालं नसेल, तरी सुद्धा यापुढे असं होणार नाही, किंवा काल जी चूक झाली ती आज होणार नाही, याची मी काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण विचार करायचा आहे. आणि हा एक दैनंदिन सराव आहे, आपण हा रोजच्या रोज करायचा आहे की स्वतःशी आपण चांगलं वागायचंय. जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा आपण थांबायचंय, हे कठीण आहे, किंवा मी संघर्ष करतो आहे, हे आपण एक्सेप्ट करायचंय, स्वतःला स्वीकारायचंय. मुळात अडचणी आणि अपयश हे सगळीकडे आहे, कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी सुद्धा अडथळे येणार आहेतच. आणि आपण एकटे असं नाहीये की आपण याला तोंड देतोय, आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत, आपले मित्र आहेत, आपले कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांच्यावरती मात करून त्यांना पुढे जावं लागतं. तर आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की आपण एकटे नाहीये, आपल्यासोबत अनेक असे लोक आहेत आणि आपण सगळे समांतर पुढे जातो आहोत. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ती एक सुखनोंद वही तुम्ही करायची आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सिक्रेट, हा जो एक प्रकार आहे मॅनिफेस्ट करणं, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात हवी आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ऑलरेडी, ती आपल्याकडे आहे असं आपण स्वतःला समजवायचंय आणि तसंच आपण वागायचंय. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते घर तुम्ही घेतलेलं आहे, तुमचं स्वप्नांचं घर असं तुम्ही कल्पना करायची आहे. त्या घराचं चित्र तुम्ही एका वहीत काढायचंय आणि तुम्ही असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची की ते घर आहे तुमच्याकडे तसंच आणि त्या घरात तुम्ही राहताय. आणि हे इतक्या सकारात्मक रीतीने करायचंय की जणू काही आपण बघत नाहीये स्वप्न, तर आपण त्यात राहतोय असं आपण कल्पना करायची. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जे तुम्ही या चित्रामध्ये काढलेलं आहे किंवा जे तुम्ही लिहिलेलं आहे ते काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळतं. ते कसं मिळतं, का मिळतं, तर या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत, द सिक्रेट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला युट्यूबवर मिळेल आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तो ट्रान्सलेट केलेला आहे. कोणतीही भाषा असो, तुम्हाला मराठीत बघायचं आहे, हिंदीत पण आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, कृतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता मानसिक आरोग्यामागचं विज्ञान काय आहे त्याबद्दल आपण बोलूया. चेतासंस्थेचं नियमन, आपल्या चेतासंस्थेच्या दोन अवस्था असतात, तणावग्रस्त आणि शांत, म्हणजे लढा किंवा पळा, आणि विश्रांती आणि पचन. आपल्यापैकी बहुतेक जण खूप जास्त वेळ तणावग्रस्त अवस्थेत घालवतात. आता आपण जे उपाय करणार आहोत मानसिक आरोग्यासाठी ते याला मदत करतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याचं अगदी सोपं उदाहरण सांगते. तुमची एखादी परीक्षा आहे, 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे, आणि त्याचा इतका तणाव असतो आपल्यावरती, कारण आपल्याला माहिती असतं की परीक्षा झाल्यावरती जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले कुटुंबातले सदस्य असतील, हे आपल्याला फोन करणार आणि आपल्याला विचारणार की निकाल काय लागला. तर हे सगळं आपल्याला कधी आठवतं, जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाताय तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात चाललं असतं नकळतपणे. आणि जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर तेव्हा आपण विचार करतो की मी जाऊ का परीक्षेला, की नको जाऊ मी परीक्षेला, असा विचार सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो. तर इकडे तेच म्हटलं आहे की लढा किंवा पळा. एक आहे सोल्युशन की सामोरं जायचं परीक्षेला, दुसरं आहे परीक्षाच द्यायची नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जरी अभ्यास झाला नाहीये तरी आपण देऊन बघूया, हरकत नाही. जास्तीत जास्त काय, मी पास होणार नाही ना, ठीक आहे, आणि आपण आपल्या घरच्यांना समजावू, अशी सुद्धा एक कंडिशन आहे. तुम्ही नक्की कुठल्या प्रकारात मोडता यावरती तुमचा निर्णय अवलंबून आहे. आता आपल्या मेंदूत ज्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, जे हार्मोन सिक्रेट होत असतात, त्यावरती हे सगळं अवलंबून असतं. तर हे सगळं जर आपल्याला नियमित करायचं असेल तर आपण व्यायाम, सामाजिक संबंध, आनंद, कृतज्ञता आणि ध्यान या गोष्टी करायच्या आहेत. याच्यामुळे काय होतं तर सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या हे जे हार्मोन्स आहेत जे आपली मनस्थिती नियमन करतात, जे आपल्या मेंदूतल्या महत्वाच्या रसायनांवरती प्रभाव टाकतात, तसंच कॉर्टिझोल सारख्या तणावाशी संबंधित संप्रेरकाची पातळी कमी करतात, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कोणत्या, पुन्हा सांगते, व्यायाम करायचा आपल्याला, सामाजिक संबंध म्हणजे आपण सगळ्यांशी बोलायचं आहे, आपल्या आजूबाजूला ज्या काही इव्हेंट्स होतात तिथे आपण आवर्जून सहभागी व्हायचं आहे,
आनंद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता, आपल्याला एखादी गोष्ट आवडली असेल त्याबद्दल त्याला सांगायचं,

हरली तरी सुद्धा आपण अतिशय आनंदी होत नाही, किंवा आपण एखादी गोष्ट हरलो तरी सुद्धा आपल्याला तितकं दुःख होत नाही, आपण त्यातनं सहज बाहेर येऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. याच्यानंतर झोप आणि विश्रांती याचंही आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. दर्जेदार झोपेतच आपला मेंदू आपल्या भावनांवर प्रक्रिया करत असतो. शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपण दिवसभर जे काही काम केलंय, तुम्ही नृत्य शिकत असलात, गाणं शिकत असलात, तुम्ही जो काही रियाज केलाय, त्याचा सराव, त्याची उजळणी ही रात्री मेंदू करत असतो. जरी आपल्याला वाटतं की आपण डोळे मिटून झोपलोय, तरी आपला मेंदू झोपत नसतो, तो त्यावेळी सुद्धा कार्यरत असतो. तो या गोष्टींची उजळणी करत असतो. शरीरातले विषारी घटक तो बाहेर फेकत असतो. स्वतःची दुरुस्ती करत असतो. झोपेशिवाय इतर सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय कठीण आहे, किंबहुना अशक्य आहे. हिलिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या शरीरावरती इजा झालेल्या असतात, जखमा झालेल्या असतात, या कशा भरून निघतात, तर हे कार्य सुद्धा जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपला मेंदू त्या सूचना देतो त्या ठराविक शरीराच्या भागांना, आणि त्या इजा भरून निघतात, त्या जखमा भरून निघतात. म्हणजे झोप किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर सजगता, निसर्ग, छंद, कृतज्ञता, नातेसंबंध या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतात, त्या आपण करणं अपेक्षित आहे. भूतकाळात अडकून पडायचं नाहीये आणि भविष्याचाही अतिरिक्त विचार करायचा नाहीये. हे खूप महत्वाचं आहे की वर्तमानात आपण जगणं अपेक्षित आहे. तर नक्कीच वर्तमानात जगूया, भूतकाळात पण जायचं नाहीये आणि भविष्यकाळाचा विचार सुद्धा करायचा नाहीये. हे सगळं आपण जर करू शकलो तर आपण मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकतो.

मंडळी, आपण आता जे बोलत होतो की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत मानसिक आरोग्य राखण्यासाठी, त्याच्या अगदी थोडक्यात आपण टिप्पणी घेणार आहोत. तर आपण काय करायचं, तर सकाळी 5 मिनिटं ध्यान करायचं आहे, 15 मिनिटं फिरायला जायचं आहे, याच्यामुळे आपला दिवस चांगला सुरू होतो. त्याच्यानंतर आपण नियमितपणे शारीरिक हालचाल करायची आहे, म्हणजे पायऱ्या चढणं असेल, स्ट्रेचिंग करणं असेल. त्याच्यानंतर अगदी लहान गोष्टी आहेत की आपण आपल्या खिडकीतनं बाहेर डोकावायचं आहे, एखादं झाड असेल, पक्षी असेल, त्याचं निरीक्षण करायचं आहे, आणि जो सोशल मीडियाचा वापर आहे तो थोडासा आपण कमी करायचा आहे. त्याच्यानंतर दिवसभरातनं आपल्या आवडीचा एखादा मित्र असेल, जवळची व्यक्ती असेल, किंवा जिच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी कळतात मिळतात, तिच्याशी आपण संपर्क करायचा आहे. मग तिला आपण फोन करू शकतो, मेसेज करू शकतो, किंवा प्रत्यक्ष भेटू शकतो. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रीनचा वापर मुद्दामून कमी करायचा आहे. जरी

2-3 तास झाले असतील आपण मोबाईल बघितलाच नाहीये. आता आपण फोन केला आहे नाही का, तर फोनवर बोलणं झालं, संभाषण संपलं की मोबाईल पुन्हा एकदा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता मानसिक आरोग्याबद्दल समज काय आहेत आणि चुका काय आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेहमी आनंदी राहणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी आहे, म्हणजे ती नॉर्मल आहे, ती मानसिकरित्या योग्य आहे असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती जिचं आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं आहे तिला संघर्षच करावा लागत नाही हा सुद्धा एक गैरसमज आहे, असं नाहीये. पुढचं एक आहे की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा आहे असंही बऱ्याच लोकांना वाटतं की मी मला वेळ देणं, मी टाइम काढणं म्हणजे मी खूप स्वार्थी आहे, असं अजिबात नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत किंवा मानसिक नैराश्याने एखादी व्यक्ती ग्रस्त असेल तर आपण दुर्बल आहोत, आपण कुठेतरी कमी आहोत असंही खूप लोकांना वाटतं, तर असं अजिबात नाहीये. काही लोक असं यापुढे जाऊन म्हणतात की मी सकारात्मक विचार करणार आणि मी बरा होईन किंवा मला असं काही झालंच नाहीये असा विचार करून पुढे पुढे जातात आणि तरी सुद्धा त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे आणि यातल्या ज्या गोष्टी आपण बोललो की एखादी व्यक्ती सारखी हसतीये, सारखी आनंदी राहतेय, म्हणजे ती आतून तितकीच आनंदी आहे का, तर असं असू शकत नाही, असेलही किंवा नसू पण शकतं. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे बघून आपण तुलना करायची नाहीये. आपल्याला मुळात काही प्रॉब्लेम आहे का ते आधी तपासणं महत्वाचं आहे. तपासल्यानंतर आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का हे आपण बघायचं आहे. या सगळ्यानंतर आता आपण मदत कधी घ्यायची, नक्की आता ही वेळ आली आहे मुळात की मला आता मदत घ्यायची आहे, ते कसं ठरवायचं. तर जर आपल्याला 2 आठवडे किंवा त्याहून जास्त काळ सारखं दुःख वाटतंय, सारखं आपल्या एखादी गोष्ट अडकूनच राहिली, एखादा विचार किंवा आपण सुन्न झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला गरज आहे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची. किंवा अगदी आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण खूप अडकून पडतोय एखाद्या गोष्टीमध्येच की ही गोष्ट झाल्याच्या पुढे जाणार नाहीये, जेव्हा की आपल्याला कळतंय की इथे जास्त वेळ देऊन चालणार नाहीये, आपल्याला बरीच कामं करायची आहेत, तरी सुद्धा आपण एखाद्या गोष्टीतच अडकून पडतोय. किंवा आपली एकाग्रता अतिशय कमी झालेली आहे, आपली स्मरणशक्ती खूप कमी होते, अगदी लहानव्या सुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम होतो, तर हे काही वेगळं नसून आपल्याला नैराश्य आलेलं आहे आणि कुठेतरी आपल्याला उपचार घेण्याची गरज आहे हे दर्शवते. आपली झोप किंवा आपली भूक याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत का हे तपासण्याची गरज आहे. स्वतःला हानी पोहोचण्याचा विचार मनात येणं किंवा आत्महत्येचा विचार येणं हे सुद्धा एक लक्षण आहे या गोष्टीचं. किंवा भावनिकदृष्ट्या आपण सामना करण्यासाठी काहीतरी बाहेरून घेतो, पदार्थ खातो किंवा पितो हे आपण करतोय का, तसंच आपण स्वतःवरती हल्ला करतोय का, म्हणजे काही जणांचं असं होतं की राग आला की हात मारणं भिंतीवरती, डोकं आदळून घेणं, या गोष्टी सुद्धा केल्या जातात. किंवा आपले जे नातेसंबंध आहेत, आपले जे ताणतणाव आहेत जीवनातले, याच्यामुळे आपण खूप विचित्र वागतोय, सतत चिडचिड करतोय, या जर यापैकी काहीही तुम्हाला जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही मानसिकरित्या सुयोग्य नाहीये, सुदृढ नाहीये, याचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. तर थोडक्यात असं म्हणता येईल की मानसिक आरोग्य आपलं कितपत योग्य आहे, ते चांगलं करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो, त्यातले कोणते उपाय आपण करून बघितलेत, कोणते उपाय करण्याची गरज आहे, हे सगळं आजच्या कार्यक्रमातनं, विविध या कार्यक्रमातनं आपण जाणून घेतलं. नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे तिकडे तुम्ही नक्की जाल, पुढे जाल, आणि खुलेपणाने या गोष्टींविषयी बोलणं खूप महत्वाचं आहे, याविषयी चर्चा होणं खूप महत्वाचं आहे. मानसिक व्याधी ही शारीरिक व्याधींसारखीच महत्वाची आहे, त्याच्यावरती ताबडतोब उपचार होणं खूप गरजेचं आहे. आजच्या विविध या भागात मी आरजे सुवर्णा आपला इथेच निरोप घेते. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. पुढच्या भागात भेटूया नवीन विषयासह, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको हो, पाऊस सुरू झालेला आहे. सगळे मस्तपैकी चहा आणि भजीचा आस्वाद घेत असाल, तसंच त्यासोबत आमचा आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन सुद्धा ऐकत असाल. मला नक्की खात्री आहे आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो तेव्हा आपण आपला सतत आपला रेडिओ सुरू असतो. घरात आई काहीतरी किचनमध्ये करत असेल तेव्हा सुद्धा आपला रेडिओ सुरू असतो, आणि आपण कामावर किंवा शाळेत जाता येता सुद्धा आपण रेडिओ स्टेशनवर छान छान गाणी ऐकत असतो. आणि खास पाऊस आहे त्यामुळे पावसाचं छान छान वातावरण आहे. या सगळ्या बच्चे कंपनी बरोबर मिळून आपण पावसाचा दुसरा भाग सादर करतोय, पाऊस गाणी आणि कविता. तर आज माझ्यासोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी शार्दूल केळंबेकर. हाय शार्दूल, घाबरलेस का तू? नाही ना, व्हेरी गुड. त्यानंतर आहेत यष्टिका गुप्ता, हॅलो, आणि ऋत्विक राजगुरु. हॅलो ऋत्विक. तर छान छान यांच्या कविता, वेगवेगळ्या कवींच्या आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. किती मला छान वाटतंय, तुम्ही छोटी छोटी मुलं पुस्तकं वाचताय, म्हणजे मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करून तुम्ही पुस्तकं वाचताय, हो ना? आणि त्यांनी छान छान कवींच्या कविता निवडलेल्या आहेत आणि त्या आता आपल्या समोर सादर होत आहेत. तर चला तर सुरुवात करूया. सुरुवात कोण बरं करताय आजच्या कार्यक्रमाला? शार्दूल. अच्छा, शार्दूलची कविता आपण ऐकूया. कोणाची कविता सादर करतोय?
1: विंदा करंदीकर.
0: अरे वा वा वा, माझ्या आजोबांचीच कविता तू सादर करतोयस, किती छान. तर सुरू कर, हा वरती ठेव मला पुस्तक.
1: मी शार्दूल केळंबेकर आज विंदा करंदीकरांची पाऊस आला पाऊस आला ही पोएम सादर करत आहे.
0: क्या बात.
1: पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या कडाड कडकड भनान वारा जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला दिवाळीतला भजला किल्ला गुंबत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला उशीर त्यातच हा गोटा आला बाबा गेले करीत चडपड आजो आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एक जगिल्ला असत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पला शाळेला सुट्टी.
0: किती छान, मला अगदी शाळेत गेल्यासारखं आणि शाळेचा आनंद घेतल्यासारखं वाटलं. यानंतर मला वाटतं यष्टिका सादर करते. हा छान वाच. हा
2: मी यष्टिका गुप्ता इत्या 9वी मध्ये शिकते. मी माझी स्वरचित कविता पावसाची सर सादर करीत आहे.
0: वा वा, खरं स्वतः लिहिली आहे.
2: हो
0: बर, ऐकूया चला.
2: रेमझेम गाणं गात वाजत गाजत आली.
0: वा.
2: रेमझेम गाणं गात वाजत गाजत आली आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: क्या बात है.
2: आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: वा.

0: निसर्गमोहक दिसते छान, निसर्गमोहक दिसते छान. मुले हसत खेळू लागली, कागदी होडी सोडू लागली. मुले हसत खेळू लागली, कागदी होडी सोडू लागली. आनंदाची लहर उठली, पावसाची सर आली. आनंदाची लहर उठली, पावसाची सर आली. निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली. निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली. नवीन झाडे लावताना, नवीन झाडे लावताना पावसाची सर आली.
1: वा वा.
0: आली आली आली आनंद आनंदी लहर आली. आली आली आली आनंदी लहर आली. आली आली आली पावसाची सर आली.
1: क्या बात है.
0: आली आली आली पावसाची सर आली.
1: वा वा.
0: आली आली आली.

मी पाऊस झेलला होता. गडगडाट घनमालांचा, कडकडाट तीक्ष्ण विजांचा. गडगडाट घनमालांचा, कडकडाट तीक्ष्ण विजांचा. मी गारठल्या कानांनी, मी गारठल्या कानांनी पाऊस ऐकला होता. पानांतून पाझरणारा, ओढ्यातून झुळझुळणारा,

0: थँक यू.
1: खूप छान खूप छान. तुम्ही तिघांनी खरं तर तू पण नुसती कविता सादरच केली नाहीस, ती गाऊन देखील तू सादर केलेली आहेस, त्यामुळे तुझं विशेष कौतुक आहे. आणि मला फार छान वाटतं की तुम्ही इंग्रजी माध्यमातली मुलं असून सुद्धा मराठी तुमचं चांगलं आहे आणि मराठी उच्चारही तुमचे चांगले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात, पावसाची गाणी आणि कविता सादर केली, त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
1: तर श्रोते हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत आणि पाऊस, गाणी आणि कविता यामध्ये पुन्हा भेटूया. तोवर आरजे तेजस्विनी सोबत तोवर तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण पावसाई गाणी आणि कविता या विशेष कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना भेटतो आहोत. आता माझ्यासोबत आहेत अर्ष शेख आणि हर्ष गुप्ता. हे दोघंही आपल्यासमोर आपल्या कविता सादर करणार आहेत, तर तुमचं दोघांचंही स्वागत आहे. मोठ्या आणि खणखणीत आवाजात छान कविता वाचा. तू कोणाची वाचतोयस? वा वा, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव माहितीये का? विवा शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर. वा, सुरू कर.
1: नमस्कार, मी अर्ष शेख आणि मी तुम्हाला आता श्रावणाला ही कुसुमाग्रजांची कविता सादर करणार आहे.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाके भिजल्या माटीत श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या माटीत श्रावण आला. मेघात लागित सोनेरी निशाने आकाश वाटीत श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपेने श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपेने श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बाधीनं कमानी संध्येच्या गगनाने श्रावण आला. लपे ढगा मागे दावे माडावर असा खेळकर श्रावण आला. सुट्टीत सुखाची कारण पेरावी आनंदाची ध्वनी श्रावण आला.
0: खूप छान. आता मित्रांनो, हर्षची कविता ऐकूया.
2: नमस्कार, मी हर्ष गुप्ता आणि आज मी तुमच्या समोर कवी नाधो महानोर यांची पक्ष्यांचे लक्ष ठेवे ही कविता सादर करणार आहे.

शाखांची तळ्या तळ्या मेघोटांचे थेंब थेंब वेची पाण्यातल्या झाडांवर झाडांवर तरंग थेंबांचे सावल्याचे पंख ओल्या हळदी उनाचे पारुषा दुपारी तळे एकांताच्या पारी घुटमळे पाय वाट

0: मनात.
1: खूप छान, मला अगदी आवडते दोन्ही कवी आहेत, नाथो महानोर आणि कुसुमाग्रज. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या कविता नक्कीच आवडत असतील. तर तुम्ही दोघांनी खूप छान सादर केल्या आणि आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, पाऊस गाणी आणि कविता या कार्यक्रमात आपण पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि पुन्हा भेटतोय आपल्या लाडक्या आचार्य 90 FM वर RJ तेजस्वी सोबत.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस गाणी आणि कविता या कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे. ग्रंथपाल शरयू देसाई यांनी या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे आणि यांचा एक कार्यक्रम बसवलेला आहे, तो आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. तर अर्थातच पुढच्या कवींच्या कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत रुद्र चव्हाण आणि काव्या पगारे. रुद्र हॅलो आणि काव्या तुझंही मनपूर्वक स्वागत. काव्या तू कोणाशी कविता सादर करणार आहेस?
1: शरयू देसाई मॅम.
0: वा वा मोठ्या आवाजात करा, तुझा आवाज थोडासा लहान आहे. हा सुरू कर.
2: गप राव जरा.
0: हा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता?
0: अच्छा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता? अरे आमची नय बुडून वावता. पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. घालू कपडे पण नाही रे पोरांका, नुसतो बरसता. असो काय यो ऐकना सुद्धा नाही कोणाक. असो काय यो ऐकना सुद्धा नाही कोणाक. सणासुदीच्या दिवसात परत ऊत इलो एका जोरात. अरे देवाक तरी घाबर. अरे देवाक तरी घाबर. गप राव ना जरा. गवर गणपती येतात ऐकलास काय? गवर गणपती येतात त्यांका मोदक करून घालू देत माका. काय म्हंटलास तुका पण हवेत? तर शांत बस जरा, माका जिन्नस तर आणूक दे. मग घालतोय मोदक करून सगळ्यांका. मग घालतोय मोदक करून सगळ्यांका. धन्यवाद.
0: खूप छान आपल्या लाडक्या शरयू मॅडमने ही कविता लिहिलेली आहे आणि मालवणीत लिहिलेली आहे आणि फार खूप अशी सगळ्याच पावसाचं त्यात वर्णन आलेलं आहे आणि गणेशोत्सव अगदी पावसातच येतो आणि श्रावणातले सगळे सणवार त्यात उल्लेख केलेला आहे त्याचा. आणि किती छान, म्हणजे पाऊस सगळे सण घेऊन येतो असं म्हणायला हरकत नाही आणि एक नव चैतन्याचा नव सृजनाचा नव उन्मेषाचा असा हा पाऊस असतो आणि सगळे सण आले की आपण किती आनंदित होतो कारण आपल्याकडे सगळे पाहुणे येतात, हो की नाही? सगळ्या बच्चे कंपनीची धमाल असते. तर आता रुद्रकडनं आपण शेवटची कविता ऐकणार आहोत या कार्यक्रमातली. रुद्र सुरू कर.
3: नमस्कार, माझं नाव रुद्र चव्हाण. मी सादर करतोय दासू वेद यांची कविता हिरवी सळसळ. छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डारांडून. छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डारांडून. डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रिपरीप. डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रिपरीप. रस्त्यावरती ओले चिकचिक शाळेला मग ठेंगा टुकटुक. रस्त्यावरती ओला चिकचिक शाळेला मग ठेंगा टुकटुक. आबाळाचे होते रडरड अंग मोडते छत्री कडकड. आबाळाचे होते रडरड अंग मोडते छत्री कडक. फांदीवरती पक्षी फडफड माती खाली बियांचे लगबग. फांदीवरती पक्षी लगबग फडफड माती खाली बियांचे लगबग. करते माती जादुई जळवळ उगवून येते हिरवी सळसळ. करते माती जादुई चळवळ उगवून येते हिरवी सळसळ. थँक्यू.
0: वा वा खूपच छान. आणि मी कविता वाचली नव्हती आणि अगदी खूपच छान कविता आणि मला फारच आवडली आणि रुद्राने ती फार सुंदर सादर केली आणि असा आपला पावसाळी विशेष कार्यक्रम खूप छान संपन्न झालेला आहे आणि मला सगळ्या मुलांचे आभार मानावेसे वाटतात आणि विशेषतः आपल्या शरयू देसाई मॅडमचे आभार मानावे वाटतात कारण ग्रंथपाल म्हणजे फक्त पुस्तकांशी निगडीत कामं न करता मुलांना सुद्धा त्यांनी कविता वाचण्यास किंवा पुस्तक वाचण्यास भर दिलेला आहे आणि त्यांच्याकडून तयारी करून घेऊन ती आपल्या समोर त्यांनी सादर केलेली आहे. खरंच आपण जेव्हा एक चाकोरीबद्ध काम न करता मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो कार्यक्रम अतिशय यशस्वी होतो. तर शरयू देसाई मॅडम तुमचेही आभार आणि रुद्र आणि काव्या तुमचेही आभार. सगळ्या विद्यार्थ्यांचे लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या प्राध्यापक टीचर वर्गाचे देखील मी आभार व्यक्त करते. एक सुंदरसा कार्यक्रम पावसाळी कविता आणि गाणी यांचा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पुन्हा एका नवीन संकल्पनेसह नवीन कार्यक्रमासह आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमातवर. मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र एकत्र आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.
4: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते. हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण। वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का। मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का। दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढी, तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तू म्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे, तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ माझी आठवण येते का। मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, पण तूही तसंच म्हण, विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का। यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस, यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर, यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर, येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का।

शांता शेळके। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नवपैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनांची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्तर व्यक्तिमत्व होत। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा।

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं, किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्यासाठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदे सारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गवई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेरवाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल, किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानीसारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरिला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजल विन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणीही नक्कीच महत्वाची आहेत, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर त्यांची अनेक गाणी आठवतात. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्यामसुंदरा राजसा हे, किंवा ऋतू हिरवा ऋतू बरवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीत असतील. एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत. अशी 21 दुर्वांची जोडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे. मग शांताबाईंची आठवते ती लावणी. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदामी काठीला खात नका लावू माझ्या साडीला. या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत.

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरहभाव गीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्यासोबत आहे आपली मैत्रीण मी सुवर्णा क्षेमकल्याणी. मंडळी, आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विविध या कार्यक्रमामध्ये मी बोलणार आहे अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक अशी सरस गीतं दिली. नुकताच म्हणजेच 3 मे रोजी त्यांचा स्मृती दिवस होऊन गेला आणि 10 मे हा त्यांचा जन्मदिवस. याच निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा प्रयत्न. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतेय. श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी मी बोलतेय. खरं तर कोणताही चित्रपट प्रसिद्ध होण्यासाठी त्या चित्रपटातल्या गीतांचा खूप मोठा वाटा असतो हे आपण आजतागायत पाहिलंय. जेव्हा आपण मराठी सिनेसृष्टीचा विचार करतो तेव्हा काही दशकं या गीतकाराने एकाहून एक अजरामर अशी गीतं आपल्याला या मराठी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून दिली आहेत. आपण या गीतांचा उल्लेख तर करणार आहोत, तसंच त्यांच्या जीवनपटाविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. आज आपण बोलत आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गीतकार गीतकार आणि लेखक जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. जगदीश गोविंद खेबुडकर यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 10 मे 1932 रोजी हळदी तालुका करवीर इथे झाला. वडील इंग्रजी राजवटीत 15 रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचं बाळकडू त्यांना घरीच मिळालं. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्यानं 12 बलुतेदारांची लोकप्रिय गीतं ऐकल्यामुळे ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतातून अजरामर केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी म्हणजेच 1948 मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचं घर जळालं आणि त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांनी आयुष्यातली पहिली कविता लिहिली. तिचे शब्द होते, मानवते तू विधवा झालीस. यानंतर त्यांची प्रतिभा उत्तरोत्तर फुलत गेली. मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय असल्याने लोकगीतांवरील प्रभुत्व त्यांच्या काव्यातनं दिसू लागलं. पुणे आकाशवाणीने त्यांची 50 नवीन गाणी स्वीकारून एक नवं दालन त्यांना उघडून दिलं आणि 1956 साली त्यांचं पहिलं देशभक्तीपर गीत रेडिओवर प्रसारित झालं. नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी ते ऐकलं आणि त्यांना चित्रपट गीते लिहिण्यासाठी बोलावून घेतलं. 1960 साली रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी खेबुडकरांना प्रथम लावणी लिहिण्याची संधी मिळाली आणि करवीर नगरीच्या प्रतिभेचा वारसा या कलावंताने नाव गाव कशाला पुजता मला हो म्हणतात लवंगी मिरची ही फरमास लावणी त्यांनी लिहिली. ती आली, तिने पाहिलं आणि ती जिंकली. 1960 सालचे प्रतिष्ठेचे रसरंग फाळके पारितोषिक या लावणीला मिळाले.

0: मला हो म्हणतात लोंगी
1: श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांचं व्यक्तिमत्व अनेकांना प्रेरणा देणारं असं आहे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यातून नवीन काहीतरी निर्माण होत असतं. 1956 मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची त्यांना संधी दिली. तो चित्रपट म्हणजे रंगल्या रात्री अशा. आयुष्यातली पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून त्यांनी उत्तम गीतकार असल्याचं सिद्ध करून दाखवलं. जगदीश खेबुडकर हे उत्तम गीतकार तर होतेच, पण उत्तम शिक्षक सुद्धा होते. शिक्षकी पेशामध्ये असल्याने आपल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याचा ते नेहमी विचार करायचे. इसवी सन 1974 साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळ संस्थेतर्फे रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर 1980 रंगतरंग आणि इसवी सन 1982 रसिक कला केंद्राची त्यांनी स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारा गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसवला होता आणि त्याचे सुमारे 2000 जास्त कार्यक्रम झाले. 1986 नाट्यकलेच्या सेवेसाठी नाट्य छंद आणि 1986 अभंग थिएटरची त्यांनी स्थापना केली. मराठी चित्रपट सृष्टीतील एक थोर गीतकार म्हणून जगदीशजींचा उल्लेख करावा लागेल. त्यांची कारकीर्द ही तशीच आहे. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीतं लिहिली. 25 पटकथा संवाद, 50 लघुकथा, 5 नाटकं, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म्स, अनेक मालिका गीतं, इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांची सांगीतिक कारकीर्द ही 5 दशकांइतकी मोठी आहे. त्यांच्या कारकिर्दीत भालजी पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध 36 दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पवार असे 44 संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा 34 गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केलं आहे. मंडळी, जगदीश खेबुडकर यांचा जीवन प्रवास आपण उलगडत आहोतच, पण त्याचबरोबर त्यांनी साकारलेली काही सुंदर अशी गाणी सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकतोय. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. या गाण्यानंतर पुन्हा आपली भेट होईलच विविधा या कार्यक्रमात.

मंडळी, कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या विविधा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. आणि आज आपण जाणून घेत आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. जगदीश खेबुडकर यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रसंग इथे आवर्जून सांगावा असं वाटतो. 1973 साली व्ही शांताराम यांनी खेबुडकर यांना विचारलं, तुम्ही ज्यांना गुरु मानता अशा ग दी माडगुळकरांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बसवू इच्छितो, तुम्हाला ते जमेल का? त्यावर त्यांनी कोल्हापुरी मातीचा अभिमान आणि तुमचा विश्वास मी व्यर्थ घालवणार नाही असं उत्तर दिलं आणि पिंजरा या चित्रपटासाठी 110 गीतं लिहून त्यातली 11 गीतं या चित्रपटासाठी निवडली गेली. आज सुद्धा सगळी गीतं रसिकांना तितकीच ताजी वाटतात. 3.5 शक्तीपीठांचं वर्णन करणारे दुर्गा आली घरा हे सगळ्यात मोठं 16 मिनिटांचं गाणं खेबुडकर यांनी लिहिलं आहे. खरंच या एका किस्स्यावरून आपल्या लक्षात येतं की जगदीश खेबुडकर यांच्या अंगी किती प्रतिभा असू शकते. एका चित्रपटासाठी 110 गीतं लिहिणारा माझ्या मते हा एकमेव असा गीतकार असावा. आणि खरोखरच पिंजरा हा चित्रपट आणि त्यातली सगळीच गाणी ही अजरामर आहेत यात काही शंका नाही. मंडळी, ज्या चित्रपटाचा आपण उल्लेख केला आहे अशा पिंजरा या चित्रपटातली सलग 2 गाणी आपण ऐकणार आहोत आणि गाण्यानंतर आपली ही चर्चा अशी सुरू राहील. तेव्हा ऐकूया जगदीश खेबुडकर यांच्या गीतांविषयी. ऐकत रहा आचार्य 90 FM.

आजच्या विविधता या सेगमेंटमध्ये आपण बोलतो आहोत श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. 1960 साली वसंत पवारांनी रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी जगदीश यांच्याकडून 3 लावण्या लिहून घेतल्या आणि मग कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यातली गाजलेली लावणी म्हणजे नाव गाव कशाला पुजता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची. तसंच झुंज चित्रपटातलं कोण होतीस तू काय झालीस तू हे तरुणाईला वेड लावणारं गाणं लिहिणारे गीतकार म्हणजे जगदीश खेबुडकर. 1963 साली भालजी पेंढारकर निर्मित साधी माणसं या सिनेमात खेबुडकरांना एक गाणं लिहायची संधी मिळाली. भालजी म्हणाले, लोहारकाम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली ही कथा आहे. हे लोहार जमातीचं जोडपं कसं राहतं, काय खातं, काय पितं, नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात, आपल्या धंद्याचा त्यांना अभिमान कसा वाटतो, गरिबीत सुद्धा ते आनंदाने कसे राहतात, हे सगळं वर्णन या गाण्यात आलं पाहिजे. आणि जगदीश मुद्दाम सांगतोय, लोहार होणार आहे सूर्यकांत, त्याची बायको लोहारीण आहे जयश्री गडकर, नवऱ्याबद्दल तिच्या भावना ती कशा शब्दात प्रकट करते हे सगळं या गाण्यात आलं पाहिजे आणि हे थीम सॉन्ग म्हणून वर्षानुवर्ष गाजलं पाहिजे. भालजींनी सारांश सांगून संपवला. यावर खेबुडकर म्हणाले, बाबा तुम्ही सांगत असतानाच डोक्यात ओळी तयार झाल्यात, मी मोकळा चालूय, मला एक कागद आणि पेन द्या. त्यांनी नोकराला कागद आणि पेन द्यायला सांगितलं आणि ते गाणं होतं, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

त्याचबरोबर खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा या चित्रपटातली गाणी. व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती आणि त्यातली केवळ 11 गाणीच निवडण्यात आली. याच चित्रपटातली तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल या लावणीविषयी सांगताना खेबुडकर म्हणतात, त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून तब्बल 49 लावण्या लिहून घेतल्या. त्यातली एकही न आवडल्यानं मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार सतत घोळत होते आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. वा झक्कास, गाणं खास जमलं बरं का, अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली. कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.

11 लोकप्रिय गीत असलेला पिंजरा हा त्यांचा 100वा चित्रपट. इथून पुढे सुद्धा त्यांच्या चित्रपटाचा ओघ सुरूच राहिला. माहेरची साडी या चित्रपटाने तर यशाचं शिखरच गाठलं. त्यातील सर्वच गाणी गाजली, विशेषतः सासरलाही बहीण निघाली या गाण्याने तर रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला.

अशा रीतीने ही वेगवेगळ्या धाटणीची गाणी, लावणी असेल, भक्तिगीतं असेल, सगळी त्यांनी इतक्या छान त्यांची प्रतिभा वापरून ही गाणी लिहिली की आजसुद्धा आपल्या ओठात, आपल्या मनात ती गाणी रुंजी घालतायत. रसिक हो, जगदीश खेबुडकर यांच्याविषयी, त्यांच्या प्रतिभेविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण आज त्यांच्या जीवनपटातल्या काही किस्स्यांबद्दल आपण बोललो, तसंच काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तर याच नोटवर एक छानसं गाणं ऐकूया. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. तुमच्या

कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आज आपण बोलतो आहोत जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. खेबुडकर म्हणायचे, प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे या प्रतिभेला शब्द सामर्थ्य मिळते इतकेच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते यापेक्षा ती किती दिवस टिकते याला जास्त महत्व आहे. नाहीतर अशी कितीतरी पुस्तकं चारुण्यांच्या रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकतं आणि आठवणीत राहतं ते खरं काव्य. जगदीश खेबुडकर यांच्या कारकिर्दीतल्या 46 वर्षात अंदाजे 400 चित्रपटांसाठी गीतांचे सगळे प्रकार त्यांनी हाताळले. अगदी बालगीतापासून प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, अंगाई, कीर्तन, वासुदेवगीत, कोळीगीत, गण गवळण व घातक्याची गाणी, भजन असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. गदिमा, बासी मर्ढेकर, भारा तांबे ही आदरस्थाने, सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी ते सोनू निगम अशा सर्व नामांकित गायकांनी त्यांची गीतं गायली आहेत. जगदीश खेबुडकर यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. एकूण 11 वेळा राज्य शासन पुरस्कार, गदिमा पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, रसरंग फाळके पुरस्कार, शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, शाहू पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार अशा अनेक आणि इतर पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलंय. जगदीश खेबुडकर यांची गीतं पूर्वीच्या पिढीपासून आजच्या पिढीला देखील तितकीच भावतात हेच त्यांच्या गीतांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. जगदीश खेबुडकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात पण बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली. त्यांनी खरं तर इतकी गीतं लिहिली आहेत की त्यांचा उल्लेख करणे एका कार्यक्रमात केवळ अशक्य. पण त्यातूनही जी गाणी आपल्या ओठांवर वारंवार येतात अशा काही गाण्यांचा इथे उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. आधी मी काही चित्रपटांची नावं सांगते. साधी माणसं, आम्ही जातो आमच्या गावा, कुंकवाचा करंडा या चित्रपटांसाठीची त्यांची गीतं अतिशय गाजली. आता त्यांची काही प्रसिद्ध गाणी, आज प्रीतीला पंख हे लाभले, ऐरणीच्या देवा तुला, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, सत्यम शिवम सुंदरा, मोरया मोरया, चंद्र आहे साक्षीला, मला हे दत्तगुरु दिसले, ही त्यांची काही प्रचंड गाजलेली अशी गाणी. श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांच्याविषयी आज आपण जाणून घेतलं आणि त्यांच्या काही स्मृतींना आपण उजाळण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मानवंदना पाहण्याचा हा छोटासा प्रयत्न. कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयासह. मला मात्र इथेच निरोप द्या. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मस्त पावसाळा सुरू आहे आणि आपण अगदी छान एन्जॉय करत असाल. मला वाटतं बऱ्याच जणांच्या पावसाच्या आठवणी आहेत आणि पाऊस म्हटलं की पाऊस गाणी ही व्हायलाच हवीत, पावसाच्या कविता देखील व्हायला हव्यात. यासाठी आपण खास पाहुण्यांना आणि छोट्या छोट्या पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्यासोबत लोकमान्य टिळक हायस्कूल टिळक नगर इंग्रजी माध्यमची काही मुलं म्हणजे अर्थातच विद्यार्थी विद्यार्थिनी आलेले आहेत, जे आपल्याला कवितांच्या छान छान कविता म्हणणार आहेत आणि पावसाची गाणी आपल्यासमोर सादर करणार आहेत. तर आपल्यासोबत आहे धनश्री कोरे. धनश्री हाय.
1: हॅलो.
0: तसंच अपूर्व अनिल घाळे. हाय अपूर्व. आणि आपल्यासोबत आहेत राजवीर रवींद्र वाहुळे. राजवीर, तुझं मोठं नाव आहे आणि तू कामही तसंच मोठं करणार आहेस, तेव्हा खूप खूप स्वागत तुम्हा बच्चे कंपनीचं आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. या सगळ्या बच्चे कंपनीला, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रंथपाल शरयू गोपाल देसाई मॅडमनी आणलेलं आहे आणि आज आपल्या समोर छान पावसाचा आनंद आपण घेणार आहोत. तर माझी मैत्रीणच आहे धनश्री, छोटीशी निवेदिका आहे ती आणि तिच्याकडून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला ही पावसाची गाणी या कविता नक्कीच आवडतील.
1: सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी धनश्री कोरे. कविता तुमच्या आणि आमच्या या काव्य वाचन कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनापूर्वक स्वागत करते. आम्ही लोकमान्य टिळक इंग्रजी हायस्कूल नगर चे विद्यार्थी आपल्या सर्वांच्या मनातल्या ओठांवरच्या चिंब भिजवणीच्या वेगवेगळ्या कवितेच्या काही स्वतःच्या कविता सादर करणार आहेत. आम्हा सर्वांना आशा आहे की नक्कीच तुम्हाला या कविता आमचा कार्यक्रम आवडेल. पाऊस हा प्रत्येकालाच वेगवेगळा भासतो, कुणाला आनंदाचा वाटतो तर कुणाला कटकट. तुम्ही सर्वांनीच कवी किशोर कदम यांच्या पावसाच्या कविता ऐकल्याच असतील. त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो. ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखल चारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस रंगाळलेले कामे, पाऊस म्हणजे सुट्टी उगाच, पावसाचे गुपचूप निष्ठून मन जाऊन बसतं ढगात. किती सुंदर कविता आहे ना. पाऊस हा प्रत्येकाला वेगवेगळा भासतो, कुणाला आनंदाचा वाटतो तर कुणाला कटकट. पाऊस म्हणजे जीवनाचं गाणं, पाऊस म्हणजे वाहत राहणं, पावसाचं आगमन म्हणजे आ हा हा. आकाशात दाटलेले ढग, सैरावैरा धावणारा पाला पाछळा, भिरभिरणारे पक्षी, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि सोबत येणारा पाऊस, मातीचा बेधुंद करून टाकणारा सुगंध, असंच काहीसा होताना सर्वांचा आपला. बालपणीचा पाऊस, तरुण्यातला प्रेमाचा पाऊस, निसर्ग वर्णन करणारा पाऊस, धरणी शांत करणारा पाऊस आणि सणांच्या पावसाचं गाणं गाणाऱ्या शांता शेळके, पडगावकर, कुसुमाग्रज, पद्मा गोळे, प्रकाश राधिका भांडकर, दासू वैद्य, शरयू देसाई यांच्या कवितांनी भरगच्च असलेला कार्यक्रम आपण सुरू करूया.
0: वा वा, टाळ्या वाजून सुरू करूया. पहिलं कोण वाचतंय?
1: अपूर्व घाले.
0: हा अपूर्व सुरू कर.
2: नमस्कार, मी अपूर्व घाळे. आज मी तुमच्या समोर प्रकाश होळकर यांची कोरडे नक्षत्र ही कविता सादर करत आहे. पावसापूर्वीचे वर्णन या कवितेत आहे. कोरडे नक्षत्र. पाणी मागावे न भाला नभ कोरडे कोरडे, पाणी मागावे न भाला नभ कोरडे कोरडे, डोई पोटावर भार आणि घागरीला तडे, डोई पोटावर भार आणि घागरीला तडे. पाणी शोधता शोधता जीव घाबरा होताना, पाणी शोधता शोधता जीव घाबरा होताना, गाई गुरांचा हंबर सांज भरून येताना, गाई गुरांचा हंबर सांज भरून येताना, साऱ्या रानाचा उन्हाळा दिस एकटा एकटा, साऱ्या रानाचा उन्हाळा दिस एकटा एकटा, पानझऱ्याच्या वाटेला पायी इखाराचा काटा, पानझऱ्याच्या वाटेला पायी इखाराचा काटा, काटा गोंधून पायात पोरी मागतात पाणी, काटा गोंधून पायात पोरी मागतात पाणी, येती ओठांवर आता बीज पावसाची गाणी, येती ओठांवर आता बीज पावसाची गाणी।
0: खूप छान छान छानच वाचलीस अपूर्व। आता यानंतर राजवीर तू सादर करतोस।
1: नमस्कार, मी राजवीर रवींद्र वाहुळे। आज मी ग्रीष्मातली सकाळ कवित्री पद्मा गोळे ही कवित्री यांची ही कविता सादर करणार आहे। तर ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ, ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ, अन विस्कटून गेले सारे प्रभात रंग, पाहुन ममा उदासी चाफा हसून बोले, पाहुन ममा उदासी चाफा हसून बोले, सदभाग्य केवडे हे आले भरून मेघ, होतील वादळ्यान सो सो सुटेल वारा, होतील वादळ्यान सो सो सुटेल वारा, अन नाचतील झाडे होईल शांत ग, झळकेल वीज गगनी घन वर्षातील धो धो, झळकेल वीज गगनी धन वर्षातील धो धो, चमकेल इंद्रधनुई दावीत सातरंग, होईल तृप्त धरणी मृद गंध दरवरेल, होतील पाखरे ही गाणे दंग गुंग, तूही खुळे पाहना, तूही खुळे पाहना सोडून या उदासी, तूही खुळे पाहना सोडून या उदासी, गा तू तुझे ही गाणे आले भरून मेघ, गा तू तुझे ही गाणे आले भरून मेघ। धन्यवाद।
0: वा खूप छान। तर इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया। आपली पावसातली गाणी आणि पावसातल्या कविता यांचा आस्वाद आपण घेणारच आहोत, पण आता मुलं बदलणार आहेत, त्यामुळे विश्रांतीनंतर नवीन मुलं आपल्यासमोर, अर्थातच लोकमान्य टिळक हायस्कूलची पुढची मुलं आपल्या कविता आणि गाणी सादर करतील। अपूर्व आणि राजवीर आणि धनश्री, तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। प्रेक्षक पुन्हा भेटूया पुढील भागात, तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते। तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ। धन्यवाद।

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस कविता आणि गाणी यांचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि आपल्या सोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमची सगळी बच्चे कंपनी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता विश्रांती नंतरच्या भागात आपल्याला कविता आणि गाणी सादर करणार आहेत मृणाली बनसोडे. हाय मृणाली.
1: हॅलो.
0: सलमान शेख. हाय सलमान. आणि वीर सावंत.
2: हाय
0: वीर, तुझंही मनपूर्वक स्वागत. आणि आता या तिघांच्या कवितांचा आस्वाद आपण घेणार आहोत. चल तर श्रोते हो, आता आपण सलमान काय आपल्या समोर कविता सादर करतोय ती ऐकूया. ठीक आहे सलमान, कोणाची रे कविता सादर करतोय तू?
3: अमित
0: ठाकूरांची. बरं, खणखणीत आवाजात कर. हा,
3: उन्हाळा सरत निघाला पावसाची चाहूल घेऊन. उन्हाळा सरत निघाला पावसाची चाहूल घेऊन. नक्षत्र आले मृग नवी मेघ घेऊन. हवेत पसरला गारवा पावसाच्या सरींबरोबर. हवेत पसरला गारवा पावसाच्या सरीबरोबर. मन चिंब भिजून गेले मातीच्या सुगंधावरून. ओल्या चिंब वाटा हिरवेगार झाले रान. ओल्या चिंब वाटा हिरवेगार झाले रान. बडी राजा सुखावला पावसाच्या आगमनाबरोबर. पक्षी किलबिल करती लहान मुले बागडती. पक्षी किलबिल करती लहान मुले बागडती. आठवणीच्या सरी बरसती या अल्लड मनातून. आठवणीच्या सरी बरसती या अल्लड मनातून. तो अवखड वारा धुंद हा आसमंत. तो अवखड वारा धुंद हा आसमंत. बेधुंद झाले मन प्रेमाच्या सरी बरोबर. बेधुंद झाले मन प्रेमाच्या सरी बरोबर.
0: क्या बात आहे, मस्त वाचली. आणि अमित ठाकूरांनी किती छान लिहिले, कारण पाऊस आला की सगळं हिरवगार होतं आणि बळीराजा आधी सुखावतो आणि बळीराजा जर सुखवला तर आपण सगळे खुश राहू शकतो, कारण बळीराजामुळे जो आपल्याला धान्य पिकवतो त्यामुळे आपल्याला सगळं धान्य मिळतं. जसं की आपण ज्वारी भाकरी असं खाऊ शकतो ना आणि आपला भात खाऊ शकतो, त्यामुळे जर बळीराजाने जर अन्न पिकवलं धान्य पिकवलं तर आपल्याला छान छान खाऊ खायला मिळू शकतो. हो की नाही? खूप छान वाचली सलमान. आता मृणाल तू वाचतेस का कविता? छान वाचून घेतलीयस. हा चालेल, सादर कर. बरं, कोणाची आहे बरं कविता?
4: मंगेश पाडगावकर.
0: अरे वा, माझे आवडते कवी. ठीक आहे चालेल, सुरू कर.
4: हो. पाऊस आला रे आला.
0: हा
4: पाऊस आला रे आला.
0: हा
4: धारा झेला रे झेला. धारा झेला रे झेला.
0: क्या बात है.
4: झाडे झाली हिरवी घाणी.
0: हा
4: रुणझुण पंजण पाणू पाणी.
0: वा वा.
4: झाडे झाली हिरवी पाणी रुणझुण पैंजण पाणू पाणी. सुगंध ओला रे ओला. सुगंध ओला रे ओला. पाऊस आला रे आला. धारा झेला रे झेला. काळ्या काळ्या नौके पर ढग. काळ्या काळ्या नौके पर ढग. झुलू लागले क्षितिजावर. काळ्या काळ्या नौके परी ढग. झुलू लागले क्षितिजावर बघ.
0: बरोबर.
4: डोंगर न्याला रे न्याला.
0: वा वा वा.
4: डोंगर न्याला रे न्याला.
0: क्या बात.
4: पाऊस आला रे आला.
0: पाऊस
4: आला रे आला. धारा झेला रे झेला. धारा झेला रे झेला.
0: किती छान. म्हणजे ते ती जी ओळ आहे ती मला फारच आवडली. किती म्हटलंय त्यांनी? पाऊस आला रे आला आणि काय धारा झेलू रे झेलू ते तर झालं, पण तो डोंगर नाला ही जी संकल्पना आहे, म्हणजे कधी असा विचारच केला नव्हता की डोंगर नाहतो, पाऊस आल्यावर डोंगर नाहतो. ही किती छान कवी कल्पना आहे, तुम्हाला देखील आवडली असेल ना. आता तू छान वाचतीस कविता. आता आहे वीरचा नंबर. वीर सावंत आपल्या समोर पुढील कविता सादर करतोय.
2: नमस्कार, मी आज कवी विक्रांत यांनी लिहिलेली पाऊस ही कविता तुमच्या समोर सादर करीत आहे. पर्जन्याची चाहूल मेघांची वरात. पर्जन्याची चाहूल मेघांची वरात. मोती यांचे थेंब माझ्या दारात. मोती यांचे थेंब माझ्या दारात. नभातून होई तपोरा प्रवास. नभातून होई तपोरा प्रवास. ओली चिंब धरणी मातीचा सुवास. ओली चिंब धरणी मातीचा सुवास. आडोसा घरते शोधित पाखरे. आडोसा घरते शोधित पाखरे. गारवा देहास भरितो कापरे. गारवा देहास भरितो कापरे. कडाडली वीज शनाचा प्रकाश. कडाडली वीज शनाचा प्रकाश. काळोख पुन्हा कसला आभास. काळोख पुन्हा कसला आभास. लपली रवी क्षितिज पल्याड. लपली रवी क्षितिजा पल्याड. हरवला कुठे की निजला गाढ हरवला कुठे की निजला गाढ. धन्यवाद.
0: खूप छान, ही सुद्धा कविता तुझी छानच होती, फार आवडली. प्रेक्षक मलाही वाटत आहे तुम्हाला खूप छान या पाऊस गाणी आणि कवितांचा आस्वाद घ्यायला आवडत असेल. पण आता पहिला भाग आपण इथे संपवतो आहोत. दुसऱ्या भागात आपण लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना विद्यार्थ्यांना भेटणारच आहोत. तर आज आपण इथेच थांबतो आहोत आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. आज आपण पावसाळी कविता आणि गाणी या विशेष भागात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांचा आस्वाद घेतोय. ग्रंथपाल शरयू देसाई यांचे आभार मानूया आणि इथेच थांबूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओल्ड रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, पाऊस सुरू झालेला आहे, सगळे मस्तपैकी चहा आणि भजीचा आस्वाद घेत असाल, तसंच त्यासोबत आमचा आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन सुद्धा ऐकत असाल. मला नक्की खात्री आहे आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो तेव्हा आपण आपला सतत आपला रेडिओ सुरू असतो. घरात आई काहीतरी किचनमध्ये करत असेल तेव्हा सुद्धा आपला रेडिओ सुरू असतो, आणि आपण कामावर किंवा शाळेत जाता येता सुद्धा आपण रेडिओ स्टेशन छान छान गाणी ऐकत असतो. आणि खास पाऊस आहे त्यामुळे पावसाचं छान छान वातावरण आहे. या सगळ्या बच्चे कंपनी बरोबर मिळून आपण पावसाचा दुसरा भाग सादर करतोय, पाऊस गाणी आणि कविता. तर आज माझ्यासोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी शार्दूल केळंबेकर. हाय शार्दूल, घाबरलेस का तू? नाही ना, व्हेरी गुड. त्यानंतर आहेत यष्टिका गुप्ता, हॅलो, आणि ऋत्विक राजगुरु. हॅलो ऋत्विक. तर छान छान यांच्या कविता, वेगवेगळ्या कवींच्या आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. किती मला छान वाटतंय, तुम्ही छोटी छोटी मुलं पुस्तकं वाचताय, म्हणजे मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करून तुम्ही पुस्तकं वाचताय, हो ना? आणि त्यांनी छान छान कवींच्या कविता निवडलेल्या आहेत आणि त्या आता आपल्यासमोर सादर होत आहेत. तर चला तर सुरुवात करूया. सुरुवात कोण बरं करताय आजच्या कार्यक्रमाला? शार्दूल. अच्छा, शार्दूलची कविता आपण ऐकूया. कोणाची कविता सादर करतोय? अरे वा वा वा, माझ्या आजोबांचीच कविता तू सादर करतोयस, किती छान. तर सुरू कर, हा वरती ठेव मला पुस्तक. हा,
1: मी शार्दूल केलंबेकर आज बिंदा करिंदीकरांची पाऊस आला पाऊस आला ही पोएम सादर करत आहे. पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला पाऊस आला, दिवाळी तला कचरा किल्ला, घुमत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा गोठा आला, बाबा गेले करीत चढपड, आजो आईचेही भिजले पापड. पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला, असत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पला शाळेला सुट्टी.
0: किती छान, मला अगदी शाळेत गेल्यासारखं आणि शाळेचा आनंद घेतल्यासारखं वाटलं. यानंतर मला वाटतं यष्टिका सादर करते. हा छान वाच. हा,
2: मी यष्टिका गुप्ता इत्या 9वी मध्ये शिकते. मी माझी स्वरचित कविता पावसाची सर सादर करीत आहे.
0: वा वा, खरं स्वतः लिहिली आहेस?
2: हो.
0: बर, ऐकूया चला.
2: रिमझिम गाणं गात वाजत गाजत आली.
0: वा.
2: रिमझिम गाणं गात वाजत गाजत आली, आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: क्या बात है.
2: आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: वा.

0: जगात निसर्ग मोहक दिसते छान, निसर्ग मोहक दिसते छान. मुले हसत खेळू लागली, कागदी होडी सोडू लागली. मुले हसत खेळू लागली, कागदी होडी सोडू लागली. आनंदाची लहर उठली, पावसाची सर आली. आनंदाची लहर उठली, पावसाची सर आली. निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली. निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली. नवीन झाडे लावताना, नवीन झाडे लावताना पावसाची सर आली.
1: वा वा.
0: आली आली आली आनंद आनंदी लहर आली. आली आली आली आनंदी लहर आली. आली आली आली पावसाची सर आली.
1: क्या बात है.
0: आली आली आली पावसाची सर आली.
1: वा वा सुंदर.
0: आली आली आली पावसाची सर आली.
1: वा वा. तू कविता नुसती लिहिलीच नाहीयेस, ती उत्तम सादर देखील केलीस. खरंच तुझं कौतुक आहे, कारण एका गाण्याला एका कवितेला चाल लावणं हे सुद्धा खूप छान असतं, आणि त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपण वळूया ऋत्विककडे. येस ऋत्विक.
2: नमस्कार.
1: हा
2: मी ऋत्विक राजगुरु, आज शैलेश खांडेळकर यांची कविता वेगळा पाऊस तुमच्या समोर सादर करणार आहे.
1: वा वा.
2: मातीत तांबड्या जेव्हा थेंब थेंब जिरला होता,

पाऊस झेलला होता. गडगडाट घनमालांचा, गडगडाट तीक्ष्ण विजांचा. गडगडाट घनमालांचा, कडकडाट तीक्ष्ण विजांचा. मी गारठल्या कानांनी, मी गारठल्या कानांनी पाऊस ऐकला होता. पानांतून पाझरणारा, ओढ्यातून झुळझुळणारा.

0: थँक यू.
1: खूप छान खूप छान. तुम्ही तिघांनी खरं तर तू पण नुसती कविता सादरच केली नाहीस, ती गाऊन देखील तू सादर केलेली आहेस, त्यामुळे तुझं विशेष कौतुक आहे. आणि मला फार छान वाटतंय की तुम्ही इंग्रजी माध्यमातली मुलं असून सुद्धा मराठी तुमचं चांगलं आहे आणि मराठी उच्चारही तुमचे चांगले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात, पावसाची गाणी आणि कविता सादर केली, त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
1: तर श्रोते हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत आणि पाऊस गाणी आणि कविता यामध्ये पुन्हा भेटूया. तोवर आरजे तेजस्वी सोबत तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: प्रशांत, आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण पावसाई गाणी आणि कविता या विशेष कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना भेटतो आहोत. आता माझ्यासोबत आहेत अर्ष शेख आणि हर्ष गुप्ता, हे दोघंही आपल्यासमोर आपल्या कविता सादर करणार आहेत. तर तुमचं दोघांचंही स्वागत आहे. मोठ्या आणि खणखणीत आवाजात छान कविता वाचा. तू कोणाची वाचतोयस? वा वा, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव माहितीये का? विवा शिरवाडकर.
1: विष्णू वामन
0: शिरवाडकर.
1: वा, सुरू कर कविता. नमस्कार, मी हर्ष शेख आणि मी तुम्हाला आता श्रावणाला ही कुसुमाग्रजांची कविता सादर करणार आहे.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणी आकाश वाटीत श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंप्याने श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंप्याने श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बाधीनं कमानी इंद्रधनुष्याच्या बाधीनं कमानी संध्याच्या गगनाने श्रावण आला. लपे ढगा मागे दावे माडावर असा खेळकर श्रावण आला. लपे ढगा मागे दावे माडावर असा खेळकर श्रावण आला. सुट्टीत सुखाची कारण पेरावी सुट्टीत सुखाची कारण पेरावी आनंदाची ध्वनी श्रावण आला.
0: खूप छान. आता मित्रांनो, हर्षची कविता ऐकूया.
2: नमस्कार, मी हर्ष गुप्ता आणि आज मी तुमच्या समोर कवी नाधो महानोर यांची पक्ष्यांचे लक्ष ठेवे ही कविता सादर करणार आहे. कुठे पावसाळी झड

शंखांची तळ्या तळ्या मेघोटांचे थेंब थेंब वेची पाण्यातल्या झाडांवर झाडांवर तरंग थेंबांचे सावल्याचे पंख ओल्या हळदी उनाचे पारोशा दुपारी तळे एकांताच्या पारी घोट मळे पाय वाट

खूप छान. मला अगदी आवडते दोन्ही कवी आहेत, नाथो महानोर आणि कुसुमाग्रज. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या कविता नक्कीच आवडत असतील. तर तुम्ही दोघांनी खूप छान सादर केल्या आणि आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, पाऊस, गाणी आणि कविता या कार्यक्रमात आपण पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि पुन्हा भेटतोय आपल्या लाडक्या आचार्य 90 FM वर RJ तेजस्वी सोबत.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस गाणी आणि कविता या कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे. ग्रंथपाल शरयू देसाई यांनी या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे आणि यांचा एक कार्यक्रम बसवलेला आहे, तो आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. तर अर्थातच पुढच्या कवींच्या कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत रुद्र चव्हाण आणि काव्या पगारे. रुद्र हॅलो आणि काव्या तुझंही मनपूर्वक स्वागत. काव्या तू कोणाशी कविता सादर करणार आहेस?
1: शरयू देसाई मॅम.
0: वा वा मोठ्या आवाजात करा, तुझा आवाज थोडासा लहान आहे. हा सुरू कर.
2: गप राव जरा.
0: हा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता?
0: अच्छा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता? अरे आमची नय बुडून वावता.
0: हा
2: पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना.
0: हा
2: पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. घालू कपडे पण नाय रे पोरांका.
0: हा
2: नुसतो बरसता. असो काय यो ऐकना सुद्धा नाय कोणाक. असो काय यो ऐकना सुद्धा नाय कोणाक. सणासुदीच्या दिवसात परत उतिलो एका जोरात. अरे देवाक तरी घाबर. अरे देवाक तरी घाबर. गप राह ना जरा. गवर गणपती येतात ऐकलास काय? गवर गणपती येतात त्यांका मोदक करून घालू देत माका. काय म्हंटलास तुका पण हवेत? तर शांत बस जरा. माका जिन्नस तर आणूक दे. मग घालतय मोदक करून सगळ्यांका. मग घालतय मोदक करून सगळ्यांका. धन्यवाद.
0: खूप छान आपल्या लाडक्या शरयू मॅडमनी ही कविता लिहिलेली आहे आणि मालवणीत लिहिलेली आहे आणि फार खूप अशी सगळ्याच पावसाचं त्यात वर्णन आलेलं आहे आणि गणेशोत्सव अगदी पावसातच येतो आणि श्रावणातले सगळे सणवार त्यात उल्लेख केलेला आहे त्याचा. आणि किती छान म्हणजे पाऊस सगळे सण घेऊन येतो असं म्हणायला हरकत नाही आणि एक नव चैतन्याचा नवसृजनाचा नव उन्मेषाचा असा हा पाऊस असतो आणि सगळे सण आले की आपण किती आनंदित होतो कारण आपल्याकडे सगळे पाहुणे येतात हो की नाही. सगळ्या बच्चे कंपनीची धमाल असते. तर आता रुद्रकडनं आपण शेवटची कविता ऐकणार आहोत या कार्यक्रमातली. रुद्र सुरू कर.
3: नमस्कार माझं नाव रुद्र चव्हाण. मी सादर करतोय दासू वेद यांची कविता
0: वापरी
3: सरसर.
0: हा
3: छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डराडून.
0: हा
3: छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डराडून. डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रेपरीत.
0: वा
3: डोळ्यामध्ये स्वप्नाची

0: वाव
1: खूपच छान. आणि मी कविता वाचली नव्हती आणि अगदी खूपच छान कविता आणि मला फारच आवडली आणि रुद्राने ती फार सुंदर सादर केली आणि असा आपला पावसाळी विशेष कार्यक्रम खूप छान संपन्न झालेला आहे आणि मला सगळ्या मुलांचे आभार मानावेसे वाटतात आणि विशेषतः आपल्या शरयू देसाई मॅडमचे आभार मानावे वाटतात कारण ग्रंथपाल म्हणजे फक्त पुस्तकांशी निगडीत कामं न करता मुलांना सुद्धा त्यांनी कविता वाचण्यास किंवा पुस्तक वाचण्यास भर दिलेला आहे आणि त्यांच्याकडून तयारी करून घेऊन ती आपल्या समोर त्यांनी सादर केलेली आहे. खरंच आपण जेव्हा एक चाकोरीबद्ध काम न करता मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो कार्यक्रम अतिशय यशस्वी होतो. तर शरयू देसाई मॅडम तुमचेही आभार आणि रुद्र आणि काव्या तुमचेही आभार. सगळ्या विद्यार्थ्यांचे लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या प्राध्यापक टीचर वर्गाचे देखील मी आभार व्यक्त करते. एक सुंदरसा कार्यक्रम पावसाळी कविता आणि गाणी यांचा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पुन्हा एका नवीन संकल्पनेसह नवीन कार्यक्रमासह आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.
2: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का. हात लांबव तर हातांवर झेल पावसाचं पाणी इवलसं तळ पिऊन टाक बघ माझी आठवण येते. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तल्लीन हो नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा वाळू सरकेल पायाखाली बघ म्हणजे आठवण येते का. मग चालू लाग पावसाच्या अगणीत सोया टोचून घे चालत राहा पाऊस थांबेपर्यंत तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये साडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवऱ्याची वाट बघ बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल दारू घड नवरा असेल त्याच्या हातातली बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढी तो विचारील तुला तुझ्या भिजण्याचं कारण तुम्हण घर गळतंय मग चहा कर तूही घे. तो उठून पंकज उदास लावील तू तो बंद कर किशोरीचं सहेलारे लाव बघ माझी आठवण येते का. मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल तो त्या कुशीवर वळेल त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ बघ माझी आठवण येते का. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण RJ रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मित्रांनो, साहित्य विश्वात काही अशी नावं असतात जे केवळ कवी म्हणून नाही तर मानवी जगण्याचा आरसा म्हणून ओळखली जातात. असं एक नाव ज्यांनी मराठी भाषेतला जागतिक दर्जा मिळवून दिला, जे आपल्या शब्दांनी कधी आपल्याला प्रेमात पाडायचे तर कधी अंतर्मुख करायचे. होय, आपण बोलतोय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल. आजचा हा सेगमेंट आपण विंदांच्या अद्भुत दुनियेत हरवणार आहोत. तर सुरुवात करूया विंदांच्या आतताई अभंग या काव्य संग्रहातून एक सुंदर अभंग, आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या अभंगातून विंदांना कोणता जीवनाचा भावार्थ सांगायचा आहे. चला तर मग वळूया विंदांनी लिहिलेला सुंदर अभंगाकडे. कारे नाडवीसी आपल्या मनासी, कारे नाडवीसी आपल्या मनासी, पोषितो कुणासी जगी कोणी. कारे नाडवीसी आपल्या मनासी, पोषितो कुणासी जगी कोण. विंदांचा सांगण्याचा असा अर्थ आहे की तू तुझ्या मनाला उगाच का फसवतोस किंवा का संभ्रमात टाकतोस. या जगात प्रत्येकाचे पोषण करणारा, प्रत्येकाला अन्न पाणी देणारा अखेर कोण आहे? म्हणजेच काळजी करणारा तो देव पाठीशी आहे, मग तू का घाबरतोस? पुढे ते असं म्हणतात की महारोग्या पोटी पोरांची खिल्लारे, जीवन तयारे कोण देते? महारोग्या पोटी पोरांचे खिल्लारे, जीवन तयारे कोण देते? म्हणजेच अगदी कुष्ठरोगी, महारोगी किंवा अत्यंत गरीब आणि हालाखीची परिस्थिती असलेल्या लोकांच्या पोटीही मुलाबाळांचे गोकुळे जन्माला येतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या जीवांना जीवन आणि जगण्याचे बळ नक्की कोण देतो? तो देवच ना. दुःख आणि दुनियेकडे ते असं म्हणतात, कोणी केली बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. कोणी लेकी बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. म्हणजे हे मानवा, या जगात दुःखाची निर्मिती नक्की कोणी केली? तो श्रीपती माणसाच्या पाप पुण्यानुसार त्याचे प्राप्तन ठरवतो आणि जगाचा गाडा चालवतो. कोणी दिली भूक कोणी दिली रोग, कोणी दिली भूक कोणी दिली रोग, दारिद्र्याचे भोग कोणी दिले? माणसाला ही भूक कोणी दिली? हे रोग आजार कोणी दिले? कोणी निर्माण केले? आणि गरिबाचे दारिद्र्याचे भोग मानवाच्या नशिबी कोणी लिहिले? हा सगळा त्या विधात्याचा तर खेळ आहे. दुःखाच्या अनंता भोगितो संसार, दुःखाच्या अनंता भोगितो संसार, येई भागाकार आत्मरूपे, येई भागाकार आत्मरूपे. या संसारात माणूस अनंत दुःखे भोगत आयुष्य जगत राहतो, पण या सगळ्या सुखदुःखाचा हिशोब शेवटी शून्य होतो आणि शिल्लक राहतो
हे गुह्य ब्रह्माला न ठावे, आत्म्याचे हे गुह्य ब्रह्माला न ठावे, त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे, त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे। आत्म्याचे हे परम रहस्य, आत्म्याचे हे परम रहस्य आहे ते कदाचित सृष्टीच्या निर्मात्याला पूर्णपणे ठाऊक नसेल। हे रहस्य समजून घेण्यासाठी स्वतःला त्या अध्यात्माच्या किंवा ईश्वराच्या मार्गावर समर्पित करावे लागेल। जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर, जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर देई विश्वंभर दुजे काय, देई विश्वंभर दुजे काय। मानवी जन्मासोबत जे प्रश्न आणि दुःख निर्माण होतात त्या सर्वांचे अंतिम उत्तर म्हणजे मृत्यू हेच आहे। हा सृष्टीचा नियम तो विश्वंभर सर्वव्यापी देव ठरवतो। या पलीकडे दुसरे काहीही सत्य नाही, दुसरे काहीही सत्य नाही। वा, विद्वांच्या लेखनेतली ही ताकद आहे। आयुष्याचा सार सांगणाऱ्या हा अभंग मनाला खरंच भारावून गेला ना। माणूस सुखाच्या शोधात खर तर धडपड करत असतो आणि भरकटत जातो। अशा वेळी स्वत्वाचा आणि समाधानाचा शोध हा अभंग खरच बरीच प्रश्न सोडून जातो आणि मनाला शांत समाधान देतो। श्रोते हो, याच नोटवर आपण एक सुंदर गाणं ऐकणार आहोत। अशाच सुंदर गप्पा रंगणार आहेत खूप छान छान विंदांच्या कविता। आज आपण वाचणार आहोत, त्याचा आनंद लुटणार आहोत। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर।

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये जिथे शब्द फुलांची सुंदर पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी आज आपण विंदा करंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदांचे प्रेमळ उथळ नाही त्यात विंदांचे प्रेम उथळ नाही त्यात समर्पण आहे. प्रेमात होणारी मनाची घालमेळ वेडेपणा विंदांनी खूप सुंदर पकडला आहे. आजकाल आपण व्हॉट्सअपवर आय लव्ह यू पाठवून मोकळ होतो बरोबर, पण विंदांच्या काळात प्रेम वेगळंच होत. विंदा करंदीकरांनी प्रेमातल्या विरहाचे आणि ओढीचे इतके सुंदर रंग भरलेत की ऐकणारा थक्क व्हावा. त्यांच्या प्रेम कवितेत एक वेगळीच नशा आहे. जर तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर विंदांच्या प्रेम कवितांवर नजर टाका. ते तुमच्यासाठी प्रेम कवितांसारखं दुसरं औषध नाही. मित्रांनो, कधी कोणाच्या प्रेमात तुम्ही इतके हरवून गेले आहात का की समोरच्याची प्रत्येक साधी गोष्ट तुम्हाला एखाद्या कवितेसारखी वाटू लागते. अशीच एक कमाल रचना माझ्या हातात आलेली आहे. कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेली ही कविता ऐका तर मग. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी. लागेल जन्मावे पुन्हा नेना तुला माझ्या घरी. वा, काय कमाल ओळी आहेत ना. म्हणजे मला अजिबात घाई नाहीये, तर या जन्मात तू माझी झाली नाहीस तर तुला माझ्या घरी नेण्यासाठी हक्काने आपली बनवण्यासाठी मला पुढचा जन्म घ्यावा लागेल. तरीही तयारी आहे माझी. प्रेमातली हीच तर गंमत आहे. ती समोर आली की आपली अशी तारांबळ उडते हे सांगताना कवी पुढे असं लिहितात. तू झुंजू मुंजूसी हाससी जाई जुईची लाजशी. मी वेंधळा मग सांडता थोडा चहा बाहीवरी. खूप रिलेट होतंय ना. ती जेव्हा सकाळी हळूच हसते जणू जाई जुईची फुलं लाजवीत असं तिचं सौंदर्य खुलतं. आणि तिच्या त्या हसण्याकडे बघताना हा पठ्ठा इतका हरवून जातो की हातातला कपातला चहा स्वतःच्या शर्टावर बाहीवर सांडून घेतो. प्रेम माणसाला कसं वेंधळ बनवत ना. याच गोड याच यापेक्षा काय गोड वर्णन काय असू शकत. तिचं बोलणं किती साधं असत आणि हा मात्र असा स्वतःला शाणा दाखवतो. बघा, तो बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे. मी बोलतो वाचाळसा आणि पंडिती काहीतरी. अगदी साधे शब्द बोलते पण त्यात खूप मोठा अर्थ असतो. आणि आपण पुरुष मात्र स्वतःला हुशार दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या बाता मारतो पण शेवटी जिंकतो तिचं ते साध बोलणं. होशी फुलासह फुल तू आणि चांदण्या होशी फुलासह फुल तू आणि चांदण्या सह चांदणे ते पाहणे इतकेच मी बघ मांडली माझ्या करी. श्रोते हो, ती एवढी निरागस आहे आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फुल बनते आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते.
या वेड्या प्रियकराच्या हातात काय आहे? तर फक्त लांबून तिचं रूप पाहणं आणि सुखावणं. पण मुलींची एक भारी सवय असते हा, स्वतः एवढ्या सुंदर असतात पण पार्टनर मात्र कसा हवा असतो ते तर ऐका. म्हणतेस तू मज आवडे रांगडा साधेपणा, म्हणतेस तू मज आवडे रांगडा सीधेपणा, विश्वास वे ठेवू कसा या हुंडरी शब्दावरी. ती म्हणते मला ना असा एकदम साधा रांगडा सिंपल मुलगा आवडतो. आता तुम्ही सांगा, जी मुलगी स्वतः एवढी हुंडरी आहे, म्हणजे तिच्या प्रत्येक अदामध्ये बोलण्यात इतकी कमालीची जादू आहे, तिच्या या सिंपल मुलगा आवडतो या शब्दांवर हा प्रियकर कसा विश्वास ठेवणार बरं? मुलींचा हास्य सगळ्यात मोठा गोड संभ्रम असतो. होशी फुलासह फूल तू आणि चांदण्या सह चांदणे, होशी फुलासह फूल तू आणि चांदण्या सह चांदणे, ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करती. एवढे निरागस आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की सणू चांदणच होऊन जाते. आणि या वेड्या प्रियकराच्या हातात तरी काय उरत, फक्त तिला लांबून पाहणं आणि सुखावणं. आणि ही शेवटची ओळ बघा, आणि ही शेवटची ओळ तर थेट काळजालाच घडते. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, लिहिती बटा गालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. तिच्या कपाळावर तिच्या गालावर येणाऱ्या केसांच्या बटा जणू काही उर्दू भाषेतील सुंदर अक्षरांसारख्या दिसतात. आणि कवी म्हणतात की तिच्या चेहऱ्यावरची ती न बोललेली शायरी वाचता वाचता माझा हा अख्खा जन्म संपला तरीही चालेल, मला काहीच वाईट वाटणार नाही. वा, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी, विंदांच्या लेखनेतली किती सुंदर ताकद आहे नाही. तर माझ्या प्रेमात पडलेल्या आणि चहा साडणाऱ्या दोस्तांनो, कसं वाटलं विंदांचं हे प्रेम? तुमच्या आयुष्यातही अशी कोणी उर्दू लिपीतील शायरी आहे का? मला नक्की सांगा. चला या सुंदर ओळीसोबत ऐकूयात आजचं एक स्पेशल रोमॅन्टिक गाणं. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा फक्त माझ्यासोबत, म्हणजेच आर जे रुपाली सोबत कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, फक्त आणि फक्त आचार्य 98.9.

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये. मंडळी, आज आपण विंदा करिंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदा केवळ गंभीर आणि तत्वज्ञानी कविताच लिहायचे असे नाही, तर त्यांच्यात एक लहान बाळही लपलेलं होतं. त्यांच्या बालकवितांनी आपल्याला लहानपणाला समृद्ध केले. सशाचे कान, परी गपरी किंवा ती भूतावळ कविता आठवते का? लहान मुलांना शब्दांच्या नादावर नाचवायची कला विंदांना अजूक साध्य होती. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करिंदीकर या तिघांची कवी संमेलने म्हणजे मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. विंदांच्या शब्दात एक वेगळीच धडधड होती. चला ऐकूया विंदांच्या शब्दातून सजलेली पुढची कविता. कवितेचं शीर्षक आहे राणीची बाग. विंदा करंदीकर यांची राणीची बाग ही मराठीतील अत्यंत लोकप्रिय, कल्पनारम्य आणि मुलांच्या मनावर मोहिनी घालणारी बालकविता आहे. ही कविता त्यांच्या अजबखाना आणि राणीची बाग या बालकविता संग्रहातील एक प्रसिद्ध रचना आहे. या कवितेत प्राण्यांच्या एका अद्भुत आणि मजेशीर जगात कवी मुलाच्या कल्पनाशक्तीला घेऊन जातात. ऐकूया राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. हरणाबरोबर खेळत पत्ते. हरणाबरोबर खेळत पत्ते. हरणाबरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते. उंट होता वाचत कुराण, माकड होते सांगत पुराण. उंट होता वाचत कुराण, माकड होते सांगत पुराण. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गार छान, माने इतकी लांब तान. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहता म्हणती सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. आई ग, किती गोड वर्णन केले ना या कवितेत. या कवितेत एका मुलाच्या स्वप्नातली राणीबाग म्हणजे प्राणी संग्रहालय किती अद्भुत आणि सुंदर आहे ना. हे स्वप्न अत्यंत गमतीदार आणि चमत्कारित आहे. याच हत्तीच्या पाठीवर नाग बसला आहे. हरण आणि चित्ते चक्क पत्ते खेळतायत. उंट कुराण वाजतोय, माकड पुराण वाजतोय. सिंह उपदेश करतोय आणि गाढव ते लिहून घेतोय. जिराफ छान गाणं गातोय आणि कोल्हा दुधात पाणी भेसळ करणारा दुकानदार बनलेला आहे. मुलाला पाहताच हे सर्व प्राणी त्याला पिंजऱ्यात बंद करायचं का म्हणून धावतात आणि मुलगा दचकतो आणि त्याला पटकन जाग येते. अशा सुंदर कल्पनेवर ही कविता आधारलेली आहे, जी किती गोड आणि मुलांना खरंच खूप भावणारी आहे ना. श्रोते हो, या कवितेनंतर इथेच वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण जाणून घेऊया कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल खूप सुंदर माहिती. तर वळूयात एका छोट्याशा ब्रेककडे.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रूपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण विंदांची खूप सुंदर मनात घर करणाऱ्या कविता ऐकल्या आणि गाणी ऐकली, ज्यांच्या रचनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. केवळ प्रेमच नाही तर विंदांनी माणसाच्या जगण्याला आणि त्याच्या प्रवृत्तीला खूप जवळून पाहिलं होतं. त्यांची कविता माणसाच्या जगण्याबद्दल बोलते. विंदा नेहमीच सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहायचे. विंदांच्या साहित्य समृद्धीचा आज आपण आस्वाद घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी. गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक होते. त्यांच्या अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी त्यांना देशाचा सर्वोच्च साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील घालवली या गावी झाला. 14 मार्च 2010 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी साहित्यात अनेक प्रयोग केले आणि मुक्त छंदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या प्रमुख साहित्य कृती आपण पाहूया. स्वीद गंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, अष्टदर्शने ही त्यांची कविता संग्रह आहेत. ससाची कान, परीची शाळा, गाढवाची शे हे त्यांचे बालकविता संग्रह आहेत. परिक्रमा, स्पर्शची पालवी, विश्लेषण अशी समीक्षा आणि निबंधाची पुस्तके आहेत. शेक्सपियरच्या किंग लियर आणि आउस्ट या जगप्रसिद्ध नाटकांच्या त्यांनी उत्कृष्ट मराठी अनुवाद केलेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार वी स खांडेकर आणि कुसुमाग्रज नंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. साहित्य अकादमी पुरस्कार आणि सोव्हियत लँड नेहरू पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मित्रांनो, वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. विंदा करंदीकर यांनी आपल्याला मुक्त छंद दिला, बालगीते दिली आणि जगण्याचं एक भक्कम तत्वज्ञान दिलं 2010 मध्ये. जरी ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कवितांच्या रूपाने ते प्रत्येक मराठी मनामध्ये नेहमीच जिवंत राहतील. आजच्या या सेगमेंटच्या शेवटी, आजचा हा सेगमेंटचा शेवट करताना विंदांच्या एका सुंदर विचाराने करूया. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं. श्रोते हो, मी आर जे रूपाली आता तुमची रजा घेते, पण जाता जाता विंदा करंदीकर यांच्या आठवणीतलं हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी सोडून जाते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आर जे रूपाली तुमची रजा घेते.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओल्ड रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याविषयी माहिती घेणार आहोत. एका अद्भुत ठिकाणाची आपण सफर करणार आहोत, जिथे प्रवेश करताच आपल्याला एक वस्तू दिसत नाही तर आपल्याला इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आपल्या पूर्वजांच्या जीवनाचा एक जिवंत अनुभव मिळतो. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर समुद्र येतो, मरीन ड्राईव्ह येते, गेटवे ऑफ इंडिया येतो. पण याच मुंबईच्या हृदयात एक अशी वास्तू उभी आहे जिच्या भिंतींमध्ये हजारो वर्षाचा इतिहास जपला आहे, आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पूर्वी याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणून ओळखलं जात होत. हे संग्रहालय 10 जानेवारी 1922 रोजी सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आले. आज हे भारतातील प्रमुख कला आणि इतिहास यापैकी एक आहे आणि त्यांचा संग्रहात 70,000 पेक्षा अधिक वस्तू आहेत. ही फक्त आकडेवारी नाही तर ह्या 70,000 वस्तू म्हणजे कुणाचं जीवन आहे, कुणाची श्रद्धा, कुणाची कला, कुणाचं साम्राज्य, कुणाचा संघर्ष आणि कुणाच्या हातून निर्माण केलेली अमूल्य कलाकृती आहे. म्हणूनच मला वाटतं संग्रहालय म्हणजे जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नाही तर आपल्या आठवणींचं घर आहे. आज आपण ज्याला भव्य संग्रहालय म्हणतो त्याची कल्पना अचानक निर्माण झालेली नव्हती. 1904 सुमारास मुंबईतील काही उत्साही नागरिकांना त्या काळच्या बॉम्बे शहराला एक सांस्कृतिक वारसा देण्याची इच्छा होती. या विचारातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. किती सुंदर विचार आहे की मुंबई त्या काळात आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसित होत होती, व्यापार वाढत होता, नवीन इमारती उभ्या राहत होत्या, शहर आधुनिक होत होतं. पण त्या विकासाबरोबर इतिहास आणि संस्कृतीही जपली पाहिजे अशी जाणीव काही लोकांना होती आणि त्यातूनच जन्माला आलेली ही सांस्कृतिक कल्पना आहे. कल्पना आली, योजना तयार झाल्या, वास्तू उभारण्याचा विचार झाला आणि अखेर 10 जानेवारी 1922 रोजी संग्रहालयाने सर्वसामान्यासाठी आपले दरवाजे उघडले. आजपासून 100 वर्षांहून अधिक काळापूर्वी मुंबईत एखाद्या व्यक्तीने या संग्रहालयाच्या दारातून आत प्रवेश केला असेल. कदाचित त्याने आपल्या पूर्वजांच्या वस्तू

पाहिले असेल, प्राचीन शिल्प पाहिले असेल, चित्र पाहिले असेल, नाणी पाहिली असतील, आणि आज अनेक पिढ्या उलटल्यानंतरही आपण त्याच वारशाकडे पाहत आहोत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण इतिहास जिवंत ठेवणाऱ्या वस्तू आपल्याला पुन्हा भूतकाळाशी जोडतात. आता ह्या संग्रहालयाचे नाव ऐकलं की एक प्रश्न निर्माण होतो की याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का देण्यात आले. हे नाव केवळ एका महान राजाच्या स्मरणार्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, स्वराज्य, दूरदृष्टी, प्रशासन, संस्कृतीचा आदर आणि जनतेशी असलेले नाते. त्यांच्या नावाने या संग्रहालयाची ओळख जोडली जाणे म्हणजे आपल्या इतिहासाच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाशी त्यांचं नातं अधिक दृढ होणे. 2001 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव देण्यात आलं, आणि आज हे नाव ऐकलं की आपल्या मनात आदराची भावना निर्माण होते. याच्या आज जाण्याआधीच त्याची वास्तू आपलं लक्ष वेधून घेते. भव्य इमारत, सुंदर घुमट, नाजूक वास्तुशैली आणि आजूबाजूची हिरवाई, हे वास्तू इंडो सारासैनिक वास्तुशैलीचं सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी 1909 मध्ये तिची रचना केली. आज ही इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे काय तर संग्रहालयाच्या आत इतिहास आहेच, पण संग्रहालयाची इमारत सुद्धा स्वतः इतिहासाचाच एक भाग आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र किंवा भारताचाच इतिहास नाही, तर येथील संग्रहामध्ये भारतातील प्राचीन शिल्प, लघुचित्र, वस्त्र, नाणी, सजावटीच्या कला, शस्त्रास्त्र आणि पुरातत्वीय वस्तूंसोबत युरोपियन चित्रकला, चिनी जापानी कला आणि हिमालयीन कला यांचाही समावेश आहे. म्हणजे आपण एका संग्रहालयात प्रवेश करतो, पण आपल्या समोर उघडतं अनेक संस्कृतीचे जग. भारत, चीन, जपान, युरोप, हिमालयीन प्रदेश, प्राचीन संस्कृती आणि मानवाच्या कलात्मक प्रवासांचा असंख्य कथा. आता एक क्षण डोळे बंद करून विचार करा की तुमच्या हातात 500 वर्षापूर्वीची एखादी वस्तू आहे. ती वस्तू कदाचित कुणाच्या घरात वापरली गेली असेल, कदाचित एखादा कलाकाराने ती हाताने तयार केली असेल, कदाचित एखादा राजाच्या दरबारात तिचा वापर झाला असेल, कदाचित एखाद्या धार्मिक परंपरेचा ती भाग असेल. आज तिचा मालक कोण आहे? कुणीही नाही, पण तिची कथा ती अजूनही जिवंत आहे. आणि म्हणूनच संग्रहालयातील प्रत्येक वस्तूकडे पाहताना आपण ही काय वस्तू आहे एवढंच विचारू नये. आपण विचारायला हवं की ही वस्तू कुणी बनवली असेल, का बनवली असेल, तिचा वापर कोण करत असेल आणि ती आजपर्यंत आपल्यापर्यंत कशी पोहोचली असेल. आपण शाळेत इतिहासाची पुस्तके वाचतो, आपण वर्ष लक्षात ठेवतो, राजांची नावं शिकतो, युद्ध शिकतो, साम्राज्य शिकतो, पण संग्रहालयात गेल्यावर इतिहासाचं फक्त वाचायचं नसतं, तो पाहता येतो. एखादा प्राचीन शिल्प पाहताना त्या काळातील कलाकाराची कल्पनाशक्ती जाणवते. एखादं जुनं नाणं पाहताना त्या काळातील अर्थव्यवस्थेची कल्पना येते. एखादं शस्त्र पाहताना त्या काळातील युद्ध पद्धती समजते. एखादं वस्त्र पाहताना त्या काळातील कला आणि जीवनशैली समजते. म्हणूनच संग्रहालय हे विद्यार्थ्यांसाठीही एक जिवंत शिक्षणाचे माध्यम आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे CSMVS म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचं भांडार राहिलेलं नाही. स्वतः संग्रहालयाच्या माहितीनुसार ते कला, इतिहास आणि संस्कृतीचे एक सक्रिय केंद्र म्हणून काम करतं, जिथे प्रदर्शन, संशोधन, शिक्षण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भूतकाळाच्या वर्तमानाशी संवाद घडवला जातो. आणि आजच्या काळात तर संग्रहालयाने प्राचीन जगाचा अभ्यास करण्यासाठी नेटवर्क्स ऑफ द पास्ट नावाची
नवीन अभ्यास गॅलरी ही सुरू केली आहे. ती 12 डिसेंबर 2025 रोजी खुली करण्यात आली असून त्यात भारत आणि जगातील प्राचीन संस्कृतीमधील संबंध दाखवले जातात. म्हणजेच संग्रहालय भूतकाळ जपतं पण त्याची नजर भविष्यावरही आहे. आपण घरात एखादी जुनी वस्तू जपून ठेवतो, आईची एखादी साडी, आजोबांचे घड्याळ, वडिलांचे जुने पत्र आणि आपल्या बालपणीचा एखादा फोटो. का? कारण त्या वस्तूंची बाजारातील किंमत मोठी नसते पण तिच्याशी जोडलेली भावना मोठी असते. अगदी तसंच संग्रहालयाचं आहे. इथल्या वस्तूंची किंमत फक्त पैशात मोजता येत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या आठवणी जपलेल्या असतात. आज आपण या अद्भुत संग्रहालयाच्या प्रवासाची सुरुवात केली. आपण जाणून घेतलं या संग्रहालयाची कल्पना कशी जन्माला आली, 1922 ते जनतेसाठी कसे खुले केले गेले, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी कसे जोडले गेले, त्याची वास्तू किती सुंदर आणि ऐतिहासिक आहे. पण आता ही तर सुरुवात आहे, कारण आता आपण बघणार आहोत की या वास्तूची रचना कुणी केली, इंडो सारासेनिक शैली म्हणजे नेमके काय, त्याचा घुमट, कमानी, सजावट आणि परिसर इतका आकर्षक का वाटतो. जुन्या वस्तूंमध्ये काळ थांबलेला असतो, इतिहासाच्या पानांमध्ये जीव दडलेला असतो. संग्रहालयाच्या दारातून एकदा आज जा, तिथे भूतकाळ आजही तुमच्याशी बोलत असतो. आज आपण संग्रहालयाच्या आज जाण्यापूर्वी त्याच्या वास्तुस्थितीचा संवाद साधणार आहोत. कारण या संग्रहालयाची खासियतच अशी आहे की ते इतिहास फक्त काचेच्या पेटीत ठेवलेल्या वस्तूंमध्ये नाही, तर प्रत्येक दगडात, प्रत्येक कमाणीत आणि प्रत्येक नक्षीमध्येही दडलेला आहे. तुम्ही मुंबईच्या फोर्ट परिसरातून प्रवास करत आहात. आजूबाजूला ऐतिहासिक इमारती, रस्त्यांवरची गजबज आणि अचानक तुमच्या नजरेसमोर एक भव्य वास्तू येते. उंच घुमट, सुंदर कमाणी, नाजूक सजावट आणि आजूबाजूला हिरवाई. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. ही इमारत इंडो सारासेनिक वास्तुशैलीचे सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी तिची रचना केली. 1909 तिच्या वास्तुरचनेला आकार देण्यात आला. आता हा शब्द थोडा मोठा वाटतो, इंडो सारासेनिक, पण त्याच्या मागची कल्पना अतिशय सुंदर आहे. भारतीय वास्तुकलेतील घटक, इस्लामी वास्तुकलेतील घटक आणि युरोपीय वास्तुकलेचा प्रभावांचा संगम, या सर्वांचा सुंदर मिलाफ म्हणजे इंडो सारासेनिक शैली. म्हणजेच या इमारतीकडे पाहताना तुम्हाला एकाच वेळी अनेक वास्तू परंपरेची झलक जाणवते. आणि म्हणूनच ही वास्तू मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे एक सुंदर उदाहरण आहे. एखाद्या राजाच्या मुकुटाकडे पाहिले की आपलं लक्ष सर्वात आधी कुठे जाते, तर मुकुटाकडे. अगदी तसंच या वास्तूकडे पाहताना तिचा सुंदर घुमट लगेच लक्ष वेधून घेतो. उंचावलेला घुमट, त्या भोवतीची रचना आणि खाली दिसणाऱ्या कमाणी, या सगळ्यांमुळे इमारतीला एक भव्य राजेशाही रूप प्राप्त होते. जणू काही संग्रहालय आपल्या दारातून आत येण्यापूर्वीच सांगत असतं की तुझ्या समोर आता इतिहासाचा खजिना उघडणार आहोत. आपण या संग्रहालयाविषयी आणखीन माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM ओन रेडिओवरील भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. या वास्तूतील कमानी आणि खिडक्या पाहताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते की सौंदर्य आणि उपयोगिता याचा सुंदर मेळ. वास्तुशैलीतील सजावटीचे घटक इमारतीला आकर्षक बनवतात. प्रकाश आणि हवा आत येण्यासाठी वास्तुरचनेत योग्य प्रकारे जागा ठेवली जाते. म्हणजे पूर्वीच्या वास्तुविशारदांनी केवळ सुंदर इमारत बनवण्याचा विचार केला नव्हता, त्यांनी विचार केला होता की ही इमारत सुंदरही असावी आणि उपयुक्तही असावी. मुंबई म्हणजे गजबजलेले शहर, वाहतूक, गर्दी, वेग आणि धावपळ. पण ह्या सगळ्यांच्या मध्यभागी संग्रहालयाचा परिसर तुलनेने शांत आणि हिरवाईने नटलेला आहे आणि ही हिरवाई वास्तूचं सौंदर्य आणखीन वाढवते. तुम्ही संग्रहालयाच्या परिसरात उभे आहात, समोर भव्य वास्तू आहे, आजूबाजूला झाडं आहेत आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. अशा वातावरणात इतिहास पाहण्याचा अनुभव आणखीन खास असतो. कधी कधी आपण एखाद्या इमारतीला तिच्या आत असलेल्या वस्तूंमुळे महत्व देतो. पण CSMVS बाबत एक विशेष गोष्ट आहे, इमारत आणि संग्रह दोन्ही स्वतःमध्ये वारसा आहेत. संग्रहालयाची इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे ही वास्तू जतन करणं आणि मुंबईच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग जतन करणं आहे. एकदा विचार करा, या वास्तूने किती पिढ्या पाहिल्या असतील. जेव्हा हे संग्रहालय सुरू झाले तेव्हा आजच्यासारखी मुंबई नव्हती. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, सोशल मीडिया नव्हता, आजची उंचच उंच इमारती नव्हत्या, वाहतुकीची साधनं नव्हती. पण तरीही ही वास्तू उभी राहिली. पिढ्या बदलल्या, मुंबई बदलली, तंत्रज्ञानही बदलले, पण संग्रहालय मात्र आजही आपल्या इतिहासाशी जोडलेले आहे. किती मोठी गोष्ट आहे ना. तुम्ही संग्रहालयाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जाता, बाहेर तुम्ही वास्तुकला पाहिली आणि आत कलेचे एक संपूर्ण विश्व, प्राचीन शिल्प, लघुचित्र, नाणी, वस्त्र, सजावटीच्या वस्तू, धातूच्या कलाकृती, पुरातत्वीय वस्तू, शस्त्रास्त्र आणि जगाच्या विविध भागातील कला. अधिकृत माहितीनुसार संग्रहालयाच्या संग्रहात 70,000 अधिक कला वस्तू आहेत. म्हणजे प्रत्येक दालनातून पुढे जाताना जणू आपण एका वेगळ्या काळात प्रवेश करतो. भारत हा एक देश आहे, पण भारतीय संस्कृती एकच नाही. भारतामध्ये असंख्य परंपरा आहेत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या कला पद्धती, वेगवेगळ्या धार्मिक परंपरा, वेगवेगळ्या हस्तकला. आणि या विविधतेमध्ये सुद्धा जी झलक आहे ती संग्रहालयातील अनेक कला वस्तूंमध्ये दिसते. एखादं शिल्प पाहताना दक्षिण भारताची आठवण येते, एखादं चित्र उत्तर भारतातील कला परंपरेची झलक देते, एखाद्या वस्त्रातून एखाद्या प्रदेशाची परंपरा समोर येते. म्हणजेच संग्रहालयात फिरताना आपण एका भारतातून अनेक भारतांना भेट देतो आणि हीच गोष्ट या संग्रहालयाला आणखीन वेगळं बनवते. येथे भारतीय कलांसोबत चिनी, जापानी, युरोपियन आणि हिमालयी या कला यांचाही संग्रह आहे. यामुळे आपल्याला जाणवतं की कला कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाही, कलेला सीमा नसतात. एक कलाकार भारतात बसून एखादी सुंदर कलाकृती तयार करतो, दुसरा कलाकार चीनमध्ये, तिसरा जपानमध्ये, चौथा युरोपमध्ये. पण त्यांच्यात एक समान गोष्ट असते, सौंदर्य निर्माण करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची इच्छा. मला वाटतं संग्रहालय आपल्याला एक मोठा धडा देते की भूतकाळ विसरू नका. आज आपण आधुनिक जगात जगतो, मोठमोठ्या इमारती, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन फॅशन, नवीन जीवनशैली, पण आपण कुठून आलो, आपली संस्कृती कशी तयार झाली, आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते, त्यांची कला कशी होती, त्यांचा विचार कसा होता,
हे जाणून घेण्यासाठी संग्रहालय अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेतील मुलांना आपण म्हणतो की इतिहास वाचा, पण इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तू पाहून समजलात तर तो अधिक लक्षात राहतो. एखादे जुने गाणे, नाणे हातात घेण्याची कल्पना, एखादं प्राचीन शिल्प डोळ्यासमोर पाहण्याची अनुभूती, एखादे जुने वस्त्र किंवा शस्त्र पाहणे, यामुळे मुलांना प्रश्न पडतात की हे कोणी बनवले, हे कशासाठी वापरले, त्या काळात लोक कसे जगत होते, आणि प्रश्नांमधूनच ज्ञान निर्माण होते. CSMVES आज केवळ वस्तू प्रदर्शित करण्याची संस्था राहिलेली नाही. प्रदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते लोकांना इतिहास आणि कलेशी जोडण्याचे काम करते. म्हणूनच हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, इतिहासप्रेमींसाठी, कलारसिकांसाठी आणि सामान्य पर्यटकांसाठीही महत्त्वाचे आहे. आपल्या घरात एखादा जुना फोटो असतो, फोटो कदाचित फिक्कट झालेला असतो, कागद जुना झालेला असतो, पण आपण तो फेकून देत नाही. का? कारण त्या फोटोमध्ये आपल्या आठवणी असतात. अगदी तसंच संग्रहालयातील वस्तूंचे आहे. त्या वस्तू कदाचित शेकडो वर्ष जुन्या असतील, त्यांचा वापर करणारे लोक आज या जगामध्ये नसतील, पण त्या वस्तू आपल्याला सांगतात की तुमच्या आधीही एक जग होते आणि त्या जगातूनच तुमचं आजचं जग तयार झालं आहे. आज आपण संग्रहालयाच्या वास्तूशी ओळख करून घेतली. आपण पाहिलं की इंडो सार्सेनिक वास्तुशैली, जॉर्ज विटेट यांची रचना, भव्य घुमट, सुंदर कमाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि 100 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास. आता आपण ऐकणार आहोत पुढच्या काही गोष्टी. त्याआधी मी तुम्हाला सांगते की दगडातही इतिहास असतो, शिल्पातही श्वास असतो. संग्रहालयात जाऊन पहा, प्रत्येक वस्तूमध्ये एक खास इतिहास असतो. आज आपण संग्रहालयाच्या दालनांमध्ये प्रवेश करणार आहोत. प्राचीन शिल्पकला, लघुचित्र, नाणी, शस्त्र, वस्त्र, धातुकला, धार्मिक कलावस्तू आणि भारतासह जगातील विविध संस्कृतींचा अमूल्य ठेवा. संग्रहालयात 70,000 अधिक वस्तूंचा संग्रह असल्याची अधिकृत माहिती आहे. आपण जेव्हा संग्रहालयाच्या आत प्रवेश करतो तेव्हा बाहेरची मुंबईची धावपळ मागे राहते, गर्दीचा आवाज कमी होतो आणि समोर दिसतात शेकडो वर्षापूर्वीच्या कलाकृती. क्षणभर असे वाटते की आपण वर्तमान काळात नाहीच, आपण एखाद्या वेगळ्या काळात पोहोचलो आहोत. एखादं शिल्प पाहताना वाटतं की हे शिल्पकाराच्या हातातून नेमकं कसं जन्माला आलं असेल. एखादं जुनं नाणं पाहताना वाटतं की हे नाणं किती लोकांच्या हातातून प्रवास करून इथपर्यंत आलं असेल. आणि एखादं चित्र पाहताना प्रश्न पडतो की या चित्रामागची कथा काय असेल. हीच तर संग्रहालयाची जादू आहे. भारतीय संस्कृतीची एक मोठी ओळख म्हणजे शिल्पकला. आपल्या पूर्वजांनी दगडाला आकार देऊन त्यामध्ये भावना निर्माण केल्या. देवदेवतांची शिल्पे, राजे महाराजांची प्रतीके, मानवी जीवनाची दृश्ये, प्राणांच्या आकृती आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक प्रतिमा. एखाद्या शिल्पासमोर उभे राहिल्यावर एक गोष्ट जाणवते की दगड निर्जीव असला तरी कलाकाराच्या हातात तो बोलू लागतो. त्या काळात आधुनिक मशीन नव्हती, आजच्यासारखी अत्याधुनिक साधने नव्हती, तरीही इतकी बारकाई, इतकी सुंदर रचना आणि इतका समतोल. ही कल्पना केली तर आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. संग्रहालयातील आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे चित्रकला. विशेषतः भारतीय लघु चित्रकला ही अत्यंत सुंदर परंपरा आहे. लहान आकारांच्या चित्रांमध्ये मोठी कथा सांगण्याची ताकद या चित्रांमध्ये आहे. राजदरबार, युद्ध, प्रेम, संगीत, निसर्ग, धार्मिक प्रसंग, दैनंदिन जीवन अशा अनेक विषयांचे चित्रण या परंपरेमध्ये दिसते. कधी कधी चित्र इतके सूक्ष्म असते की आपण जवळ जाऊन पाहिल्यावरच त्यातील बारीक सारीक तपशील जाणवतो आणि तेव्हा मनात एकच विचार येतो की त्या कलाकारांकडे किती संयम असेल. एखाद्या जुन्या चित्राकडे पाहताना आपल्याला त्या काळातील जीवनाची झलक मिळते. राजा कसा दिसत असेल, दरबार कसा भरत असेल, लोक कोणते कपडे घालत असतील, सण कसे साजरे होत असतील, वाद्य कोणती वापरली जात असतील, घोडे, हत्ती, रथ यांचा वापर कसा होत असेल, हे सगळं आपल्याला चित्रांच्या माध्यमातून समजू शकते. म्हणूनच चित्रकला ही फक्त सजावट नाही, चित्र म्हणजे त्या काळाचा दृश्य दस्तऐवज असतो. आता आपण एका छोट्याशा वस्तूकडे वळूया, ती म्हणजे नाणी. आपल्या हातातले आजचं नाणं पाहून आपल्याला त्याची किंमत माहिती असते, पण शेकडो वर्षापूर्वीचं एखादं नाणं हातात घेतलं तर त्यावरील चिन्ह, राजाचं नाव, आकृती, लिपी, धातू या सगळ्यातून त्या काळाची माहिती मिळते. नाणी म्हणजे फक्त व्यवहाराचं साधन नव्हतं, ती त्या काळातील राजसत्ता, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची साक्ष देतात. म्हणूनच संग्रहालयातील ज्ञानांचा अर्थ आपल्या इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. आता कल्पना करा की तुमच्या समोर एखादी जुनी तलवार आहे, तिच्याकडे पाहताना मनात विचार येतो की कधीतरी ही तलवार एखादा योद्ध्याच्या हातात असेल. तलवार, ढाल, कट्यार, भाले आणि इतर शस्त्र ही केवळ युद्धाची साधने नव्हती, त्यांच्या रचनेत त्या काळातील धातुकामाचं कौशल्य, तंत्रज्ञान आणि युद्ध पद्धतीची माहिती दडलेली असते. शस्त्र पाहताना आपल्याला इतिहासातील संघर्षाची आठवण येते, पण त्याचवेळी एक विचार मनात येतो की इतिहास जपण्याचा उद्देश युद्धाची स्तुती करणे नाही तर त्या इतिहासातून शिकणे आहे. आज आपण कपडे घालतो ते फक्त शरीर झाकण्यासाठी नाही, तर कपड्यामधून आपली शैली, संस्कृती आणि व्यक्तिमत्वही दिसते. अगदी तसंच पूर्वीही होतं. जुनी वस्त्र पाहिली की आपल्याला कळतं की त्या काळात लोक कोणते कपडे वापरत होते, कशा प्रकारची नक्षी केली जात असे, कुठल्या रंगांना महत्व होते, कोणत्या प्रदेशाची कोणती वस्त्र परंपरा होती. भारतीय वस्त्रकलेमध्ये हातमाग, भरतकाम, विणकाम आणि नक्षीकामाची समृद्ध परंपरा आहे आणि संग्रहालयातील वस्त्र संग्रह या परंपरेची सुंदर आठवण करून देतो. भारतीय समाजात धर्म आणि कला यांचं नातं खूप जुनं आहे. देवदेवतांच्या प्रतिमा, पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, धार्मिक शिल्प आणि विविध सांस्कृतिक प्रतीक या सगळ्यातून भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेचा इतिहास समोर येतो. पण या वस्तूंकडे पाहताना किंवा धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता आपण त्यामागची कलात्मकता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीही समजून घेऊ शकतो. असेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयातून विविध वस्तूंची आपण भेट घेऊ शकतो. जर तुम्ही मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आला असाल तर इथे नक्की भेट द्या. धन्यवाद.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, काचकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूळपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडळींना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहे जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांनाच अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाहीत, तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीतरचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या, तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीव लगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकोचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यास मी उरापाशी, किती काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असत व्यक्तिमत्व, सिद्ध असत लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। सोच या सेगमेंट मध्ये आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि सोचचा विषयही आपल्या दैनंदिन जीवनातला आणि सध्या गाजत असलेला विषय आहे, तर त्याबद्दल मी सांगणारच आहे। तर आज आपल्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया। तपस्या नेवे आपल्या सोबत आहेत। मॅम नमस्कार।
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं। तपस्या नेवे मॅडम या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात। ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव 9 वर्षांहून अधिक आहे आणि सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत। अनेक वाचन संस्कृती विषयक उपक्रम त्या राबवत असतात आणि मराठी 8 दिवस तसंच मराठी भाषा दिवस या निमित्तानं ते मुलांनाही घडवत आहेत आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा समाज घडवण्याचं मुख्य जो वाचनाचा भाग आहे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम त्या पाहतात। आणि अर्थातच दिवाळी अंकांचं संपादन करणं किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचं संपादन करणं या माध्यमातून त्या आपल्या भेटीला येत असतात आणि त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील त्या काही सादर करतात लेख वगैरे। आणि अर्थातच वर्तमानपत्रातनं देखील त्यांचे काही सदर तुम्ही नक्कीच आपल्या वाचली असतील, कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये सध्या त्या वळणवाटा हे सदर लिहित आहेत आणि अश्लेषा दिवाळी अंकासाठी त्या कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत। आपल्यासोबत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत आपल्यासोबत आहे आणि असं आम्ही दोघं मिळून मॅडमची मुलाखत घेणार आहे। तर सोचचा विषय यावेळी असा आहे, मराठी भाषा काल, आज आणि उद्या, हा आपण विचार करणारा असा विषय निवडलेला आहे। तुकोबा अभंगातून बोलले, काल तुकोबा अभंगातून बोलले, आज स्टँडअप कॉमेडीमधून ते बोलतायत आणि उद्या AIच्या माध्यमातून तुकोबांच्या गाथा आपल्याला भेटीला येतील। तर अशी मराठी कालप्रवाहाच्या माध्यमातून बदलते आहे आणि बदलत्या मराठीचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल हे आज मॅडमकडनं थोडासा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर या विषयावर आम्ही सोचच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत। तर मॅडम सुरुवात करूया, तुमची परवानगी असेल तर। तर अर्थातच पहिला म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ते आता पु ल देशपांडेपर्यंत आपण म्हणूया मराठी अशी प्रवाही आहे। तर काय मराठीचा प्रवास कसा कसा झाला त्याविषयी थोडस तुम्ही मार्गदर्शन करा।
1: खरं तर मी काही मार्गदर्शन वगैरे मोठी नाहीये, मी पण अगदी नवीन असं पण खोदकरू लेखक असं म्हटलं तरी चालेल, कारण मराठी भाषा हीच मुळात 2200 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि म्हणून तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा 2024 मध्ये मिळाला। खरं तर ती अभिजात होतीच, फक्त एक आपण म्हणतो ना की त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे झालं, केंद्र शासनाकडनं जे काही योजना असतात त्या योजनांमध्ये या भाषेचा समावेश झाला।
0: अच्छा,
1: आणि मराठी अभिजात आहे कारण 2200 वर्षांहून मी म्हटलं तसं ती जुनी आहे, प्रत्येक टप्प्यावरती बदलत गेलेली आहे। कारण आपण म्हणतो की भाषा प्रवाही असते, प्रवाही म्हणजे काय असतं की पाण्याचा प्रवाह असतो, तो प्रवाह वाहत जाताना सोबत जे जे काही येईल ते घेऊन सोबत जाऊन पुढे वाहत जातो। तशी आपली मराठी भाषा आहे ही अगदी त्या 2200 वर्ष जुनी जी भाषा तुम्ही बघितली तेव्हापासून ती टप्प्याटप्प्याने ती बदलत गेलेली आहे आणि आज आपण जे मराठी बोलतो तिथपर्यंत ते येऊन पोहोचलेली आहे। मग याच्यावरती मुख्य करून जे काही बदल झाले ते तिच्या काय म्हणतात की भाषेच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते बदल होत गेले, बोली भाषेत सुद्धा ते बदल होत गेले। कारण त्याच्यामध्ये पूर्वी जर फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव असेल तर कालांतराने त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव आपल्याला आता दिसून येतो।
0: अच्छा,
1: की आता जर आता ह्या कॉलेजच्या आता हा कॉलेजचा विद्यार्थी आपल्याबरोबर बसलाय आता ते जे मराठी बोलतात त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या एका वाक्यामध्ये हिंदी शब्द पण असेल, मराठी शब्द पण असेल आणि इंग्रजी शब्द पण असेल। आज मला लेट झाला
0: बरोबर
1: असं ते सहज बोलून जातात किंवा आपणही बोलतो, कारण हे आता आपलं सवयीचं झालेलं आहे ही भाषा बोलणं, ही आजची आपली मराठी भाषा झालेली आहे। पण साहित्यिकांच्या दृष्टीने पण विचार केला, जसं तुम्ही म्हणालात की संत ज्ञानेश्वर, तर सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस मराठीमध्ये आणली म्हणजे भगवद्गीता जी मराठीमध्ये आणली त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, तर तीच मुळात की सामान्य लोकांना ते समजली पाहिजे, कारण संस्कृत प्रचुर भाषा ही सामान्य लोकांना समजण्यासारखी नव्हती. त्यात जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते मराठीमध्ये आलं. आणि मग तिथून ती मराठी भाषा जी आहे ती प्रवाही आणखी होत गेली की सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलं. मग तुकाबाबांच्या अभंगाने तर ती प्रत्येकाच्या ओठी आली. कारण तुकारामांचे अभंग जे आहेत ते मुखोद्गत होते प्रत्येक. आणि म्हणून आज एवढे 800 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपल्याला संत वाङ्मय प्रत्येकाच्या ओठावर असतात. ते अभंग इतके गाजले त्याच्या,
0: किंवा आपण म्हणतो ना तुकोबांच्या गाथा बुडणार नाही तर त्या तरल्या, तर त्या अशा
1: माध्यमातून
0: तरल्या.
1: कारण प्रत्येकाच्या ओठी ते अभंग, एका व्यक्तीला जर एक अभंग पाठ असेल तर असे अनेक लाखो लोकांचा समुदाय होता जो त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये फॉलो करणार होता. तर त्याच्यामुळे ते साहित्य तेवढं प्रवाही राहिलं. आणि मग पुढे कालांतराने मग कुसुमाग्रज आहे किंवा पु ल देशपांडे आहेत की यांनी ती भाषा समृद्ध केली आणखी. आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ताचं साहित्य जर तुम्ही बघाल, म्हणजे जे आत्ता आपण म्हणू की आत्ताच्या पिढीतले जे आहेत की प्रणव सखदेव असेल किंवा
0: नीरजा
1: किंवा ही जी पिढी आहे, तर ह्यांची भाषा आणखी वेगळी आहे आणि यांचं लेखन आणखी वेगळं आहे. तर अशा पद्धतीने ती भाषा, समाज जसा बदलत जातो तशी ती भाषा बदलत जाते. आता आपली जेनझी आणि जेन अल्फाचा काळ चालू आहे, त्याच्यामुळे आपली भाषा आता तशी आहे. पण याचा अर्थ ती जी पूर्वीची भाषा होती तीही तेवढीच चांगली होती, तीही तेवढीच वैचारिक होती. आणि आपल्याकडे जो एक आपण म्हणतो ना की आपल्याला जी एक गती आहे ना आपल्या जगण्याला, विशेषतः मुंबईमध्ये, की ती गती आपोआप त्या भाषेमध्ये पण आलेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर अजूनही ती भाषा जी मराठी भाषा जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते. पण मुंबई पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर ही जी गती आहे ती त्या भाषेमध्ये पण आलेली आहे.
0: आणि परप्रांतीय लोकांचा
1: आणि परप्रांतीय आल्यामुळे तो आणखी
0: त्या भाषेचा
1: आणखी एक
0: वेगळा विषय होईल.
1: हा जो प्रवाह आहे तो हा अशा पद्धतीने बदलत गेलाय.
0: आणि मला एक विचारायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी वेगळी होती, म्हणजे जसं ज्ञानेश्वरांच्या काळात संत होते तेव्हा वेगळी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेगळी झाली. आणि तेव्हाचं जर आपण साहित्य वाचायला गेलं ते आपल्याला समजून किंवा उमगत नाही लगेच, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
1: किंवा आता तेव्हाचा जेव्हा तो जो शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्याच्यामध्ये फारसी आणि अरबी भाषेचा खूप प्रभाव होता त्या सगळ्या एकूणच साहित्यावरती. त्याच्यामुळे त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला परिचित शब्द नाहीयेत म्हणून ते आपल्याला कठीण वाचते. पण मग काही कोशांचा आधार घेऊन किंवा आत्ता तर आपल्याला खूप सहज शक्य आहे गुगल ट्रान्सलेट हा जो प्रकार आहे ते टूल वापरून आपण ते नक्कीच हे करू शकतो. अर्थात त्यातल्या काही शब्दांची आपल्याला उकल होत नाही किंवा ते समजून घेणं की हे योग्य आहे की नाही हे मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पण त्याचा वापर आपण निश्चित करू शकतो ते समजून घेण्यासाठी. आणि जसं त्या काळात त्यांनी राज्य व्यवहार कोश एक शिवाजी महाराजांनी तयार केला. कारण का तर बोली भाषेमध्ये आपण जे काही शब्द वापरतो तर त्यामध्ये बरेचसे शब्द असे असतात की ते इतर भाषेतनं आलेले असतात. आपले मुळातले मराठीचे शब्द जे आहेत ते आपण हळूहळू वापरत नाही. आणि तसंच त्या काळातही होत होतं की फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव होता म्हणून मग मराठी भाषेतले पर्यायी शब्द त्यांनी त्या कोशामध्ये म्हटले की जेणेकरून ते शब्द आपल्या वापरामध्ये येतील आणि तो ती मराठी भाषा जी आहे ती तशी वापरली जाईल आणि त्याचा वापर वाढेल. कारण शेवटी एखादी वस्तू आपली वापरून संपते पण भाषा ही जेवढी वापरतो तेवढी ती जास्त वाढत जाते, बोलत जाते, त्याचा वापर जास्त वाढतो.
0: कोशांचं तुम्ही बोललात त्यावरून मला आठवलं की विश्वकोश आणि मध्ये विजया वाड यांनी विश्वकोशासाठी भरीव असं कामगिरी केलेली आहे, तर ते विश्वकोश नेमकं काय आहेत आणि त्यातनं आपल्याला काय माहिती मिळते त्याविषयी थोडस?
1: मराठी विश्वकोश जे आहे तर त्याच्यामध्ये अतिज्ञ या बाराखडीमध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतील, संज्ञा असतील, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील तर त्याचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एखादा शब्द घेतला आपण तर तो शब्द समजा कुठून आला आहे किंवा त्या शब्दाचा इतिहास काय असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. किंवा व्यक्ती असते की एखादा लेखक, आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या आजोबांचं घेऊयात की विंदा करंदीकर. आता विंदा करंदीकर हे त्याच्यामध्ये कोण होते,
0: अच्छा
1: त्यांचं एकूण काय काय साहित्य आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती, त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्य काय होती, हे सगळं त्या शब्दकोशामध्ये आपल्याला, विश्वकोशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण तो विश्वकोश आहे. शब्दकोश आणि विश्वकोश यात हाच फरक असतो. विश्वकोशामध्ये विस्तृत माहिती असते आणि शब्दकोशामध्ये फक्त त्या शब्दाचा अर्थ असतो.
0: म्हणजे डिक्शनरी.
1: एक्झॅक्टली. तर शब्द हा जो आहे, विश्वकोश जो आहे, तर तो अशा पद्धतीने तो तयार केला जातो. त्याच्यासाठी खूप माणसं काम करत असतात, त्यांचं एक मोठं संपादक मंडळ असतं आणि ते प्रत्येक जण या प्रत्येक विषयामध्ये तो सखोल अभ्यास त्यांचा असतो.
0: म्हणजे एका व्यक्तीचं हे काम नाही.
1: नाही नाही, त्याच्यासाठी खूप जणांची टीम कामाला असते. म्हणजे संपादक मंडळ असतं, त्यांच्या खाली काम करणारे आणखी वेगळे असतात, त्यांच्या खाली आणखी काम करणार, जवळपास 100 लोकांची टीम ह्या सगळ्या कामासाठी लागते. तेव्हा तो एक कोश तयार होतो. कारण शेवटी त्यात जी माहिती देणार आहोत ती सत्य असली पाहिजे. ती कुठेही कुठून तरी अंदाज आपण मानलाय आणि दिली असं होऊ शकत नाही. कारण त्याचा आधार आपल्यासारखी मंडळी, अभ्यास करणारी जी मंडळी असतात ती घेत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणती चुकीची माहिती जायला नको हे त्यांना खूप बघावं लागतं. त्याच्यामुळे ती तेवढीच मेहनत आहे ते विश्वकोश तयार करण्यात.
0: आणि इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा आपलं थोडं मराठीचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा मराठीचा उपयोग होत असेल
1: निश्चितच. कारण कोणत्याही विषयामध्ये, विशेषतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुम्ही खात्यामध्ये काम करत असाल तर त्या त्या विषयातल्या त्या त्या संज्ञा आहेत ज्या तिथे वापरल्या जातात, ज्या कदाचित आपल्या सर्वसामान्यांना कळणार नाही. पण तिथे येणारे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांना त्या माहिती असल्याच पाहिजेत आणि त्यांना त्या कळल्याच पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांना अशा गोष्टींचा आधार हा घ्यावा लागतो.
0: अच्छा.
1: मग त्यांना ह्या विश्वकोशाचा उपयोग होतो किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्याकडे आहेत त्याचा उपयोग त्यांना निश्चित होऊ शकतो. कारण कोश वाङ्मयामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. म्हणजे आपल्याकडे सरिता कोश आहे, नद्यांचा कोश, खाद्य संस्कृती कोश किंवा भारतीय संस्कृती कोश,
0: अच्छा
1: असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्यामध्ये आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भातल्या सगळ्या संज्ञा, सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत.
0: अच्छा. खूप मोठा विषय आहे तरी पण आपण थोडक्यात सगळ्या विषयांना ऍटलीस्ट टच करायचा प्रयत्न करू, स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. सोच या विषयामध्ये आज आपण मराठी काल आज उद्या हा विषय घेतलेला आहे आणि आज आपल्या सोबत ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखिका, संपादक तपस्या नेवे आलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनरी.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंटमध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर प्रकाश टाकतो आहे. आपल्या सोबत आहेत आपल्या पाहुण्या ग्रंथपाल निवेदक अभिनेत्री लेखक आणि संपादिका तपस्या नेवे मॅडम. मॅडम आता आपला विद्यार्थी आहे आचार्य मराठी महाविद्यालयातील वेदांत, तो आपल्याला थोडे प्रश्न विचारेल. वेदांत प्लीज.
1: जसं की आपण बघत आहोत की मराठी शाळा आजकाल तरी दिसतच नाहीये. आता मी ऍक्च्युली मी पण मराठी शाळेमधूनच होतो, बट जी माझी आधी नंतरची पिढी आहे ती सगळी इंग्लिश मिडियम मधून आहेत. का तर त्यांचे घरचे असे बोल, मी त्यांना विचारलं ऍक्च्युली, तर ते बोलतात की आमच्या घरच्यांनी टाकलं कारण की नंतर त्यांच्या फ्युचरसाठी. त्यांचं असं म्हणणं की मराठी स्कूलमुळे त्यांना जॉब वेकन्सी वगैरे काय भेटत नाहीये, तर ते विचार करताना त्यांनी हे केले. बट माझा असा थॉट्स आहे की खूप आपण आधीची जनरेशन होती तर त्यांनी पण मराठी स्कूलमधून शिकलेत आणि ती लोक आत्ता पण खूप म्हणजे चांगल्या स्तरावर आहेत ती लोक. पण आजकालचे जे पॅरेंट्स आहेत तर ती लोक फ्युचरचा विचार करणं ती योग्य गोष्ट आहे, बट हा पण विचार केला पाहिजे की आपली मराठी भाषा तिथूनच हरवते. बट
2: बरोबर अगदी बरोबर आहे. तुझ्या डोक्यात हा विचार आहे हाच मुळात तुला हे वाटतंय की तू मराठी मिडियममध्ये शिकलायस, म्हणून मराठी माध्यमात शिकलायस, आणि आता तू जर बघितलंस ऑब्झर्व केलंस तर तू स्वतः बोलताना कमी खूप इंग्लिश शब्द वापरले. बरोबर, याचा अर्थ तुला इंग्रजी येणार नाही, तुला इंग्रजी कठीण जाणार असं कुठेही होत नाही. तू मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा आहेस पण तरी सुद्धा आज तू खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतोस जर इंग्रजी बोलण्याची वेळ आली तर. आणि मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅडच मी म्हणेन की ते वाढलं ते याच गोष्टीसाठी की पुढे त्यांना करिअरमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको, त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, या सगळ्यासाठी खरं तर त्याचं अवडंबर माजवलं गेलं. आणि पालकांनी पण मग भीतीमुळे की नाही बाबा माझा मुलगा मागे पडेल असं म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालायला सुरुवात.
0: बरोबर.
2: आणि एकीकडे थोडस नाही म्हटलं तरी मराठी शाळांमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत त्या थोड्याफार कमी असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे जास्त वाढला आणि मग त्यांनी आणखीन फी आकारून त्यांनी आणखीन चांगलं कॉर्पोरेट तिकडे आणायला सुरुवात केली
0: आणि
2: त्याच्यामुळे मग ते हळूहळू पालकांसाठी स्टेटस सिम्बॉल झालं की माझा मुलगा मराठी शाळेत शिकतोय म्हणजे तो डाऊन मार्केट होईल, इंग्रजी शाळेत शिकतोय म्हणजे तो खूप चांगलं होईल असं पण कुठेतरी पालकांच्या मनामध्ये व्हायला लागलं आणि म्हणून इंग्रजी शाळांमध्ये मुलांना ते पाठवायला लागलं. पण मला तरी वाटतं की मराठी म्हणजे मातृभाषेतनं जे शिक्षण आपल्याला मिळतं तेवढं उत्तम आपण कुठेही तयार होत नाही. कारण मी बघते की आज ग्रंथपाल म्हणून जेव्हा माझ्या ग्रंथालयामध्ये मुलं येतात तर जितक्या मोकळेपणाने आणि ठामपणे मराठी माध्यमाची मुलं बोलू शकतात तेवढी इंग्रजी माध्यमातली मुलं बोलू शकत नाही, ती व्यक्त होऊ शकत नाही, त्यांना कळत नाही असा अर्थ नसतो पण ती व्यक्त होऊ शकत नाही कारण त्यांना कळत नाही की मी कुठल्या भाषेतनं व्यक्त होऊ, त्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही, त्यांना मराठी शब्द सापडत नाही आणि त्यांना हिंदी मध्ये मध्ये त्यांचं येतं त्याच्यामुळे ते ना व्यक्त होऊ शकत. मग तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील, तुम्ही तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर मग त्या इंग्रजी माध्यमाचा उपयोग काय? तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं शिकल्यानंतर
0: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता,
2: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता.
0: बरोबर.
2: कारण आपल्याला जर आपली भाषा पूर्णपणे माहिती असेल ना तर इतर भाषा शिकणं आपल्याला सोपं जातं.
1: कारण की मराठी अवघड पण आहे असं.
2: मराठी अवघड आहे पण म्हटलं तर अवघड आहे, याचं कारण काय माहितीये का? कुठेतरी आपण ते समजून घेत नाही, त्या शब्दांचे अर्थ त्या शब्दांमध्येच दडलेले असतात. फक्त आपल्याला ते वाटताना की अरे बापरे किती कठीण आहे हे असं आपल्याला वाटतं. पण जर तुम्ही त्याची मजा घेऊन जर ते केलं, कुठलीही गोष्ट जर तुम्ही मजा घेऊन ती शिकलात ना, त्यातला आनंद घेतलात ना, तर ती तुम्हाला खूप सोपी वाटायला.
0: आणि आपण हिंदी पण काय लहानपणापासून शिकलेलो नसतो, आपण जेव्हा मोबाईल मध्ये हिंदी ऐकतो किंवा आपला
2: सिनेमा बघतो
0: नाटक
1: बघतो, घरच्यांचं जे एन्व्हायरमेंट असेल त्याच्यावर डिपेंड करतो. आता जर घरात मराठी बोलतात तर ती लोक ऑब्व्हियस आहे की मराठीच बोलणार.
2: आता प्रॉब्लेम काय झाला तुला गंमत सांगू, आमच्या वेळेस आमची आजी असेल किंवा आमची आई असेल तर ती आम्हाला मम्मम भरवायची, म्हणजे काय तर घास भरवायची, किंवा ती आम्हाला दूध द्यायची, आम्हाला आकाशातला चंद्र दाखवायची, आत्ताची आई मून दाखवते, मिल्क देते,
0: हा फरक झाले,
2: हा फरक झालेला आहे. कारण ती बोलताना सुद्धा घरामध्ये डॅडी म्हणायला लावतात, मम्मा म्हणायला लावतात, आई आणि बाबा नाही म्हणायला लावत. इथूनच तुम्ही मुलांना मराठी पासून लांब करता. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण मुलांना मराठीपासून त्यांच्या जन्मापासूनच लांब करतोय. पण मराठी आपण आपल्या आईला तुमच्या घरावर नाही वाढत. आपली आई आई असते ना, तिला आपण प्रेमाने सांभाळतो. आपण मोठे झाल्यानंतर पण आपल्या आईवर आपलं तेवढंच प्रेम असतं. पण इथे तो तुम्ही आईला आधी जन्म तो मूल जन्माला आला की त्याला पहिले इंग्रजीचा भडीमार सुरू करतात, त्याला राईम्स दाखवतात, त्याला बडबड गीत नाही दाखवत. आपल्या काळी बडबड गीत होती, आपण ती ऐकत मोठे झालो, त्याच्यामुळे आपल्याला लय कळत होती. पण ह्या मुलांना ते मिळतच नाही, त्याच्यामुळे ती आवड त्यांच्या मनात निर्माण. हा विचार मला असं वाटतं पालकांनी काय इतर सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकांनी करायला हवा की मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे.
1: जर त्यांनी मला असं वाटतं की तेलुगूंनी असं चुकीचं नाहीये की त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये घातलं
2: पाहिजे,
1: बट त्यांनी घरातूनच सुरुवात केली, म्हणजे घरातून ती लोक मराठी भाषेत बोलले तरी पण काय हरकत नाहीये. जर ती लोक स्कूलमध्ये इंग्लिश मध्ये बोलतात, जर घरी येऊन मराठी बोलतात तर बॅलन्स होतो.
2: त्यांना पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत मराठीतली. आता काय होतं, इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्या मुलांना मराठी वाचताच येत नाही. पण हेच जर तुम्ही त्यांना घरामध्ये मग मराठी, तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला पण त्यांना मराठी वाचायला द्या, घरी घरी पुस्तकं द्या वाचायला,
1: मराठी सिनेमा,
2: हा या माध्यमातून तुम्ही त्यांना मराठीची गोडी लावू शकता. मग ती मुलं मराठी पण बोलतील.
0: आणि मुलं आता एवढी इंडिपेंडेंट झालेली आहेत की स्वतः जाऊन नाटक, चित्रपट किंवा हातात मोबाईल आहे, तुम्हाला जर एवढंच मराठी शिकायचंय तर तुम्ही मोबाईलवरही शिकू शकता. आणि आता ते आता लावणी तमाशाची जागा रील्स आणि ह्यांनी घेतलेली आहे, इंस्टाग्राम सगळ्या अकाउंट युट्यूबने घेतलेली आहे, तर त्या माध्यमांचा कसं म्हणजे माध्यमांमधला मराठी कसं झालेला आहे.
2: आता पूर्वी कसं होतं की लावणी असेल किंवा तमाशा असेल किंवा नाटक असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये ना एक ती भाषा होती. नाटक तर आताही अजून चांगल्या पद्धतीने चालू आहे, लावणी आणि तमाशा कुठेतरी कमी झालेला आहे. याचं कारण असं की नंतरच्या काळामध्ये शृंगारिक लावणी हा जो प्रकार आहे हा खूप जास्त हाईप झाला आणि चित्रपटांमधनं मराठी लावण्या दिसायला लागल्या. पूर्वीच्या ज्या चित्रपटातल्या लावण्या होत्या त्या काय म्हणतात ना की तमाशाला जवळपास जाणाऱ्या होत्या, पण हल्ली हल्ली तो सगळ्या बॉलिवूडकडे म्युझिककडे तो प्रकार चाललेला आहे, लावण्यांचा जो आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी हरवत चाललंय. पण अर्थात हे जे लावणी कलाकार आहेत किंवा हे जे तमाशा कलाकार आहेत यांना या युट्यूब किंवा ह्या सगळ्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग करता येईल की या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तसं कुठेतरी होतानाही दिसतं आपल्याला की एखादा कुठला तरी गावातला खेडेगावातला कलाकार आपली कला त्या माध्यमातून सादर करतो आणि मग त्याला जगभरातली लोक बघतात, बघू शकतात. तर हा एक वेगळा दृष्टिकोन आहे ह्या सगळ्याकडे बघण्याचा. आणि भाषेचं म्हणाल तर भाषा तर नक्कीच बदललेली आहे, कारण पूर्वी जितकं चांगलं मराठी शुद्ध मराठी आपण म्हणतो ऐकायला मिळायचं किंवा एक थोडस अलंकारिक भाषा असायची किंवा ते वर्णन जी केली जायची ती चांगल्या पद्धतीने केली जायची, पण आता कुठेतरी ते हरवत चाललेलं आहे. याचं कारण आता आपल्या जगण्यामधला जो थेटपणा आहे ना, जो सगळ्या गोष्टींमध्ये थेटपणा आलेला आहे, तो त्या भाषेतही दिसायला लागला.
0: आपण आता नाही का बऱ्याच समारंभांना जातो, तिथे पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतो, तेव्हा मानपत्र वाचन, मानपत्र पूर्वी किती छान असायची
2: हो.
0: मानपत्र पण हल्ली त्या लेवलची किंवा त्या उच्च दर्जाची
2: फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदररित्या मानपत्राचं लेखन झालेलं आहे. आणि म्हणून तर आपण आजही ती लेखक मंडळी जी आहे, जी 60-70 वर्षापूर्वीची लेखक मंडळी आहेत, त्यांचं साहित्य आजही पुन्हा पुन्हा आपण त्यांच्याच नाव आपल्या तोंडावर येत. आता हल्ली हल्लीच्या लेखकांचं नाव पटकन कोणाला माहिती नाही किंवा तोंडावर येत नाही, म्हणजे अगदी ही जनरेशन सुद्धा आहे, तर यांनाही पु ल देशपांडे म्हटलं की यांना पु ल देशपांडे माहिती आहे.
0: बरोबर,
2: म्हणजे इतके ते कालातीत आहेत की त्यांची नावं आजही आपल्याला माहिती आहेत, कारण ते तसं लिखाण तशी भाषा ती होती.
0: नक्कीच. आणि आता मगाशी जो आपला मुद्दा होता ग्रामीण भाषा आणि मुंबईची म्हणजे शहरातली भाषा, तर ती म्हणजे आपण म्हणतो की दर कोसा म्हणजे दहा मैल गेलं की आपली भाषा बदलते तर तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर विविधता आहे. वऱ्हाडी आहे, मग कोकणी आहे, मालवणी
2: आहे, खानदेशी आहे,
0: खानदेशी आहे,
2: बऱ्याच बोली आहेत आपल्याकडे. म्हणजे 52 बोली भाषांपेक्षा पण जास्त आहेत आता बोली भाषा आपल्याकडे.
0: मग त्या टिकण्यासाठी आपण काय करू शकतो?
2: कसं आहे ना की आता प्रत्येकाने स्थलांतरित आपण झालो ना कुठे, कारण बहुतेकदा कामानिमित्त म्हणा, नोकरीनिमित्त म्हणा, आपलं मूळ गाव सोडून आपण दुसरीकडे तिकडे स्थायिक होतो, आपण तिकडची भाषा शिकतो किंवा तशा पद्धतीने बोलायला लागतो. पण कुठेतरी आपली जी बोलीभाषा असते ती कुठेतरी आपण घरामध्ये तरी बोललं पाहिजे. आणि असं बऱ्याच घरांमध्ये करतात की मालवणी असेल किंवा इराणी असेल, की ती लोक घरात एकमेकांशी बोलताना त्यांच्याच भाषेमध्ये बोलतात. पण बाहेर गेल्यानंतर आपण प्रमाण भाषाची वापरतो, जी पुणे मुंबईची भाषा आपण म्हणतो, की त्या प्रमाण भाषेमध्ये पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि हे कुठेतरी आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे, तर त्या बोली भाषा ज्या आहेत त्या जिवंत राहतील आणि त्या राहणार. याचं कारण तुम्ही गावामध्ये गेलात, आज तुम्ही तिकडे त्या भागात गेलात, तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये ते बोलताना दिसतात. नॉर्मल मराठी जरी बोलले तरी कुठेतरी तो एक जो टोन असतो ना त्या भाषेचा, तो एक ती एक लय असते, तो एक नाद जो असतो त्यांच्या बोलण्यामध्ये येतो, आपसूक येतो, तो मुद्दा म्हणून आणावा लागत नाही. त्याच्यामुळे बोली भाषा ह्या निश्चितच राहणार आहेत.
0: आणि आता विचारायचं म्हणजे की जुन्या वाहिन्यांचा आपण घेतला तर वाहिन्यांवर बऱ्याच मालिकांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं कोल्हापूरच्या म्हणजे त्या सातारा कोल्हापूरचं ते सगळं ते नागपुरी ती भाषा असते, तर त्या अनुषंगाने जे वाहिन्या सुद्धा हे माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे तू वेब सिरीज पाहत असेल तर वेब सिरीज मध्ये सुद्धा मराठी वेगवेगळे वेब सिरीज
2: आहेत, त्या भाषा वापरल्या जातात. याचं कारण असं आहे की त्या भाषांमधनं एक वेगळी मजा आहे ना, त्या प्रत्येक भाषेची एक वेगळी गंमत आहे. आणि मालिकांमध्ये वगैरे जर ते कॅरेक्टर तसं दाखवलेलं असेल, ते त्या गावातलं असेल, तर निश्चितच त्यांनी ती भाषा बोलली पाहिजे. आज मी जर वऱ्हाडी दाखवलेली आहे आणि जर मी पुण्या मुंबईकडची भाषा बोलते तर ते कॅरेक्टरच उभं राहणार, त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरसाठी पण ते आवश्यक आहे की त्याने त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून मग ते लेखकांनाही तसं लिहावं लागतं, तसे शब्द तुम्ही वापरले पाहिजेत, याच्यासाठी त्या लेखकाचाही निश्चित अभ्यास त्याला करावा लागतो. फक्त मला असं वाटतं की जी प्रमाण भाषा बोलली जाते किंवा बऱ्याचदा आजकाल मालिकांमध्ये सुद्धा बोलताना पण खूप चुकीचं बोललं जात. मी हे नाही करणारच्या जी मी हे केलं नाही पाहिजे वगैरे असं काही उलटा सुलटा खूप बोलतात. म्हणजे जे सरळ आहे ते बोलत नाहीत, असं खूप वेगळं मराठी बोललं जातं असं मला वाटतं. किंवा ती आणि तो मधला जो फरक असतो, कारण आता आपल्या बऱ्याचदा काय होतं आपण हिंदी इतकं अडॅप्ट केलेलं आहे की आपण ती व्यक्तीच्या ऐवजी आपण तो व्यक्ती
0: म्हणतो,
2: तर तसं नाहीये, ती व्यक्ती असते आपल्या मराठीमध्ये, ती
0: व्यक्ती आहे.
2: आपण ते हिंदीमध्ये जो असतो ना, वो इन्सान तो
0: होतो,
2: तो आपण घेतलेला. किंवा बनवणं हा जो प्रकार आहे, आपण सरळ सगळ्याला बनवतो, लोकांना पण बनवतो, पण बनवणं हा जो प्रकार आहे तर प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे वेगळं क्रियापद आहे. आपण सगळंच बनवतो, मी जेवण पण बनवतो, मी हे पण बनवतो, असं नसतं. आपण प्रत्येकाला वेगळं क्रियापद आपल्याकडे आहे. मी जेवण तयार करतोय किंवा
0: स्वयंपाक करतोय,
2: माझी मदत, तुझी मदत, मला मदत, तुझी मदत, असा हा फरक जो आहे ना हा आपण विसरत चाललोय कुठेतरी हिंदीच्या अडॅप्टेशन मध्ये.
0: आणि दिवाळी अंकांमध्ये सुद्धा तुम्ही विविध लेखकांकडनं त्या त्या प्रकारचं साहित्य मागवत असाल.
2: हो, दिवाळी अंकांमध्ये पण आता प्रत्येक दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य असतं की वेगवेगळे जॉनर असतात, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. की बघा, कथेमध्ये पण रहस्य कथा आहे किंवा कौटुंबिक कथा आहे, प्रेमकथा आहे किंवा एखादी अशी जेम्स बॉन्ड टाईप एखादी कथा आहे, तशा वेगवेगळ्या कथा असतात. मग तसं बोली भाषा पण कदाचित कधी कधी वेगळ्या येतात त्याच्यामध्ये. कोणीतरी अहिराणी वापरलेली असते, कोणी आणखी ग्रामीण भाषा वापरलेली असते, तर असंही असतं. तर हे प्रत्येक अंकावरती डिपेंड असतं की त्यांचा विषय काय आहे आणि त्यांना कुठल्या पद्धतीने तो अंक तयार करायचा. विचारायचं
1: जसं की आपण आत्ता रील्स वगैरे आपण बघतोय सगळ्या, तर त्याच्यामध्ये जे मराठी भाषाचे जे आत्ता हे करतायत ते लोक कंटेंट क्रिएटर आहेत, तर त्यांचं पण खूप जास्त, म्हणजे असं नाही की ती लोक मराठी बोलतात त्यामुळे बाकीचे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ते लोक बघत नाहीत, तर त्यांचं पण खूप व्हायरल होतं पूर्ण.

0: भारतभर प्रसिद्ध होतं पूर्ण, तर त्यावर तुमचं काय विचार आहे?
1: नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे की जे कंटेंट क्रिएटर जे आहेत जे मराठी भाषेचा वापर करतात. आता उदाहरण द्यायचं झालं ना तर खलबत्ता नावाचं एक इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुकला पण मला त्यांचं आहे, आणि ते खूप छान, म्हणजे जे शब्द जे विस्मरणात गेलेले आहेत तर त्या शब्दांचा अर्थ ते उलगडून सांगतात, किंवा आपण कशा पद्धतीने ते शब्द चुकीचा वापरतो हेही ते उलगडून सांगतात. आणि आता हे बघणारी लोक फक्त मराठीच नाही आहेत ना, मराठी लोक सुद्धा ते बघतात, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त कधी कधी आपण कंटेंट क्रिएट करताना भाषा जी आहे, मराठी भाषा जी आहे त्याच्यामध्ये हिंदी इंग्रजी त्याची सुद्धा मिसळ केली जाते कधी कधी त्या रीलमध्ये, तर मग अशा वेळेस ते कदाचित तो रीच वाढवण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी ते वापर केला जातो. पण मला असं वाटतं हे जेवढं टाळता आलं तर बरं होईल. म्हणजे जर तुम्ही मराठी भाषेवरती जर करत असाल किंवा मराठी विषयासंदर्भात जर करत असाल तर निश्चित ते टाळलं पाहिजे.
0: खूप जण असे की ते मराठी भाषा एक मीम म्हणून वापरतात. खूप आहेत तशा.
1: हो, म्हणजे मी काल का परवाच एक बघितलं की ती मुलगी एका कुठल्या तरी ठिकाणी गेली होती आणि तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशी दिली होती, आणि तिने ज्या पद्धतीने ते केलेलं होतं तर तिला मराठी भाषा चांगली आहे हे सांगायचं होतं, पण तिने ज्या पद्धतीने ते क्रिएट केलं होतं ना त्याच्यामुळे मराठी भाषेचा अपमान ती करत होती, आणि याच्यावरती लोकांच्या खाली कमेंट पण होत्या की तुम्ही करताय तर मग ते कुठल्या पद्धतीने, तुम्हाला मराठी भाषेला हिणवायचंय का त्याला खरोखर चांगलं म्हणायचं. तर हाही विचार आपण केला पाहिजे करताना, कंटेंट क्रिएट करताना आपण आपण कुठल्या उद्देशाने हे करतोय, आपण आपल्या भाषेला चांगलं म्हणतोय का आपल्या भाषेला वाईट म्हणतोय याचाही विचार आपण तो कंटेंट क्रिएट करताना केला पाहिजे.
2: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याकडून आपण आज मराठी भाषेविषयी जाणून घेतोय आणि मराठी भाषेचं संवर्धन होणं किती गरजेचं आहे याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्या सोच या सेगमेंटमध्ये एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण सोच या सेगमेंटमध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर मार्गदर्शन करतायत आपल्याला तपस्या नेवे मॅडम, ज्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. परत वेदांतलाच मी सांगेन की मॅडमना काही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण इन्वॉल्व्ह करतोय या सेगमेंटमध्ये, काय विचारशील मॅडम?
1: आपण जे AI यूज करतो, ChatGPT वगैरे जीमेल वगैरे, तर त्याच्यात आपण इंग्रजीमध्ये फॉन्ट यूज करतो, फॉन्ट टाकायचं, तर त्याच्यामध्ये आपण मराठी एक तिथे पण विसरतो, आपण तिथे पण यूज झाले पाहिजे मला असं वाटतं.
2: होतात ना? होतात.
0: तू मराठी प्रश्न
2: आणि जेमिनी AI ला तू जर त्याला मराठीत प्रश्न विचारला तर तो तुला मराठीमध्ये उत्तर देतो. फक्त काय म्हणतात ना की ती जी भाषा जी आहे त्याची ती टेक्निकल वाटते थोडीशी. म्हणजे जसं तू आता मला विचारशील किंवा मॅडमना विचारशील आणि त्या पद्धतीने उत्तर देतील तसं उत्तर तुला मिळणार नाही, पण तो देतो. मराठीमध्येच तो उत्तर देतो, चांगलं उत्तर देतो. कधी कधी खूप चांगले रेफरन्सेस शोधून त्याचं उत्तर असतं तयार केलेलं त्याने. पण पुन्हा एकदा त्याला तो एक काय म्हणतो ना ह्युमन टच आपण म्हणतो, तो त्याच्यामध्ये नाहीये ChatGPT आणि जेमिनी AI मध्ये. पण त्याचा वापर मात्र आपण चांगला करू शकतो जर आपल्याला करायचा असेल तर.
0: आणखी काय?
1: तर आत्ताच्या जगात आपली जी यंग जनरेशन आहे तर ती जॅपनीज, कोरियन, कारण की आता ते ट्रेंडिंगला आहे. आपण आता दोन म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचं हे आहे की जगभरातील जेवढे पण आहेत ते आपण फॉलो करतो, तर त्याच्यामध्ये मराठीला आपल्याला पुढे न्यायचं आहे किंवा आपल्याला कशी ती कूल बनता येईल त्याच्यावर मला एक सजेशन.
2: आता
1: ह्या
2: जनरेशनचा हे कूल हा जो काही प्रकार आहे हा काय आहे मला माहिती नाही, बट मराठीला जसं तुम्हाला काय म्हणतात ना की नवीन रूपात तुम्हाला थोडक्यात हे करायचं असेल तर जसं आता फोक आख्यान हा जो प्रकार की आपले जे सगळे लोक प्रकार आहेत ते त्यांनी फ्युजन स्वरूपात आणलेले आहे आणि हे यंग जनरेशनसाठी विशेषता आहे. किंवा रॅप तुम्ही तयार करता आजकाल यंग जनरेशन, तर मराठीमध्ये पण बरेचसे रॅप आलेले आहेत. तर ही कदाचित तुमची कूल म्हणण्याची पद्धत असेल, पण मराठी ही काय म्हणतात ना की कूल ही कधी होईल माहिती का? जेव्हा तिचं जे सौंदर्य आहे ना ते तसंच राखलं जाईल तेव्हा. कारण इतर भाषांचं, कोरियन असेल किंवा हे असेल ते मला माहिती नाही, ते यंग जनरेशनला सोबत घेण्यासाठी जात असतील, पण मूळ मराठीचं सौंदर्य जे आहे ना ते तिच्या मूळ स्वरूपामध्ये आहे. ते स्वरूप न हलवता तुम्ही या सगळ्या प्रकारात तिला टाकू शकता. म्हणजे तुम्ही रील तयार करा, तुम्ही वेगवेगळे कंटेंट तयार करा आणि ते तुमच्या पद्धतीने करा, पण तिच्या मुळाला धक्का न लावता करा. तर ती नक्कीच कूल आहे, कारण मुळात तुम्ही आधी ती समजून घेतली. तिच्याशी भाषेची जर तुम्ही बोललात, तिच्याशी जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला कळेल की तिच्यातले काय गमती जमती आहे. म्हणजे एकच शब्द तुम्ही घ्यायचा की आता वाट हा शब्द आहे, तर वाट हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो तू सांग बरं, तू सांग.
1: खूप सांगेल, जसं की वाट बघतोय, जसं की वाट लावणे, असे खूप सारे गोष्टी.
2: बरोबर. मग वाट म्हणजे रस्ता पण आहे, वाट म्हणजे वाट पण आहे, म्हणजे एखादी गोष्ट वाट वाट पण आहे. म्हणजे तू बघ ना एका शब्दामध्ये किती शब्द अर्थ दडलेले आहेत. मग असे हे जे शब्द आहेत या शब्दांची गंमत आपण जर त्याची घेतली, त्याची मजा जर घेतली आणि ती आपण इतरांना पण दिली तुझ्या माध्यमात, कूल माध्यमात, की आपण असे वेगवेगळे शब्द शोधून त्याचे जर असे गमती जमती लोकांना घ्यायला शिकवले तर निश्चित ही मराठी आणखीन आणखीन लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यातल्या ज्या गमती जमती आहेत त्या आपण अशा कूल पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो आणि ही तुमची पिढी करू शकते, कारण तुम्हाला हे असं आवडेल, इंटरेस्ट आहे काहीतरी वेगळं करायला. असे आणखीन किती शब्द आपण शोधूया. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं होऊ शकतं की ती कूल ऑलरेडी ती आहे, फक्त ती आता आपल्याला पोहोचवायची आहे लोकांना.
0: आणि आपल्याला म्हणी वाकप्रचार
2: किंवा म्हणी आणि वाकप्रचार किती आहेत आपल्याकडे, म्हणजे ते आता खरं तर आपल्याकडे इथे वापरत नाहीत फार, गावाकडे अजूनही वापरतात. पण ते सुद्धा किती गमतीशीर आहे, ती पण कूल आहे ना, ते तू आण लोकांसमोर, लोक नाही एन्जॉय करणार तर बघ तू.
0: आपण मग अशी बोललो ते घरामध्ये मराठीची सुरुवात झाली पाहिजे त्याविषयी, कारण आई वडील आजी आजोबा हे जर घरात मराठी बोलतील तर मराठी मुलं पण आपसुकच बोलू शकतील. आता विषय आहे तो मुद्द्याचा की कंपन्यांमध्ये किंवा आपल्या आता ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिस म्हणा किंवा सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मराठी फार अभावाने बोलली जाते, तर त्याविषयी काय आपण करू शकतो त्याविषयी.
2: आता कॉर्पोरेट मध्ये तर इंग्रजी कंपल जाते, फक्त तिथे एक फरक आहे की जे टेक्निकल डिपार्टमेंट हँडल करतात किंवा जे त्या लेवलला काम करतात त्यांना इंग्रजीला पर्याय नाही. याचं कारण त्यांचं कम्युनिकेशन जे परदेशातल्या लोकांशी असतं की ज्यांना इंग्रजीच मध्येच कम्युनिकेट करावं लागतं. पण तिथे आता आणखीन एक गरज अशी निर्माण झालेली आहे कॉर्पोरेटमध्ये की जे कॉल सेंटरमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा ज्यांचा संबंध हा लोकांशी येतो, सामान्य लोकांशी येतो, तिथे त्यांना मराठी मात्र बोलावं लागतं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही आपली राज्यभाषा आहे, त्याच्यामुळे मराठी ही खरं तर प्रत्येकाला आली पाहिजे. तो कोणीही असो, कुठल्याही भाषेतला असो, तो मराठी जरी असेल तर त्यांना मराठी आली पाहिजे, कारण ही इथली राज्यभाषा आहे.
0: बरोबर.
2: आणि इथलं जे काही कामकाज आहे हे सगळं मराठी भाषेत चाललं पाहिजे, आणि तसा आपला कायदा पण आहे. त्याच्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जर तुम्ही गेला तर सरकारी कार्यालयांमध्ये मॅक्झिमम काम तुमचं हे मराठीमध्येच
0: चालतं.
2: फार कमी ठिकाणी जिथे केंद्रीय मंत्रालयाशी कनेक्टेड गोष्टी असतील तर त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतात, पण महाराष्ट्र शासनाचं जे काही आहे ते सगळं मराठीमधनं कारभार चालतो. तर त्यासाठी थोडस मला असं वाटतं की त्यातले जे काही शब्द आहेत मराठी शासनाच्या व्यवहारातले जे शब्द आहेत तर ते शब्द सामान्य लोकांना सुद्धा माहिती होण्यासाठी असाही काहीतरी एखादा कोश असला पाहिजे की जे लोकांना समजेल की ह्याच्यात काय म्हटलेलं आहे.
0: पण
2: लोकांना कठीण त्यामुळे वाटतं कारण त्यातल्या शब्दांचा उकल त्यांना कधी कधी होत नाही, त्याचे अर्थ त्यांना समजत नाही. पण ते जर त्यांना माहिती असलं किंवा ते जर तुम्ही जर असा एखादा कोर्स जर उपलब्ध केला किंवा गव्हर्नमेंटच्या साईटवरती जर असे त्या शब्दांचे अर्थ दिलेले असले तर लोकांना ते शोधणं सोपं जाईल, ते माहिती करून घेणं सोपं जाईल.
0: आणि तुम्ही तर अभिनय क्षेत्रातले आहात त्यामुळे मला वाटतं मराठी साता समुद्रापाय आपल्या बऱ्याचशा कलाकारांनी नेलेली आहे नाटकांच्या माध्यमातून.
2: नाटक आहे, सिनेमा आहे, खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या परदेशांमध्ये आहे. आणि विशेषतः परदेशांमधले सुद्धा मराठी लोक जी आहेत ना त्यांनी तिथे मराठी खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली. कारण एका ठिकाणी मराठी म्हणजे ती मुलं भले तिथे इंग्रजी माध्यमात किंवा त्यांच्या तिथल्या भाषेत शिकत असतील पण तिथे ते शनिवार रविवारी मुलांचे मराठीचे क्लासेस घेत त्यांना मराठी शिकवलं जात. तर मला असं वाटतं ह्या लोकांमुळे परदेशांमध्ये मराठी जिवंत आहे, टिकून आहे. म्हणजे म्हणून ती आता ग्लोबल झाली आहे ना, ती त्या पद्धतीनेच झालेली आहे. एकतर ही सगळी माध्यम आपल्याकडे आहेत मराठी भाषा पोहोचवण्यासाठी आणि तिथल्या तिथल्या लोकांचं पण खूप योगदान आहे परदेशातल्या की ते तिथे काही कार्यक्रम आयोजित करतात, एकत्र येऊन सण समारंभ आपले उत्सव जे असतात संस्कृती जी आहे ती त्यांनी तिकडे जतन करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा जी आहे ही कधी लोप
0: पावणार नाही खरं. आणि जिथे इथे मराठी माणूस गेलाय तो आपला मराठी आपल्या सोबतच घेऊन गेलाय.
2: म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मॉरिशस मध्ये मागच्या वर्षी संमेलन झालं आपलं साहित्य
0: संमेलन
2: तिकडे झालं, तर तिथे त्यांच्याकडे एम ए मराठीचं सब्जेक्ट आहे तिथे त्यांना.
0: वा,
2: ते मराठी मधून एम ए
0: करू शकतात.
2: विद्यापीठ तिथे आहे किंवा त्यांच्या विद्यापीठामध्ये आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्या ओरिजिनल कॉपीज त्यांच्याकडे तिथे आहे.
0: संमेलनांचा विषय म्हणजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे. पूर्वी ज्या प्रकारे ज्या दर्जेदार संमेलनांसाठी आपण अगदी आसुसलेलो असायचो, जसं आपण दरवर्षी दिवाळी अंकांसाठी आसुसलेलो असतो तेव्हा संमेलन कधी होणार यासाठी आपण आसुसलेलो असायचो, तर आता तो दर्जा म्हणा किंवा त्या प्रकारचं संमेलन होत नाहीये, तर त्यामागे काय कारण असू शकेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो?
2: आता त्यामागे कारण बरीच आहे. तशी पण काय आहे ना की थोडस लोकांचं पण
0: अभिरुचीच्या
2: पद्धतीने लोक पूर्वी संमेलनाला जायची तर लोकांची पण अभिरुची तेवढी नाहीये की त्यांनी तिथे जावं आणि तिथे जाऊन आपण ऐकावं. कारण आता मला 2 दिवस सुट्टी घेऊन कसं जाणार, 3 दिवस सुट्टी घेऊन मी कसं जाणार, हा विचार लोकांचा एक तर खूप असतो. त्याच्यामुळे लोकांचा संपर्क फार कमी झालेला आहे संमेलनांशी. जाणारे जे आहेत ते साहित्य किंवा साहित्यप्रेमी आपल्यासारखे जे आहेत तेच जातात. आणि त्यातून पण कसं असतं की एकाच वेळेस ना बऱ्याच ठिकाणी तिथे कार्यक्रम सुरू असतात वेगवेगळ्या मंडपामध्ये. त्याच्यामुळे जो काही येणारा तिथे क्राऊड असतो ना तो सगळा विभागला याच्यासाठी, कारण त्याच्या आवडीचं जे आहे ते तो ऐकायला जातो. तर 3 ठिकाणी 3 गोष्टी चाललेल्या असतात. आणि कवी संमेलन असेल किंवा कवी कथा असेल तर तिथे पण खूप अहोरात्र तिथे सतत ते चालू असतं ना, त्याच्यामुळे लोक एवढं आता बघत नाहीत. आपण जर म्हणतोय एकीकडे की आता लोकांचा टाइम स्पॅन हा 30 सेकंदावरती आलेला, तर इतक्या सलग
0: वरही
2: तिथे ते नाही ऐकू शकत.
0: परिसंवाद एवढी काहीच नाही,
2: हा लोकांची तेवढी मानसिकता
0: राहिली नाही.
2: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या थोड्याशा त्या फॉर्मॅटमध्ये पण आपण काही छोटे छोटे बदल केले तर निश्चितच लोकांना अट्रॅक्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठे सार्वजनिक ग्रंथालय असतील किंवा त्यातले ग्रंथपाल असतील, त्यातले कर्मचारी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, ह्यांना कुठेही कनेक्ट केलं जात. आणि ते कनेक्ट न केल्यामुळे त्यांना तिथे जाण्यामध्ये तो इंटरेस्ट पण निर्माण झाला पाहिजे. त्यांना तिथे काहीतरी वाटलं पण पाहिजे जायला, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. कारण महाविद्यालयाची मुलं आता यांच्यासारखी जी मुलं आहेत तर या आता हा मास मीडियाचा विद्यार्थी आहे तर मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच तर ते मास मीडिया शिकतात.
0: बरोबर.
2: मग त्यांना अशा पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज आपण का नाही घेऊ शकतो, साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये या मुलांना का नाही सहभागी घेतलं करू शकत. जर त्यांना सहभागी करून घेतलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल, इतर विद्यार्थी उत्सुकतेने येतील काय आपण जाऊन बघूया. किंवा ग्रंथालयांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर निश्चितच ग्रंथालयांशी कनेक्टेड लोक जे आहेत ते आपसुक त्याच्यामध्ये येतील. किंवा कुठल्याही परिसंवादामध्ये आजवर कुठल्याही ग्रंथपालाला घेतलेली मला
0: दिसली
2: जे तुमचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवतात, पण ग्रंथपालांना तुम्ही साहित्य संमेलनामध्ये स्थानच
0: देत नाही, फक्त ग्रंथ दिंडी आणि प्रदर्शनामध्ये.
2: एक्झॅक्टली. पण ग्रंथपालाचं तेवढं काम नाही आहे.
0: नाही,
2: ग्रंथपालाचं काम त्याच्या पलीकडचं आहे. मग तेवढं त्याला रेकॉग्नायझेशन मिळत नाही.
0: बरं.
2: मग त्याच्यामुळे त्यांचाही ओढा नसतो जाण्याचा. खरं तर अनुदानात सुद्धा ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना संस्था पाठवू शकतात. पण ही सगळी अनास्था असल्यामुळे ना साहित्य संमेलनाला ती लोकही जात नाही किंवा गेले तरी पदाधिकारी जातात.
0: बरं.
2: असं बऱ्याचदा चित्र आपल्याला दिसतं.
0: नक्कीच. एक थोडक्या स्वरूपात आपण या सगळ्या मराठीचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलात. मॅडम, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
2: धन्यवाद.
0: प्रेक्षक हो, सोच या सेगमेंटमध्ये आज आपण मराठी काल आज उद्या या विषयावर थोडासा मार्गदर्शन घेतलं. आज आपल्या सोबत होत्या आपल्या पाहुण्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे मॅडम, आणि माझ्यासोबत होते आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुढच्या सेगमेंटमध्ये नवीन विषयासह भेटूया सोच या सेगमेंटमध्ये. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, पुन्हा एकदा आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जिचं पॅशन, खरं तर ती छान जॉब करते पण पॅशन ला तिने फॉलो केलेलं आहे. प्रोफेशन आणि पॅशन या जरी दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असल्या तरी तिने तिचा पॅशन सांभाळण्याचं काम केलेलं आहे. तर अर्थात आज आपल्यासोबत आहे सुरली क्रिएशनचे फाउंडर रेश्मा मेस्त्री. नावातच खूप युनिकनेस आहे सुरली क्रिएशन, आणि ज्यामध्ये रेश्मा ताई जी आहे ती स्वतः छान फॅब्रिकच्या वस्तू बनवत असते. फॅब्रिकची ज्वेलरी असू देत, तोरणं असू देत, किंवा देवांची आसनं असू देत, लखोटे असू देत, चौरंग आसन असू देत, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती सुरली क्रिएशनच्या माध्यमातून बनवते. आणि आता घराघरांमध्ये तिच्या वस्तू पोहोचवण्याचं काम करते. सध्या ती ऑनलाईन हा व्यवसाय जे आहे ते तिने सुरू केलेला आहे. ती आणि तिची बहीण अशा दोघी जणी मिळून हा व्यवसाय जे आहे त्या चालवतात. आणि खरं तर मुळात आपल्या मराठी मुलींनी पुढे आलं पाहिजे, कुठेतरी व्यवसायात उतरलं पाहिजे ही भावना मनात ठेवून रेश्माताई असेल आणि तिची बहीण असेल या दोघींनीही एक खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि एक खूप छान सुरुवात केलेली आहे. आणि आज सगळीकडेच त्यांचे जे हे दागिने आहेत ते पोहोचलेले आहेत. तर येस ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. मला तुझ्या जॉब बद्दल जाणून घ्यायला आवडेल. तू मुळात जॉब काय करतेस, तुझं शिक्षण काय झालं आणि तू मग सुरली क्रिएशन कडे कशी वळलीस?
1: मी नॉर्मली प्लेन ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर एमकॉम केलं आणि नंतर आपण जसं नॉर्मल जॉब सर्च करतो तसं मी जॉब सुरुवात केली सर्च करायला. आणि माझं म्हणजे फुल्ली बॅकग्राऊंड तर माझं फायनान्स अकाउंटमध्ये होतं, अकाउंटिंगमध्ये होतं मोस्टली. तर मी अकाउंटिंगमध्ये बरंच पुढे पुढे म्हणजे त्याच्यातनं मी फायनान्समध्ये आले आणि आता सध्या मी एका सोशल मीडियामध्ये कामाला आहे ॲज अ फायनान्स डिपार्टमेंटमध्ये.
0: ओके.
1: आणि ते करता करता मला हे सगळं वाटलं की एक साईड बिझनेस असावा, काहीतरी छोटं मोठं असावं, असं करत करत मी इथपर्यंत आले.
0: क्या बात आहे. म्हणजे एकतर मुळात अकाउंट आणि फायनान्स डिपार्टमेंट आणि एकीकडे हे तुझं पॅशन. पण मला एक सांग, मग फॅब्रिकच्या वस्तू बनवायला तू कुठे शिकलीस? म्हणजे फॅब्रिकच्या वस्तू वापरून असे आपण दागिनेही बनवू शकतो, हे कसं तू कुठे शिकलीस आणि काय?
1: नाही, आपण असं जनरली असं काही डोक्यात नव्हतं, पण आपण युट्यूब म्हणा किंवा काही सोशल मीडिया बघतो, कुठे ना कुठे व्हिडिओ पाहतो, फेसबुक म्हणा, तर असे आपण रँडम जेव्हा व्हिडिओ वगैरे बघतो किंवा कुठे फोटोज बघतो तर असं बघता बघता वाटतं की हे आपण का नाही करू शकत, आपण पण करू शकतो, असं एक इन्स्पिरेशन आणतो आपण स्वतःमध्ये, एक मोटिवेशन आणतो की आपण पण स्टार्ट करू शकतो. तसंच मी असे 4 प्रोडक्ट्स बनवले आधी सुरुवातीला, जे आता मी प्रोडक्ट्स मध्ये नाही आहे, पण ते मी सुरुवातीला चोकर मी जे बनवले 4 प्रोडक्ट्स एक वेगवेगळ्या कलरमध्ये, खणाच्या वेगवेगळ्या कलरमध्ये मी बनवले आणि ते मी माझं पेज क्रिएट करून त्या पेजला मी पोस्ट केले. आणि असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन खूप मोठं करायचंय किंवा बिझनेस करायचंय, खूप मोठी उद्योजिका असं बनायचं असं पहिलं काहीच
0: डोक्यामध्ये नव्हतं. फक्त एक आवड म्हणून सुरू केलं,
1: पेज ते सुरू केलं आणि पेज सुरू करताना मग मी ते 4 प्रोडक्ट्स तिथे पोस्ट केले. मग ते लोकांना आवडो किंवा न आवडो पण मी टाकून दिले होते असं
0: अपलोड केले
1: आणि ते तसंच ठेवून दिलं. असा विचार नाही केला की मला सेल करायचंय किंवा काय करायचंय, पुढे माझं काय एम आहे, कसं जायचं, काही काही नव्हतं माहिती मला. हे सगळं करत करत करत करत हळूहळू शिकत शिकत आपण जसं आपला स्किल डेव्हलप करतो ना, तसंच हे थोडं थोडं थोडं वाटलं की आता थोडं अजून प्रोडक्ट बनवूया, मग थोडंसं अजून कुठेतरी जाऊन फ्रेंड्सना सांगूया की मी हे बनवते,
0: बरोबर,
1: अजून कुठे फॅमिलीला सांगूया की मी हे करते, है ना. आणि असंच मी इंस्टाग्राम वरती मग मी एक रील अपलोड करत किंवा काही प्रोडक्ट बनवलेले त्याचे फोटोज टाकत
0: थोडा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलास. क्या बात आहे. पण मग जेव्हा तू पहिल्यांदा पोस्ट केलीस आणि तुझ्या काही व्हिडिओज शेअर केल्यास इंस्टाग्राम वरती वगैरे, त्यानंतर तुला कसा रीच मिळाला? कारण त्यानंतर लोक कशी तुझ्यापर्यंत पोहोचली?
1: कसं आहे ना, इंस्टाग्रामचा जो काय म्हणतात ते
0: अल्गोरिदम,
1: जसं आपण कुठलीही रील टाकली ना तर आपल्याला खूप व्ह्यूज येतात एका रील मध्ये.
0: काहीतरी वेगळं असेल तुमचं तर क्रिएटिव्ह.
1: आपण न्यू पेज स्टार्ट करतो तर आपल्याला एक्साइटमेंट साठी तो एक अल्गोरिदम येतो आणि त्याच्यावरती व्ह्यूज पण येतात. तर मला ना बऱ्यापैकी रीच आला होता अशा माझ्या व्हिडिओजना, म्हणजे इतका नाही पण लोकांपर्यंत
0: पोहोचत होता, बरोबर,
1: लोक बघत होते. असं वाटलं नाही की आवडेल नाही आवडेल, पण रीच होत होता, एंगेजमेंट होत होतं. तसं करत मग मला ते अजून इन्स्पिरेशन आलं की अजून करूया, अजून बनवूया काहीतरी वेगळं, अजून नवीन डिझाईन.
0: पण मग त्यातून लोक तुझ्याकडे ऑर्डर वगैरे द्यायला लागले होते?
1: सुरुवातीला माझ्या फ्रेंड्सना मी सांगितलं की मी बनवते असं आहे, तर त्यांनी पण मला थोडी हेल्प केली, म्हणजे त्यांनाही आवडायला लागलं, त्यांनी माझ्याकडनं बाय केलं, फ्रेंड्सना सांगितलं, त्यांनी त्यांच्या फ्रेंडला असं सांगत सांगत
0: माउथ पब्लिसिटी,
1: हा थोडं थोडं कळत गेलं, लोकांना कळलं की मी बनवते, मग ते मला थोडं कस्टमायझेशनच्या ऑर्डर किंवा मला असं पाहिजे, म्हणजे कुठे दुसरीकडे बघितलेलं प्रोडक्ट
0: आम्हाला असं करून दे, बरोबर
1: असे कस्टमायझेशनचे पण ऑर्डर्स मला यायचे.
0: बरं,
1: थोडे ना कळाही असे ना, एखादी दोन असे ऑर्डर्स मला सुरुवातीला येत होते.
0: क्या बात आहे. बरं, पण मग मला सांग, यामध्ये बहिणीची एंट्री कुठून कशी झाली आणि ती कशी तुझ्या सोबत आली आणि कसं सुरू
1: केलं? हे पेज जे म्हणजे मी सुरुवात जी केली ते मी पेजला जी 2022 मध्ये मी हे पेज चालू केलं, आधी काहीच नव्हतं, एक नॉर्मल पेज बनवायचं होतं मला, आणि लोगो वगैरे आपण बघतोच ना की आपल्या पेजला काही लोगो पाहिजे किंवा प्रोडक्ट्सला काहीतरी नाव पाहिजे, तर ते असं काही डोक्यात नव्हतं, तर मी बनवून ठेवलं होतं माझं पेज. आणि बहिणीचं असं होतं की आम्ही दोघी करणार आहेत हे फिक्स होतं, तिचं ज्वेलरी बनवायचं असं काही नव्हतं, ती दुसरं काहीतरी करेल, म्हणजे खणापासून दुसरं काही
0: वेगळं तोरण वगैरे असं.
1: तिला स्टिचिंगची आवड आहे, ती स्टिचिंग करते आणि त्याच्यामधनं मग तिने तोरणं चालू केली, म्हणजे तोरणं कशी बनवायची, खणाची तोरणं, मग ती त्याच्यामध्ये हँड पेंटिंग पण तिला आवडतं करायला, तर त्याच्यामध्ये हँड पेंटेड तिने त्या तोरणामध्ये उतरवलं, असं तिचा इंटरेस्ट त्याच्यामधनं आला. विचार केला की चला आपण दोघं मिळून सुरू करूया, मग ते एक्सेसरीज मध्ये झालं, एकत्र ज्वेलरी विथ खणाचे अदर आयटम्स.
0: किती सुंदर आहे, म्हणजे बहिणी बहिणी फक्त सोशल मीडियावरती फोटोज काढून फोटोज पोस्ट करण्यापेक्षा बहिणींनी एकत्र येऊन जर हा असा बिझनेस केला तर किती मस्त होईल. सो खरंच क्या बात आहे. बरं ताई, मग तू हे अगोदरपासून करत होतीस, हळूहळू रीच वाढत गेला, मुळात खूप युनिक आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स आहेत, त्या अगोदर सुरली, म्हणजे मी जेव्हा हे नाव पाहिलं किंवा मला या नावाविषयी मी ऐकलं, खूप युनिकनेस वाटला एक नावामध्ये. तर ते कसं सुचलं तुला हे नाव सुरली?
1: म्हणजे आता कसं, आम्ही दोघी बहिणी आहोत तर आमच्या दोघांच्या नावांचे इनिशियल, म्हणजे माझं नाव आहे रेश्मा, तर त्याचं इनिशियल फर्स्ट लेटर रे, माझ्या बहिणीचं नाव आहे लीना, इनिशियल फर्स्ट लेटर ली, आणि सूज ह्याचा अर्थ माझ्या आई वडिलांचं नाव, जे सू या नावाने सुरुवात होतं, एक सुरेश आणि सुरेखा, असं कॉम्बिनेशन करून आम्ही ते नाव
0: सुचवलं.
1: म्हणजे सुरेली असं अचानकच आमच्या, आम्ही जस्ट असं बसलो होतो गप्पावर, ताई आमचं डिस्कशन चालू होतं, तर एक आम्हाला असं नाव सुचवायचंच होतं, तर असं म्हणजे पटकन तोंडात ना आलं की सुरेली, पहिलं सुरेली, मग असं पटकन तोंडातून आमचं येऊन गेलं, तर मग ते
0: सुरेली क्रिएशन,
1: मग ते जुळून आलं ते सुरेली असं, सुरेली
0: आणि ते नावात सुरेख आणि सुरेल येते.
1: बरेच नावं ठरवले होते की एल आर क्रिएशन, पण ते व्यवस्थित, हे मला कळलं की चल एकदम असं रॅन्डम आलं तोंडामधनं, तर मग हेच नाव आणि ते जुळून पण आलं ना नावाच्या इनिशियल, मग ते आम्ही फिक्स केलं दोघींना.
0: किती सुंदर आहे.
1: त्यानंतर मग लोगो मध्ये आम्ही कन्वर्ट केलं, कारण की हे प्रोडक्ट हँडमेड आहेत, मग ते खणाचे आहेत, विशेषतः ते खणाचे आहेत, मग त्या लोगोला खणाचं फॅब्रिक आणि एका बाईचा अर्धा फेस
0: आहे,
1: असं कमळचं चिन्ह आहे त्याच्या, असं करून ते आम्ही लोगो क्रिएट केला.
0: क्या बात आहे यार, म्हणजे खूप आपली जी इनिशियल जी जर्नी असते ना, ती खूप अशी पुढे गेल्यानंतर ती आठवतो तेव्हा किती भारी वाटतं की हा हे कसं सुचलं होतं, कसं सुरू झालं होतं.
1: विचार नाहीये की हे कसं करायला पाहिजे माझा लोगो असं, पण तेव्हा ते विचार आले आम्हाला बनते वेळी.
0: हा क्या बात आहे. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आज किनारी या सेगमेंटमध्ये सुरेली क्रिएशनची फाउंडर रेश्मा मेस्त्री ताईसोबत आपल्या छान दिलकुलास गप्पा सुरू आहेत. सुरेली क्रिएशन काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी हे सुरू केलं याविषयी जाणून घेतलं, याविषयी या अजून बऱ्याच गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका महिला उद्योजिकेला भेटलेल्या आहोत. ती जरी प्रोफेशनने तिचा जॉब छान सांभाळत असली तरी पॅशनने मात्र ती तिची आवडची आहे. ती तिच्या बहिणीसोबत जी आहे ती जोपासत आहे. आणि मी खरं तर लीनाताईला मिस करते इकडे, हवी होती ती. बट लीनाताई डेफिनेटली आपण नंतर पुढच्या एका छानशा सेगमेंटमध्ये आपण डेफिनेटली पुन्हा तुला भेटूयात. कारण अर्थात बहिणी बहिणींची साथ असेल तर नक्कीच एक खूप छान बदल घडू शकतो. याचं हे बेस्ट एक्झाम्पल इकडे आज माझ्या सोबत आहे. सो ताई, तू अगोदर सांगितलंस की सुरील क्रिएशन कसं सुरू झालं किंवा हे सगळे ब्रँड जे आहेत, हे तुझा जो ब्रँड आहे तो कसा पुढे आला. मला आता तुला हे विचारायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या सेल आउट झालेल्या वस्तू कोणत्या होत्या आणि आता कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे तुझ्याकडे.
1: मी जसं म्हटलं ना की मी पहिले 4 प्रोडक्ट्स बनवले जे
0: चोकर
1: आहे, ते तर सेल आउट झालेच. कारण की ते सुरुवातीलाच पहिले 4 आणि त्याच्यावरच त्या लोकांनी ते जास्त पाहिले की हे चोकर खूप छान आहेत, मोत्याचं त्याला पेंडंट
0: आहे
1: विथ इयरिंग्स आहे, तर तेच सेल आउट झाले पहिले. आणि त्याच्यामुळे मला अजून इन्स्पिरेशन आलं की आता काहीतरी अजून वेगळं बनायचं, म्हणजे इयरिंग्स बनवायचं, अजून काहीतरी टॉप
0: काहीतरी वेगळं पाहिजे
1: सारखं बनवायचं. तर मी असं हे खणाचे आयटम्स हे जे आहेत ना खणाचे प्रोडक्ट ते मी सुरुवात केली बनवायला. म्हणजे मेन तर माझं खणाचंच आहे
0: फॅब्रिक. हा, तू खण युज करतेस बरोबर.
1: मी खणाचे इयरिंग्स बनवायला सुरुवात केली
0: आणि आता त्याला जास्त मागणी आहे.
1: हा, आता त्याला जास्त मागणी आहे.
0: क्या बात आहे. चला तर मग ताईनी आता असं आपल्याला तिच्या वस्तूंविषयी सांगितलंय, तर आता जे कोणी व्हिडिओ पाहतात युट्यूबवरती त्यांच्यासाठी हे छान मेजवानी आहे मी असं म्हणेन. तर येस, अर्थात ताईने जसं आपल्याला सांगितलं की मी

दागिन्यांकडे वळलेला आहे. तर येस, मी सुरुवात जी आहे ही या बटरफ्लाय ज्वेलरीपासून करेन. खरं तर हे खूप सुंदर गळ्यातलं पेंडंट आहे, जे बटरफ्लाय त्याला बटरफ्लाय बनवलेलं आहे. आणि अर्थात फुलपाखऱ्यासारख्याच आपण सगळ्या महिला असतो स्वच्छंदी, आणि तसंच हे बटरफ्लाय आहे. आता यामध्ये एक चांगली गोष्ट काय आहे की खणचा कपडा तिने वापरलाय, बट केवळ एकच कपडा न वापरता तिने त्याच्यामध्ये मल्टी कलर युज केलेत. आता हे मल्टी कलर मग तुम्ही तुमची येल्लो साडी असू देत, तुमची जांभळी साडी असू देत, ग्रीन असू देत किंवा रेड असू देत, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून कोणत्याही अशा साड्यांवरती हे तुम्ही वापरू शकता. अगदीच जर तुम्ही खणामध्ये जर काही ड्रेस वेअर केलेले असेल तर त्यावरती सुद्धा हे जाऊ शकतात, आणि त्याला वरती सुंदर असं मोत्याचं हे पूर्ण त्याची चेन आहे, सो ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसतीये. त्यानंतर वटपौर्णिमा जवळ आलेली आहे, आणि डेफिनेटली तुम्हाला म्हणजे सध्या आपल्याला ट्रेंडिंगमध्ये आहेत की आपण खूप छान वेगळे वेगळे मंगळसूत्र ट्राय करतो. तर मुळात वरती जर तुम्ही हे पूर्ण मंगळसूत्र पाहिलं तर ते आपण पेंटेक्समध्ये असतो त्याच्यामध्ये तो पॅटर्न आहे, प्रॉपर छान पारंपरिक मंगळसूत्रांचं आहे हे, साखळीतलं मंगळसूत्र आहे. आणि खाली जर तुम्ही बघायला गेलात तर त्याला एक असं छान जो एक डिझाईन जे आहे त्याचा, ते खूप छान सुंदर आहे आणि खणामध्ये. आणि यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की पुढे तिने नथीचं वर्क केलेलं आहे, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी एकच बाजू घालून कंटाळा आला तर लगेच मंगळसूत्र चेंज करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ही बाजू चेंज करायची आहे. बाजू चेंज केली की पुन्हा दुसरं वर्क तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. सो हे असं मी म्हणेन की एक मंगळसूत्र तुम्हाला दोन लुक देऊ शकतं, सो टू इन वन आहे ते. त्यानंतर आपण ताईच्या ताईने आताच उल्लेख केला होता की खणाचे कानातले तिच्याकडे खूप जास्त ट्रेंडिंग आहेत, आणि मुळात ऑफिसला जाणाऱ्या सगळ्या मुली मुली मुली आहेत, मुली असतील किंवा लेडीज असतील, मॅरिड वुमेन असेल असं काही नाहीये नेसेसरी की फक्त गर्ल्सच किंवा काय, तर अगदी लाईट वेट आणि डेली वेअर आहेत. तुम्ही रेग्युलरसाठी हे असे सगळे कानातले युज करू शकता, ज्याला एक छान सिल्वर बॉर्डर आहे आणि आतमध्ये असे छान कलर्स आहेत, मल्टी कलर्स आहेत. तुम्ही ऑड कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता, सेम कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त मला म्हणजे आता गरबा असेल किंवा आपल्याकडे काही हेवी फंक्शन्स असतील, मग हेवी फंक्शनमध्ये आपल्याला थोडासा हेवी लुक करायचा असेल, मग बऱ्याचदा आपल्याला गळ्यामध्ये घालायला जास्त आवडत नाही, गळ्यामध्ये एखादं मंगळसूत्र किंवा चैन असते, मग अशा वेळेला तुमचे जर फक्त कानातलेच हेवी असतील तर मग तुम्हाला दुसरं काही वेअर करायची गरज लागत नाही. तर त्यासाठी सुद्धा फॅब्रिक त्याचा कपडा खूप सुंदर आहे आणि त्याला गोल्डन कलरची जी आहे ती डिझाईन आहे, तर अशा प्रकारचे हे सुंदर कानातले कानातल्यांमध्ये ताईकडे भरपूर डिझाईन आहे. म्हणजे आत्ता इथे तरी मला एक ऑलमोस्ट एक 20-25 डिझाईन्स इकडे दिसतात, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण एकही डिझाईन रिपीट झालेली नाहीये. प्रत्येकाचा आकार जो आहे हा फार वेगळा वेगळा आहे, प्रत्येकासाठी वापरलेलं कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे. काही पैठणीमध्ये सुद्धा काही दागिने तिने बनवलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी तिने मोती युज केलेले आहेत, काही ठिकाणी तिने गोल्डन कलरचा प्लेट्स यूज केलेले आहेत. मला सगळ्यात जास्त खण जी तिची एक स्पेशालिटी आहे की खण आणि खणचं फॅब्रिक आणि खणापासून बनवलेल्या सगळ्या गोष्टी, सो इट्स व्हेरी युनिक. आणि हे कानातले जे आहेत हे मी लिहून देते तुम्हाला तुमच्या ट्रेडिशनल आउटफिटवरती, फक्त साडीच नाही तर इतरही तुमच्या ट्रेडिशनल आउटफिटवरती तुम्हाला हे खूप छान दिसू शकतात. आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टी खूप लाईट वेट आहेत, वेअर करायला चांगले आहेत, लुक चांगला देणार आहे. अगदीच रेग्युलरसाठी जर आपल्याला हवे असतील तर असे एकदम सुंदर, जे तुम्ही अगदी जीन्स आणि कुर्ता जरी वेअर केलेला असेल तरी अशावरती सुद्धा हे अगदी सुंदर लाईट वेट कानातले आहेत, ज्याला खरंच वजन नाहीये, आणि आपण हे खूप छान ट्राय करू शकतो. ब्लॅक कलर अर्थात हा कुठल्याही ड्रेसेसवरती जाणारा कलर आहे, आणि हे कलर मुळात तिने जे चॉईस केलेले आहेत हे सगळे, हा येस, वन पीस वरती, फॅन्सी आउटफिट वरती, वेस्टर्न, हा वेस्टर्न आउटफिट वरती सुद्धा जातील. तर असे हे खूप वेगळे वेगळे आणि छान व्हरायटी आहे तिच्याकडे. ताईने एक सॅम्पलसाठी बँगल्स सुद्धा आणलेले आहेत. तर खण हा कपडा युज करून तुम्ही इतक्या सुंदर बँगल्स बनवू शकता ज्या खूप छान आहेत. आणि मला असं वाटतं कलर कॉम्बिनेशन ताई, कलर चॉईस याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करते, कारण तू जे कलर चॉईस केलेले आहेत ते खूप उठून दिसत आहेत, कारण की कोणत्यावरती कोणता कलर जास्त छान दिसेल हे तुला चांगलं तुझा अभ्यास आहे त्यावरती मी म्हणेन. आणि हे खूप छान तिने बँगल सुद्धा आहेत तिच्याकडे. या व्यतिरिक्त माझं आल्या लक्षात ज्या पेंडंटने वेधून घेतलं होतं ते पेंडंट हे आहे, जे अतिशय सिम्पल साध्या धाग्यामध्ये बनवलंय तिने, पण ते खूप युनिक लुक देत आहे. बऱ्याच जणांना ऑक्सिडाईज ज्वेलरी वेअर करायची खूप आवड असते, मग ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हे ऑक्सिडाईज जर तिने काही छोटे पेंडंट युज केलेत तर त्यामुळे हे सुद्धा
खूप सुंदर आणि

0: युनिक वाटतंय.
1: हा,
0: कोणत्याही प्लेन साडीवरती आपण डेफिनेटली हे वेअर करू शकतो. सो असे खूप छान छान डिझाईन्स ताईने इथे हँडलेले आहेत आणि खूप छान आहेत. कानातले तर म्हणजे हॅट्स ऑफच आहेत. मुळात ह्याची स्पेशालिटी ही आहे की जरी त्याला फॅब्रिक वापरलेलं असलं तरी ते खूप जास्त लाईट वेट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं की माझ्या कानांना इतकी हेवी ज्वेलरी झेपेल का किंवा काय, तर अजिबात असं काही नाहीये. खूप लाईट वेट आहे, खूप सुंदर दिसत आहे हे सगळं
1: मटेरियल पण तितकंच लाईट वेट असतं.
0: येस येस येस,
1: जसे टॉप्स मध्ये जसे हे आहेत काही हे आहेत, हे हेवी नाही
0: आहेत, हो हलक्या प्रमाणात. बरोबर. तर येस आई, मुळात आता तू इतक्या सगळ्या वस्तू बनवतेस, कसा वेळ मिळतो तुला? म्हणजे कारण तू जॉबला पण जातेस, फॅमिली आहे आणि इतक्या सगळ्या ट्रेंडिंग डिझाईन्स बनवायच्या, त्यांचे कटिंग्स आले, त्यांचं ते फॅब्रिक कटिंग आलं आणि ते पुन्हा त्याच्यावरती वर्क करणं, खूप वेळ जात असेल या सगळ्या गोष्टींना.
1: खरंच म्हणजे मी ऑफिस पण करते आणि ह्या वस्तू पण बनवते, म्हणजे खरंच खूप गोष्टी मॅनेज करावं लागतात. ऑफिस तर सकाळी 9 hours तर असतंच, ट्रॅव्हलिंग असतं, तो वेळ जातो आणि जो घरी आल्यानंतर जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी हे सर्व प्रोडक्ट
0: बनवते.
1: म्हणजे मटेरियल तर असतंच माझ्याकडे अवेलेबल, पण कधी असं नवीन डिझाईन वाटलं करावं असं तर मला मटेरियल ऑफकोर्स बाय करावं लागतं. आणि जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मग एक एक वेगवेगळे डिझाईन तयार करावं लागतात डोक्यामध्ये की ह्याला हे कसं मटेरियल काय, ते आधी चेक करावं लागतं, बघावं लागतं की ह्याला हे सूट होईल की नाही, आणि त्याच्यातनं जे निर्माण होईल, जे प्रोडक्ट बनेल ते एक फायनल असेल असं डोक्यात आणावं लागतं.
0: क्या बात आहे.
1: आणि ते सगळं सेटिंग करायला लागते, म्हणजे ह्याला हे फॅब्रिक, त्याला परत हे वरचं टॉप, त्याला खालचं लटकण, हे सगळं मॅनेज करून ते एक वस्तू आणावी लागते.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा ती कुठे लोकांना आवडते त्याच्यावर डिपेंड.
0: येस येस येस, एक्झॅक्टली. ताई मला सांग, आता घरी जेव्हा तुझ्या ह्या बिझनेस विषयी तू सांगितलंस, तुझ्या माहेरी आणि सासरी दोघांकडून कसा रिस्पॉन्स आहे तुला? आणि मुळात ऑफकोर्स फॅमिली, तुझी माहेरची फॅमिली तर त्यांचं नावच याच्यामध्ये, त्यामुळे त्यांचं तर सपोर्ट असेल, बट बिफोर आफ्टर मॅरेज सुद्धा तू हा बिझनेस कंटिन्यू ठेवलायस, मग कसं त्यांची सपोर्ट?
1: म्हणजे बिफोर मॅरेज माझ्या फॅमिलीने पण मला थोडाफार सपोर्ट केलाच, कारण की हे म्हणजे आधी त्यांना इतकं भावलं नाही की हे प्रोडक्ट आपण बनवतोय की काय रिस्पॉन्स आहे. त्यांना मेन तर ते आहे ना की हे रिस्पॉन्स किती चांगला आहे, सेल कसं
0: सेल होईल का
1: किंवा असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आपण वेळ टाकतोय तर त्याचं बेनिफिट आपल्याला
0: मिळत आहे का किंवा कसं,
1: ते सुरुवातीला ते त्यांना थोडंसं वाटलं की काय टाइमपास होतं वगैरे असं, पण नंतर त्यांना कळलं की ऑर्डर्स येत आहेत, मग त्यांना भरोसा यायला लागला, विश्वास बसायला लागला त्या गोष्टीवरती, मग त्यांनी मला तसा सपोर्ट केला. आणि आफ्टर मॅरेज नंतर, म्हणजे आफ्टर मॅरेज पण मला नंतर माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या फॅमिलीने पण मला सपोर्टच केला, त्यामुळे मी हे करू शकतो.
0: एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ताई मला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण ऐकत आहोत सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेस्त्री यांना. अर्थात याविषयी अजून काही जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटच्या अंतर्गत आज आपण सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेसरी यांना आपण इथे भेटलेलो आहोत. सुरेली क्रिएशन अर्थात फॅब्रिक पासून वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील. अगदी चौरंग्याचे आसन असू देत, तोरणं असू देत किंवा लखोटे आता ते बनवणार आहेत. आणि फॅब्रिक पासून बनवलेले दागिने ज्यामध्ये तुम्ही बांगड्यांपासून गळ्यातल्या चोकरपासून गळ्यातल्या सेटपासून ते कानातल्यापर्यंत भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सुरेली क्रिएशनचं इंस्टाग्राम वरती सुद्धा पेज आहे, डेफिनेटली तुम्ही त्यांना रिसर्च करा आणि तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या आहेत त्या तुम्ही त्यांचे फोटोज बघून तुम्हाला काय आवडलं असेल तर त्या ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. ताई, आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा तू हा व्यवसाय नवीन बिझनेस सुरू केलास तेव्हा तुला सुरुवातीला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं की काही डिफिकल्टीज आल्या होत्या का?
1: हा ऑफकोर्स, म्हणजे मी जेव्हा प्रोडक्ट्स असं बनवायची तर मला कधी कधी मटेरियल नाही मिळायचं मार्केटमध्ये. म्हणजे मला ज्या कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, मोस्टली मला कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, कारण की त्यांनी जे फोटो मला पाठवले ते प्रोडक्ट
0: बनवावं
1: लागायचं. त्याचं जे वरचं काही टॉप असेल
0: बरोबर,
1: खालचं काही हे पेंडंट असेल किंवा खालचे काही लटकनसाठी जे ते मला खूप सर्च करावं लागायचं मार्केटमध्ये. आणि कधी कधी असं ते भेटायचं सुद्धा नाही तर मग मला ऑर्डर कॅन्सल पण करावं लागायचं. तर ते माझं म्हणजे एक सेल होता होता राहून
0: जायचं, ते रिग्रेट राहतं कुठेतरी की अरे आपण करू नाही शकलो.
1: समोरच्याला पण आपल्याला सांगताना वाईट वाटायचं की हे प्रोडक्ट हे पॉसिबल नाहीये अवेलेबल नाहीये. मग ते आम्ही तसं ऑर्डर्स नाही घ्यायचो मग त्या व्यक्तीकडनं, ग्राहकांकडनं. हे असे काही मला डिफिकल्टीज यायचे. बाकी प्रोडक्ट्स बनवताना मला काही प्रॉब्लेम नसायचा कारण की ते जोडून आणायचं काम माझंच असायचं. तर मला हे असं मटेरियलच्या बाबतीत मला खूप म्हणजे डिफिकल्टी वाटायचं की मिळेल की नाही मिळेल,
0: किंवा जसं हवंय तसंच मिळणं थोडंसं अवघड असतं कधी. ओके ताई, आता कस्टमाइजचा विषय निघालाच आहे. बहुतांश तू तर तुझ्या छान क्रिएटिव्हिटीने वेगवेगळ्या वस्तू बनवत असतेस, पण कस्टमायझेशन मध्ये काय रिस्पॉन्स आहे? म्हणजे लोक जे सेलर्स ग्राहक आहेत तुझ्याकडून घेत आहेत, तुला ऑर्डर देत आहेत, काय त्यांची मागणी आहे विशेष करून, आणि कस्टमाइज करून तू कशी देतेस किंवा कस्टमाइज मध्ये काय व्हरायटी त्यांना पाहायला?
1: कस्टमायझेशन मध्ये म्हणजे आता हे कसं, हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहे, हे माझे स्वतःचे डिझाईन्स आहेत, जे आहेत ते सगळे माझे डिझाईन्स आहेत, ते तर सेल आउट होतातच. कस्टमायझेशन मध्ये त्यांना फॅब्रिक कलर वेगळा हवा असतो, वरचं टॉप वेगळं हवं असतं, कधी कधी लटकन नको असतं त्यांना. फॅब्रिक असं पाहिजे, खनाचं पाहिजे, पण त्यांना खालती लटकणारे नको आहेत, असे कस्टमायझेशन असतात. जसं हे मंगळसूत्र आहे, त्यांना पेंडंट पाहिजे पण ह्याला ही मोत्याची माळ हवी आहे. कसं जसं बटरफ्लाय आहे, त्यांना कधी असं मंगळसूत्र अटॅच मध्ये पाहिजे. हे कस्टमायझेशन असे असतात बरेच. आणि आता मी आता इथे या प्रोडक्ट मध्ये नाही आलंय, माझ्या पेजवर पण तुम्ही पाहाल तर एक महालक्ष्मी चा सेट आहे जो लॉंग आहे,
0: मंगळसूत्रांमध्ये
1: पण आहे, इवन तो मोतीच्या माळांमध्ये पण जातो आणि तो हार मध्ये लक्ष्मी हार मध्ये पण जातो. तो माझा मोस्ट डिमांडेड आणि सेलेबल प्रोडक्ट आहे
0: आता
1: सीझन मध्ये. बऱ्याच लेडीजने किंवा बऱ्याच मुलींनी तो प्रोडक्ट विकत घेतलाय माझ्याकडनं, कारण की तो युनिक आहे. जसं आपल्याकडे नवरात्री येते किंवा कुठला देवीचा काही असतं, उत्सव असतं किंवा वार असतो, तर ते इझिली आपण वेअर करू शकतो साडीवरती किंवा ड्रेसवरती, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल.
0: क्या बात आहे. सो डेफिनेटली जर आपल्याला जे काही श्रोते ऐकतायत आणि युट्यूबवरती पाहतायत, जर तुम्हालाही असं काही वस्तू कस्टमाइज करून हव्या असतील तर डेफिनेटली तुम्ही सुरेली क्रिएशनच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि तुम्हाला हव्या तशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही छान कस्टमाइज करून घेऊ शकता. ताई, आता तुला कशा ऑर्डर्स येत आहेत ऑनलाईन आणि कसा रिस्पॉन्स आहे?
1: मला मी सर्वप्रथम हेच सांगेन की मला ऑनलाईन ऑर्डर्सच आल्या होत्या, पब्लिसिटी करून नव्हतं आलं होतं. इंस्टावर जसं मी पेज बनवलं ना तसे मला डीएम्स आले होते आणि मला ऑनलाईन ऑर्डर मला इंस्टाग्रामवरूनच सुरुवात. जसं मी फेसबुकवरती पण बनवलंय पेज, पण तिथे इतका रिस्पॉन्स आहे, पण मला इंस्टाग्रामवरती बऱ्याच पब्लिकचा रिस्पॉन्स आला, त्यांना प्रोडक्ट आवडायला लागले, मग तेव्हा डीएम्स आले आणि कस्टमायझेशन पण मला तिथूनच आले.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. ताई, खरं तर आपण खूप छान बऱ्याच वेळ ह्या सगळ्या गप्पा आहेत आपल्या रंगल्यात. तू खूप छान क्रिएटिव्ह वस्तू बनवल्यास बनवत आहेस. आता इथून पुढे ही एक छान जर्नी सुरू झाली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तू बऱ्याच इव्हेंटमध्ये ऍज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून सुद्धा जातेस आणि तिकडे एक तुला तो एक स्टेज मिळतोय आणि तू तिथे प्लॅटफॉर्म मिळतोय तुला आणि हळूहळू तू सुरेली क्रिएशन हे तुझ्या माध्यमातून पुढे चाललंय, ग्रो होत आहे, कसं वाटतंय तुला आता?
1: मला ना मी खरं सांगते म्हणजे मला आता इतकं मोटिवेशनल फील होतं ना की मी हे प्रोडक्ट बनवते खरं पण ते लोकांपर्यंत पोहोचतात अशा माध्यमाद्वारे की मी जिथे तिथे जाते तिथे लोक मला ऍज अ गेस्ट म्हणून पण बोलवतात की ती ऍज अ गिफ्टिंग पार्टनर सपोर्टिंग पार्टनर तिथे मला हेल्पच होते, माझे प्रोडक्ट पण तिथे शो होतो, माझा ब्रँड पण तिथे शो होतोय, सगळंच म्हणजे आणि मीही दिसते
0: बरोबर.
1: तर ते मला खूप म्हणजे असं वाटतं की चल आपण स्टेजवर गेलो, एक प्राऊड फील होतं ना, तसं मुवमेंट होतं माझ्या
0: बाबतीत.
1: तर आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटतं की आम्ही जे काम करतोय त्याचं आम्हाला मोबाईलला मिळतो असं वाटत.
0: क्या बात आहे ताई. आता सरते शेवटी मला एकच प्रश्न विचारायचा आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये सुरेली क्रिएशनला कुठे पाहतेस?
1: ऑफकोर्स मला वाटणार असं की प्रॉफिट व्हावं, सुरुवातच आहे माझी, म्हणा मी 2022 पासून सुरुवात केली आहे, इतका रिस्पॉन्स नाही पण मी आता ज्या म्हणजे आता ज्या स्टेजला आले ते खूप स्ट्रगल करूनच आले, असं नाही की मला
0: लगेच
1: ग्रो मिळालाय वगैरे, काही सेल नव्हता मध्ये असं सगळं बंद होतं किंवा परत चालू केलं, असं बरंच काही मला अडथळे आलेले आहेत, असं नाही की मी खूप फुल प्लेस मध्ये चालली आहे आणि सेल खूप होत आहेत वगैरे असं काही नाही, मलाही तितकं फेस करावं लागलंय सामने म्हणजे जे काही मला अडचणी आल्या त्याचा. तर मी इथून असं म्हणजे पुढे मला असं वाटतं की माझं काहीतरी एक स्वतःचं दुकान असावं, एक बुटीक असावं प्रोडक्ट्स, किंवा मी अजून काही प्रोडक्ट्स वेगवेगळे आणू शकेन, जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तोरणं म्हणा किंवा लखोटे म्हणा किंवा कव्हर
0: कव्हर
1: किंवा अजून मला काही आयटम्स
0: क्रिएटिव्ह
1: प्रोडक्ट्स तर तेही मी प्रयत्न करेन स्टिचिंग मध्ये असं.
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
1: मेनच आहे आमचा ब्रँड आहे ऍक्च्युली ज्वेलरीचा, पण अजून काही प्रोडक्ट्स मी आणता येते
0: फॅब्रिक पासून,
1: बॅग्स म्हणा किंवा अजून काही टोट बॅग्स किंवा क्रिएटिव्ह अजून काही क्लचेस म्हणा पैठणीमध्ये किंवा खणामध्ये, तर ते आम्ही प्रयत्न करू.
0: क्या बात आहे ताई, तुला खूप शुभेच्छा आहेत आणि येस, तुझ्यासारख्या अजून अनेक महिला असतील ज्यांची ही खरं तर आवड आहे पण त्या केवळ पाहत आहेत आणि आपल्याला जमेल की नाही असं म्हणून विषय सोडून देत आहेत, तर अशा सगळ्या महिलांना काय मार्गदर्शन करशील?
1: म्हणजे मलाही तसंच वाटायचं की मी करेन की नाही करेन, कारण की मी ऑफिस वर्क करायची त्यामुळे मलाही वाटत नव्हतं की मी हे सगळं करू शकेन की नाही, कारण की ह्याला खूप टाइम द्यावा लागतो आणि त्याच्यामागे इतकी मेहनत असते, सगळं जुळून आणावं लागतं, त्यात पॅकिंग पासून ते डिलिव्हरी पर्यंत तुमचंच काम असतं.
0: बरोबर.
1: हे मी स्वतः एकटीने मॅनेज केलंय, माझं स्वतःचं पेज पण मी मॅनेज करते, क्रिएट पण मीच करते, बनवते पण मीच आहे, पोस्ट पण मीच करते, बनवते त्याच्यापासून ते पॅकिंग पर्यंत हे सगळं मी करते, डिलिव्हरी पर्यंत सगळं मीच करते, म्हणजे एकच व्यक्ती करतोय. खूप स्ट्रगल असतं याच्यामागे, असं नाही की मेहनत नसते, खूप मेहनत असते. ते असं काही म्हणजे महिलांना वाटत असेल की किती काम करावं लागतं, आपलं घर सांभाळावं लागतं आणि हे सगळं करावं लागतं, असं काही नाही, हे प्रत्येकाच्या मनात येतं, हे माझ्या सुद्धा मनात आलं होतं, पण मी हे करत स्वतःच्या स्किल डेव्हलप केलं, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणलं की हे होऊ शकतं असं करत करत मी मला काही प्लॅटफॉर्म मिळाले जे माझे प्रोडक्ट्स आहेत ते मी दाखवू शकेल, ते करता करता मी आता इथपर्यंत आले, त्यामुळे मला असं वाटत नाही की मी करू,
0: मला जमणार नाही किंवा मी करू शकेल का,
1: मला जमणारच नाही,
0: मला करायचं आणि मी करणार,
1: तो मोटिवेशन आणि ते प्रेरणा तुमच्यामध्ये येते की तुम्हाला करायचं, तुम्ही करत करत जाणार
0: 100%.
1: आता कुठे असं मला म्हणजे फील नाही होत की मी करणारच नाहीये, मला वाटतच नाहीये, जसं पण असेल ते ग्रो होईलच तुमचं, असं नाही की नाही होणार, प्रोडक्ट आज बनवा नाही तर उद्या बनवा, ते कधी ना कधी तरी ते
0: होणारच,
1: बूम होणार आहे कुठल्याही पेजवर असेल किंवा काही असेल, तुम्ही व्हॉट्सअपवर म्हणा किंवा स्टेटसवर म्हणा तुमच्या किंवा इन्स्टावर म्हणा फेसबुक म्हणा, किती पण असलं तरी ते तुमचं कधी ना कधी तरी ते ग्रो होणार
0: होणारच आहे,
1: थोडासा पेशन्स आपला ठेवावा लागतो आपल्यामध्ये,
0: येस
1: तरच त्या गोष्टी वर्कआउट होतात.
0: एक्झॅक्टली. श्रोते हो, मला असं वाटतंय येस ताईने जसं सांगितलं तसं की सुरुवात करून तर बघा, डिफिकल्टीज येतात ऑफकोर्स, नाही येत असं नाहीये, बट येस ह्या डिफिकल्टीज नंतर जेव्हा तुम्ही स्टेबल होता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट छान करावीशी वाटते, पुन्हा पुन्हा करावीशी वाटते, त्यामुळे अर्थात सगळ्या महिलांना एक छोटंसं दायने मार्गदर्शन सुद्धा केलंय, एक छोटासा सल्ला सुद्धा दिलाय, प्रेमाचा सल्ला की येस असं काही येत असेल आणि आवडत असेल तर डेफिनेटली सुरू करा, कधी ना कधी यश हे जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे,
1: कला वाया नाही जात.
0: एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू. आणि कला ही माणसाला जीवन जगायला शिकवत असते आणि कला जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं आयुष्य जे आहे ना ते भरून असं म्हणजे भरल्यासारखं वाटतं.
1: कला ही आपल्या बरोबर मरेपर्यंत
0: राहते आणि हॅपनिंग आयुष्य जर जगायचं असेल तर डेफिनेटली डू फॉलो युअर काय म्हणते त्याला हॉबीज किंवा तुमच्या कला पॅशनला फॉलो करा इतकंच म्हणेन. आणि ताई तुला आणि सुरीली क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. लीना ताई आय मिस यू. आणि येस तिच्यापर्यंत हा मेसेज गेलाय. नेक्स्ट टाइम आम्हाला डेफिनेटली तिच्यासोबत
1: येत आलं पण ती माझ्याबरोबरच असते.
0: येस येस हेल्प करते डेफिनेटली. सो लीना ताई आम्ही तुझ्याशी भेटूच आणि तुझ्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारू. बट येस लीना ताई आणि रेश्मा मेसरे या दोघींनीही सुरू केलेला हा जो एक छान बिझनेस आहे हा असाच पुढे ग्रो होत राहो. आणि

0: सुरेली क्रिएशन जे आहे ते हळूहळू महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचो, महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचो, अशा शुभेच्छा तुमच्या दोघींनाही देते. आणि पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आजची ही आपली विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच छान नवीन मुलाखतींसाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आचार्य 90 FM वरती. छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. तुमच्या सर काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेते. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्यासोबत आहे आपली मैत्रीण मी सुवर्णा क्षेमकल्याणी. मंडळी, आजच्या विविधा या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विविधा या कार्यक्रमामध्ये मी बोलणार आहे अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक अशी सरस गीतं दिली. नुकताच म्हणजेच 3 मे रोजी त्यांचा स्मृती दिवस होऊन गेला आणि 10 मे हा त्यांचा जन्मदिवस. याच निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा प्रयत्न. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतेय. श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी मी बोलतेय. खरं तर कोणताही चित्रपट प्रसिद्ध होण्यासाठी त्या चित्रपटातल्या गीतांचा खूप मोठा वाटा असतो हे आपण आजतागायत पाहिलंय. जेव्हा आपण मराठी सिनेसृष्टीचा विचार करतो तेव्हा काही दशकं या गीतकाराने एकाहून एक अजरामर अशी गीतं आपल्याला या मराठी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून दिली आहेत. आपण या गीतांचा उल्लेख तर करणार आहोत, तसंच त्यांच्या जीवनपटाविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. आज आपण बोलत आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गीतकार गीतकार आणि लेखक जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. जगदीश गोविंद खेबुडकर यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 10 मे 1932 रोजी हळदी तालुका करवीर इथे झाला. वडील इंग्रजी राजवटीत 15 रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचं बाळकडू त्यांना घरीच मिळालं. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्यानं 12 बलुतेदारांची लोकप्रिय गीतं ऐकल्यामुळे ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतातून अजरामर केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी म्हणजेच 1948 मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचं घर जळालं आणि त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांनी आयुष्यातली पहिली कविता लिहिली. तिचे शब्द होते, मानवते तू विधवा झालीस. यानंतर त्यांची प्रतिभा उत्तरोत्तर फुलत गेली. मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय असल्याने लोकगीतांवरील प्रभुत्व त्यांच्या काव्यातनं दिसू लागलं. पुणे आकाशवाणीने त्यांची 50 नवीन गाणी स्वीकारून एक नवं दालन त्यांना उघडून दिलं आणि 1956 साली त्यांचं पहिलं देशभक्तीपर गीत रेडिओवर प्रसारित झालं. नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी ते ऐकलं आणि त्यांना चित्रपट गीते लिहिण्यासाठी बोलावून घेतलं. 1960 साली रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी खेबुडकरांना प्रथम लावणी लिहिण्याची संधी मिळाली आणि करवीर नगरीच्या प्रतिभेचा वारसा या कलावंताने नाव गाव कशाला पुजता मला हो म्हणतात लवंगी मिरची ही फरमास लावणी त्यांनी लिहिली. ती आली, तिने पाहिलं आणि ती जिंकली. 1960 सालचे प्रतिष्ठेचे रसरंग फाळके पारितोषिक या लावणीला मिळाले.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांचं व्यक्तिमत्व अनेकांना प्रेरणा देणारं असं आहे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यातून नवीन काहीतरी निर्माण होत असतं. 1956 मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची त्यांना संधी दिली. तो चित्रपट म्हणजे रंगल्या रात्री अशा. आयुष्यातली पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून त्यांनी उत्तम गीतकार असल्याचं सिद्ध करून दाखवलं. जगदीश खेबुडकर हे उत्तम गीतकार तर होतेच, पण उत्तम शिक्षक सुद्धा होते. शिक्षकी पेशामध्ये असल्याने आपल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याचा ते नेहमी विचार करायचे. इसवी सन 1974 साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळ संस्थेतर्फे रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर 1980 मध्ये रंगतरंग आणि इसवी सन 1982 मध्ये रसिक कला केंद्राची त्यांनी स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारा गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसवला होता आणि त्याचे सुमारे 2000 जास्त कार्यक्रम झाले. 1986 मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी नाट्य छंद आणि 1986 मध्ये अभंग थिएटर्सची त्यांनी स्थापना केली. मराठी चित्रपट सृष्टीतील एक थोर गीतकार म्हणून जगदीशजींचा उल्लेख करावा लागेल. त्यांची कारकीर्द ही तशीच आहे. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीतं लिहिली, 25 पटकथा संवाद, 50 लघुकथा, 5 नाटकं, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म्स, अनेक मालिका गीतं, इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांची सांगीतिक कारकीर्द ही 5 दशकांइतकी मोठी आहे. त्यांच्या कारकिर्दीत भालजी पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध 36 दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पवार असे 44 संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा 34 गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केलं आहे. मंडळी, जगदीश खेबुडकर यांचा जीवन प्रवास आपण उलगडत आहोतच, पण त्याचबरोबर त्यांनी साकारलेली काही सुंदर अशी गाणी सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकतोय. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. या गाण्यानंतर पुन्हा आपली भेट होईलच विविधा या कार्यक्रमात.

मंडळी कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या विविधा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा आणि आज आपण जाणून घेत आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. जगदीश खेबुडकर

यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रसंग इथे आवर्जून सांगावा असं वाटतो. 1973 साली व्ही शांताराम यांनी खेबुडकर यांना विचारलं, तुम्ही ज्यांना गुरु मानता अशा ग दी माडगुळकरांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बसवू इच्छितो, तुम्हाला ते जमेल का? त्यावर त्यांनी कोल्हापुरी मातीचा अभिमान आणि तुमचा विश्वास मी व्यर्थ घालवणार नाही असं उत्तर दिलं आणि पिंजरा या चित्रपटासाठी 110 गीतं लिहून त्यातली 11 गीतं या चित्रपटासाठी निवडली गेली. आज सुद्धा सगळी गीतं रसिकांना तितकीच ताजी वाटतात. 3.5 शक्तीपीठांचं वर्णन करणारे दुर्गा आली घरा हे सगळ्यात मोठं 16 मिनिटांचं गाणं खेबुडकर यांनी लिहिलं आहे. खरंच या एका किस्स्यावरून आपल्या लक्षात येतं की जगदीश खेबुडकर यांच्या अंगी किती प्रतिभा असू शकते. एका चित्रपटासाठी 110 गीतं लिहिणारा माझ्या मते हा एकमेव असा गीतकार असावा. आणि खरोखरच पिंजरा हा चित्रपट आणि त्यातली सगळीच गाणी ही अजरामर आहेत यात काही शंका नाही. मंडळी, ज्या चित्रपटाचा आपण उल्लेख केला आहे अशा पिंजरा या चित्रपटातली सलग 2 गाणी आपण ऐकणार आहोत आणि गाण्यानंतर आपली ही चर्चा अशी सुरू राहील. तेव्हा ऐकूया जगदीश खेबुडकर यांच्या गीतांविषयी. ऐकत रहा आचार्य 90 FM.

अच्छा विविधा या सेगमेंटमध्ये आपण बोलतो आहोत श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. 1960 साली वसंत पवारांनी रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी जगदीश यांच्याकडून 3 लावण्या लिहून घेतल्या आणि मग कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यातली गाजलेली लावणी म्हणजे नाव गाव कशाला पुजता मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणत्यात लवंगी मिरची. तसंच झुंज चित्रपटातलं कोण होती सतू काय झाली सतू हे तरुणाईला वेड लावणारं गाणं लिहिणारे गीतकार म्हणजे जगदीश खेबुडकर. 1963 साली भालजी पेंढारकर निर्मित साधी माणसं या सिनेमात खेबुडकरांना एक गाणं लिहायची संधी मिळाली. भालजी म्हणाले, लोहारकाम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली ही कथा आहे. हे लोहार जमातीचं जोडपं कसं राहतं, काय खातं, काय पितं, नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात, आपल्या धंद्याचा त्यांना अभिमान कसा वाटतो, गरिबीत सुद्धा ते आनंदाने कसे राहतात, हे सगळं वर्णन या गाण्यात आलं पाहिजे. आणि जगदीश मुद्दाम सांगतोय, लोहार होणार आहे सूर्यकांत, त्याची बायको लोहारीण आहे जयश्री गडकर, नवऱ्याबद्दल तिच्या भावना ती कशा शब्दात प्रकट करते हे सगळं या गाण्यात आलं पाहिजे आणि हे थीम सॉन्ग म्हणून वर्षानुवर्ष गाजलं पाहिजे. भालजींनी सारांश सांगून संपवला. यावर खेबुडकर म्हणाले, बाबा तुम्ही सांगत असतानाच डोक्यात ओळी तयार झाल्यात, मी मोकळा चालूय, मला एक कागद आणि पेन द्या. त्यांनी नोकराला कागद आणि पेन द्यायला सांगितलं आणि ते गाणं होतं, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

हे गाणंही तुफान गाजलं आणि चित्रपट गीतलेखनात प्रस्थापित अशा गदी माडगुळकर, पी सावळाराम आणि शांता शेळके यांच्या पंक्तीत जगदीश खेबुडकर जाऊन बसले. आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणी सगळीच गाजली, पण देहाची तिजोरी या गाण्याने ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोहोचले. याचबरोबर खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा या चित्रपटातली गाणी. व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती आणि त्यातली केवळ 11 गाणीच निवडण्यात आली. याच चित्रपटातली तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडू न जाऊ रंग महाल या लावणीविषयी सांगताना खेबुडकर म्हणतात, त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून तब्बल 49 लावण्या लिहून घेतल्या. त्यातली एकही न आवडल्यानं मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार सतत घोळत होते आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. वा झक्कास, गाणं खास जमलं बरं का, अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली. कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.

11 लोकप्रिय गीतं असलेला पिंजरा हा त्यांचा 100वा चित्रपट. इथून पुढे सुद्धा त्यांच्या चित्रपटाचा ओघ सुरूच राहिला. माहेरची साडी या चित्रपटाने तर यशाचं शिखरच गाठलं. त्यातील सर्वच गाणी गाजली, विशेषत सासरलाही बहीण निघाली या गाण्याने तर रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला.

अशा रीतीने ही वेगवेगळ्या धाटणीची गाणी, लावणी असेल, भक्तिगीतं असेल, सगळी त्यांनी इतक्या छान त्यांची प्रतिभा वापरून ही गाणी लिहिली की आज सुद्धा आपल्या ओठात, आपल्या मनात ती गाणी रुंजी घालतायत. रसिक हो, जगदीश खेबुडकर यांच्याविषयी, त्यांच्या प्रतिभेविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण आज त्यांच्या जीवनपटातल्या काही किस्स्यांबद्दल आपण बोललो, तसंच काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तर याच नोटवर एक छानसं गाणं ऐकूया. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुमच्यासोबत आहे मी, तुमची RJ मैत्रीण सुवर्णा.

कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आज आपण बोलतो आहोत जगदीश खेबुडकर यांच्याविषयी. खेबुडकर म्हणायचे, प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे या प्रतिभेला शब्द सामर्थ्य मिळते इतकेच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते यापेक्षा ती किती दिवस टिकते याला जास्त महत्व आहे. नाहीतर अशी कितीतरी पुस्तकं चारोळ्यांच्या रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकतं आणि आठवणीत राहतं ते खरं काव्य. जगदीश खेबुडकर यांच्या कारकिर्दीतल्या 46 वर्षात अंदाजे 400 चित्रपटांसाठी गीतांचे सगळे प्रकार त्यांनी हाताळले. अगदी बालगीतापासून प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, अंगाई, कीर्तन, वासुदेवगीत, कोळीगीत, गण गवळण व घातक्याची गाणी, भजन असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. गदिमा, बासी मर्ढेकर, भारा तांबे ही आदरस्थाने, सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी ते सोनू निगम अशा सर्व नामांकित गायकांनी त्यांची गीतं गायली आहेत. जगदीश खेबुडकर यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. एकूण 11 वेळा राज्य शासन पुरस्कार, गदिमा पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, रसरंग

फाळके पुरस्कार, शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, शाहू पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार अशा अनेक आणि इतर पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. जगदीश खेबुडकर यांची गीतं पूर्वीच्या पिढीपासून आजच्या पिढीला देखील तितकीच भावतात हेच त्यांच्या गीतांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. जगदीश खेबुडकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात पण बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली. त्यांनी खरं तर इतकी गीतं लिहिली आहेत की त्यांचा उल्लेख करणे एका कार्यक्रमात केवळ अशक्य. पण त्यातूनही जी गाणी आपल्या ओठांवर वारंवार येतात अशा काही गाण्यांचा इथे उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. आधी मी काही चित्रपटांची नावं सांगते. साधी माणसं, आम्ही जातो आमच्या गावा, कुंकवाचा करंडा या चित्रपटांसाठीची त्यांची गीतं अतिशय गाजली. आता त्यांची काही प्रसिद्ध गाणी, आज प्रीतीला पंख हे लाभले, ऐरणीच्या देवा तुला, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, सत्यम शिवम सुंदरा, मोरया मोरया, चंद्र आहे साक्षीला, मला हे दत्तगुरु दिसले, ही त्यांची काही प्रचंड गाजलेली अशी गाणी. श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांच्याविषयी आज आपण जाणून घेतलं आणि त्यांच्या काही स्मृतींना आपण उजाळण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मानवंदना पाहण्याचा हा छोटासा प्रयत्न. कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयासह. मला मात्र इथेच निरोप द्या. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये आपण आज आमंत्रित केले आहे शिल्पा खेर मॅडम यांना. नमस्कार मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं. आज आपण शिल्पा खेर मॅडम यांचा सगळा व्यावसायिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्या सक्षम नागरिक मोहीम या एनजीओशी निगडीत आहेत आणि शाळा शहरातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम त्या करत असतात आणि मार्गदर्शक त्यांचे लाभलेले आहेत त्यांना डॉक्टर अनिल काकोडकर सर. आणि या सगळ्या शाळेतील सगळ्या उपक्रमांचा आज किती काळाची गरज आहे हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला कळेल आणि आज सगळा त्यांचा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तर मॅडम, सुरुवात करूया तुमच्या परवानगीने. सुरुवातीला मला जाणून घ्यायचं की अर्थातच सक्षम नागरिक मोहीम म्हणजे नेमकं काय आहे किंवा थोडं तुम्ही याच्यातून कशी सुरुवात केली त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल.
1: नमस्कार तेजस्विनी, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलावलं आहे. मी एक सांगू इच्छिन की व्यावसायिक म्हणून नाही तर एक भाग्यश्री फाउंडेशन ही आमची संस्था आहे जी समाजात काही सामाजिक काम करीत आहे. म्हणजे स्वतःचा काहीतरी एक वाटा असतो ना, तो उचलणं प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असतो. तर त्या हेतूने आम्ही ही सामाजिक संस्था माझे पती डॉक्टर जितेंद्र खेर यांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही बरीच मंडळी यात कार्यरत आहोत. आमचे मुख्य मार्गदर्शक या संस्थेचे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपक्रम जे आता तू उल्लेख केलास की सक्षम नागरिक मोहीम, तर हा उपक्रम गेली काही वर्ष शासकीय शाळांमध्ये मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये सुरू आहे. आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, त्यांना एक मूल्य शिक्षण चांगलं मिळायला हवं आणि ह्यासाठी आपले सर्वच शिक्षक मनापासून प्रयत्न करत असतात.
0: बरोबर.
1: त्यांच्या काही अडचणी असतील, प्रत्येकाचं काही वैयक्तिक त्यात अडीअडचणी असतील किंवा काही त्रुटी राहत असतील किंवा कोणी खूप चांगलं काम करत असतील, पण हे मोठ्या प्रमाणावर कार्य चांगल्या प्रकारे होणं फार आवश्यक आहे. तर ह्यासाठी ह्या सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत योजनेशी उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर, तर ह्यामध्ये काय आहे, हे ट्रेनिंग नाहीये मुख्य. म्हणजे कारण आमचा किंवा सरांचं असं म्हणणं आहे की शिक्षक जेव्हा ऑलरेडी बीएड डीएड त्यांचं जे काही एज्युकेशन आहे ते घेतात तेव्हा त्यांना माहिती असते की आपल्या विद्यार्थ्यांना आणि अनुभव असतो परत. बरोबर आहे ना, किती लेक्चर्स घेतले जातात. असं नाही की शिक्षक कोणी व्यक्ती असंच उठते आणि ते शिक्षक होते असं होत नाही. त्यांचे रिहर्सल असते, कित्येक लेक्चर वर्गावर घेतले जातात, तर अनुभवी माणसं आहेत ही. तर त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग कशाला आवश्यक आहे. आणि ट्रेनिंग जर म्हटलं तर आज आपण युट्यूब म्हणा किंवा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इतर म्हणा, त्याच्यावर अनेक माहिती आहे. मला अमुक एक गोष्ट हवी आहे तर त्याची इत्यंभूत माहिती मला त्याच्यावर मिळते. तर त्यामध्ये अजून एक ट्रेनिंग मध्ये वेळ फुकट घालवला तर होतंय काय मुख्य. म्हणजे आपल्या शासकीय शाळांमध्ये वर्गाला एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक जर ट्रेनिंगला गेला तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मग कोणीही नसतं. आणि हा हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरचं वातावरण आपल्या घरच्या वातावरणासारखं नाहीये, म्हणजे कमी आहे कुठेतरी असं मी म्हणेन की जी शिक्षणाविषयीची जागरूकता आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी आहे. मी म्हणणार की नाही आहे म्हणून, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष देणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपण ट्रेनिंग ठेवलेलं नाहीये. आपण हे मार्ग म्हणजे इंटरॅक्टिव्ह लेक्चर असं आपण त्याला म्हणतो.
0: अच्छा.
1: मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख किंवा जे इतर घटक आहेत शिक्षण क्षेत्रातील शिक्षण विभागातील त्यांना आपण बोलावतो आणि त्यांना त्याद्वारे मार्गदर्शन करतो. जर एखाद्या केंद्र प्रमुखाने किंवा मुख्याध्यापकाने इन्सिस्ट केलं की हे शिक्षक चांगले आहेत आणि त्यांनी हे मार्गदर्शन ऐकू दे, कारण वर्षातून एकदाच असतं आपलं हे मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे हे मोफत आहे, आपण एकही रुपया यासाठी घेत नाही. हे आपलं एक सेवा आहे की आपण आपलं जी शिक्षण पद्धती आहे जी चांगली आहे ऑलरेडी, आपले शिक्षक चांगलं काम करत आहेत, तर त्यांना या मान्यवरांचं काकोडकर सर शेकटकर सर यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जावं यासाठी काही पीपीटी आहे, पुस्तिका बनवलेल्या आहेत, त्या देखील आम्ही सॉफ्ट कॉपी मोफत देतो. जर हार्ड कॉपी कोणाला हव्या असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हार्ड कॉपी करण मोफत आहे ना. आपलं कार्य असं नाहीये की कुठे आम्ही पैसे गोळा करतो, तर त्याच्यामुळे त्या सॉफ्ट कॉपी आम्ही मोफत देतो. आणि त्याच्याद्वारे झालंय काय, आता कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा, ठाणे महानगरपालिका शाळा, इथे गेली काही वर्ष भिवंडी महानगरपालिका येथे देखील हा उपक्रम सुरू होता. आणि ह्या शाळांमध्ये गेली काही वर्ष हा उपक्रम सुरू आहे. आणि तिथल्या शिक्षकांचे तर अभिप्राय तुम्ही बघितले, तर त्यांना याचा उपयोग होतो आहे असं मी म्हणेन.
0: अच्छा, नक्कीच. तुम्ही भाग्यश्री फाउंडेशनच्या मार्फत सक्षम नागरिक मोहीम ही राबवता. भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना कधीपासून झाली आणि ती तुम्हाला का करावीशी वाटली, आणि त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे सक्षम नागरिकचा, पण अजून काही उपक्रम तुम्ही राबवता?
1: भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना 2007 मध्ये आम्ही केलेली आहे. 2011 मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली.
0: ओके. हा,
1: त्याआधी असं होतं की काहीतरी समाजासाठी करावं असं मला वाटायचं. आधी माझा व्यवसाय होता स्वतःचा, मी ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये केलेलं आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन योगशास्त्र मध्ये केलेलं आहे, फॅशन डिझायनिंग देखील केलेलं आहे, आवड म्हणून करत होते.
0: बरोबर.
1: आणि त्यातून गारमेंटचा व्यवसाय होता. आणि जेव्हा मुलुंडमध्ये माझी बुटीक्स होती, निर्मिती बुटीक आणि बुटीक, आणि फॅक्टरी होती स्वतःची जिथे काही म्हणजे ह्याचं गारमेंट प्रोडक्शनचं काम केलं जायचं. परंतु माझी तेव्हा मुलं झाली, 2000 मध्ये मोठा मुलगा झाला आणि 2002 मध्ये माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. आणि त्यानंतर माझे पती देखील व्यवसायात असल्यामुळे पूर्ण वेळ दोघांनी व्यवसायाला जर दिला, पण कुठलाही व्यवसाय हा असाच उभा राहत नाही, पूर्ण तुम्हाला वेळ द्यावा लागतो.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे हे ठरलं की म्हणजे माझीच इच्छा होती ती की मला माझ्या घराकडे वेळ द्यायचा होता. आणि 2001 पासून साधारण मी माझं हे काम सगळं बंद करत आणलं. त्यानंतर मी पूर्ण वेळ माझ्या मुलांकडे लक्ष देत होते. पण एक तळमळ होती मनामध्ये की काहीतरी आपल्याला समाजातल्या मुलांसाठी करायचंय. आजूबाजूला बघत होते की आपल्या मुलांसाठी आपण करतो, परंतु समाजात जर काही करायचं झालं तर ते करणं फार आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आणि मी वात्सल्य या अनाथ आश्रमात काही वर्ष जात होते ऍज अ व्हॉलेंटियर म्हणून. तिथली परिस्थिती बघितली मुलांची की कशा प्रकारे म्हणजे अनाथ मुलं आहेत, काय समाजात चाललं आहे. तिथूनच त्या आजूबाजूच्या शाळा होत्या तिथे, त्या सेविका ज्या वात्सल्यामध्ये होत्या त्या शाळा म्हणजे त्यांची मुलं त्या शाळांमध्ये जात असत, तर त्या शाळांशी परिचय झाला की अशा प्रकारचं काम चालतं. आणि शिवाई विद्यालय आणि केणी विद्यालय ह्या शाळांमधून आमचं पहिलं काम सुरू झालं. माझ्या मिस्टरांना देखील हा फाउंडेशन जे आम्ही स्थापन केलं 11 मध्ये, काम तर 7 सालापासून सुरू झालेलं, त्यांना एअरफोर्समध्ये जायची प्रचंड इच्छा होती आणि त्यांनी 7 अटेम्प्ट दिले आहेत. दरवेळेला ते लेखी परीक्षेत पास व्हायचे एनडीए आणि सीबीएसई मध्ये, परंतु एसएसबीला ते रिजेक्ट झाले. त्याची कारणं अनेक असतील, कारण ती कठीण परीक्षा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. परंतु दोघांनाही एक मनात होतं की समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी देखील त्यांची कंपनी स्थापन केली, माउंटन रेंज प्रॉपर्टीज अँड रिसॉर्ट्स. तर त्याच्यामध्ये यश मिळायला लागलं. आणि मग मी जसं म्हटलं की माझा व्यवसाय थांबवून मी माझ्या मुलांना बघत होते, त्यानंतर थोडंफार समाजात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत होते किंवा मी शिकत होते असं मी म्हणेन काम करण्यापेक्षा. तर आपण काम करतो ना जेव्हा कुठल्याही ह्याच्यात म्हणजे क्षेत्रामध्ये, तेव्हा आपण पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, आपण फक्त देत नसतो तिथे, मी अगदी आवर्जून सांगेन. तर त्या अनुभवानंतर आम्ही असं ठरवलं की आपण आपली एक संस्था स्थापन करायची, जेणेकरून या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल. आणि समाजात देखील अशी अनेक लोक होती की ज्यांना काही आर्थिक मदत करायची होती की तुमची संस्था आहे ना तर आम्ही काहीतरी देऊ, तर त्यांना आम्ही सांगायचो की आर्थिक मदतीपेक्षा पण ना तेजस्विनी वेळ हा फार महत्वाचा असतो.
0: अच्छा.
1: कारण आम्ही जेव्हा ह्या शाळांमध्ये काम सुरू केलं तेव्हा एकतर कित्येक शाळांना अनुदानित होत्या, त्यांना फीज ऑलरेडी भरली जात होती. मी अक्षरशः 2 वर्ष तरी मुलांची फीज भरली आहे, एक एक वर्ग दत्तक घेऊन. परंतु लक्षात आलं की अरे ह्यांची फी भरली जात आहे, त्यांना अन्न किंवा
0: युनिफॉर्म
1: पुस्तक वह्या हे सगळं मोफत मिळतंय, पण मिळत काय नाहीये माहितीये का, एक प्रॉपर पद्धतीने शिक्षण मिळत. आणि तिकडे लक्ष देणं फार आवश्यक होतं, कारण या मुलांच्या घरचं ते वातावरण नाहीये. कुठलीही शाळा, आज मी शासकीय शाळांमध्ये देखील अनेक शाळांमध्ये फिरले एका महिन्यात, तर एक गोष्ट आवर्जून आढळली की प्रत्येक गोष्ट आहे परंतु मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणं ही आजची काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे ही संस्था सुरू झाली, हे काम सुरू झालं आणि ते आतापर्यंत या
0: इथपर्यंत टप्प्यावर आलेलं आहे,
1: टप्प्यावर आलं की जिथे आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांमध्ये काम करत आहोत. आणि दुसरं म्हणजे तर सुरुवातीला आम्ही म्हणजे महिला बंदी जे आहेत भाईखाळा जेल इथले त्यांच्यासाठी काही शिबिरं घेणं, पीआरसी पॅराप्लॅजिक रिहेबिलिटेशन सेंटर आहे खडकी येथे, तर सैनिकांसाठी काही शिबिरं. पण मुख्य जे आमचं होतं ना ते नेहमी स्टुडंट ओरिएंटेडच राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करायचं होतं. याचं कारण हे आहे ना की समाजात तुम्हाला कुठेही बदल घडवायचा असेल
0: बरोबर,
1: तर त्याचं मुख्य जे हे आहे पाया जो आहे तो तुमच्या शिक्षणात आहे. तुम्हाला चांगले इंजिनियर्स घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले गृहिणी घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले वकील घडवायचे आहेत, राजकारणी घडवायचे आहेत, समाजकारणी घडवायचे आहेत. त्याचा बेस जो आहे ना तो शिक्षणामधून मुख्य सुरू होतो. आणि म्हणून आमच्या फाउंडेशनचं जे हे आहे एज्युकेशन सपोर्ट पॉवर अँड विजडम, की तुम्ही एज्युकेशनला जर सपोर्ट केला शिक्षणासाठी योग्य प्रकारचं शिक्षण म्हणजे काय की ज्यातून तुमची शक्ती जागृत होणं, तुम्हाला कळणं नुसतं मी शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ती पॉवरच नाहीये काही आवाज उठवायची काही चांगलं काम करायची, मी केवळ आपलं म्हणजे झापड लावलेल्या बैलासारखं म्हणा किंवा व्यक्तीसारखं फिरते, तर मग किंवा मी छोट्याशा कारणांनी निराश होऊन आत्महत्या करणार आहे, तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? किंवा मी दुसऱ्यांवर जळफळणार आहे, मी स्वतःला कमी लेखणार आहे, तर जे संतुलन देऊ शकत नाही ते शिक्षणच काय कामाचं? शिक्षणामधून तुम्हाला संतुलन मिळणं फार आवश्यक आहे, मानसिक संतुलन मिळणं. अर्थार्जनाचं एक आपण बघतो, परंतु आपण हे बघतो का की समाजात पैसे मिळाले आहेत म्हणून सगळी जण अगदी खुश आहेत. पैसे तर मिळत आहेत ना, पण मग आत्महत्या का होत आहेत, फ्रस्ट्रेशन का आहे, निराश का आहे? तर ह्या सगळ्याचं मूळ आहे की शिक्षणामधून एक संतुलित व्यक्तिमत्व तयार व्हायला, तर त्यावर आपण मेन फोकस केलं नेहमी आणि त्यासाठी आपण सपोर्ट करतो आणि त्यामधून हे कार्य सुरू आहे, म्हणजे ह्या भावनेने सुरू आहे. जसं इव्हन आपलं भाग्यश्री फाउंडेशनचं जे एक छोटीशी कविता आहे
0: त्याची,
1: माझे भाग्य माझ्या हाती जाणीले आहे मी, कुणी न येऊन करतो उद्धार ओळखले आहे, तर त्यामागची भावना पण ही आहे की कोणी भाग्यश्री फाउंडेशन किंवा एखादी व्यक्ती कोणी येऊन तुमचा उद्धार नाही करू शकणार,
0: बरोबर,
1: ती किती महान देखील असेल व्यक्ती, पण तुमचा उद्धार जर करायचा तर तो तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्हाला संतुलित व्यक्तिमत्व हवंय तर ते तुमचं तुम्ही होणं आवश्यक आहे. आणि ह्यासाठी आपल्या शिक्षकांचं, कारण विद्यार्थ्यांना शिकवणारा जो मुख्य घटक आहे ना तो शिक्षक आहे. आम्ही किती जरी आता हे आपलं आजचं जे सेशन आहे किंवा इंटरव्ह्यू आहे तुम्ही जरी शाळेमधून दाखवला तरी विद्यार्थ्यांना किती कळणार आहे तो?
0: बरोबर,
1: शिक्षकांना कळेल, विद्यार्थ्यांना किती कळणार आहे?
0: बरोबर,
1: विद्यार्थ्यांना घडवणारा मेन घटक हा शिक्षक आहे. आणि त्यासाठी आपण शिक्षकांसाठी ही सक्षम नागरिक मोहीम हे काम करत आहोत. तुम्ही जर फाउंडेशनच्या वेबसाईटवर पण बघितलं तर अनेक शिक्षक उत्साहाने यात सहभागी होत आहेत, कारण त्यांचा सन्मान ठेवला जातो आहे. मुख्य आम्ही त्यांना शिकवत नाही तुम्ही पाचवीला कसं शिकवा, तुम्ही पहिलीला कसं शिकवा, तुम्ही आठवीला कसं शिकवा, काकोडकर सरांच्या प्रगाढ अनुभवाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की मुलांना लिहिता वाचता कसं यायला हवं, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मुलांनी एक चांगलं व्यक्ती कसं व्हायला हवं, किंवा मुलांनी एक क्रिटिकल थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग हे कशा प्रकारे एनईपीच्या ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा प्रकारे, कारण मुलांना तर कळत नाही ना की एनईपी काय आहे, त्याचे टर्म्स काय आहेत, ते नुसतं घोकून एक वेळ करतील एखादी गोष्ट, तर त्या सहज पद्धतीने कशा प्रकारे करायच्या, ह्यासाठी जो रोजनीशी उपक्रम आहे, मध्ये काही विचारायचंय
0: नाही बोला ना,
1: रोजनीशी उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही असं जनरली वाटतं की रोजनीशी म्हणजे डायरी लिहायची, ते नाहीये. त्याच्यामध्ये.
0: अच्छा.
1: त्यात पण आपण 28 आठवड्याचा उपक्रम दिलेला आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यामध्ये ह्या एनईपीच्या ज्या टर्म्स आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण मुलांना जर आपण म्हटलं की तुम्हाला ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या टर्म्स कम्प्लीट करून घेतो होता, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग हे तुम्ही करायचे, मुलांना कळणार नाही. त्याच्याऐवजी आपण त्यांना देतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केलं ते लिहा. मुलं आवडीने लिहितात. ज्यांना लिहिता देखील येत नसतं ना त्यांना काय होतं, जनरली शाळांमध्ये मार्क मिळाले की कौतुक केलं जातं. बरोबर आहे ना? पहिला आला, दुसरा आला, 90%, 80% तर तसंही
0: दिलं
1: जात. मग ही मुलं जी आहेत ना, जी 50%, 60% मिळवणारी आहेत किंवा जी पास होण्यासाठी पण त्यांना कष्ट घ्यावे लागतात, ती ना बावरून जातात. त्यांच्या मनावर एक होऊन जातं की मी म्हणजे ढ आहे, मला काही जमणार नाही. आणि ह्या जेव्हा आपल्या रोजनिशीमध्ये मुलं लिहायला लागतात ना, आणि तेव्हा जर काही मुलांनी लिहिलं की मी माझ्या घरी आईला मदत केली, मी आजीला मदत केली, अर्थात शिक्षकांना कळत असतं ना खरं खोटं. किती जरी खोटं लिहिलं तरी शिक्षक ते पकडणार, आपल्याला नाही कळणार इथे बसलं. तर ह्या मुलांना काय होतं की अरे मी पण तर चांगली काम करतोय, पण कौतुक त्याचं होत आहे कारण त्याला लिहिता येत आहे. परत ते ग्रुप आहेत आमचे, त्याच्यावर ते फोटो पाठवले जातात. नंतर आम्ही पुस्तिका छापतो त्या मुलांच्या, भाग्यश्री माझी रोजनिशी म्हणून, की त्यामध्ये प्रत्येक मुलांचं लिखाण येतं आणि ते सगळीकडे वाचलं जातं. तर तेव्हा ह्या मुलांना देखील एक इच्छा उत्पन्न होते की मी पण काहीतरी चांगलं करत आहे, किंवा माझ्या देखील मनात काहीतरी आहे जे मला व्यक्त करायचंय. आणि प्रत्येक मूल मग लिहायचा प्रयत्न करतो, ते बाळाकडे शिकण्याकडे जातात. कारण मला वाटायला हवं तर मी ते करणार, कोणीतरी सांगताय.

0: विश्रांती नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांच्या त्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. मॅडम, जसं आपण म्हणालात की सगळ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवतात असतात आणि शिक्षकांना सगळे बीएड आहे, एमएड आहे, सगळे कोर्सेस सुद्धा होतात, त्यांना शिक्षक म्हणून कसं घडायचं हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. पण तुमच्या सक्षम नागरिक मोहिमे अंतर्गत जे उपक्रम तुम्ही राबवताय मुलांच्या दृष्टीने, तर म्हणजे शिक्षक घडवण्याचा तुमचा एक मानस आहे, तो नेमका कसा आहे? आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याविषयी यामध्ये नोंद आहे, तर त्याविषयी थोडंसं संक्षिप्तपणे थोडस तुम्ही सांग.
1: आत्मनिर्भर युवक उपक्रम विषयी सांगण्यापूर्वी मी थोडं मगाशी तुझ्या प्रश्नाकडे जाते की थोडं आमचं अधिक कार्य तू विचारलं होतं आणि ते मी
0: नक्कीच.
1: तर अनेक शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे स्किट्स किंवा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेत आणि त्याच्यातून एक हे झालं की सैनिकी प्रशिक्षण किंवा सैनिकी प्रशिक्षण हा मोठा शब्द झाला, पण सैन्याविषयी थोडक्यात माहिती देणं फार आवश्यक आहे. कारण मी स्वतः पुस्तकं लिहिली आहेत, तर सैनिकांविषयी पुस्तकं लिहिताना हे जाणवलं की त्यांचं त्या प्रकारची मनोवृत्ती तयार केली जाते किंवा एक सैनिक जो तयार केला जातो. आपण रायफल शूटिंग किंवा हॉर्स रायडिंग ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी बाकी एक जी मनोवृत्ती तयार होते, तर ती मनोवृत्ती आपल्या विद्यार्थ्यांना ठाऊक असणं फार आवश्यक आहे. आणि एनसीसी, एनएसएस या गोष्टी देखील आज महत्व थोडं कमी होत आहे शाळांमध्ये. सगळा भर असतो तो
0: म्हणजे
1: सुरू झाली की मुलाला क्लासेस सुरू होतात, त्याच्यामुळे ते जे वय असतं ऍक्च्युली ह्या गोष्टींचं जे जाणीव आहे व्यक्तिमत्व विकासाची किंवा सैनिकी व्यक्तिमत्वासाठी काय हवं ती जाणीव यायला 7वी 8वी पासून सुरुवात होते. पहिली दुसरीतल्या मुलाला तितकं माहिती नसतं आणि त्याच वेळेला आपले क्लासेस किंवा मार्कांचं टेन्शन हे सगळं सुरू होतं. तर त्यामुळे असं झालं की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम यामध्ये सुरुवातीला आपण असं घेत होतो की बेसिक मिलिटरी परिचय. अच्छा. मेजर गावंड म्हणून आहेत ठाण्यामध्ये, अतिशय आता त्यांचं निधन झाल्यानंतर, तर सर अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व, त्यांनी आपल्या फाउंडेशन बरोबर हे काही लेक्चर्स घेतली की कशा प्रकारे एक सैन्यात
0: जायचं.
1: मुलांना माहितीच नसतं बेसिक की आता टॅट्यू असला तर सैन्यात घेत नाही किंवा कानात मळ असला तर तुमचं रिजेक्शन होतं.
0: अच्छा.
1: ह्या बेसिक गोष्टी माहिती नसतात, मलाही माहिती नव्हतं, सरांमुळे मला कळल्या. तर त्याचं एक पत्रक सरांनी तयार केलं आणि ती माहिती द्यायची की तुम्हाला 50% वरती मार्क लागतात जर जवान म्हणून पण तुम्हाला, किंवा मुलींसाठी दुसऱ्या काही सर्व्हिसेस अवेलेबल आहेत सैन्यामध्ये. आणि अक्षरक्षांना शेकडोनी मुलं ती माहिती घ्यायला यायची, उर्दू मिडियमची, मराठी मिडियमची, हिंदी मिडियमची सगळी मुलं यायची. कारण एक प्रत्येकाला माहिती हवी होती सैन्याविषयी, सैनिकांविषयी, किंवा एक जॉब मिळावा म्हणून देखील येत असतील, पण ही मुलं माहिती घ्यायला यायची. आणि त्यानंतर डॉक्टर काकोडकरांनी हे सुचवलं की आपल्याला रोजनिशीमध्येच आम्ही त्याचा एक भाग ठेवला होता, पण सरांनी असं सांगितलं की आपण तो एक वेगळा उपक्रम करूया आणि सैनिका म्हणजे सैनिकी अधिकाऱ्याचं आपण मार्गदर्शन घेऊया त्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर युवक उपक्रम सुरू केला. तर ह्याचं बेस काय आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचा, की विद्यार्थ्यांना सैनिकी व्यक्तिमत्व कळावं. कारण आपल्या जर आपण सुरुवातीला सरांनी त्यात मेन्शन केलेलं आहे की संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा ह्या गोष्टी काय आहेत, तर राष्ट्रीय संरक्षण कोण करतं, सैनिक.
0: सैनिक करतात.
1: त्यामध्ये नागरिक म्हणून आपला वाटा अगदी
0: नगण्य
1: नगण्य आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर या सुरक्षेचे आयाम दिलेले आहेत सरांनी त्या पुस्तिकेत. ही जी मार्गदर्शनपर शिक्षकांसाठी पुस्तिका आहे, शिक्षक ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत
0: पोहोचवतात. बरोबर.
1: तर त्यामध्ये आहे की मानसिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भौगोलिक सुरक्षा, हे 5 आयाम सुरक्षेचे दिलेले आहेत. आणि या सुरक्षेवर आपलं संरक्षण फार अवलंबून असतं, कारण त्यांनी यात उदाहरण दिलेलं आहे की ट्विन टॉवर वर जो हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचं संरक्षण व्यवस्था बळकट होती, परंतु तो हल्ला तरी कारण सुरक्षा नव्हती तिथे.
0: बरोबर. अच्छा.
1: आतली सुरक्षा जी होती तिथे कुठेतरी भगदाड होता ना. तर त्याच प्रकारे आपल्या राष्ट्राची सुरक्षा मजबूत असणं कितीतरी आवश्यक आहे. संरक्षण सैनिकांच्या हातात आहे पण सुरक्षा आपल्या हातात आहे. आणि या पाच ज्या सुरक्षा आपण आता बघितल्या की भौगोलिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा आणि मानसिक, त्याचा पाया आहे मानसिक सुरक्षा आणि तो आपण शिक्षण क्रमामधून घडवायला हवा. आर्थिक सुरक्षा आणि भौगोलिक सुरक्षा आपल्याला शक्य नाहीये की आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ. आपलं पोलीस दल आहे, आपले इतर घटक आहेत समाजातले जे हे करत असतात, परंतु विद्यार्थ्यांकडून मानसिक सुरक्षा जर लहान वयातच जर तयार करून घेतलं त्यांना त्या दृष्टीने, तर मानसिक सुरक्षा म्हणजे काय, त्या गोष्टीविषयी त्याने की माझ्यामध्ये संयम असणं, धैर्य असणं, एखाद्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे केला जायला हवा, ह्या ज्या गोष्टी आहेत, संतुलित व्यक्तिमत्व, तर त्या गोष्टी येतात मानसिक सुरक्षेमध्ये. आणि हा आपण एक गोष्ट जी आहे ना ती कुठेतरी मुद्दामून नाही पण आपल्याकडून ती थोडीशी सुटते आहे. तर त्याच्यामुळे आत्मनिर्भर युवक उपक्रम मध्ये आम्ही यावर भर दिला की सैनिकी व्यक्तिमत्व घडवा. सैनिक घडवा नाही, तुम्ही ते युनिफॉर्म प्रत्येक जण घालेलच असं नाही. मिलिटरी एज्युकेशन काही काही देशांमध्ये कंपल्सरी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता तसं करणं कदाचित कठीण आहे म्हणजे, परंतु आपल्या देशामध्ये शाळा शाळांमधून आपण सैनिकी व्यक्तिमत्व तर घडू शकतो.
0: बरोबर.
1: पण आपण सैनिकांना सॅल्यूट करतो, त्यांच्याविषयी आदर
0: असतो
1: नेहमीच. तर तो आदर आपण ऍक्च्युली असं म्हणतो ना की आदर हा बोलण्यातून नव्हे तर कृतीतून यायला हवा. ती कृती आहे की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम आपण विद्यार्थ्यांकडून
0: करतो. किती वेगळा विचार आहे, कारण आपण नेहमी झापडण्यासारखे फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स, डॉक्टर, इंजिनियर, वकील हे, आणि फार तर इंजिनिअरिंगच्या बऱ्याच शाखा आहेत त्यामुळे सगळं झापडण्यासारखे तिकडेच जातो. पण आपल्याला व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी आणि देशासाठी समर्पण करण्याच्या संधी किती विविधतेने उपलब्ध आहेत या तुमच्या माध्यमातून कळलं. आणि खरंच मुलांना म्हणजे स्वतः सैनिक क्षेत्रात भरती न होण्यापेक्षा तुम्ही एक उत्तम नागरिक, एक देशाचे उत्तम नागरिक कसे होऊ शकता यासाठी तुमची संस्था काम करते. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं बरेच जण म्हणजे नामांकित व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर तर आहेतच, पण अनेक व्यक्ती तुमच्याशी या उपक्रमाच्या दरम्यान जोडलेले असतील आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्या मुलांना मिळालेलं असेल, तर अशा काही नामांकित व्यक्ती तुमच्या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत का?
1: अनेक नामांकित व्यक्ती आहेत. मी आता जर मुख्य जे आहेत आमचे मार्गदर्शक ते डॉक्टर
0: अनिल काकोडकर सर
1: आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सर. बाकी अनेक व्यक्तींनी लेक्चर्स घेतलेली आहेत. मी एकाचं नाव घेतलं आणि एकाचं सुटलं तर मुद्दा म्हणून घेत नाही आहे, परंतु सरांचं मार्गदर्शन हे इतक्या चांगल्या प्रकारचं आहे. आणि अनेक मी सांगू का तुम्हाला की शिक्षण क्षेत्रामधील म्हणजे आपले अनेक मुख्याध्यापक, अनेक
0: कुलगुरू वगैरे
1: किंवा आपले कमिशनर पासूनची लोक, शिक्षणाधिकारी पासूनची लोक सर्वांनी मदत केलेली आहे. म्हणजे तेव्हा त्यांना हे पटलं की बाबा हा काही विनामूल्य आहे, कोणत्या आर्थिक गोष्ट नाही आहे. विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा जो वेळ आहे त्यांना शिकवण्यामधला त्याच्यावर कुठे याचा परिणाम होत नाही. आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी जसं आपण म्हटलं की आपण सैनिक घडवण्यासाठी पण प्रयत्न नाही.
0: बरोबर.
1: तर सैनिकी व्यक्तिमत्व एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्याला जाणीव आहे की मला काय करायचं आहे. म्हणजे फक्त देशसेवा अशी म्हणून होत नाही ना, माझ्या कार्यातून ती व्हायला हवी. जर मी शिक्षक आहे तर मी देशसेवा कशी करू शकेन की माझ्या
0: विद्यार्थ्यांना
1: चांगलं घडवू शकेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे. आणि अनेक जण यात सहभागी होत आहेत, त्यांनी चांगलं काम केल्यावर शिक्षकांना देखील आपण डॉक्टर काकोडकर आणि शेकटकर यांच्या सहीचं सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. त्याच्यामुळे शिक्षकांना देखील एक चांगलं वाटतं की अरे आम्ही जी मेहनत घेत आहोत त्याची कुठेतरी पोस्ट पावती आम्हाला मिळते आहे. तर सगळ्यांनी मिळून हे काम चाललेलं आहे. हे आज मी तुमच्या समोर तरी सांगायला आलो
0: पण याच्यामध्ये अनेक हात आहेत,
1: पण अनेक घटक आहेत. प्रत्येक विभागात आता नाशिकमध्ये आमचं काम सुरू आहे, कोल्हापूरमध्ये आमचं काम सुरू आहे, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, तर तिथले मुख्य प्रतिनिधी आहेत. हे सर्वांचं तितकाच
0: महत्वाचं वाटतं आहे.
1: आणि हे खरं सांगायचं तर आपल्या देशातील नवीन पिढी एक जबाबदार घडवण्यासाठी.
0: बरोबर.
1: आपल्या देशातीलच लोक हे विनामूल्य सहकार्य करत आहे आणि तीच सक्षम नागरिक मोहिमेचा खरं म्हटलं तर शक्ती आहे.
0: नक्कीच मॅडम. आता सगळ्या शिक्षकांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल अशा काही प्रतिक्रिया असतील की तुम्हाला भेटून की मॅडम खूप छान स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्हाला यातनं हे शिकायला मिळालं, असे काही अनुभव तुमच्या गाठीशी आहेत का?
1: अनेक आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगायचं झालं तर शिक्षकांनी जे अभिप्राय दिलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर आहेतच, त्यांना एकतर काय होतं ना, विद्यार्थी जे लिहत पण नसतात, आपण त्या रोजनिशी उपक्रम मध्ये असं केलेलं आहे की आकलन क्षमतेनुसार त्यांचे गट केलेले आहे. जनरली आपण काय बघतो की मार्क बघतो की मार्क किती मिळाले, तर मुलं हिरमुसतात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छिन की कोल्हापुरातल्याच एका शाळेत आम्ही स्कूल व्हिजिट पण करतो, पण आपला उपक्रम कशा प्रकारे चालू आहे ते बघायला अशीच आमची भेट होती. आणि त्यांना माहिती नव्हतं की मी रोजनिशी तपासणार आहे. आणि मी गेले आणि विद्यार्थिनी त्या रोजनिशी उघडून दाखवल्या. स्कॉलरशिपचा निकाल लागला होता आणि ते शिक्षक प्रिन्सिपल जे होते ते मला दाखवत होते की स्कॉलरशिपला आलेली मुलं काय होतं ना. जेव्हा आपण स्कॉलरशिपला येणं चुकीचं नाहीये पण अतिशय चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा आपण त्या चारच मुलांची ओळख करून देतो तेव्हा बाकीच्या मुलांमध्ये कुठेतरी एक त्यांचं पण काहीतरी चांगलं असेल ना, ती पण गोष्ट ओळख करून दिली जायला हवी.
0: बरं.
1: तर ते आपण मूल्यमापन करतच नाही, फक्त मार्कांवरच मूल्यमापन करतो. तर ही रोजनिशी बघताना एका मुलीच्या वहीविषयी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की याचा उपयोग कसा होतो या उपक्रमाचा. त्या विद्यार्थिनीने एक पावसाळ्यातल्या काही घटना लिहिल्या होत्या की माझं अमुक पाऊस आला तेव्हा पूर आला होता कोल्हापुरात त्या वर्षी, चार वर्षापूर्वीची घटना आहे. आणि माझ्या पप्पांकडे मी आग्रह केला, त्याने एका ठिकाणी लिहिलं की माझा बर्थडे आहे तर तुम्ही साजरा करायला हवा.
0: अच्छा.
1: आणि मला केक हवा आणि नवीन ड्रेस हवा.
0: अच्छा.
1: तर पप्पा म्हणाले ह्या वर्षी शक्य नाहीये, आपण कारण पुरात सगळं शेत वाहून गेलंय. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या फार महत्वाच्या असतात तुमच्या अभ्यासा इतक्याच. तर त्या पप्पा म्हणाले नाही, पण मी हट्ट केला म्हणून मग त्यांनी मला केक आणि ड्रेस दिला.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर मी काही दिवसांनी तिने लिहिलं होतं तिथे की माझ्या पप्पांना एक व्यक्ती ओरडत होती ते मी बघितलं आणि त्यांना मी जाऊन विचारलं नंतर की पप्पा ते कोण होते, तर त्यांनी ते कर्ज घेतलेलं आणि ते देऊ शकत नव्हते म्हणून ती व्यक्ती त्यांना बोलत होती.
0: अच्छा.
1: तर मी आता निश्चय केलाय यापुढे मी हट्ट
0: करणार नाही.
1: तर हे शिकणं स्वतःहून, ही मार्क मिळवणं इतकीच महत्वाची गोष्ट आहे ना. तर हे कौतुक कसं होतं मग रोजनिशीमुळे त्यांना कळतं. आणखी एक दोन उदाहरणं या रोजनिशी शिक्षकांचे अभिप्राय तर तुम्हाला पाहायला मिळतील, ते मी स्वतःच सांगण्यापेक्षा तुम्ही ते वाचावेत.
0: अच्छा.
1: परंतु मुलांची उदाहरणं मी जरूर सांगेन की एका महानगरपालिकेतल्या मुलीने हे लिहिलेलं आहे की माझी मैत्रीण चांगले मार्क मिळवायची आणि मला कमी. रोजनिशी जेव्हा आम्ही लिहाय मला नेहमी एक प्रश्न होता की तिला चांगले मिळतात आणि मला का नाही, सारख्याच बॅकग्राऊंड दोघींची आई करणारी. आणि मला प्रश्न असायचा की तिला चांगले आहेत आणि मला का नाही. मग ते जेव्हा रोजनिशीमध्ये आपण दिनक्रम लिहितो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्कॉलरशिपच्या टीचर्सनी आम्हाला सांगितलंय की विद्यार्थ्यांना हा दिनक्रम करायला उपयोग झाल्यामुळे त्यांना स्कॉलरशिपमध्ये फायदा झाला. दिनक्रम लिहितात ते ह्या मुलीने लिहिलंय की माझ्या मैत्रिणीचा दिनक्रम जेव्हा बाईनी वर्गात काही जणांच्या रोजनिशी वाचून दाखवायला आम्ही सांगतो आवर्जून, यात फक्त एक महत्वाची गोष्ट आम्ही सांगतो की मुलं लिहितात ना फ्रीली लिहितात, कधी कधी आई वडिलांची भांडणं काही पर्सनल अगदी अफेअर पण लिहितात, तर तेव्हा मात्र शिक्षकांना एक विनंती असते ते आमच्यापर्यंत पाठवून आपल्याला सनसनाटी बातमी नाही करायची. आपलं उद्दिष्ट हे आहे की मुलांनी ते आई वडील समजत असतात शिक्षकांना, म्हणून तिथे फ्रीली लिहिलं जात. ते जर सगळ्यांना सांगितलं गेलं तर मग मुलांना ती सवय लागेल की मग आपल्याला हवं तसंच लिहायचंय काहीतरी विचार करून कल्पना करून, तर ते नकोय आपल्याला. मुलांचं जे काही पर्सनल असेल ते तुम्ही वाचा, त्यांना मार्गदर्शन करा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या, पण त्यांचं नाव न घेता.
0: अच्छा.
1: कुठेही हे नको, नाहीतर काय होईल, ते रोजनिशी उपक्रम बाजूला राहील आणि सनसनाटी बातम्या तयार व्हायला.
0: बरं.
1: यांनी असं लिहिलं हिनी असं लिहिलं त्याचा हेच वेगळीकडे राहील. तर या मुलीने जेव्हा शिक्षकांनी वाचून दाखवलं त्या मुलीने लिहिलेला दिनक्रम तिच्या मैत्रिणीने जिला चांगले मार्क मिळायचे, तेव्हा ती म्हणाली मला कळलं माझी मैत्रीण सकाळी लवकर उठून थोडं वाचन करते मग शाळेत येते. शाळेतून घरी गेल्यावर हातपाय धुवून जेवते, थोडा आराम करते, अगदी पटापट सांगते थोडं आराम करते आणि त्याच्यानंतर ती थोडा वेळ खेळायला येते बाहेर.
0: अच्छा.
1: मग संध्याकाळी जाऊन ती अभ्यास करते तिचा आणि आई बरोबर टीव्ही बघते थोडा वेळ, झोपते, झोपताना थोडं आवरून सगळं झोपते. त्याच्यामुळे लवकर झोपल्यामुळे लवकर
0: लवकर.
1: आणि माझ्या दिनक्रमात मी असं लिहिलं आहे, ती म्हणते की मी सकाळी उशिरा उठते, तिथूनच सुरुवात होते, का ते रात्री कळेल आपल्याला. दिवसभर शाळेत गेल्यावर घरी आल्यावर आई घरकाम करायला गेली असते, दोघींची आई घरकाम करायला गेली, मी घरी गेले की पहिला टीव्ही
0: लावते.
1: टीव्ही मध्ये मन इतकं गुंत की तोपर्यंत झोप पेंगाळायला
0: पाहिजे,
1: मग झोप येते. झोपून उठेपर्यंत सगळे खेळायला गेलेले असतात, खेळायला जाणं होतं. खेळायला गेल्यावर खेळून घरी आल्यावर आई आलेली असते, तिला थोडी मदत करावी लागते, मग अभ्यास करायला रात्र येते. काही काही अभ्यास करून झोपायला उशीर होतो, सकाळी
0: उठायला उशीर होतो.
1: आता मला कळलं की हिचं काय बरं गुपित आहे, जे मला कळत नव्हतं. शेजारी राहणाऱ्या नव्हत्या त्या, तर त्यामुळे त्याप्रमाणे रोजनिशीमुळे कळलं. आणखी एक घटना तुम्हाला सांगेन रोजनिशीची. एका शिक्षकांनी, आपण आकलन क्षमतेनुसार गट करतो, आकलन क्षमता उत्तम, आकलन क्षमता मध्यम, आकलन क्षमता कमी, तर आकलन क्षमता मध्यम म्हणजे साधारण लिहिता वाचता येणारी मुलं. त्या गटातल्या मुलीने शिक्षकांना विचारलं, तिला लिहायचा कंटाळा होता, की मी ग्रामीण भागातली मुलगी, जिल्हा परिषद शाळेतली, मी रोज एक झाडाचं चित्र काढू का आणि त्याच्या बाजूला, म्हणजे दर आठवड्याला, आठवड्याला लिहिलं तरी चालतं, असं काही नाही की रोजच लिहा, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, पण मिनिमम आठवड्यातून एकदा लिहिणं आवश्यक आहे. तर मी चित्र काढू का आणि ते चित्राच्या बाजूला, मग हे आंब्याचे झाड आहे, याला मे महिन्यात आंबे येतात, जे काही असं सुरू केलं तिने. दर आठवड्याला चांगलं चित्र. आणि एक सरांनी, काकोडकर सरांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की मुलांचं कौतुक करा, कौतुक माणसाला पुढे जाण्या
0: पुढे जाण्यासाठी बळ देतं.
1: तुम्ही म्हटलं ना की अरे हे काय एवढे 10 मार्क मिळाले 20 पैकी, तर मूल हिरमुसतं. आणि तेच तुम्ही, अरे 10 मिळाले ना, पुढच्या वेळेला अजून मिळतील तुला, 10 काय कमी नाही 20 पैकी, ते 12 मिळवेल पुढच्या वेळेला.
0: बरोबर, मानसिकता समजून.
1: त्या सरांनी कौतुक केल्यामुळे ही मुलगी काय झालं, 2 ओळीच्या 4 ओळी 4 ओळीच्या 8 ओळी आणि 2 पानं लिहायला लागली ती हळूहळू. सराव लागतो ना,
0: सराव.
1: गाडी बघा, आपण शिकतो कधी, तर गाडीला काय लागतो, पहिल्या दिवशी आपण क्लच आणि ब्रेक कळत
0: नसतो.
1: तीच व्यक्ती महिन्याभराने सराईत गाडी चालवत असते. तसंच मुलांचं आहे, त्यांना लिखाणाकडे, ते लिहत का नाहीत, कारण त्यांना आवडच नाही, लिहत नाहीत म्हणून ते वाचत नाहीत. तुमच्या लायब्ररी तशाच पडलेत. आपण जर, मी जर आवाहन केला तिथे, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक लायब्ररीला 100-100 पुस्तके किंवा 1-1 पुस्तक द्या चला तुमच्याकडून. लोक देतील, हो नक्की
0: देतील,
1: पण आधी आहेत ना पुस्तक
0: लायब्ररी, वाचा
1: ती आधी, वाचू दे ना, मग आपण दुसरी देऊया. तर त्याच्यामुळे काय झालं की त्या लिखाणातून, म्हणजे लिहिता लिहिता प्रोत्साहनातून तिचं लिहिणं वाढलं. आणि वर्षाच्या शेवटी त्या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना विचारलं की मला झाडावरचं पुस्तक मिळेल का हो.
0: अच्छा.
1: कारण ती लिहत होती ना, मग विचारायला लागली की बाबा जास्वंदीचे काय उपयोग आहेत, चिकूच्या झाडाचं काय, आंब्याच्या झाडाच्या पानांचे काय उपयोग आहे, ते काही माहिती मिळत गेली ना, मजा यायला लागली त्याचं लिहिताना, त्याविषयी लिहिताना. अशा प्रकारे मुलांना विविध विषयांमध्ये लिहायला, मग तुमच्या गावातलं एखादं प्रेक्षणीय स्थळ का असे ना, तिथे लोक येत नाहीये तेवढी, म्हणजे लोकांना माहिती नाहीये ते, असंही बघितलंय अनेक तालुक्यांमध्ये की इतकी सुरेख स्थळं आहेत पण आपल्याला माहिती नाहीये ती. तर ती जर लिहिता आली, त्याविषयी जर चांगलं मुलांना दाखवता आलं, तर एक चांगला त्यांना जॉब सिक्युअर होईल तिथे, चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात, जे शहर आपण म्हणतो नुसती फुगत चालली आणि ग्रामीण भाग ओस पडत चालले, तर कितीतरी आहे ग्रामीण भागात असं, जे आपण या माध्यमातून, म्हणजे आपला हा जो उद्देश आहे ना मुख्य, की आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत, तर त्या शाळांमध्ये चांगलं काम सुरू आहे, गरजू विद्यार्थी जात आहेत. कारण ज्याला जरा जरी परवडलं ना की तो प्रायव्हेट शाळेत घालतो, प्रत्येकाला आपल्या लेकरांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असते ना.
0: बरोबर.
1: आजकाल शासकीय शाळांमध्ये कोण घालतंय की ज्यांना अगदी परवडत नाहीये तसा
0: घालतात.
1: मग त्या शाळांमध्ये जिथे चांगले शिक्षक आहेत, सरकारी अनुदान आहे, तर तिथलं शिक्षण चांगलं व्हावं. आपल्या अनेक नुसतंच गोरगरिबांना नाही तर मध्यमवर्गीयांना देखील त्याचा उपयोग व्हावा यासाठी हा उपक्रम उपयोगी पडावा अशी अपेक्षा आहे.
0: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लेखिका शिल्पा खेर ह्या आपल्याला उलगडून घ्यायच्या आहेत आपल्या शेवटच्या भागामध्ये, तेव्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा केर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम सक्षम नागरिक मोहीम ही राबवतात आपल्या भाग्यश्री फाउंडेशन तर्फे, त्याविषयी आपण सगळं जाणून घेतला, त्यांचा आजवरचा प्रवास. आता एक लेखिका म्हणून त्या सिद्ध असता लेखिका आहेत, कारण जवळजवळ 14-15 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि ग्रंथालय प्रकाशनातर्फे ती प्रकाशित झालेली आहेत. तर या सगळ्या हा सुद्धा एक वेगळी वाट आहे तुम्ही चोखंदळताय, तर त्याविषयी खूप उत्सुकता आहे. म्हणजे एवढ्या सकारात्मक आयुष्य जगत असताना एकीकडे तुमचाही हात लिहितात तुम्ही ठेवलेला आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: लिखाणाची मला आवड होती लहानपणापासून, आणि मुख्य मी लेखिका असं मी म्हणणार नाही, कारण सायन्सची विद्यार्थिनी आहे, त्यानंतर योगशास्त्र केलं, परंतु मराठी भाषेचं ग्रामर मध्ये जरा कमी पडू शकते व्याकरणामध्ये, परंतु लिखाण हे यातून येत गेलं ना की मला मुलांशी संवाद साधायचा असं वाटलं, आणि त्याला हे माध्यम आहे. जर आपल्याला मुलांशी संवाद साधायचा आहे, आपल्या पुढील पिढीला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, आपला अनुभव जे काही माझ्याकडे थोडेफार आहेत
0: बरोबर,
1: तर त्यासाठी हे लिखाण हे माध्यम मला आवडलं. आणि त्यातून मी एकदा लिहित गेले आणि त्यातून ते लिहिणं सुरू झालं. ग्रंथालय प्रकाशनने देखील याला फार मोलाची साथ दिली, त्यांनी अनेक पुस्तकं माझी प्रकाशित केलेली आहेत, ज्यात यश म्हणजे काय ही जी एक लिहिली आहे
0: मॅडमनी मला एक कॉपी दिली आहे त्याची,
1: आताच तिसरा भाग प्रकाशित झालेला आहे 14 जुलै रोजी. आणि या कार्यक्रमाला आपल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते झालेला आहे, आपले वैज्ञानिक ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर शरद काळे, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, राज्यसभा खासदार सुमित्राजी बांधिक, आणि बॉर्बिडो असोसिएशनच्या अध्यक्ष दमयंती तांबे, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि जस्टिस मृदुलाताई माटकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि हे पुस्तक जे आहे ते यश म्हणजे काय, तर ह्यामध्ये पहिला दुसरा तिसरा हा तिसरा भाग आहे. याला प्रस्तावना आपले संभाजीनगरचे कलेक्टर, संभाजीनगरचे आयुक्त माननीय अमोल येडगे सर यांची लाभलेली आहे. पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर अनिल काकोडकर यांची होती यश म्हणजे कायच्या, दुसऱ्या पुस्तकाला प्रस्तावना मृदुलाताई भाटकरांची होती. तर यामध्ये मुख्य आपण शाश्वत यश म्हणजे काय, जनरली असं होतं की यश म्हणजे आपण असं म्हणतो की तुझा पगार किती आहे, तुझं शिक्षण किती आहे, तुझं घर कोणतं आहे, यामध्ये यशाचं मोजमाप होतं. आणि शिक्षणाकडे पण त्याच दृष्टीने लक्ष, पुढे किती पगार मिळणारी नोकरी मिळेल इथेच लहानपणापासून लक्ष असतं.
0: बरोबर,
1: ज्ञान घेण्याकडे कुठेतरी आपलं लक्ष जात नाही, म्हणूनच आपण वाचन कमी होत चाललंय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी फक्त आपण जे
0: अभ्यास आहे
1: तो अभ्यास करतो, त्या दृष्टीने अभ्यास करतो. तर ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत त्या मान्यवरांना. असं होतं की याचं उद्दिष्ट की यश म्हणजे काय हे यशस्वी व्यक्तीने सांगावं. मी जर सांगितलं की त्यागात यश आहे, कर्तव्य पालनात यश आहे, तुमचं गुरूंचं महत्व तुम्हाला कळायला हवं, भीतीवर मात करता यायला हवी, आपली संस्कृती आणि इतिहास जाणायला हवा, किंवा आपलं ध्येय कळायला हवं, तर ते मी सांगण्यापेक्षा ही यशस्वी व्यक्ती त्याविषयी काय महत्व आहे ते विद्यार्थ्यांना त्यांची मतं ऐकायला वाचायला मिळतात. आणि त्यासाठी हे पुस्तक आपण लिहितो. त्याचप्रमाणे शिवाची शक्ती हे एक पुस्तक आहे, ज्यामध्ये सैनिक पत्नीकांच्या पोलिसांच्या पत्नींची मुलाखत घेतली. कारण प्रत्येक कुटुंब असतं ना, त्याचा घटक नवरा बायको दोघे मिळून असतात, अर्थातच मुलं आई वडील हे सगळे आले त्यामध्ये.
0: बरोबर,
1: पण एक कुटुंब संस्थेमध्ये जर नवरा अधिकारी असेल तर त्याच्या पत्नीचाही तेवढाच वाटा असतो, आणि पत्नी अधिकारी असेल तर तिच्या पतीचाही तेवढा वाटा.
0: बरोबर,
1: तर त्यामुळे आपल्या आर्मीचं किंवा आपल्या डिफेन्सचं किंवा पोलिसांचं काम कशा प्रकारे सुरू आहे, त्यांच्या पत्नी त्यांना कशा प्रकारे साथ देत आहे, ते ह्या पुस्तकांमध्ये कुठेतरी त्यांच्या मुलाखतींमध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि रामायण म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे की रामायण अतिशय महत्वाचं, आपण महाकाव्य म्हणतो ना, महाकाव्य रामायण याला महाकाव्य म्हणतो.
0: बरोबर.
1: मग आपल्याला किमान माहिती हवी तर जात धर्म वगैरे सगळं जाऊ दे, पण आपली संस्कृती झाली ना ती भारताची.
0: बरोबर.
1: बरोबर आहे ना. तर आज त्याच्याविषयी किमान तुम्हाला माहिती हवी की काय आहे. नुसतं कथा नाही की राम सीता लक्ष्मण ही कथा नाही, आणि त्याच्यावर वादविवाद नाही की माझी मत काय आहेत ते मांडणं नाही. तर त्यातून मला काय मिळालं शिकायला, त्यांचा स्वभाव कसा होता, कशा प्रकारे जेव्हा रामाला सांगण्यात येतं की तुला उद्यापासून वनवासात जायचं आहे आणि तो दुसऱ्या क्षणाला तयार होतो राजपुत्र असून वनवासात, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि भाऊ जातात, तर त्यामागची सायकोलॉजी काय आहे, विचारसरणी काय आहे, हे जर समजून घेतलं नाही तर माझ्या आयुष्यात एखादा अचानक प्रसंग आला तर मी नुसतं दुसऱ्याला नावं ठेवून त्याचा सामना नाही करू शकणार. हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी मी लिखाण करण्याचा प्रयत्न करते आहे. मी लेखिका नाही, पुन्हा सांगते, मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे आणि हा माझ्या कामाचाच एक भाग म्हणून हे लिखाण करते आहे.
0: वा, तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच खूप लिहिते रहा आणि नक्कीच आपल्या चांगले विद्यार्थी घडवत रहा. आणि शिक्षक तर तुम्ही घडवतात आहातच, तर तुमच्या भाग्यश्री फाउंडेशन आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य
1: घडवत
0: नाही
1: अनिल काकोडकर
0: घडवत मार्गदर्शन आहे.
1: आम्ही त्यांना एकत्र घेऊन काहीतरी चांगलं
0: करतात.
1: विद्यार्थी
0: घडवताय शिक्षकांसोबत.
1: अच्छा,
0: वा वा, खूप छान. तर दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य 90 FM तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: खूप आभार.
0: धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये भाग्यश्री फाउंडेशनच्या व्हाइस प्रेसिडेंट शिल्पा खेर मॅडम, तसंच लेखिका त्या म्हणत नाही स्वतःला, पण तरी सुद्धा त्यांनी 14-15 पुस्तकं लिहिली आहेत, त्यामुळे लेखिका हा स्टॅम्प त्यांच्यावर आपण देऊ शकतो त्यांना. तर शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधला, त्यांची ओळख आपल्याला मनीषा कदम मॅडमनी करून दिली, तर त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. आणि एक छान मैत्रीण, एक छान सहकारी मला मिळाला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अभिप्रायाच्या माध्यमातून कळवा. आणि पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी बरोबर पुढच्या सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते. धन्यवाद.